आताच आपण ऐकलं सुधीर फडके यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांचं गीत. यानंतर ऐकूया शंकर महादेवन यांच्या आवाजातील शंकर एहसान आणि लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं मंगेश कांगणे यांचं गीत.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातल्या या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रातःकालीन पहिल्या सभेचं प्रसारण सुरू होत आहे.

आपण ऐकत होता शहनाईवर वाजवलेला राग आसावरी, कलाकार उस्ताद बिस्मिल्ला खान। यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:05 झाली आहेत. प्रसारित करत आहो भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं देवी स्तुती. या देवी स्तुतीनंतर आपण ऐकणार आहोत साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं सोमनाथ परब यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत.

आपण ऐकत होतात अच्युत ठाकूर यांच्या स्वरातला संत तुकाराम महाराजांचा अभंग. आणि मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत.

0: मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरातलं यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेलं कविवर्य वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. या देशभक्तीपर गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम जगूया आनंदी.
1: जगूया आनंदी. सकारात्मक

जगूया आनंदी कार्यक्रम ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांना पुष्कर मुंडलेचा नमस्कार. श्रोते हो, संतांनी मानवी जीवन मूल्यांची जपणूक केली. आयुष्यामध्ये विवेकाचं महत्व खूप मोठं आहे. विवेक क्रिया आपली पलटावी असं समर्थ रामदासांनी म्हटलं आहे. विवेक म्हणजे सत्याधिष्ठित सारासार विचार. संतांच्या ठाई विवेकांची भक्कम बैठक असते. विवेकाच्या वाटेनं वाटचाल केली की आयुष्याला आकार येतो. देव भक्तांच्या भावभक्तीचा भुकेला असतो. भक्त देवाच्या चरणी समर्पित झाला की देवही भक्तिरंगाच्या अपार सुखानं मोहरून जातो. उत्कट भक्तीमुळं तो भक्ताचा अंकित होतो, त्याचा ऋणी होतो. मग तो भक्ताची सर्व काळजी वाहतो, त्याच्या आयुष्यामध्ये चैतन्याचे आकाश निर्माण करतो. संत जनाबाईंची अभंगवाणी अभिजात अशा काव्य गुणांनी संपन्न आहे. प्रासादिकता, उत्कटता आणि आंतरिक जिव्हाळा या साहित्य गुणांचं दर्शन संत जनाबाईंच्या अभंगवाणीमध्ये आपल्याला झालेलं दिसून येतं.

0: आशा भोसले यांच्या स्वरातला वसंत प्रभू यांनी स्वरबद्ध केलेला संत जनाबाईंचा अभंग आपण ऐकलात. याबरोबरच जगूया आनंदी कार्यक्रम इथंच समाप्त होत आहे.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी,
2: सकारात्मक जग

आपण ऐकत होतात कार्यक्रम जगूया आनंदी. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमात मत्स्य तलावातील पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती. 6:45 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा यात लहान मुलांमधील शस्त्रक्रिया भाग 3 तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर नदी पुनरुज्जीवन आव्हानं आणि दिशा भाग 3 डॉक्टर स्नेहल दोंडे यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत. आरोग्यम धनसंपदा आणि परिसर दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरी रसिके यात पावसाळी कवितांवर आधारित सरीवर सरी या मालेत कवी नाधो महानोर यांच्या मन चिंब पावसाळी या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25. सकाळी 9 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 53 लेखन नितीन साळुंखे. गांधीवंदना सकाळी 10:20 असे होते गांधीजी यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 11:05 सहज संवाद चला श्रीमंत बनूया. सहभाग आर्थिक समुपदेशक विनायक कुलकर्णी संवादक दिनेश अडावतकर. वनिता मंडळ आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित दुपारी 12 यात प्लास्टिक पिशवी मुक्त दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी संवाद. आजची रेसिपी खमंग तालीपीठ तसंच पावसाला हाय प्लास्टिकला बाय ललित आणि काही कविता लेखन मंगला चौरे. दुपारी 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करू. संध्याकाळी 5:30 युववाणी इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगानं पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी संवाद. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती स्वस्थ भारत. संध्याकाळी 6:30 यात हर्निया कर्ण लक्षणं आणि उपचार या विषयावर डॉक्टर प्रीती जयकर यांची मुलाखत. आजचं विधिमंडळ समालोचन संध्याकाळी 7:15 शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझा शिवार 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये 4 जुलै या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या अनुषंगाने सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ सहकार संकुल पुणे यांची मुलाखत. आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती. लोकसंगीत रात्री 8:15 आणि रात्री 9:15 आणि स्पॉटलाईट 9:30 आणि करंट अफेअर्स दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सकाळी 10:30 पंडित उल्हास बापट यांनी संतूरवर वाजवलेला राग पारिजात. दुपारी 2:30 पंडित शिरीष भालेराव यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग

0: मुलतानी. संध्याकाळी 5:02 आणि प्रशांत अग्निहोत्री यांच्या बासरीवादनात रागपुरी या कल्याण. रात्री 10:00 पंडित वाल्मिक धांडे यांचं संतूरवादन रसिक प्रिया. रात्री 10:03 आणि विदुषी श्रुती सडोलीकर यांनी गायलेला राग दुर्गा. आत्ताच आपण आमच्या अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकलीत. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज सकाळी 5:30 नोंदीनुसार कमाल तापमान कुलाबा इथं 27 सेल्सिअस, सांताक्रूज इथं 28 सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा इथं 24 सेल्सिअस, सांताक्रूज इथं 23 सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 95% नोंदवण्यात आली. पर्जन्यमानाची नोंद कुलाबा इथं उपलब्ध नाही. सांताक्रूज इथं 78.6 मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आली. आपण ऐकत होतात हवामान वृत्त. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय मत्स्य तलावातील पाणी व्यवस्थापन. याविषयीची माहिती तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता प्रसारित करत आहो कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माशांची चांगली वाढ आणि उत्पादन हे चांगल्या दर्जाचं खाद्य तसंच पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. पाण्याचे भौतिक रासायनिक गुणधर्म हे संवर्धन होत असलेल्या प्रजातींच्या सहनशीलतेच्या मर्यादेत असले पाहिजेत. मातीच्या तलावात मुख्यतः भौतिक आणि रासायनिक घटक आणि त्यांची वैशिष्ट्य ही मत्स्य उत्पादनात खूप मोलाची भूमिका बजावत असतात. संवर्धनासाठी वापरण्यात येणारं पाणी कसं आहे हे समजलं तर तलावातील पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं आणि माशांचं उत्पादनही चांगलं मिळतं. गोड्या पाण्यात प्रामुख्यानं भारतीय प्रमुख कार्प, चायनीज प्रमुख कार्प, तिलापिया, पंगस, शिफारसीमध्ये देशी मांगूर, कोळंबी इत्यादींचा समावेश होतो. माशांसाठी पाण्याचे गुणधर्म हे अत्यंत महत्वाचे असतात. पाण्याच्या गुणवत्तेवर मासळीची वाढ अवलंबून असते. यासाठी पाण्याचं योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं असतं. सर्वसाधारणपणे मत्स्यसंवर्धन तलावाची पाणी व्याप्त खोली ही 1 ते 1.5 मीटर असावी. त्यापेक्षा अधिक खोली असेल तर पाण्याचं व्यवस्थापन करायला अडचण निर्माण होते. संवर्धन तळ्याकरता पाण्याचे नियमित 12 स्रोत असतील तर पाणी व्यवस्थापन करणं सोपं होतं. विहीर, कूपनलिका असतील तर पाण्याचं नियोजन करायला उत्तम. तसंच सभोवतालच्या परिसरात नदी असेल तर त्याचं पाणी सुद्धा वापरता येतं. पाण्यावर प्रक्रिया आणि स्वच्छतेसाठी वेगवेगळे छोटे तलाव असतील तर व्यवस्थापन अतिउत्तम प्रकारे करता येतं. पाण्यातील मूलभूत घटक जसं सामू, क्षारता, जडता, पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन आणि इतर नायट्रोजनस पदार्थ इत्यादींचं पाण्यामध्ये योग्य समायोजन असणं अत्यंत लाभकारक असतं. इष्टतम गुणधर्म असतील तर माशांचं उत्कृष्ट आरोग्य आणि जलद गतीनं वाढ दिसून येते. पाण्यातील घटक गुणधर्म हे सभोवतालचं पर्यावरण, पाण्यातील सेंद्रिय घटक, गाळातील माती, पाण्यामधील सूक्ष्मजीव इत्यादींवर अवलंबून असतं. म्हणजेच पाण्याचे योग्य गुणधर्म टिकून ठेवण्याकरता या सर्व बाबींचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असतं. तलावामध्ये पाणी वाढवण्यासाठी आणि तलावातील पाणी कमी करण्याकरता इनलेट दरवाजा आणि आउटलेट दरवाजाचा वापर केला जातो. याचं स्थान यामध्ये महत्वपूर्ण असतं. पाण्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म आहेत. मासा हा थंड रक्ताचा प्राणी आहे. योग्य तापमान माशाचं आरोग्य आणि वाढीसाठी खूप महत्वाचं असतं. तापमान साधारणपणे 25 ते 32 सेल्सिअस असणं आवश्यक असतं. त्यापेक्षा कमी किंवा जास्त झालं तर वाढीवर परिणाम दिसून येतो. पाण्याचा सामू आणि विद्राव्य प्राणवायू यांचे सर्व रासायनिक गुणधर्म एकमेकांवर अवलंबून असतात. या दोन बाबी व्यवस्थित राखल्या तर बाकी घटक आपोआप व्यवस्थित राखता येतात. पाण्याचा सामू आणि विद्राव्य प्राणवायू सहजरित्या तपासू शकतो आणि नोंदी ठेवू शकतो. गोड्या पाण्याची क्षारता ही 0.1 ते 0.5 PPT असते. अल्कलिनिटी पाण्यामध्ये असणारे कॅल्शियम कार्बोनेट, बायकार्बोनेट आयन्सवर अवलंबून असतं. पाण्यातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आयन्सच्या आधारावर जडता मोजता येते. जडतेचं प्रमाण 20 ते 300 mg/L असं असतं. जडता आणि अल्कलिनिटी समसमान प्रमाणात असतील तर पाणी संवर्धनासाठी उपयुक्त असतं. जडता आणि अल्कलिनिटी विशिष्ट पातळी राखण्यासाठी चुन्याची मात्रा देऊन योग्य प्रमाण राखता येतं. वाढीवर चांगला फरक दिसतो. कोणत्याही जलचराचं संवर्धन करताना पाण्याची गुणवत्ता हा एक महत्वाचा घटक असतो. इष्टतम पाण्याची गुणवत्ता प्रजातीनुसार बदलते. मासे हे पाणी या माध्यमावरच सर्व शरीर प्रक्रियांसाठी अवलंबून असतात.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण मत्स्य तलावातील पाणी व्यवस्थापन याविषयीची माहिती ऐकली. तर वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी यांचा या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. कृषीवाणी कार्यक्रम दुपारी 2 वाजता पुनःप्रसारित करण्यात येईल.
2: गरोदरपणा ही बाब आहे खास. सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
3: रोगट बियाण्याची पेरणी होई उत्पादनाची हानी. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी.
0: सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचा सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, PUG ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे हे बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि लहान चिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
0: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच

माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतोय आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओवर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तोच आपण आत्तासुद्धा करत चाललो आहे. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्डकडनं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित त्या ट्रीटमेंट झाला, म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सीच्या जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे pH, TDS, COD, BOD असंच त्यांनी आणि काही मायक्रोन्युट्रियन्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतले. म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात, मायक्रोब्स असतात, जीवाणू असतात त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे. DO डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स, पॅथोजन अनालिसिस आणि DO हा कंपल्सरीली असायला हवं. ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं, पण ते मेंटेन होतच नाही आहे कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाईम आपल्याला जो डिझाईन असायला हवं आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठला याच्यात कसं काम करणार त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे जो सर्वे प्रिलिमिनरी सर्वे आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचं आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट, भलेही ते CETP सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की STP असू द्या, सगळ्याच्या एकच डिझाईन एकच प्रोसेस मेथड आहे त्यामुळे आज आपल्या कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. आता एक एक्झाम्पल देते. आता जस्ट मी पाजरापूरला गेली होती, आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 MLD पाणी सप्लाय होतो आहे आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेली होती, तिथे पण बघितलं आणि इथे पाजरापूरला पण बघितलं आपला जो रॉ वॉटर आहे जो सोर्स आहे आपला तिथेच आपल्याला दिसत आहेत पोल्युशन आहे कारण विसिनिटीला जी इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाणीतच येते. पण आपल्या मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा ड्रिंकिंग वॉटरसाठी ते काय आहे सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशन, त्याशिवाय काय नाही. म्हणजे आता आज सँड फिल्टरेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या ते काही निघणार नाही आहे. मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचा ते आपण मेन आहे तर आपण पॅथोजन अनालिसिस, कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पावसाळी कवितांवर आधारित सरीवर सरी ही माला सुरू करीत आहोत. आज या मालेत ऐकूया कवी नाधो महानोर यांच्या मनचिंब पावसाळी या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, नुकताच पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. सगळीकडे अगदी हिरवळ पसरली आहे, धबधबे फुटलेत. वा, कल्पनाच किती छान वाटते नाही. आणि अशाच मनाला केवळ कल्पनेने आनंद देणाऱ्या कविता लिहिण्याची विलक्षण देणगी मराठीतील प्रसिद्ध कवी ना धो महानोर यांच्या लेखणीला मिळाली आहे असं नक्कीच म्हणू शकतो. ग्रामीण जीवन, निसर्ग, शेती, माणसांच्या भावना आणि मातीतील संस्कृती हे त्यांच्या कवितेचे प्रमुख विषय आहेत. महानोरांच्या रानातल्या कविता या काव्यसंग्रहामुळेच त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. महानोरांची एक प्रसिद्ध कविता आहे आणि त्या कवितेचं गीतातही रूपांतर झालंय. ती कविता म्हणजेच मनचिंब पावसाळी. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले. पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी, शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी. घरट्यात पंख मिटले, झाडात गर्द वारा, गात्रात कापणारा ओला फिका पिसारा. या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे, आकाश पांघरोनी मन दूर दूर जावे. रानात एक कल्ली सुनसान सांजवेळी, डोळ्यात गलबतांच्या मनमोर रम्य गावी. केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना, राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे. मनचिंब पावसाळी मेंदीत माखलेले, त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले. श्रोते हो, पहिल्याच ओळीत किती सुंदर वर्णन आलं आहे. पहा ना, झाडात रंग ओले म्हणजेच पानं ही पावसाच्या आगमनामुळे हिरवीगार झालीत हे दिसून येतच, पण पावसामुळे ती ओली चिंब झालीत. आणि त्याचबरोबर असं वाटतं की एखाद्या नववधूच्या हातावर जशी मेंदी छान रंगलेली असते, तिच्यात जसं नवखेपण आलेलं असतं, तशीच ही सृष्टी सुद्धा नव्या नव्या पावसामुळे आनंदित होऊन गेली. पाखरांच्या पंखावर विसावलेले थेंब, झाडांवर पडणारा पावसाचा संथ असा शिडकावा आणि निसर्गात पसरलेले विविध असे रंग यामुळे पावसाळ्याची एक प्रकारची कोमलता जाणवते. कवीला निसर्गातल्या अगदी प्रत्येक दृश्यात एक वेगळंच सौंदर्य दिसतं. म्हणजे बघा ना, रानातली शांत संध्याकाळ, मनातली स्वप्न आणि प्रिय व्यक्ती

0: देवतांच्या आगमनाची असलेली आस याचा सुंदर चित्र ह्या कवितेत पाहायला मिळतं. राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे या ओळीतून प्रिय व्यक्तीच्या प्रतीक्षेतली उत्कट अशी भावना व्यक्त झालेली दिसते. म्हणूनच ही कविता केवळ निसर्ग वर्णनापुरती मर्यादित नाही राहत, तर प्रेमभावनेची अभिव्यक्ती देखील आपल्याला दिसते. शेवटचा काही ओळी पहा. रानात एक कल्ली सुनसान सांज वेळी, डोळ्यात गलबताच्या मनमोर रम्य गावी, केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना, राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे. या कवितेत या ओळी एका नव्या आशेबद्दलही सांगतात. श्रोते हो, शेवटी ही महानोरांची कविता आहे, त्यामुळे कितीतरी वेगळे वेगळे अर्थ आपल्याला घेता येतील. थोडक्यात काय, या कवितेत केवळ निसर्गाचं वर्णनच आलं नाहीये, तर निसर्गाप्रमाणेच बहरणं, फुलून जाणं, आनंद घेणं असे कितीतरी वेगवेगळे पैलू ही कविता आपल्याला आपसुकच शिकवून जाते.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला नाधो महानोर यांच्या मनचिंब पावसाळी या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. हाच कार्यक्रम दुपारी 1:55 पुन्हा प्रसारित करण्यात येईल.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार.
0: यानंतर थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अग अक्की, काय सांगत होतीस ग तू?
3: आता गवाया रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत घ्याव.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अगं मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
2: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
4: नमस्कार, एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल.

0: जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
1: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
2: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
1: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
2: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
1: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
2: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर. प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा. मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान द्यायला राज्य शासनाची मंजुरी. आणि राज्यात दमदार पावसाला सुरुवात, आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्रिय असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आता सविस्तर बातम्या. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून असा बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 वर विधानसभा सभागृहात काल सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाअंतर्गत पात्र महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभही मिळणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हा केवळ एक कायदा नसून मातीमध्ये जीव ओतणाऱ्या, महाराष्ट्राची कृषीव्यवस्था भक्कमपणे उभी करणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याच्या श्रमाला, सन्मानाला आणि हक्काला दिलेला ऐतिहासिक न्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा सभागृहात महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाचं स्वागत केलं आणि त्याला पाठिंबा दिला. शेती आणि गैरव्यावसायिक कामांसाठी माती आणि मुरमासारख्या गौण खनिजांचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये काल निवेदनाद्वारे दिली. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल. जलसंपदा आणि मृत्संधारण विभागाच्या अखत्यारीतल्या जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे आदी ठिकाणांहून गाळ, माती आणि मुरुम काढण्यासाठी आता पूर्णपणे मुभा असेल. त्यासाठी शेतकऱ्यांना मंडल अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून अद्याप मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनानं मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. ते म्हणाले,
5: अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत. पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8

0: ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी एका वर्षामध्ये आम्ही करणार आहोत.
1: महाराष्ट्रातल्या गायन संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेमध्ये केली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान कायदा 2025 हा देशभरातल्या गावांचा विकास वेगवान करणं, रोजगार सुनिश्चित करणं आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. चौहान यांच्या हस्ते काल विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात मुक्कावरीपल्ले गावात झालेल्या या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्यासह उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही उपस्थित होते. राज्याच्या माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं असल्याचं विविध वृत्तमाध्यमांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आषाढी एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. यासाठी 2,80,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. राज्य शासनानं 2024 मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केलं असून त्यामार्फत सलग 3र्या वर्षी मानाच्या दिंड्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे. दरम्यान प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागून मोठं नुकसान झालं. आग लागण्याच्या काही तासांपूर्वीच संत सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली होती. त्यामुळे मंदिराच्या संरचनेचं नुकसान झालं आहे. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. राज्यात मॉन्सून सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पुरेसा पाऊस पडत असल्यानं खरीप पेरण्यांना वेग आला आहे. ऐकूया सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पीकपाणी परिस्थितीचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनच्या काहीशा उशिरा पण समाधानकारक आगमनानंतर यंदाच्या खरीप हंगामातल्या शेतीच्या कामांना मोठा वेग आलाय. जून अखेरीस झालेल्या चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातल्या धुळवाप पेरण्या आणि भाताची रोपं तयार करण्याचं काम आता पूर्ण झालं असून आता प्रत्यक्ष भात लावणीच्या कामांनी गती घेतली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जिल्ह्यात 54,000 हेक्टर क्षेत्रावर भात तर 3,000 हेक्टर क्षेत्रावर नाचणी लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. त्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक तर कणकवली आणि मालवण तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर भात लागवड केली जाते. हंगामासाठी खतांचं चोख नियोजन करण्यात आलं असून 5,500 मेट्रिक टन युरिया आणि 5,200 मेट्रिक टन संयुक्त खतांचा पुरवठा कंपन्यांमार्फत सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यातल्या सुमारे 8,000 ते 9,000 शेतकऱ्यांनी यंदा खरीप पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदवलाय. जिल्ह्यात काहीशा उशिरानं मॉन्सूनचं आगमन झालं खरं पण त्याचा भात पिकाच्या पेरणीवर फारसा परिणाम न झाल्याचं चित्र यंदा दिसून आलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातले आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आल्या असून आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पालघर शहरात मुसळधार पावसामुळे चाळीची कमकुवत झालेली भिंत कोसळून 47 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर गडचिरोलीमध्ये बुधवारी मासेमारीसाठी गेलेल्या व्यक्तीचा वीज कोसळून मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे. हवामान. हवामान विभागानं आज रायगड जिल्हा आणि पुण्याच्या घाट परिसरात मुसळधार पाऊस

0: असल्याची मंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी वोटर्स डॉट ECI डॉट GOV डॉट इन किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
3: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
4: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
2: मग
4: काय,
2: स्वतःपासून सुरुवात कर.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनाविशेष. आज शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026. संत नामदेव महाराज समाधीस्थ झाले आजच्याच दिवशी 1350. विचारवंत पत्रकार मामा परमानंद यांचा जन्मदिन 1838 आजच्याच दिवशी. महात्मा फुले यांनी पहिली शाळा काढली 1852 आजच्याच दिवशी. तसंच गुरुदेव रामचंद्र दत्तात्रय रानडे यांचा जन्मदिन 1886 आजच्याच दिवशी. आपण ऐकत होतात दिनविशेष.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
5: आम्ही खूप मांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
6: आम्ही गप्पाही मारतो,
7: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
8: आपुलकी आग्रहात
2: प्रत्येक मंगळवारी
9: दुपारी 12
10: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
11: आपुलकी आग्रहात.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी

0: था ही आरोही।
1: के हम खो गए प्यार की रागिनी में।
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर। तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।

आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. श्रोते हो, गुणवत्ता, बियाणे उत्पादन आणि शेतकरी सेवा हे अतिशय महत्वाचे भाग आहेत. पहिल्या भागात आपण महाबीजच्या स्थापनेपासूनच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेतला. आजच्या भागात महाबीजची बियाणे उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, विक्री जाळे आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवांविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेला आहे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री दिलीप स्वामी यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दुसऱ्या भागात आपले मनापासून स्वागत करते.
1: धन्यवाद. धन्यवाद
0: सर. शेतकऱ्यांना बियाणं जे हवं असतं ते एकतर वेळेत हवं असतं आणि गुणवत्तापूर्ण हवं असतं तर आणि पुरेसं देखील हवं असतं, तर हे सगळं होण्यासाठी वितरण व्यवस्था कशा पद्धतीने काम करते?
1: आता केंद्र शासनात विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेमध्ये शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून महामंडळ सुद्धा शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे आणि वेळेवर मिळावे. मला सांगायला आनंद आहे की यावर्षी आम्ही 1 मेच्या आसपास बियाणे मार्केटमध्ये पोहोचून दिलं होतं. त्यावेळेस इतर कुठल्याही खासगी कंपनीची बियाणे मार्केटमध्ये आले नव्हते. त्याच्यासोबतच बियाण्याचा जो दर आहे तो ठरवताना महामंडळाला काही मर्यादा पडतात.
0: बरं.
1: अव्वाच्या सव्वा किमती आम्ही ठरवू शकत नाही. आमच्याकडे दर निश्चिती करण्यासाठी एक कमिटी आहे, त्यामध्ये सन्माननीय संचालक मंडळ असतात, त्यांच्या समोर आम्हाला सर्व सादरीकरण करावं लागतं. कारण इतर खासगी कंपन्या जसं भरमसाठ बियाण्याचे दर ठेवतात, ते ठेवण्यासाठी आम्हाला अडचणी येतात. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून त्याचे दर ठरवतो आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त भावामध्ये आणि दर्जेदार बियाणे जे आम्ही तयार करतो ते त्यांच्यापर्यंत, त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी आमची जी काही यंत्रणा आहे, जवळजवळ 10,000 आमचे पूर्ण राज्यामध्ये विक्रेते आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण बियाणे त्यांच्याशी ॲडव्हान्समध्ये बुकिंग करून घेणे, त्यांना वेळेवर त्यांचं पोहोचवतो करणे, त्यांच्याशी सातत्यानं येऊन आमचे मे महिन्यामध्ये डीलर्स मीटिंग असतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि जवळजवळ 10 जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाऊन त्या मीटिंग अटेंड केलेल्या, त्यांच्याही अडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून एके बाजूनं उत्पादन करणारे आमचे अधिकारी सायंटिस्ट, दुसऱ्या बाजूनं वितरण करणारे सर्व वितरक आणि नंतर शेतकरी, या तिघांच्या सहकार्यातूनच हे वितरण व्यवस्था आमची यशस्वीरित्या काम करत आहे.
0: नक्कीच सर. आणि तुम्ही आता जे सांगितलं की सगळ्यांना एकत्र घेऊन तुम्ही जात आहात आणि यामध्ये अनेक घटक आहेत, तर त्या सगळ्यांचा कुठेतरी समतोल साधणं, समन्वय साधणं हे खूपच गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता

0: गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे, तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
1: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे.
0: बरं.
1: आणि या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ, आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आणि त्यांचे जे काही ध्येयधोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं. आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये म्हणजे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो, आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीज उत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी, ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते, जे कृषी सेवा केंद्रधारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं, कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत, आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळालं पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
0: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, महाबीज म्हटलं की सर्वसामान्यांना असं वाटतं की फक्त बियाणांमध्ये काम करणारी ही संस्था आहे, तर तुम्ही काय सांगाल की या व्यतिरिक्त म्हणजे बियाणांच्या व्यतिरिक्त कुठले कुठले उपक्रम आहेत, काय काय सेवा महाबीजतर्फे आता आहेत?
1: महाबीजला आता 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता महाबीजने सुद्धा कात टाकली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण फक्त बियाणे पुरते, कारण बियाणे महामंडळाचे जे बायलॉज आहेत त्यात काही असं बंधनकारक नाही आहे की बियाणेच प्रोडक्शन करावं असं. त्यामुळे आम्ही आता बियाण्याच्या सोबत बियाण्याला पूरक जे काही गोष्टी लागणार आहेत, आता आपण सर्वजण ऑर्गॅनिक फार्मिंग नेहमी शब्द ऐकतो, नैसर्गिक शेती, ते केमिकलचा वापर कमी झाला पाहिजेत वगैरे वगैरे, त्यामुळे आता महाबीजने काही बायो फर्टिलायझर्स तयार केलेले आहेत, बुरशीनाशक तयार केलेले आहेत, त्याच्यासोबतच आता टिश्यू कल्चर हा एक मोठा विषय सध्या पुढे आलेला आहे प्रामुख्यानं, त्यामुळं केळीच्या बाबतीमध्ये टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे. आता नुकतंच आमच्या अधिकाऱ्यांनी 1-2-3 नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलेले आहेत, आणि त्यामध्ये एकतरी जे निंबोळ्या असतात आपल्या, आणि त्या निंबोळ्याचं पावडर करून एक जसं आपलं आयुर्वेदिक औषध असतं त्याच पद्धतीनं एक नैसर्गिक औषध आमच्या महामंडळाने तयार केलेलं आहे. त्याच्यासोबतच एक डिकाम्पोजर जे शेतीमध्ये वेस्ट पडलेलं असतंय ते त्याच ठिकाणी जर डिकाम्पोज झालं तर त्याच्यातून शेतीला म्हणजे जमिनीला काही न्यूट्रिएंट मिळू शकतात, त्यामुळे ते अर्ली डिकाम्पोज करण्यासाठी डिकाम्पोजर तयार केलेलं आहे. मातीमधला कार्बन एक महत्वाचा घटक असतो आणि महाराष्ट्र शासनाने अनेक ठिकाणी माती परीक्षण केंद्र तयार केलेले आहेत, परंतु दुर्दैवाने आणखी खूप शेतकरी त्याच्यापासून दूर आहेत, ते माती परीक्षण करून घेत नाहीत, आणि मातीला कशाची गरज आहे हे माहिती न करताच बरेच जण मोठ्या प्रमाणात खताचा वापर करतात, म्हणून किमान कार्बनची टेस्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी करावी याच्यासाठी महामंडळाने कार्बन मापक यंत्र तयार केलं आहे. 500 रुपयांमध्ये 10 टेस्ट होतात,
0: बरं,
1: इतक्या स्वस्त दरामध्ये, आणि कुठलाही शेतकरी कशा पद्धतीनं मातीचं सॅम्पल घ्यायचं, कशा पद्धतीनं टेस्ट करायचं आणि त्याचा रिझल्ट कसा येतो हे माहिती पुस्तिका आम्ही त्या बॉक्समध्ये देतो,
0: म्हणजे ही स्वतः
1: टेस्ट करू शकतात. आणि मग त्या कार्बनचं जमिनीमध्ये उपलब्धता किती आहे त्याच्याप्रमाणे जर खताचा वापर त्यांनी केला तर निश्चितपणे एक तर उत्पादकता वाढेल आणि दुसरं खतासाठी जो खर्च होतो तो पण कमी होईल, आणि भरमसाठ खत वापरल्यामुळे जमिनीचा जो पोत कमी होत चाललाय त्याला पण मर्यादा येईल, म्हणजे आळा बसेल. तर या दृष्टिकोनातून त्यासोबतच आम्ही रोपवाटिका पण तयार केलेली आहे. आता शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेत आहे, त्याबद्दल आम्ही जिल्हा परिषदच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, जिल्ह्याच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे की तुम्हाला जर या कार्यक्रमासाठी रोपवाटिकाच्या माध्यमातून रोपं उपलब्ध करून द्यायचे असतील तर महामंडळ तयार आहे, तुम्ही महामंडळाला प्राधान्य द्या.
0: नक्कीच सर, आणि हे सगळे अनेक उपक्रम चालू आहेत, आपण म्हणतो की हे विज्ञान तंत्रज्ञानाचं युग आहे.

0: मध्ये संशोधन आहे, विकास आहे आणि नवीन तंत्रज्ञान आहे, तर ह्या दृष्टीने आता काय प्रयत्न चालू आहेत महामंडळाचे?
1: याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुद्धा कृषी विभागाने अनेक पावलं उचललेली आहेत आणि केंद्र शासनाने सुद्धा अनेक निर्देश दिलेले आहेत. आता आपण एआयचा जमाना आहे असं म्हणतो, प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर सुरू झालेला आहे आणि कृषी क्षेत्र सुद्धा एआय पासून दूर ठेवून चालणार नाहीये. आता अनेक समस्या समोर काय काय येत आहेत आणि त्या समस्यावर मात करायची असेल तर आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय उपाय नाही, याचाच अंदाज घेऊन आम्ही महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा एका बाजूने दर्जेदार बियाणे निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निश्चित केलेला आहे. त्याचसोबतच जमिनीचा जो पोत आहे, जमिनीची जी क्वालिटी आहे ती सुधारण्यासाठी सुद्धा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला बियाणे तयार करताना काही उपाययोजना त्याच्यामध्ये करता येतील का, त्याच्यावर सुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे. त्याचबरोबर जे काही रोगराई पिकावर येत असतील, कीटकनाशक येत असतात, तर ते बियाण्यामध्येच त्याची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सायंटिस्ट सातत्यानं प्रयत्न करत आहेत, कृषी विद्यापीठ सुद्धा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढवायची याच्यासाठी महामंडळ ऑलरेडी कामाला लागलेलं आहे आणि निश्चितपणे येत्या काही दिवसांमध्ये जसं आपण ते शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं तुकाराम महाराज म्हणतात तसं महाबीजचं ते ब्रीदवाक्यच आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर ते शुद्ध बीजे तयार करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर आम्ही निश्चितपणे करणार आहोत.
0: नक्कीच सर. श्रोते हो, शेतकऱ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण बियाणे पोहोचवण्यासाठी महाबीजकडून राबवण्यात येणारी संपूर्ण यंत्रणा, गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थेची माहिती आज आपण जाणून घेतली. शेतकऱ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी संस्थेची सातत्यपूर्ण धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे. ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री दिलीप स्वामी सर यांच्याकडून. पण विषयाची व्याप्ती समजून घेता आपण पुढील भागातही याविषयी बोलणार आहोत. पुढील भागात महाबीजच्या संशोधन, जैव तंत्रज्ञान, नवकल्पना आणि भविष्यातील वाटचालीविषयी चर्चा करूया. पुन्हा भेटूया दिलखुलास या कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉ मृण्मयी भजक आपली रजा घेते. धन्यवाद. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहो भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला मधुकर झिराडकर यांनी स्वरबद्ध केलेलं शोभा जोशी यांच्या स्वरातलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत.

आपण ऐकत होतात मधुकर झिराडकर यांनी स्वरबद्ध केलेलं शोभा जोशी यांच्या स्वरातलं बाबासाहेब सौदागर यांचं गीत. भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सोनाली भाटवडेकर यांच्या स्वरातलं नितीन आखवे यांचं गीत.

विनोदिनी दीक्षित यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 आणि मॉर्निंग न्यूज दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार, आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या। भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध। अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात। पंचायती राज मंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा। आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य, महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर। आता सविस्तर बातम्या। भारत आणि जपान संबंध अत्यंत विशेष असून दोन्ही देशांच्या आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला संबोधित करताना केलं। जपानचं कौशल्य आणि गुंतवणूक यांचा भारताची गती आणि व्याप्ती यांच्याशी संगम होतो तेव्हा संपूर्ण जगाला त्याचा लाभ होतो असंही ते म्हणाले। ही भागीदारी अधिक गतिमान आणि दृढ करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। भारत आणि जपाननं विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या मूलभूत स्तंभांपैकी एक असलेल्या आर्थिक सुरक्षेच्या महत्वाबाबतची आपली सामायिक कटिबद्धता काल एका संयुक्त जाहीरनाम्यात अधोरेखित केली। ही भागीदारी परस्पर विश्वास, सामायिक मूल्य आणि समान हितसंबंधांवर आधारित असून दोन्ही देशांची समृद्धी, सुरक्षा आणि आर्थिक भवितव्य एकमेकांशी जोडलेलं असल्याचं यात नमूद केलं आहे। सेमीकंडक्टर, महत्वपूर्ण खनिज, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा आणि औषध निर्माण या 5 प्रमुख क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट होईल असंही दोन्ही देशांनी म्हटलं आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे। भारत जपान वार्षिक शिखर परिषदेच्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं आणि गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा कठोर शब्दात निषेध केला। त्यांनी द रेझिस्टंट फ्रंटचा उल्लेख करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अहवालाचाही उल्लेख केला। अल कायदा, लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांच्याशी संबंधित गटांसह संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या सर्व गट आणि संस्थांविरुद्ध एकत्रित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। हिंद प्रशांत क्षेत्राला लवचिक आणि समृद्ध बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टासाठी समान विचारसरणीच्या देशांमधील सहकार्य वाढवण्याबाबतची आपली कटिबद्धताही पुन्हा अधोरेखित केली आहे। इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी बिहारचे राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनेन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा आज इराणला रवाना होणार आहेत। भारतातील उच्चस्तरीय शिष्टमंडळाची या अंत्यसंस्काराला उपस्थिती दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांचं महत्व अधोरेखित करते असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। लोकसभा सभापती ओम बिर्ला आज कोलकाता इथं पश्चिम बंगाल विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी आयोजित 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन करतील। नवनिर्वाचित सदस्यांना संसदीय आणि विधिमंडळ कामकाजाच्या विविध पैलूंशी परिचित करून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। यामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी कसं बनावं, तसं सदस्यांसाठीच्या प्रथा, संकेत आणि शिष्टाचार यासारख्या विषयांचा समावेश असेल। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत। वार्षिक अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात झाली। 57 दिवसांची यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे। दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्थेखाली यात्रेकरूंची पहिली तुकडी काल नुनवान आणि बालताल इथल्या तळांवर पोहोचली। या पहिल्या तुकडीत 4,822 भाविक आहेत। त्यापैकी 2,510 भाविक पहलगाम मार्गानं तर 2,312 भाविक बालताल मार्गानं प्रवास करत आहेत। यात्रा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही मार्गांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून विश्रांतीची ठिकाणं, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, आरोग्य सेवा आणि बचाव पथक आदी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी पंचायती राज मंत्रालयानं आज नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या पंचायती राज मंत्र्यांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय राज्यमंत्री एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मार्गदर्शक तत्वांवर यावेळी चर्चा होणार आहे. पंचायती राज संस्थांनी स्वतःच्या स्रोतातून महसूल वाढवून आर्थिक स्वावलंबन क्षमता बळकट करण्यावर या कार्यशाळेत विशेष भर दिला जाईल. केंद्र आणि राज्य यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि विकसित भारत 2047 संकल्पनेनुसार उत्तम प्रशासन, पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासासाठी पंचायतींना सक्षम करणारी एक भक्कम अंमलबजावणी यंत्रणा उभारण्यास या परिषदेमुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता, समान हक्क आणि शासनाच्या सर्व कृषी योजनांचा लाभ मिळवून देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना प्रथमच स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार असून महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 या स्पर्धेचा भाग आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत 5व्या स्थानावर आहे. श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारत यजमान इंग्लंड विरुद्धची सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका पूर्ण करेल. त्यानंतर भारतीय संघ 3 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. दरम्यान यजमान इंग्लंड विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला पहिला सामना बुधवारी रात्री पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसरा सामना उद्या मँचेस्टर इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिफा विश्वचषक स्पर्धेत काल कॅलिफोर्नियात झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल. याआधी बेल्जियम, अमेरिका आणि इंग्लंड यांनी राऊंड ऑफ 16 प्रवेश केला आहे. राऊंड ऑफ 16 इंग्लंडचा सामना सोमवारी मेक्सिकोशी होईल तर अमेरिकेचा सामना मंगळवारी बेल्जियमशी होणार आहे. फ्रान्स, नॉर्वे, कॅनडा, मोरोक्को, ब्राझील आणि पॅराग्वे या संघांनीही राऊंड ऑफ 16 पात्रता मिळवली आहे. मान्सूननं आता दिल्ली, गुजरातचा आणखी काही भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या काही भागात आगेकूच केली असून गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, कर्नाटक, किनारपट्टी, केरळ, उत्तराखंडमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे यासह विविध भागात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या 2 दिवसांपासून अनेक भागात पाऊस आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात संभाव्य आपत्ती परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यातलं आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत जपान आर्थिक भागीदारीच्या यशाची अनेक उत्कृष्ट उदाहरणं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. भारत आणि जपानकडून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध व्यक्त. अमरनाथ यात्रेला आज सकाळी जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवरून सुरुवात. पंचायत राजमंत्र्यांची आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कार्यशाळा. आणि महिलांना शेतकरी म्हणून कायदेशीर बहुमान देणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत मंजूर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत दत्तराज खोत यांनी स्वरबद्ध केलेलं प्रमिला दातार यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत.

भावधारा कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गोविंद पवळे यांची रचना. हे आत्ताच गीत गायलं होतं मीनल खणकर यांनी, रचना होती रमण रणदिवे यांची.

भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी गोविंद पोवळे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

लगेचच. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया दादरच्या कोतवाल गार्डनच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: दादरचा टिळक पूल पश्चिमेकडे ज्या ठिकाणी उताराला लागतो त्या उतारावरच महानगरपालिकेचं वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान आहे. परंतु हे काही त्याचं मूळ नाव नव्हे. हे उद्यान जेव्हा तयार केलं तेव्हा त्याचं कामचलाऊ नाव दादर ओव्हरब्रिज पार्क असं होतं. जेव्हा दादर ओव्हरब्रिजचं नामकरण टिळक पूल असं करण्यात आलं तेव्हा हे उद्यान आपोआपच दादर टिळक ब्रिज गार्डन असं झालं. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी काही काळ अगोदर म्हणजे दिनांक 3 मार्च 1947 रोजी महापालिकेने या उद्यानाचं नाव वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान असं केलं आणि तेव्हापासून हे उद्यान त्याच नावाने ओळखलं जाऊ लागलं.
2: या उद्यानाचा इतिहास मोठा रंजक आहे आणि तो सुरू होतो मुंबईत नळ पाणी योजना सुरू झाली तेव्हापासून. ही योजना सुरू होण्यापूर्वी शहरातली तळी आणि विहिरी हाच खरं तर मुंबईकरांच्या पाण्याचा मुख्य स्रोत होता. जुन्या मुंबईत पाण्याचा फारसा तुटवडा तसा कधीच नव्हता. जमिनीखाली 20-25 मीटर खोल खणलं की पाणी लागायचं, त्यामुळे घरोघरी विहिरी. आज ऐकलं तर विश्वास बसणार नाही पण त्या काळी मुंबई शहरात जवळपास 100 तलाव होते. मुंबई शहर म्हणजे कुलाबा ते सायन आणि माहीम एवढंच, यात उपनगर नाहीत. आणि या विहिरी आणि तलाव मुंबईकरांची पाण्याची तहान भागवायला पुरेसे होते.
1: पण हे सुख पाऊस चांगला पडला तरच उपभोगता येईल. ज्या वर्षी पावसाचं प्रमाण कमी असे त्या वर्षी मात्र मुंबईकरांचे पाण्याचे भयंकर हाल होत असत. असं अनेकदा होत असे. सरकारनं यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचे प्रयत्न चालवले होते.
2: सन 1850 दशक मुंबईसाठी अत्यंत महत्वाचं ठरलं. याच दशकात देशातली पहिली प्रवासी रेल्वे धावली. मुंबईतली पहिली कापड गिरणी ही याच दशकात सुरू झाली. मुंबईनं कात टाकली. रेल्वे गिरण्यांमुळे मुंबई भराभर वाढू लागली. मुंबईची तहान भागवणाऱ्या विहिरी आणि तलाव यामुळे अपुरे पडू लागले. अशातच सन 1854 ते 1860 या 6 वर्षांच्या काळात सातत्यानं कमी पाऊस पडत राहिला आणि सलग दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. सन 1856च्या सुमाराची पाणी टंचाई अत्यंत गंभीर होती. आता मुंबईची लोकसंख्या ही वाढून सुमारे 5 लाखापर्यंत पोहोचली होती. सरकारला मुंबई शहराच्या पाण्याच्या समस्येवर उपाययोजना करायची गरज भासायला लागली.
1: सन 1856 मध्ये ब्रिटिश सरकारनं मुंबईतल्या सततच्या पाणी टंचाईवर उपाय म्हणून विहार वॉटर वर्क्स राबवायला सुरुवात केली. याच कामातून पुढे विहार तलावाची निर्मिती झाली आणि मुंबईच्या जलपुरवठ्याचा पाया रचला गेला. मुंबईत नळानं पाणी मिळायला सुरुवात झाली. पुढच्या काही वर्षात तुळशी, पवई आणि तानसा इत्यादी पाणी योजना मुंबईत सुरू झाल्या. 20व्या शतकाच्या प्रारंभाच्या 2-1 दशकातच मुंबईत नळानं पाणी यायला सुरुवात झाली.

0: नळ पाणी योजनेमुळे मुंबईकरांना तलाव विहिरींची गरजच भासेनाशी झाली. त्यामुळे घराच्या आवारातल्या विहिरी बुजवायला सुरुवात झाली आणि तलावांचा उपयोग मुंबईकरांनी सार्वजनिक कचरा कुंडी म्हणून करायला सुरुवात केली. त्यामुळे झालं काय की परिसरातली अस्वच्छता वाढली, तलावात साठणाऱ्या कचऱ्यामुळे पाण्याला दुर्गंधी यायला लागली, डासांची पैदास व्हायला अनुकूल वातावरणामुळे मलेरिया, हगवण, ताप यासारख्या आजारांचा प्रादुर्भाव व्हायला लागला.
1: यावर उपाय म्हणून सरकारने मुंबई शहरातले सर्व तलाव बुजवायचं ठरवलं. त्या तलावांच्या जागी उद्यानं, मैदानं, सरकारी आणि महापालिकेची कार्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेऊन राबवण्यात आला. आपल्या नजरेला पडणारी अशी ठिकाणं म्हणजे माहीमच्या सिटीलाईट सिनेमाच्या समोर असलेल्या श्री काशी विश्वेश्वर मंदिराच्या शेजारी असलेला गोपी टँक बुजवून त्यावर महापालिकेने मार्केट बांधलं. हे मार्केट म्हणजे माहीमचा प्रसिद्ध मासळी बाजार. आज गोपी टँक फक्त गोपी टँक रोडच्या नावातच टिकून आहे. तिथूनच थोड्या अंतरावर श्री शीतळादेवी मंदिराच्या समोरच्या बाजूचा लहानसा तलाव बुजवून त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस बांधण्यात आलं. श्री सिद्धिविनायक मंदिराच्या समोर असलेला नरदुल्ला टँक बुजवून तिथे बगीचा तयार केला, तर दादर पूर्वेला असलेल्या नायगाव टँकमध्ये भरणी करून तिथे फायर ब्रिगेड स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून दिली.
0: हा सगळा इतिहास उगाळण्याचं कारण म्हणजे दादरचं वीर हुतात्मा भाई कोतवाल उद्यान असंच एका तलावाच्या जागेवर उभारलेलं आहे. या जागेपूर्वी हंसाळी टँक नावाचा तलाव होता. कोतवाल उद्यानासमोर असलेला आरके वैद्य रस्ता त्या काळी हंसाळी टँक लेन म्हणून ओळखला जायचा.
1: मुंबईतल्या इतर तलावांप्रमाणे हा तलावही खूप जुना. तेव्हाचं छोटे खानी दादर वसलं होतं ते कबूतरखाना पोर्तुगीज चर्चच्या आसपास. कबूतरखान्याच्या उत्तरेकडे माहीमच्या दिशेनं वस्ती अशी नव्हती. शिवाजी पार्क अजून अस्तित्वात यायचं होतं. टिळक पूल तर तेव्हा कल्पनेतही नव्हता. या तलावाच्या पलीकडे असलेल्या शिवाजी पार्क नजीकच्या समुद्रावर सूर्यास्तानंतर जाण्याची कोणाचीही हिंमत होत नसे, त्यामुळे दिवे लागणीपर्यंत एकत्र येऊन निवांत गप्पा मारण्याचं ठिकाण म्हणजे हंसाळी तलावाचा काठ. पण दिवसा मात्र हा तलाव गजबजलेला असे. ही गजबज सुरू होत असे भल्या पहाटेच.
0: सन 1854 पासून पुढे मुंबई शहरात धडाधड गिरण्या सुरू होत होत्या. परळ, नायगाव, शिवडी भागात असलेली शेती आणि मळे गिरण्यांच्या अवाढव्य इमारतींखाली गडप होत होते. त्याचवेळी लोकसंख्या वाढत असल्यामुळं अन्नधान्य, भाजीपाला, दूध दुपत्याची मागणी वाढायला लागली. मुंबईतल्या लोकांना या गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करण्याची जबाबदारी आपसुकच येऊन पडली ती दादर, माहीम आणि त्या पलीकडच्या उपनगरांमधल्या शेतकरी मळेवाल्यांवर. 1867 आसपास विरार लोकल सुरू झाली आणि मुंबईकरांसाठी थेट तिथून भाजीपाला यायला लागला. पहाटेच्या पहिल्या लोकल गाडीनं येणाऱ्या भाजीवाल्यांना वसईवाले असं नामाभिधान लाभलं ते तेव्हापासून.
2: अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो दादरच्या कोतवाल गार्डनच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आपण ऐकत होतात कार्यक्रम अज्ञात मुंबई. सकाळचे 9:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला लता मंगेशकर यांच्या स्वरातलं किचकवध या चित्रपटातलं मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी स्वरबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत.

लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांच्या युगलस्वरातला मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी स्वरबद्ध केलेला ग दि माडगुळकर यांनी लिहिलेला किचक व धय्या चित्रपटातला हा तराणा आपण ऐकलात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत पायगुण या चित्रपटातलं पांडुरंग दीक्षित यांनी लिहिलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत.

0: ते देखील आपने
1: फसला अनोळख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.
3: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ज्ञानबाची मेघ या चित्रपटातलं दिनकर लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेलं सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं कवी संजीव यांचं गीत.

0: गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं दिनकर लक्ष्मण यांनी स्वरबद्ध केलेलं कवी संजीव यांचं गीत आपण ऐकलं, चित्रपट ज्ञानबाची मेक. याबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत माधुरी सत्यनारायण यांच्या स्वरातलं आरती प्रभू यांचं गीत.

आपण ऐकत होतात वैजयंती जोशी यांच्या स्वरातलं रमेश वैद्य यांचं गीत. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत व्ही जी भाटकर यांच्या स्वरातलं ग दि माडगुळकर यांचं हे पद, नाटक भूमिकन्या सीता.

कार्यक्रमात यानंतर मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी गायलेला आणि स्वरबद्ध केलेला संत नामदेव महाराजांचा अभंग

आपण ऐकत होतात पंडित राम मराठे यांच्या स्वरातला मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी स्वरबद्ध केलेली संत नामदेव महाराजांची ही गवळण आणि भावधारा या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातल्या रमेश वैद्य यांच्या या गीतानं.

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहो गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मुक्काम पोस्ट ढेबेवाडी या चित्रपटातलं राम कदम यांनी स्वरबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत, स्वर उषा चव्हाण यांचं.

0: 的娘亲。
1: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या स्वरातलं ते माझे घर या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं रवींद्र भट यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत राजा बढे यांची गीतरचना, संगीतकार स्नेहल भाटकर।

संत बहिणाबाई या चित्रपटातलं लता मंगेशकर, स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार स्नेहल भाटकर. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं सप्तपदी या चित्रपटातलं गजानन द्वारकानाथ यांनी स्वरबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत.

कार्यक्रमात यानंतर दामकरी काम चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या स्वरातलं प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत.

गीतबाहेर चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी दाम करी काम चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं, प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:20 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गांधी वंदना. आजच्या कार्यक्रमात असे होते गांधीजी या UR राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर दिनेश अडावतकर.

बापूंनी त्यांचा मुलगा मणिलाल याला एका पत्रात लिहिलं होतं, आजारी माणसाच्या दिमतीस राहण्याहून जास्त चांगलं ते काय आहे, आपला अधिकांश धर्म त्यातच आहे. ही बापूंची एक निव्वळ कल्पना किंवा नुसता सोवळा विचार नव्हता. कृतीची आणि आचारांची जोड असल्याशिवाय नुसत्या कल्पनेची आणि विचारांची बापूंना मातब्री वाटत नव्हती. रोग्यांची सेवा शुश्रूषा करण्यात बापूंना फार आस्था वाटते हे बापूंच्या सहकाऱ्यांना दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या सुरुवातीच्या वास्तव्यापासूनच माहीत झालं होतं. एकदा एका खोलीत बापू दोन रुग्णांची शुश्रूषा करत होते तेव्हा एका अमेरिकी पादऱ्यानं तुमचा धर्म कोणता असं त्यांना विचारलं. त्या रोग्याकडे बोट दाखवून बापू म्हणाले, पीडितांची सेवा हाच माझा धर्म आहे. आजारी शरीराला, मग ते स्वतःचं असो किंवा दुसऱ्या कोणाचं असो, आराम देऊन त्याची व्याधी कमी करावी ही गोष्ट बापूंना नेहमीच जिव्हाळ्याची वाटायची. बापू एखाद्या आजारी माणसाला भेटायला गेले की त्याला काय होतंय, तो कशानं आणि कसा आजारी पडला असली चौकशी कधीच करत नसत. ते त्याच्याशी उल्हसित मनानं गप्पा गोष्टी करीत बसत. त्यामुळे बापू भेटून गेल्यावर त्या आजारी माणसाला कितीतरी तरतरी वाटत असे. आजाऱ्यांवर उपचार करण्यात बापूंना मोठा आनंद वाटायचा. त्यांच्याबद्दल त्यांना इतकी आस्था वाटत असे की ते रुग्णांना भेटायला सकाळ संध्याकाळ जात असत. एखाद्या आजारी माणसापासून फार काळ ते दूर राहू शकत नव्हते, कोणी त्यांना दूर ठेवूही शकत नव्हते. जरा सवड झाली की बापू रुग्णाच्या शेजारी जाऊन बसलेच म्हणून समजा, आणि रुग्णांची शुश्रूषा ते अशी करत की जणू काही ते रोगी म्हणजे लहान मुलं आहेत आणि बापूंशिवाय त्यांच्याकडे पाहणारं, त्यांची काळजी करणारं दुसरं कोणीच नाहीये. विश्वास आणि आत्मबळ यांच्या जोरावर आजारी माणसं तरतरीत राहतात. साबरमतीच्या त्यांच्या आश्रमात एक कायमचा दुखणाईत माणूस होता. तो नेहमी दम्यानं आजारी असायचा, पण त्याचा चेहरा मात्र कमालीचा शांत दिसायचा, इतका त्याचा विश्वास दांडगा होता. आणखी एक बाई होत्या, त्यांच्या अंगात नेहमीच बारीक ताप असायचा, पण फार गंभीर आणि दीर्घ मुदतीचा आजार झालाय असं तिच्या चेहऱ्यावरून कुणाला सांगता आलं नसतं. तिच्या त्या तरतरीचं कारणही तिचा विश्वास हेच होतं. अशा प्रकारच्या विश्वासाची बापू नेहमीच प्रशंसा करीत असत. एक आजारी इसम दुसऱ्याच्या उपयोगी पडू शकतो असं बापूंना वाटायचं. तो ईश्वराचं चिंतन करू शकतो, आपल्या भोवती प्रेमाचं वातावरण बनवू शकतो, पण त्यासाठी त्याला आपला राग आवरता आला पाहिजे. त्याची सेवा करायला येणाऱ्यांच्या बाबतीत त्यानं अधीर होता कामा नये. फ्रान्समधला असा एक रोगी बापूंना माहीत होता. ती 18 वर्षांची एक मुलगी होती. तिचा आजार फार भयंकर होता आणि अखेरीस ती गेली, पण आपल्या अखेरच्या दिवसात ती इतरांशी इतक्या प्रेमानं वागली की तिच्या मृत्यूनंतर तिच्या चांगुलपणाबद्दल लोकांनी तिची गणना साधू संतांमध्ये केली. बापूंच्या मनात लुळे पांगळे आणि अपंग यांच्याविषयी सुद्धा विशेष सहानुभूती होती. या लोकांशी वागण्याची त्यांची स्वतःची अशी एक वेगळीच पद्धत होती. एकदा बापूंना एका बाईंचं पत्र मिळालं. त्यांनी 70 ओलांडली होती. लिहिलं होतं, मी तुमच्या कार्याचा कितीतरी वर्षापासून मागोवा घेत आहे. मी दृष्टीबाधित आणि कर्णबाधित आहे. मला तुमच्या कामामुळे फार मोठा दिलासा मिळाला आहे. मी हे पत्र कसं तरी टाईप केलं आहे ते तुम्हाला वाचता येईल अशी मला आशा वाटते. बापूंनी पत्रांच्या ढिगाऱ्यातून सर्वात अगोदर उत्तर देण्यास

साठी त्या बाईंचं हे पत्र बाहेर काढलं. त्यांनी लिहिलं, हे पहा, तुम्ही दृष्टीबाधित नाही आणि कर्णबाधितही नाही आहात, कारण सर्व काही पाहू शकणारे आत्म्याचे डोळे तुम्हाला आहेत. रंजल्या गांजल्या गोरगरिबांसाठी बापू नेहमीच वेळ काढत. एकदा 17 वर्षांचा एक तरुण वर्धा इथं मगनवाडीला बापूंच्याकडे गेला. त्याला सेंट व्हायटस डान्स या नावाचा रोग झाला होता. या रोगामुळे त्याच्या हातापायांना सारखं कापरं भरलेलं असायचं. त्या तरुणाला आपल्या हातापायांना सुटलेला कंप आवरता येत नव्हता. त्याचा कुणालाच तसा उपयोग नव्हता. त्यामुळे जीवन त्याला असह्य वाटत असे आणि म्हणून हताश होऊन तो बापूंकडे आला होता. कसंही करून बापूंकडेच राहावं असा निर्धार करूनच तो आला होता. त्याला परत पाठवावं असा विचार सुरुवातीला बापूंच्या मनात आला. अशा माणसाचं ते काय करणार होते? पण नंतर त्यांनी आपला विचार बदलला. त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला, मी जर ह्याला घालवून दिलं तर हा कुठे जाईल? राहू दे त्याला इथंच. त्याचा सर्वात चांगला उपयोग कसा करता येईल ते पुढे पाहूया. मग बापूंनी त्याला स्वयंपाकघरात काम करायला सांगितलं. अरे तू भाज्या धुवून देशील का? असं विचारताच तो तरुण म्हणाला, प्रयत्न करून पाहतो. सतत प्रयत्न केल्यावर तो वेळीवर भाजी चिरायला सुद्धा शिकला आणि काही महिन्यातच तो चार चौघांसारखा झाला. बापूंचा मृदू स्वभाव, सहानुभूती आणि सहृदयता याचा त्या तरुणाला फार उपयोग झाला. आपल्या या दुर्बलतेवर मात करण्याइतकी इच्छाशक्ती त्याच्यामध्ये निर्माण झाली ती बापूंमुळेच.

गांधी वंदना हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्या, सकाळचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित उल्हास बापट यांचं संतुरवादन प्रसारित करीत आहोत. राग पारिजात. मध्यलयीन गत झपतालात निबद्ध आहे, द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ मकरंद तुळनकर यांची. ऐकूया पंडित उल्हास बापट यांचं संतुरवादन राग पारिजात.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित उल्हास बापट यांचं संतूरवादन आपण ऐकलं. राग पारिजात, त्यांना तबला साथ मकरंद तुळनकर यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

आपण विनायक कुलकर्णी यांना स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. विनायक कुलकर्णी गेली 35 वर्ष गुंतवणूक समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्ष आर्थिक स्तंभलेखनाच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेचा प्रचार आणि प्रसार ते करत आहेत. अनेक साप्ताहिकं अनेक वृत्तपत्रांमधून त्यांनी असंख्य लेख म्हणजे 26हून अधिक लेख लिहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमधली 29 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये आर्थिक विषयावरची 19 पुस्तकं आहेत. आकाशवाणी दूरदर्शन आणि इतर चॅनल्सवरती अनेक त्यांच्या मुलाखती आपण पाहिलेल्या असतील ऐकलेल्या असतील. अनेक संस्थांसाठी त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत आणि त्यांच्या पुस्तकांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. भारत सरकारच्या अर्थ मंत्रालय यांच्याकडून सुद्धा विशेष प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान झालेला आहे असे विनायक कुलकर्णी. विनायकजी आपण सुरुवात खर्चापासून करूया म्हणजे आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी खरं तर आपण एक गाणं छानसं ऐकूया. कारण कसं आहे की चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी. याच्यामध्ये विनायक हे नाव जरी नसलं तरी तुम्ही सुद्धा गणपतीचे भक्त आहात आणि आपले श्रोतेही गणपतीचे भक्त आहेत.

0: विनायक कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत आहे कार्यक्रमात. सुरुवात खर्चापासून आपण करायची असं म्हटलं.
1: बरं,
0: म्हणजे पैसा येतो पगाराच्या माध्यमातून किंवा व्यवसायाच्या उत्पन्नातून, पण तो कसा खर्च होतो हे कळत नाही अशी अनेकांची तक्रार आहे. तर खर्चाचं नियोजन कशा प्रकारे करावं, खर्च कसा करावा, खर्चासंबंधी समुपदेशन तुम्ही काय कराल?
1: पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला खर्च, तुम्ही जे काही खर्च करता त्या खर्चाची तुमची ओळख आहे का, तुम्ही ओळख करून घेतली आहे का, हा माझा प्रश्न आहे.
0: हा म्हणजे कसं?
1: म्हणजे तुम्ही दर महिन्याच्या समजा एक तारखेला तुम्हाला पगार आला तुमच्या खात्यामध्ये, आल्यानंतर जी काही देणी असतात ती, म्हणजे अगदी घरात असलेल्या कामवाल्या बाईपासून ते तुमची इलेक्ट्रिक बिलं, मोबाईलची बिलं वगैरे वगैरे, सगळी बिलं वगैरे जाऊन तुमचं किराणा मालाचं जे काही असेल ते, असं तुम्ही कधी लिहून ठेवलं आहे का काटेकोरपणे? तर ह्या प्रश्नाचं उत्तर हो आणि नाही असं दोन्हीमध्ये येतं. याचं कारण असं आहे,
0: म्हणजे कदाचित मागची पिढी हो म्हणेल आणि आताची
1: नाही असं नाही सांगता, असंही नाही सांगता येत. प्रश्न असा आहे की आताची पिढी एक्सेल शीटवर लिहिते, म्हणजे टाईप करते मोबाईलमधले,
0: म्हणजे फक्त माध्यम बदलले,
1: माध्यम बदललंय. पण माझा प्रश्न असा असतो की माझे एक नातेवाईक होते, ते चाळीत राहायचे आणि त्यांनी मला सांगितलं, बघ माझ्याकडे गेली 40 वर्षाचे डायरी आहेत, प्रत्येक दिवसाचा पैन पैसा हिशोब आहे.
0: वा.
1: तर मी त्यांना सांगितलं, तरी तुम्ही अजून चाळीतच आहात. प्रश्न असा आहे, तुम्ही खर्च लिहून ठेवला म्हणजे नाही, आपण हा खर्च का केला, कशासाठी केला, तो करायची गरज होती का, हे तीन प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे.
0: पण खर्च लिहिणं हे गरजेचं वाटतं
1: हो, पण ते 40 वर्ष नव्हे किंवा 10 वर्ष नव्हे, 5 वर्ष नव्हे, त्याचं एक शास्त्र आहे. म्हणजे मी असं म्हणेन की तुम्ही आत्ता समजा 1 BHK फ्लॅटमध्ये राहताय, तुमचं जे काही राहणीमान आहे, जे काही तुमची जीवनशैली आहे, त्याप्रमाणे तुम्ही किमान 1 महिना तुमचं खर्च प्रॉपरली लिहायचा. अगदी शेजारच्या मुलीला आठवण्याची गोळी जरी दिली तरी ती लिहून ठेवा. त्याच्यानंतरच्या पुढच्या 15 दिवसात पुढच्या महिन्याचा खर्च नाही लिहायचा आहे, हे जे मागच्या महिन्याचा जो खर्च लिहिला आपण त्याचं अनालिसिस करायचं आहे.
0: अच्छा,
1: हे करणं गरजेचं होतं का, हा का केला गेला, ह्या प्रश्नांची उत्तरं शोधत जायची. आणि हे केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येणार की आपला कमीत कमी 10% ते 20% खर्च काही वेळेला गरज नसताना केलेला होता.
0: उदाहरणार्थ
1: नाही, म्हणजे पहिली गोष्ट की बऱ्याच काही हायर इन्कम ग्रुपमध्ये किंवा आधी मी म्हणेन की मिडल क्लासमध्ये सुद्धा महिन्यातून 2 हॉटेलिंग करणं, काही घरामध्ये तर शनिवार रविवार चूल पेटवायची नाही अशी काहीतरी वेगळीच कन्सेप्ट. तर मुळात हे सगळं करणं गरजेचं आहे का, म्हणजे हा एक मी अशा अर्थाने मी म्हणतोय. तर जेव्हा तुम्ही खर्चाची ओळख करणार, करून घेणार स्वतःला, त्यावेळेला तुम्हाला नेमकं उत्तर मिळणार आहे. आणि ते असं आहे की काय झालंय की वॉरेन बफेने आपल्याला सांगितलं की जमा वजा बचत बरोबर खर्च. आणि आपण इकडे काय करत होतो, जमा वजा खर्च बरोबर बचत. आणि नेमके खर्च आपले असे व्हायचे की बचत काहीच राहायची नाही. पण जेव्हा परदेशी व्यक्तीने काही सांगितलं की ते आपल्याला आवडतं, त्यांनी काही वेगळं नाही केलंय, त्यांनी फक्त इकडचं बचतीचं जे ठिकाण होतं ते बदलून त्याने जमेच्या इथून वजा करायला आणलं. प्रश्न असा आहे की तुम्ही जी बचत करणार आहात त्या बचतीची उद्दिष्ट तुम्ही ठरवली आहेत का, त्या अनुषंगाने तुम्ही करताय का? आणि खर्च करताना सुद्धा, म्हणजे आपण मी बऱ्याच वेळा बघितलंय की आता आपण मॉलमध्ये जातो आणि मॉलमध्ये बास्केट असतं हातात, जे दिसेल ते आपण बास्केटमध्ये टाकत जातो. रादर मी असं म्हणेन की तुम्ही मॉलमध्ये जाण्याच्या आधीच जर तुम्ही यादी करून घेऊन गेलात, तर जसे घोडागाडीच्या घोड्याला झापडं लावलेली असतात तशी झापडं लावून आपण जायचं, त्या यादीप्रमाणेच फक्त खरेदी करायची, बास्केटमध्ये टाकायचं, बिल द्यायचं आणि यायचं. सो म्हणजे तुम्हाला एक शिस्त लागते की मला जेवढं पाहिजे तेवढंच मी खरेदी करतोय. तर अशा प्रकारे तुम्ही जर तुमच्या स्वतः जर खर्चावरती नियंत्रण आणू शकलात तर मला खात्री आहे की तुम्ही किमान सुरुवातीला तरी 5% पासून

0: ते मग पुढे किती तुम्ही बचत करू शकाल खर्चात,
1: म्हणजे खर्चाचं विश्लेषण करणं हे खूप
0: महत्वाचं आहे.
1: पण आता तुम्ही जे सांगितलं आवश्यक खर्च म्हणजे गरजेचा खर्च आणि गरज नसलेला खर्च, तर ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा भावनिक आहेत नाही का, व्यक्तिगणिक त्या बदलू शकतात.
0: पण मला एक गोष्ट सांगा की श्रीमंत सगळ्यांना व्हायचं आहे ना, मग श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला असे ना तसे कष्ट केले पाहिजेत, पण इथे वेगळ्या स्वरूपाचे कष्ट आहेत. तर कुठेतरी तुम्हाला संयम ठेवला पाहिजे, कुठेतरी तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, भावनांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि हे मी असं नाही म्हणत आहे तुम्हाला की हे कायम करायचंय.
1: श्रीमंत झाल्यानंतर भावनिक व्हायला हरकत नाही,
0: खुशाल नाही श्रीमंत झाल्यावर नाही. लोकांचा असाही एक समज आहे की पैसा आला म्हणजे श्रीमंत झालो, तर पैसा म्हणजे श्रीमंती नव्हे.
1: मग
0: संपत्ती जर निर्माण केली तर वेल्थ, पैशातून तुम्ही संपत्ती निर्माण करा.
1: काय फरक आहे दोन मध्ये?
0: खूप मोठा फरक आहे. आता मी एक उदाहरण देतो, तुमच्याकडे पैसा आला, समजा तुम्हाला 1 कोटी रुपये दिले, तुम्ही जर ते नीट गुंतवले नाहीत तर काय, घर घेतलं, गाडी घेतली, आणखीन काही घेतलं, ते उडून गेले, पुढे काय? पण हेच 1 कोटी रुपये जर तुम्ही व्यवस्थितपणे गुंतवलेत तर मला पूर्ण खात्री आहे की ते मग म्युच्युअल फंड असेल, शेअर्स असतील, इतर कुठली माध्यमं असतील, सरकारी रोखे असतील, या सगळ्या माध्यमांमध्ये तुम्ही जर ते व्यवस्थितपणे गुंतवलेत तर त्या 1 कोटीचे कमीत कमी पुढच्या 10 वर्षांमध्ये 4-5 कोटी रुपये झालेले असतील. तुमची सगळी आर्थिक उद्दिष्ट, मुलांचं शिक्षण, मुलांचं परदेशी शिक्षण, तुमचं परदेशी फिरण्याची हौस, देशामध्ये फिरण्याची हौस, सगळं काही पूर्ण करता येईल. पण आपल्याला, आपण स्वप्न बघतो पण ती स्वप्न जेव्हा उतरवायची असतात वास्तवात, त्यासाठी जे नियोजन लागतं, त्यासाठी जी आकणी लागते, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं.
1: खरं आहे. याच्यात मला एक जुन्या चित्रपटाचं कथानक आठवलं, लाखाची गोष्ट नावाचा एक चित्रपट होता.
0: हो.
1: की 1 लाख रुपये खर्च करून दाखवा असं आव्हान दिलं जातं आणि ते खर्चच होत नाही, अर्थात तो गमतीचा भाग झाला. पण त्या चित्रपटाची आठवण झाली थोडीशी, त्यातलं एक गाणं आपण ऐकूया आणि पुढे जाऊया.
0: जरूर.

0: शोधवाच्या डायलिन सहज संवाद या कार्यक्रमात आपण विनायक कुलकर्णी आर्थिक समुपदेशक आपले आजचे पाहुणे आहेत. त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. 45 15 41 29 45 15 41 30 हे आहेत दूरध्वनी क्रमांक. तत्पूर्वी विनायकजी, मगाशी आपण ज्या विषयावर बोलत होतो की खर्चाचं नियोजन ते अतिशय काटेकोरपणे केलं आणि आवश्यक आणि अनावश्यक खर्च याच्यात योग्य विभागणी करून त्याप्रमाणे नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला श्रीमंत बनण्याच्या दृष्टीने एक पाऊल आपण पुढे टाकत जातो. तथा अनावश्यक खर्चांमध्ये आणखीन काय तुम्ही सांगू शकता?
1: व्यसन
0: फार महत्वाचं आहे,
1: खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी असं म्हणतो की
0: आणि याच्यावर वाद होऊ शकणार
1: नाही, वाद होऊच शकत नाहीये. बरं, हे आजचं नाहीये, काही वर्षांपूर्वी आपली भारताची थिंक टँक आहे, नॅशनल सेंटर फॉर इकॉनॉमिक पॉलिसीज अँड रिसर्च, तर त्यांनी काही वर्षांपूर्वी एक असा सर्वे केला होता संपूर्ण देशात आणि त्याच्यात असं दिसून आलं होतं की पगारदाराचं जे उत्पन्न असतं हे उत्पन्नच्या किमान 10% ते 40% हिस्सा हा व्यसनांमध्ये खर्च होतो. म्हणजे मला प्रश्न असा पडतो की आपण गरीब का, या प्रश्नाचं उत्तर या याच्यात दडलेलं आहे, या खर्चात, व्यसनाधीनता. आणि मग ती व्यसनं कुठलीही असू देत, पण त्या व्यसनांमध्ये ज्या वेळेला तुम्ही बघता महागाई वाढली म्हणताय, पण अहो पण तुम्हाला जर ती व्यसनं परवडत आहेत तर तुम्ही ती व्यसनं कमी केली तर तुम्हाला तुमच्या ते जे पैसे वाचलेले पैसे तुम्ही तुमच्या राहणीमानाच्या खर्चासाठी वापरू शकणार आहात, प्लस तुमचं आरोग्य पण संरक्षित होणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अनारोग्यावरचा खर्च टाळला जाणार आहे.
0: बरोबर,
1: की या व्यसनांमुळे जे अनारोग्य निर्माण होतं, जे वैद्यकीय उपचारावरती जो खर्च होणार आहे तो टाळता येणार आहे
0: आणि आरोग्य हे सुद्धा धनच आहे,
1: आरोग्य धनच आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो की म्हणजे आणि हे बऱ्याच लोकांना ऍक्सेप्टेबल नसतं, पण इट्स अ फॅक्ट आणि सत्य नेहमी कटूच असत.
0: पण त्याची जाणीव तुम्ही करून दिली त्या निमित्ताने, हे खूप महत्वाचं आहे. आता खर्चाचं नियोजन झालं, पण जो काही नियोजन केल्यानंतर आपल्याकडे पैसा वाचतो त्याचं नियोजन कशा प्रकारे करावं, योग्य प्रकारे, की जेणेकरून पैशातून आणखी संपत्ती निर्माण होईल. जसं मगाशी म्हणाल की श्रीमंत होणं म्हणजे पैसा कमावणं नव्हे तर समृद्ध किंवा
1: संपत्ती निर्माण करणं. कसं आहे माहितीये की ज्या वेळेला तुम्ही पहिला पगार घेता किंवा पहिलं उत्पन्न तुमचं चालू होतं, त्यावेळेला तुम्ही जे बचत करणार आहात, तर मी असं गृहीत धरतो की समजा तुम्ही 100 रुपयाची बचत करताय, तर या 100 रुपयातले कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 रुपये हे तुमच्या निवृत्ती पश्चात कालावधीसाठी गेले पाहिजेत, म्हणजे पोस्ट रिटायरमेंट प्लॅनिंग. आणि जर समजा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता, उदाहरणार्थ आय टी सारखं क्षेत्र असेल की जिथे नोकरी 58-60 पर्यंत टिकेल याची गॅरंटीच नसते, तर तुम्ही हे 10% ऐवजी मी तर म्हणे 20% टाका. कारण जेव्हा उत्पन्नाची शाश्वती पुढे राहणार नसते, आपण अशा अशाश्वत क्षेत्रामध्ये कार्यरत असतो, तर अशा लोकांनी पहिल्यांदा 20% रक्कम जी काही बचत केलेली असेल त्याच्या किमान 20% रक्कम ही पोस्ट रिटायरमेंटसाठी निवृत्ती पश्चात अवधीसाठी आपण ती केली पाहिजे. मग त्याच्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना आहे, NPS आहे, म्युच्युअल फंडांचे पेन्शन फंड आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्याच्यानंतरचा दुसरा भाग आहे आपल्यावरती किती लोकांची जबाबदारी आहे, म्हणजे घरात आई वडील वयस्कर लोक आहेत आणि समजा कुटुंब आहे आपलं, बायको आहे, मुलं आहेत, तर आपल्यावरती असणारं गृहकर्ज किंवा इतर कुठलं कर्ज, या सर्व कर्जाचा शहानिशा करून तेवढं मुदतीचा विमा आपला उतरवणं हे एक खूप गरजेचं आहे.
0: विम्यातली गुंतवणूक,
1: विमा म्हणजे विम्यात गुंतवणूक होत नसते, विमा म्हणजे आर्थिक संरक्षण आहे.

0: आणि हा तर आणि त्याला पर्याय नाहीये. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की जर समजा तुमच्या डोक्यावर कर्ज असेल तर तुमचा मुदतीचा विमा किमान त्या कर्जाच्या रकमे एवढा तरी हवा. आणि तिसरी गोष्ट, मग मेडिक्लेम असेल, पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स असेल म्हणजे वैयक्तिक अपघात विमा असेल, या दोन्ही अपघात म्हणजे दोन्ही विमा ची हे तुम्ही मुद्दामून मी असं म्हणेन की तुम्हाला आता तरुणपणामध्ये विशेषतः 40 आधी तुम्हाला कुठलेही प्री एक्झिस्टिंग डिसीज नसतील तर तुम्ही पहिल्यांदा विमा उतरवला पाहिजे. किमान भले कंपनीकडून तुम्हाला असेल, कंपनीकडून समजा 2 लाख असेल तर तुम्ही अजून 1-2 लाखाचा काढून ठेवा ना. जेवढं तुमचा नोक्लेम बोनस पुढे वाढत जाऊ शकतो किंवा तुम्हाला काही कंपन्यांकडून तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा बेनिफिट मिळू शकतात की नोक्लेम असल्यामुळे, तर ह्या सगळ्याचा फायदा तुम्हाला पुढे 50-60 कदाचित होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मी असं म्हणेन की तुम्ही त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही स्कूटर चालवताय, गाडी चालवताय, तर तुमच्याकडे पर्सनल ऍक्सिडेंट जगातला सगळ्यात कमी स्वस्तातला असं मी म्हणेन कमी प्रीमियम मधला इन्शुरन्स आहे तो म्हणजे वैयक्तिक अपघात विमा. 202-204 रुपयाला तुम्हाला लाखभराचा विमा मिळतो. आणि त्याच्यामध्ये अशी पण प्रोव्हिजन असते की तुम्हाला जर अपघातामुळे तुम्ही घरी बसलात आणि कामावर जाऊ नाही शकलात तर तुम्हाला सम ॲश्युअरच्या किमान 2% दर आठवड्याला तुम्हाला इन्कम कॉम्पेन्सेशन म्हणजे तुमच्या उत्पन्नाची नुकसान भरपाई म्हणून मिळण्याची तरतूद आहे. तर अशा स्वरूपाचे विमा हे तुमच्याकडे असले पाहिजे. तिसरा जो भाग आहे तुमचा जो महिन्याचा खर्च आहे त्याला 6 महिन्यांनी गुणायचं, म्हणजे तो त्याला आपत्कालीन निधी ज्याला कंटिजन्सी फंड म्हणतात तो निर्माण केला गेला पाहिजे.
1: बर.
0: आणि जर तुमच्या घरामध्ये सिनियर सिटीजन्स असतील, त्यांचे काही हेल्थ इश्यूज असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, तर ते लक्षात घेऊन तुम्ही अजून 12 महिन्याचा निधी त्याच्यात ऍड केला पाहिजे. म्हणजे आपत्कालीन निधी एक 6 महिन्याचा हा तुमच्या स्वतःसाठी आणि उरलेला 12 महिन्याचा निधी हा केवळ मेडिकल इमर्जन्सीसाठी अशासाठी ठेवून द्यायचा की भले तुम्ही तो बँकेत ठेवा. आता तर बँकांची ॲप आलेली आहेत, ॲपच्या माध्यमातून तुम्ही FD असंच करू शकता, असंच मोडूही शकता आणि डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये खेचून घेऊ शकता. तर त्या माध्यमातून तुम्ही जर हे आपत्कालीन निधी केला, आपत्कालीन निधी एवढ्यासाठी करायचा असतो स्वतःसाठी, जे मी मगाशी म्हणालो 6 महिन्याचं, समजा नोकरी गेली आणि तुमच्या डोक्यावर कर्ज आहे तर पुढल्या महिन्याचा पगार येणार नसेल तर घरातली परिस्थिती खूप कठीण होऊन बसते. अशा वेळेला जर समजा तुमचं 6 महिन्याचं घर जर नीट चालणार असेल तर विदिन 2-3 मंथ्समध्ये तुम्ही दुसरी नोकरी तुम्हाला मिळेल जे काही होईल, पण ॲटलिस्ट ते 6 महिने तरी तुमचं घर व्यवस्थित चालू शकतं.
1: म्हणजे 100 रुपये खर्च असेल तर साधारण 1800 रुपयापर्यंत तुमची
0: तरतूद गरजेचं आहे. आणि ही तरतूद जसं जसं तुमचं मी म्हणेन की राहणीमानाचा स्तर वाढत जाईल किंवा तसा खर्च वाढत जाईल तसं हे वाढत गेलं पाहिजे. म्हणजे आज तुम्ही 1 BHK मध्ये राहताय, कालांतराने तुम्ही 2 BHK मध्ये गेलात किंवा 3 BHK मध्ये गेलात तर त्याप्रमाणे तुमचा खर्च वाढला तर ऑटोमॅटिकली तुमचा कंटिजन्सी फंड पण तेवढा वाढला पाहिजे. ते ही तरतूद करणं खूप गरजेचं आहे. आणि ही तरतूद नसल्यामुळे आपल्याला खूप ह्या गोष्टी म्हणजे जरी पैसे असले तरी आपण गरीब बनतो, कारण हे अचानक उद्भवलेल्या खर्चांमुळे आपण तरतूदच केलेली नसते, विमा संरक्षण पुरेसं नसतं आणि मग आपल्याला आर्थिक संकट आपल्या समोर उभं राहतं.
1: हे दृष्टिकोन हा पण खूप महत्वाचा,
0: खूप खूप महत्वाचा ठरतो.
1: नाहीतर मग अशा प्रकारे जर आपण काही तरतूद करून ठेवली
0: हो
1: तर असंही वाटू शकतं की अरे इतके पैसे आहेत माझ्याकडे, मग आता कशाला आणखीन पैसे पाहिजेत. पण संभाव्य संकटाचा आपण विचार केलेला नसतो त्यामध्ये.
0: खरंय.
1: आता गुंतवणूक कशा प्रकारे करावी, म्हणजे आहे तो पैसा किंवा शिल्लक आणखीन वाढावी यासाठी मग गुंतवणूक काय सांगाल तुम्ही?
0: आता मी एक गोष्ट,
1: श्रीमंत होण्यासाठीचाच
0: मार्ग सांगतो. म्हणजे आता हे मी पहिले 4 जे सांगितले तुम्हाला की पहिलं कंटिजन्सी फंड तुम्ही बनवा, दुसरं तुमची जबाबदारी बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही आयुर्विमा काढा, वैद्यकीय विमा उतरवा आणि
1: निवृत्तीनंतर,
0: हा आणि निवृत्तीनंतरच जी NPS असेल ते, त्याबरोबर चौथं म्हणजे एक PPF पब्लिक प्रॉव्हिडंट

0: फंड अकाउंट सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खातं हे सरकारचं आहे. तुम्ही कुठेही स्टेट बँकेमध्ये किंवा कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये किंवा आता काही खासगी बँकांमध्ये पण त्यांनी अलाव केलेले
1: आहे. कोणीही काढू शकतं,
0: कोणीही काढू शकतं. तर त्याच्यामुळे तुम्ही ते अकाउंट ओपन करू शकता. त्याच्यामध्ये वर्षाला 1.5 लाखापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता. त्याच्यावर मिळणारं व्याज हे करमुक्त आहे. तर त्या दृष्टिकोनातून प्रदीर्घ अवधीसाठीचा जो आपल्याला उद्देश आहे त्याच्यासाठी ते तुम्ही करू शकताय. लहान मुलांच्या नावाने पण ते उघडता येतं. दुसरीकडे मुलगी असेल तर त्या सुकन्या समृद्धी सारखी योजना आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही करू शकता. 100 तुम्ही तुमचं वय वजा करायचं ज्या वेळेला तुम्हाला गुंतवणूक करायचा जेव्हा विचार असतो तेव्हा. समजा आज तुम्ही 30 वर्षाचे आहात तर 100 वजा केले तर 70 आले. तर असं म्हटलं जातं की 70 रुपये हे जोखीमेच्या ठिकाणी टाकायचे, जोखीमयुक्त.
1: बर.
0: आणि 30 आहे त्या 30 चार तुकडे जसं मी मगाशी सांगितलं तसं एक पीपीएफला गेला, एक एनपीएस किंवा याला गेला, असे अशा स्वरूपाने तुम्ही ते 30 रुपये जे आहेत ते तिथे टाकायचे. 70 रुपये आहेत हे तुम्ही जोखीमयुक्त माध्यमांमध्ये टाकायचे. आता इथे तुम्हाला स्वतःला तुमची रिस्क कॅपिटाईट म्हणजे जोखीम घेण्याची क्षमता किती आहे हे म्हणजे अजमावायला पाहिजे. म्हणजे मी समजा असं म्हणालो की हा चालतील 70 शेअर्स मध्ये टाकायला काय हरकत नाही. पण प्रश्न असा असतो मी जर रोज शेअर बाजार बजणार आणि तो जर असा जर ट्रम्पने युद्ध चालू केल्यामुळे जर तो खाली खाली खाली खाली आला आणि जर माझी रात्रीची झोप हराम असेल तर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करायला योग्य नाही. मुळात प्रश्न असा असतो की बऱ्याच लोकांचा असा समज आहे शेअर्समध्ये गुंतवणूक करून रोजच्या रोज पैसे मिळतात. नाही, तुम्ही ब्रोकरला श्रीमंत करता.
1: बर.
0: मुळात शेअर्समधली इन्व्हेस्टमेंट असू दे किंवा म्युच्युअल फंडातली इन्व्हेस्टमेंट असू दे ही संपत्ती निर्माणाची साधने आहेत हे खूप गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. किंवा ज्या वेळेला तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला म्हणून मी म्हटलं की 70 रुपयातले भले तुम्हाला 70 रुपये शेअर्समध्ये 100% जोखीम आहे ती नाही घ्यायची आहे. 35 रुपये तुम्ही शेअर्समध्ये टाका, 35 रुपये तुम्ही म्युच्युअल फंडात टाका तर ते त्याप्रमाणे तुम्हाला 50-50. जर समजा तुम्हाला तयारी आहे तुमची लॉंग टर्मसाठी तर 50 रुपये शेअर्समध्ये टाका पण 20 रुपये म्युच्युअल फंडात टाका. म्युच्युअल फंड म्हणजे काय थोडक्यात सांगायचं तर शेअर्स म्हणजे एक उधळलेला समुद्र आहे संबंध असा खवळलेला. आणि त्या खवळलेल्या समुद्रामध्ये जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड घेता तेव्हा म्हणजे तुम्ही टायर घेऊन तुम्ही उतरत असता. हे तुम्ही बुडणार नाही याची खात्री असते जरी किती पट्टीचे पोहणारे असलात तरी. पण टायर न घेता उतरलात तर काय खरं नाही. तर पण तेही तुम्हाला मजा घ्यायची आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की प्रदीर्घ अवधीमध्ये तिथे या दोन्ही माध्यमांमध्ये जर तुम्ही गुंतवणूक शिस्तबद्ध पद्धतीने केलीत की ज्याला म्युच्युअल फंडांमध्ये तर SIP म्हणून गुंतवणूक पद्धत आहे म्हणजे तर त्यामध्ये त्याप्रमाणे दर महिन्याला जर तुम्ही नियमितपणे गुंतवणूक केलीत तर संपत्ती निर्माण व्हायला फार वेळ नाही लागत.
1: SIPचा तुम्ही उल्लेख केला तर SIP म्हणजे नेमकं काय थोडं सविस्तर स्पष्ट करून सांगाल का?
0: हो, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ही म्युच्युअल फंडामध्ये म्हणजे पूर्वी जसं किंवा अजूनही आहेत म्हणा बँका पोस्टांमध्ये जसं रिकरिंग डिपॉझिट होती सेम आहे फक्त त्याचं नाव ती जी गुंतवणूक करण्याची पद्धत आहे त्याला रिकरिंग डिपॉझिट न म्हणता इथे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणतात. ती पद्धत आहे की तुम्ही दर महिन्याला ठराविक रक्कम 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष तुम्ही गुंतवणूक करू शकता प्रदीर्घ अवधीसाठी. आणि ही प्रदीर्घ अवधीसाठी जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा 25-30 वर्षासाठी गुंतवणूक करत असते त्या म्हणजे ती व्यक्ती जर आता 30 वर्षाची आणि त्याला 60व्या वर्षी समजा रिटायरमेंटला त्याला पैसे हवे असतील तर त्याच्यातून तो गुंतवणूक करून समजा मी एक उदाहरण देतो की समजा त्याने दर महिन्याला 2000 रुपये टाकले तर मी एक अंदाजे देतोय की कारण आता इथे माझ्या पुढ्यात कुठलाही चार्ट नाहीये पण तर 60व्या वर्षी ज्या वेळेला जो काही कॉर्पस साठलेला असेल त्याच्यातून त्याला किमान 25,000 रुपये त्याला दरमहा एसडब्ल्यू पीच्या माध्यमातून.

0: सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनच्या माध्यमातून त्याला पेन्शनसारखं उत्पन्न घेता येऊ शकतं. मग प्रश्न असा निर्माण होतो, अरे पण मग दर महिन्याला मी जर पैसे काढत राहिलो तर ते संपणार नाहीत का? ते नाही संपत. तर ती जी गुंतवणूक, कारण तुम्हाला तुम्ही मनाला येईल त्या आकड्याने तुम्ही पैसे विड्रॉ नाही करायचे. जो बचत असू दे किंवा गुंतवणूक असू दे, याच्यातला एक मोठा जो घटक आहे की ज्याच्यावर आपलं कायम लक्ष असलं पाहिजे, तो म्हणजे महागाईचा घटक, चलनवाढ. ही जी चलनवाढ आहे ना, त्याच्या दरावरती आपलं कायम लक्ष असलं पाहिजे. आज जर तुम्ही 6% चलनवाढ सर्वसाधारणपणे लॉंग टर्ममध्ये गृहीत धरली जाते, ह्या 6% चलनवाढीला किमान कर देऊन आपल्याकडे करोक्त उत्पन्न जे काही असेल त्याच्या ते किमान 7% आलं पाहिजे, 7%.
1: बरं,
0: म्हणजे आलेल्या 7%ने 6% ह्याची इन्फ्लेशन रेट मारतोय.
1: 1%
0: फायदा होतोय, किमान तेवढा झाला पाहिजे, ही त्यामागची भूमिका असते. आता मी मगाशी अजून एक हे की मगाशी आपला खर्चाचा जो विषय झाला, त्या खर्चावरती महागाईचा घटक कसा इम्पॅक्ट करतो 20 वर्षात, त्याचं एक उदाहरण देतो की 30,000 रुपये आज तुमचा खर्च आहे, 6% इन्फ्लेशन आहे म्हणजे चलनवाढीचा दर आहे, महागाईचा दर 5 वर्षांनी 42,000 होणार हा खर्च. अजून 5 वर्षांनी म्हणजे 10व्या वर्षी हा खर्च 54,000 होणार, 15व्या वर्षी हा खर्च 72,000 होणार, आणि बरोबर 20 वर्षांनी हा खर्च 96,000 होणार, म्हणजे महिन्याला 1,00,000 रुपये होणार. मग महिन्याला 1,00,000 रुपये तुम्हाला 20 वर्षांनी हवे असतील तर तुमच्याकडे इन्फ्लेशनला बीट करून तुमच्याकडे कॉर्पस किती हवा? तर किमान 1,20,00,000 रुपये हवा.
1: खरं
0: हे गणित आहे.
1: याविषयी आणखीन आपण बोलूया एका ब्रेक नंतर.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
1: सहज संवाद कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत आर्थिक समुपदेशक विनायक कुलकर्णी. आपणही त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. 45151 45151 3130 हे आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक. एक फोन येतो विनायक जी, आपण बघूया.
0: हो चालेल.
1: नमस्कार. मला वाटतं बराच वेळ त्यांनी प्रयत्न केला आणि आता कट केलेला आहे, पुन्हा करतील, आपण वाट बघूया. पण दरम्यान तुम्ही जे मगाशी सांगितलं, गुंतवणूक करताना जी काय टक्केवारी तुम्ही सांगितली अतिशय मोलाची माहिती. पण कित्येकदा काय होतं की गुंतवणुकीच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन नसेल, समुपदेशन नसेल, तर फसवणूक पण होते किंवा जास्त व्याजाच्या मोहामुळे अनेकदा फसवणूक होते. तर अशा वेळी आपली भूमिका काय असायला पाहिजे?
0: नाही, मुळात तुम्हाला
1: कशा प्रकारे हे आजमावायचं की आपण केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आहे की नाही?
0: पहिली गोष्ट म्हणजे सरकारी व्याजदर जो असतो ना, त्याच्यापेक्षा कोणीही 2-4% जास्त देतंय म्हटलं की समजून जायचं की जोखीम आहे. आता ही जोखीम घ्यायची की नाही घ्यायची हे आपल्यावर असतं. मी नेहमी सांगतो की लाभ आणि लोभ याच्यामध्ये एका मात्रेचा फरक आहे.
1: क्या बात है.
0: ती द्यायची की नाही द्यायची हे आपल्या हातात आहे. तर त्याच्यामुळे मुळातच एका वर्षात दुप्पट आपल्याला ना दुप्पट पैशाचा खूप वेळ आहे. का अनेकपट का नको? आणि ह्या दुपटी पायी आपण खूप पैसे घालवलेत. म्हणजे तुम्ही इकॉनॉमिक ऑफेन्स विंग जी आहे की जी आर्थिक गुन्हे विभाग आहे, तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की अशा अनेक योजनांमध्ये फसलेल्या लोकांनी खूप आहेत, पण तरी ते योजना थांबत नाहीत आणि गुंतवणूकदारही थांबत नाही. म्हणजे आपण सुधारणार नाहीच असाच पण केलेला दिसतोय.
1: किंवा कधी अनेकदा आपण ऐकतो एखादी आर्थिक संस्था असते पतपेढी सारखी वगैरे, आणि तुम्हाला 1% जास्त व्याज याच्यामध्ये मिळेल वगैरे असं सांगितलं जातं, आणि त्याच्यामध्ये अनेकदा फसवणूक होते.

0: कसं आहे माहिती आहे ना की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्येक वेळेला सांगत असते की त्याचं पतमापन श्रेणी असतात, त्या श्रेणी त्याप्रमाणे तुम्ही म्हणजे किती ती पतसंस्था असेल किंवा अगदी सहकारी बँका असतील तर तुम्ही एका ठराविक रकमेपर्यंत म्हणजे आता बँकांमध्ये फक्त 5 लाख रुपयांपर्यंत जर तुम्ही सुरक्षित आहे ठेव तर तुम्ही एका बँकेमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतच ठेवा ना. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये एक वेळ तुम्ही किती ठेवू शकताय पण तरी पण
1: सहकारी बँक किंवा
0: सहकारी बँक खाजगी पतसंस्था तर त्या दृष्टिकोनातून खाजगी पतसंस्थांना 5 लाखाचं नाही.
1: बरं, त्यांना किती
0: आहे? माझ्या मते 2 लाखाचं आहे. तर त्यांना
1: ते शहानिशा करून
0: कारण ते दिलं गेलंय की नाही अजून, कारण ते देणार होतं पतसंस्थांचं पण. तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते प्रत्यक्ष बघून मला असं वाटतं की शेवटी आपला कष्टाचा पैसा आहे तो असा कोणाच्या घशात घालणं बरं नाही आणि केवळ आपल्या लोभापोटी.
1: अरे आणखीन एक विषय तुमच्याशी आम्हाला चर्चा करायचा आहे, तो म्हणजे ज्याला आर्थिक साक्षरता असं म्हटलं जातं.
0: हो,
1: तर साक्षरता म्हणजे काय आपल्याला माहिती की अक्षर ओळख, तर आर्थिक साक्षरता म्हणजे काय नेमकं?
0: आर्थिक साक्षरता म्हणजे तुम्ही जे काही आर्थिक व्यवहार करताय ते पूर्ण जाणून घेणं आणि त्याच्यासाठी फक्त साक्षर असलेलं
1: चालतं.
0: तुम्हाला अक्षर ओळख आहे, आकडे ओळखता येत आहे, बस तेवढं पुरेस आहे. पण तुम्हाला आर्थिक साक्षर बनल्यानंतर मी जसं मगाशी म्हणालो तसं की पैसा, महागाई, बचत आणि गुंतवणूक ह्या 4 शब्दांमधलं जे नातेसंबंध आहे ते समजून घेतलं तर तुम्ही खऱ्या अर्थाने आर्थिक साक्षर झाला.
1: क्या बात है, वा, अगदी सोप्या शब्दात समजवलं. एक फोन येतोय, आपण बघूया.
0: हो चालेल.
1: नमस्कार, स्वरसंवाद.
0: हॅलो.
1: मला असं वाटतं की तुम्ही जे बोलताय ते शोधा ना, त्याच्यातून अनेक त्यांच्या
0: प्रश्नांची उत्तर
1: ही आर्थिक साक्षरता तुम्ही जी म्हणालात, तर एका प्रकल्पावर सध्या तुम्ही काम करताय वारकऱ्यांसाठी आर्थिक साक्षरता.
0: हो, तो
1: काय नेमकं?
0: तो सेबीने ते पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी आर्थिक जागरूकता कार्यक्रम चालू केलेला आहे आणि ते
1: एकच मिनिट, आपल्याला एक फोन आलाय. नमस्कार, सहज संवाद. नमस्कार, बोला.
2: आडवतकर साहेब, नमस्कार.
1: नमस्कार.
0: नमस्कार
2: जोशी बोलतोय अंबरनाथहून. अतिशय जिव्हाळ्याचा विषय तुम्ही घेतलेला आहे आणि श्रीयुत विनायक कुलकर्णी यांना सुद्धा माझा नमस्कार.
0: नमस्कार जोशी साहेब.
2: मध्ये यांचे कार्यक्रम आम्ही वेळोवेळी ऐकलेले येत, परंतु आता आपण सुरुवातीला खर्च कसा करायचा, खर्च कुठे करायचा या विषयाला तुम्ही थोडीशी कात्री लावली, तर खर्चाला कात्री कशी लावायची ते थोडं सांगा. आणि बचत करणे म्हणजे म्हणजे काटकसर करणे म्हणजे कंजूसपणा नाहीये आणि सेव्हिंग इज अर्निंग हे जे आहे, तर याच्याबद्दल थोडं बोलण्याची त्यांना संधी द्या.
1: म्हणजे
2: खर्च कसा करायचा हाच महत्वाचा विषय आहे.
1: हा, त्यांनी थोडक्यात सांगितलं आपल्याला, पण अजून तुम्हाला जर माहिती हवी आहे तर त्यांना विनंती करूया आपण. धन्यवाद जोशी साहेब.
2: धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: म्हणजे मगाशी त्यांचं म्हणणं की खर्च या विषयावर चर्चा करताना त्या चर्चेला तुम्ही कात्री लावली.
0: तर ती वेळेअभावी लावावी लागते. पण मी सविस्तर बोललो ऍक्च्युली की खर्च कसा नियोजित करायचा असतो तो लिहिताना, म्हणजे की आपल्याकडे 3 बोटं वळलेली असतात.
1: वाक्य छान सांगितलं, म्हणजे तेही तुमच्या बोलण्यामध्ये वेगळ्या पद्धतीने आलं की मनी सेव्ड इज मनी अर्न्ड.
0: या,
1: तर ते खूप महत्वाचं आहे.
0: ते खूप महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की काटकसर आणि कंजूसपणा हे त्यांनी सांगितलं, म्हणजे काटकसर म्हणजे कंजूसपणा नव्हे. तर इंग्रजीमध्ये सेव्हिंग हा शब्द आहे, म्हणजे काय आहे तर सेल्फ अनालिसिस ऑफ व्हॅल्यूज.
1: वा,
0: म्हणजे तुम्ही जे काही खरेदी करताय त्याची ती जी किमती आहेत त्या योग्य आहेत की नाही ते बघणं, त्याचं विश्लेषण करणं आणि त्याच्यानंतर आहे तो आय म्हणजे इन्कम, म्हणजे आपल्याकडे किती

0: मार्गाने उत्पन्न येते त्याचं अनालिसिस करणं, त्याच्यानंतर नीड्स एन म्हणजे नीड्स आपल्या गरजा, हा, आणि शेवटी येतो जी, जी म्हणजे ग्रोथ, आपली वाढ वृद्धी, आपली अर्थ कौटुंबिक अर्थव्यवस्थेची वृद्धी ही बरोबर होते की नाही हे सांगणारा सेव्हिंग हा शब्द आहे. सेल्फ अनालिसिस ऑफ व्हॅल्यूज इन्कम नीड्स अँड ग्रोथ. मला असं वाटतं की जोशी साहेबांना याच्यातून उत्तर मिळालं असेल.
1: नक्कीच. आणि तुम्ही त्याच्यामध्ये जे मूल्य असं म्हणालात, त्या वस्तूचं मूल्य,
0: वस्तूचं
1: दोन्ही अर्थाने आपण म्हणू शकतो की त्याची गरज आपल्याला किती आहे,
0: गरज आपल्याला किती आहे. आणि समजा असं असेल की दोन दुकानं शेजारी शेजारी आहेत, एका दुकानामध्ये समजा 1000 रुपयाला, दुसऱ्यामध्ये 990 आहे, अरे तिकडून घेऊया ना, विचारायला काय जातं, तेवढे 10 रुपये वाचले असा तो.
1: बरोबर. आणि म्हणजे जुन्या काळी आपण ऐकत होतो आपले वडील किंवा काका की 4 दुकानं फिरा तुम्ही आणि मग वस्तू खरेदी करा.
0: खरं
1: हा एक त्यांचा शहाणपणाचा सल्ला नेहमी दिला जायचा. वारकऱ्यांच्या आर्थिक साक्षरतेविषयी
0: तो सेबीचा उपक्रम आहे, पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी जे तो ते करत आहेत, वाकडीला करणार आहेत, नंतर पुण्याला कसबा पेठेच्या इथे करणार आहेत. आणि जे आज सामान्य गुंतवणूकदाराची जी डिजिटल फसवणूक होते त्याच्या अनुषंगाने एक आर्थिक जागरूकतेचं काम सेबीद्वारे केलं जात आहे. आणि त्याच्यामध्ये मुंबई शेअर बाजार, नॅशनल राष्ट्रीयकृत शेअर बाजार, एम पी असे सर्व घटक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत. आणि एक हा एक चांगला उपक्रम आहे.
1: याचं कारण वारीमध्ये सहभागी होणारे जे वारकरी आहेत हे सर्वसामान्य कुटुंबामधलेच असे सगळे आहेत आणि त्यांनाही अशा समस्यांना
0: सामोरं जावं लागत असेल. तर त्यांना त्यानिमित्ताने एक ह्या प्रश्नाकडे त्यांचं लक्ष वेधून दिंडीमध्ये ते पण व्हावं.
1: या आर्थिक साक्षरतेच्या दिंडीसाठी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. गाणं ऐकू आणि पुढे जाऊया.

0: हेलो
1: हेलो
0: सर संवाद नमस्कार
1: सर
0: हाँ
1: माय प्रिविलेज टॉकिंग टू यू मराठी येतोय मला पण आय कॅन अंडरस्टँड
0: बोला ना तुमचं नाव सांगा सर
1: इन इंग्लिश माझं नाव आहे मनोहर रावत
0: हा
1: आणि माझा प्रश्न आहे मराठी

0: जरा गोंधळ होणार?
1: चालेल चालेल.
0: ओके, सो द क्वेश्चन इज टू यू सर. सो सो इजंट इट ट्रू दॅट यु नो सेव्हिंग अँड इन्व्हेस्टिंग इज काइंड ऑफ अ प्रिव्हिलेज फॉर दोज हू ऑलरेडी हॅव सरप्लस इन्कम? And you know, what could be your practical advice for someone, I mean, whose salary is barely you know, it covers monthly expenses? And that's the mass, right, in our country. Thank you so much.
2: Okay,
1: thank you.
2: खूप एक वेगळा प्रश्न त्यांनी विचारलाय, मला वाटतं एक त्याचं उत्तर तुम्ही द्यावं असं वाटतं.
1: हा, पहिली गोष्ट काय माहिती आहे ना, की त्यांनी म्हटलंय की बॅडली इम्पॅक्ट आहे. का? त्याची कारणं शोधली आहेत का? कुठलीही आपल्याकडे एखादी घटना घडते, त्याचा इम्पॅक्ट होतो आपल्या उत्पन्नावर, होतो आपल्या खर्चावर, होतोय त्याच्या मागची कारणं आपण शोधतोय का? आणि ती कारणं जसं मी म्हणालो तसं की व्यसन हा एक घटक आहे, आजारपण हा दुसरा घटक आहे, अपघात हा तिसरा घटक आहे. तर या सगळ्यांचा इम्पॅक्ट हा तुमच्या बचतीवर होत असतो, गुंतवणुकीवर होत असतो, तुमच्या खर्चांवर पण होत असतो. तर हे आपल्याला प्रत्येकाला समजून घेण्यासाठी, जसं मी म्हणालो तसं की आर्थिक साक्षरता ही महत्वाचा रोल करते, भूमिका निभावते. आणि जर तुम्ही आर्थिक साक्षर बनलात तर तुमच्या ह्या प्रत्येक आर्थिक संकटाचं एक उतार आम्ही म्हणेन, किंवा एक त्याला उत्तर म्हणू आपण, तुमच्याकडे असेल.
2: तुमचं तुमच्याकडेच आहे.
1: हो, फक्त ते तुम्हाला स्वतःला बघायचंय.
2: वा, आता त्यांनी जो मुद्दा हा उपस्थित केला की गुंतवणूक किंवा बचत, म्हणजे बचत आणि गुंतवणूक ही केल्यानंतर तुम्ही म्हणालात तसं की आपण श्रीमंत बनलो, त्यानंतर मग ती श्रीमंती टिकवून ठेवण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, किंवा संपत्ती जबाबदारी?
1: हो, संपत्ती निर्माण केली, सगळं झालं, आपली मुलं पण शिकली, ती का मार्गी लागली असं मी म्हणेन. तर ही निर्माण केलेली संपत्ती आहे, तिचं वाटप आपल्या पश्चात नीटपणे होणं, नियोजनपूर्वक होणं, ही पण जबाबदारी आपली आहे.
2: बरोबर.
1: आणि त्याच्यासाठी जर तुम्ही लग्न केलेलं असेल, नसेल, तरी सुद्धा तुम्हाला मृत्यूपत्र, म्हणजे इच्छापत्र, मृत्यूपत्र म्हटलं की लोकांना यमच दिसतो, त्याच्यामुळे इच्छापत्र म्हणू आपण शब्द, तर इच्छापत्र बनवणं हे ही आजच्या काळाची गरज आहे. जर तुम्हाला संतती नसेल किंवा एकापेक्षा अधिक संतती असेल तर तुम्ही इच्छापत्र बनवलंच पाहिजे. तुम्ही लग्न केलेलं नसेल तरीही तुम्ही इच्छापत्र बनवलंच पाहिजे. आणि इच्छापत्र बनवायला काही खूप खर्च होतोय किंवा खूप काही आहे, आणि तुमचं जे स्वतःची जी तुम्ही कमवलेली संपत्ती असते, जे काही तुमचं सेल्फ फंड आहे, तेच तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. आणि साहजिकच आहे, मग ती तुमचं फ्लॅट असेल, बंगला असेल, किंवा अन्य काही वाहन असेल, किंवा जी काही प्रॉपर्टी आहे, दागदागिने असतील, ह्या सगळ्याचा उल्लेख त्याच्यामध्ये केला जातो. आणि आता तर तुम्ही मुंबई ग्राहक पंचायतीने मृत्यूपत्र, म्हणजे इच्छापत्र कशी बनवायचे, त्याचे नमुने 5-10 रुपयांमध्ये उपलब्ध केलेले आहेत सर्व भाषांमध्ये. तर त्याप्रमाणे तुम्ही इच्छापत्र तुम्हाला बनवता येतं.
2: ते बनवणं
1: गरज आहे, ही आजच्या काळात ती गरज आहे. कारण नॉमिनेशन सगळ्या वेळेला जरी असलं तरी नॉमिनी हा ट्रस्टी, विश्वस्त म्हणून काम करतो. नॉमिनी मालक होत नाही, आणि त्याच्यासाठी तुम्हाला मृत्यूपत्र, म्हणजे इच्छापत्राची गरज आहे. आणि जर इच्छापत्र बनवलं तर त्यासाठी 2 साक्षीदार लागतात. फक्त एकच विनंती आहे की साक्षीदार हे तुमच्यापेक्षा वयाने निम्मे असावेत.
2: अच्छा.
1: हा, नाही तर तुम्ही तुमचे मित्र किंवा तुमचेच कोणतरी, तुमच्याच वयाचे नातेवाईक तुम्ही साक्षीदार म्हणून घेतलेत, आणि तेच जर आधी गेले तर मग तुम्हाला मृत्यूपत्र बदलण्याशिवाय गत्यंतर नाही.
2: अशा काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात त्यामुळे ठेवल्या पाहिजेत. वेळ आपली संपत आली आहे, जाता जाता आपण काय सांगाल, म्हणजे श्रीमंत होण्यासाठीच्या टिप्स आपण म्हणूया तर.
1: मी असं म्हणेन की तुम्हाला शेअर्स असो, म्युच्युअल फंड असो, किंवा कुठलीही गुंतवणूक असो, पूर्णपणे त्या क्षेत्राचं एक किमान जुजबी माहिती घ्या.

0: ब्रोकरने सांगितलं, आणखीन कोणी सांगितलं, गुंतवणूक सल्लागाराने सांगितलं म्हणून नव्हे,
1: किंवा आजकाल एआयच्या
0: माध्यमातून नाही. आणि काही जण म्हणतात क्रिप्टो करन्सी अमुक तमुक, ते आपल्या देशामध्ये ज्या गोष्टी आपल्या देशामध्ये सहजासहजी शक्य नाहीत किंवा लीगल टेंडर आहे की नाही याबद्दल साशंकता आहे, अशा ह्याच्यात कुठल्याही परिस्थितीमध्ये या कुटचलनांच्या भानगडीत न पडता जे आहे चांगलं आहे. आणि मुख्य म्हणजे सेबीसारखी नियामक संस्था तिथे उपलब्ध आहे. बँकांच्या बाबतीत म्हटलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारखे नियामक आहे, इन्शुरन्समध्ये IRDA सारखी संस्था आहे. तर अशा नियामक संस्थांच्या द्वारे नियमन केलेल्या जी संस्था आहे त्यांच्यामध्ये तुम्ही त्याद्वारे तुम्ही गुंतवणूक करू शकताय. आणि त्यातून पुढे असंही होऊ शकतंय की प्रश्न निर्माण असा होतो की मग तर तुम्ही तुमचं पहिलं वय लक्षात घ्या, 60 नंतर तुम्ही तुम्हाला मिळालेला सगळ्याच्या सगळा फंड जर तुम्ही शेअर्स आणि म्युच्युअल फंडात लावलात आणि जर मार्केट वर खाली झालं तर तुमचा कार्डिओग्राफ नक्की हलणार आहे,
1: किंवा 60 बुद्धी नाठी असं म्हणतात ते खरं होईल.
0: तर त्याच्यामुळे आपण किती जोखीम घ्यायची आणि किती नाही घ्यायची हे आपल्यावर आहे. आणि हे ज्या दिवशी आपण लक्षात घेऊ ना त्या दिवसापासून आपली गुंतवणूक ही सुरक्षित राहील आणि ती वृद्धिंगत नक्की असेल.
1: मी थोडक्यात एका वाक्यात सांगायचं तर श्रीमंत होत असताना समृद्धी आणि आर्थिक साक्षरता याचंही भान ठेवणं गरजेचं आहे.
0: हे हातात हात घालूनच येतात.
1: खूप खूप धन्यवाद विनायकजी.
0: धन्यवाद.
1: अनेक प्रश्न आहेत मनामध्ये खरं तर, पुन्हा कधीतरी आपण याच विषयावरती बोलूया.
0: नक्की.
1: आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे खूप खूप आभार.
0: धन्यवाद. सहसंवाद.
1: सहसंवाद कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती आहे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणी केंद्राची.

मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आज 3 जुलै, याच दिवशी 1852 महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. देशातील साक्षरता वाढवण्याचा हा महात्मा ज्योतिरावांचा प्रयत्न आज आपल्याला त्याची महती पटवून देतो. आज आपण छोटी छोटी मुलं आनंदानं शाळेचं दप्तर पाठीवर घेऊन शाळेसाठी जाताना बघतो. ज्योतिरावांचं मुलांना साक्षर करण्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं दिसत आहे.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, पर्यावरण हा आताच्या काळातील अतिशय महत्वाचा प्रश्न जाणवतो आहे. कुठल्या ना कुठल्या कृतीतून मानवाकडून पर्यावरणाचं नुकसान अगदी सहज होतं आणि त्याच्या परिणामांना मात्र आपणा सर्वांना सामोरं जावं लागतं. आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्ती दिन 3 जुलैला साजरा केला जातो. कोणती अशी मोठी चूक आपण करत आहोत की ज्यामुळे आपल्या स्वभोवतालच्या पर्यावरणाला हानी पोहोचते आहे, त्यासाठी काय उपाय करायला हवेत आणि आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे पर्यावरणाची हानी होते, या सर्वांवर संवाद साधण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर स्वाती पांडे यांना. डॉक्टर स्वाती पांडे या स्वतः एक भूलतज्ञ आहेत. पर्यावरणाचं रक्षण करणं किती आवश्यक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न कसे करायला हवेत याबद्दल त्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी आवर्जून काही काम करायला हवंय असा त्यांचा आग्रह असतो. आज आपण त्यांच्याशी बोलून प्लास्टिकचा अतिवापर पर्यावरणासाठी कसा नुकसानकारक आहे याविषयी संवाद साधूया. स्वाती पांडे मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आपण स्वतः पर्यावरण रक्षणासाठी काम करता, खर तर तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, काय कारण घडलं की हे काम करायला तुम्ही सुरुवात केली?
1: मुळातच निसर्गाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आधीपासून होती आणि थोडंसं वाचन डॉक्युमेंटरी ज्या बघण्यात आल्या पर्यावरणाशी रिलेटेड त्याच्यातून असं वाटलं की पर्यावरणासाठी काम करायची सध्या खूपच जास्त गरज आहे, त्याच्यामुळे थोडं काम दृष्टीने.
0: कधीपासून करता तुम्ही हे काम?
1: आम्ही गेले 7-8 वर्ष एखाद दुसऱ्या संस्थेशी निगडीत आहोत ज्या पर्यावरणासाठी काम करत.
0: पर्यावरण रक्षणासाठी काम म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे?
1: पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे, प्रदूषण जे वाढतं आहे, किंवा आता आपण जे प्लास्टिक विषयी जागरूकता करायचा प्रयत्न करतोय त्याचे काय दुष्परिणाम आहेत हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपण पर्यावरणासाठी काहीतरी प्रयत्न करू शकतो वाचवण्यासाठी.
0: नक्कीच. प्लास्टिकच्या वापराबद्दल काय सांगाल?
1: प्लास्टिक प्रदूषण जे आहे मुळात असं आहे की प्लास्टिक येतं हे फॉसिल फ्युएल्स पासून, म्हणजे ऑइल्स आणि गॅसेसच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक हे बाय प्रॉडक्ट आहे, पण ते आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक झालेला आहे. त्याच ह्याच्यामध्ये प्लास्टिक हे काही कंपोज होत नाही, म्हणजे डिग्रेड होत नाही, किंवा डिग्रेड व्हायला त्याला जवळजवळ हजारो वर्ष लागतात. त्याच्यामुळे ऍक्च्युली पहिलं प्लास्टिक जे निर्माण झालंय ते आजही या वातावरणात आहे.
0: म्हणजे सुरुवात ज्या प्लास्टिक पासून झाली ते प्लास्टिक अजूनही वातावरणात आहे.
1: 1200-1300 वर्ष पण लागतात प्लास्टिक डिग्रेड व्हायला. असं म्हणता येईल की पहिल्यांदा प्लास्टिक 1200-1300 वर्षापूर्वी जेव्हा
0: आलं,
1: 500 वर्षापूर्वी पासून फार तर, किंवा 300-400 वर्षापर्यंत आलं असेल तेव्हापासून,
0: म्हणजे ते आहेच अजूनही.
1: अजूनही वातावरणात आहे आणि त्याच्यामुळे वाढतं प्लास्टिकचं यूज हे अजून वर्षानुवर्ष हे प्लास्टिक वातावरणात राहणार आहे.
0: पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते त्रासदायक होऊ शकते. प्लास्टिक पिशव्यांचा आणि प्लास्टिकचा वापर पर्यावरणावर होतो काय सांगाल?
1: मुळात आता कसं आहे, प्लास्टिकच्या पिशव्या खूप पातळ पिशव्या, जाड पिशव्या अशा वेगवेगळ्या असतात, पण त्या प्लास्टिकच्या पिशव्या सहज उडून वातावरणात बाहेर पसरतात. त्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या नाल्यांच्या आउटलेट्समध्ये अडकून ते नाले बंद होतात, त्याच्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा फ्लड्स वगैरे येत, पाऊस होतो, फ्लड्स येतात, तेव्हा त्या पाण्याचा निचरा होऊन जात नाही. त्याशिवाय मुळात कचरा म्हणून हे प्लास्टिक सगळीकडे पसरलेलं दिसतं आपल्याला.
0: उडत राहतं
1: आणि त्या प्लास्टिकचे तुकडे होऊन मायक्रो प्लास्टिक तयार होतं, जे आपल्या श्वासातून सुद्धा आपल्या शरीरात जाऊ शकतं. जनावरांनी काही गवत वगैरे खाताना त्याच्यामध्ये पसरलेलं प्लास्टिक त्यांच्या पोटात जातं,
0: त्याचा त्यांना त्रास होऊ शकतो. नद्या, समुद्र, जलचर जीवनावर प्लास्टिकचा कसा काय परिणाम होतो?
1: मुळात हे जसं प्लास्टिक आपण म्हटलं की इकडे तिकडे उडत जातं, पसरत जातं, आपण कचऱ्यामध्ये ते जे आहे

0: वर्षानुवर्ष तसंच कचऱ्यामध्ये तसंच पडून राहतं, कारण ते डिग्रेड होत नाही. तर त्याच्यामुळे एकतर कचरा जो आहे हा सगळा एकतर लँडफिल्स म्हणतात त्याला, जिथे कचरा साठवला जातो तिथेच ते पडून राहतं, किंवा बऱ्याच वेळेला कचरा हा समुद्रात सोडला जातो, नद्यांमध्ये सोडला जातो. तर ते नद्यांचं पाणी गढूळ होतं त्याच्यामुळे. शिवाय मासे जे आहेत किंवा जनावरं जे आहेत ह्यांनी ते तिथलं चरताना म्हणा किंवा माशांनी नद्यामध्ये आलेला कचरा केल्यामुळे त्यांच्या पोटामध्ये हा प्लास्टिकचा कचरा जमा होत, आणि असं सापडलंय की त्यांच्या पोटात वर्षानुवर्ष हा कचरा तसा राहिल्यामुळे म्हणजे ते तो सुद्धा त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाहीये. आणि त्याच्याशिवाय प्लास्टिक हे काही केमिकल्स रिलीज करतं जे आपल्या शरीरासाठी, प्राण्यांच्या शरीरासाठी चांगलं नाहीये.
1: अच्छा, म्हणजे जर ते पोटात गेलं तर?
0: पोटात गेलं प्लास्टिक शेवटी एक केमिकल असल्यासारखंच आहे, किंवा तर त्याच्यामुळे त्याच्यातून जे केमिकल रिलीज होतात किंवा प्लास्टिक जाळलंच गेलं तर त्याच्यातून ज्या फ्युम्स तयार होतात त्याच्यामुळे ते खूपच आरोग्याला धोकादायक आहेत. त्याच्यामुळे आपल्या लंग्समध्ये बदल झालेले बघण्यात आलेले आहेत.
1: मायक्रो प्लास्टिक म्हणजे काय?
0: मायक्रो प्लास्टिक म्हणजे मायक्रो म्हणजे आकाराने सूक्ष्म असं म्हणता येईल. तर 5 मिलीमीटर पेक्षा कमी आकाराचं जे आहे त्याला मायक्रो प्लास्टिक म्हणतात. मग आता कुठलंही प्लास्टिक जे आहे ते मॅक्रो जर असेल, मोठं साईजनी असेल, तरी सुद्धा ते जेव्हा डिग्रेड होतं किंवा ते आधी मायक्रो प्लास्टिकमध्ये कन्वर्ट होतं.
1: अच्छा, विघटन होताना.
0: आणि मायक्रो प्लास्टिक हे म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्यांचे तुकडे म्हणा किंवा कपड्यांचे धागे म्हणा, सिंथेटिक कपड्यांचे धागे हे सुद्धा एक प्लास्टिकचा प्रकारच आहे जो मायक्रो प्लास्टिक ह्या कॅटेगरीमध्ये येतो.
1: अच्छा,
0: त्याच्यात अजून दोन प्रकार आहेत. एक प्रायमरी मायक्रो प्लास्टिक म्हणजे जे छोटंच बनवलं जातं, जे कॉस्मेटिक्समध्ये यूज होतं किंवा इतर काही मटेरियल मध्ये जिथे बारीक बारीक प्लास्टिकच्या
1: झाकण
0: सारखं काही. हा, म्हणजे झाकण तरी मोठंच झालं, 5 मिलीमीटर म्हणजे अगदी सूक्ष्म धागे म्हणा, प्लास्टिकचे धागे जे बनवले जातात ते तशा टाईपचं. सेकंडरी जे आहे ते आहे फ्रॅगमेंटेड प्लास्टिक, म्हणजे मोठ्या प्लास्टिकचे तुकडे होऊन होऊन प्लास्टिक बारीक प्लास्टिक झालेलं. प्लास्टिकची पिशवी जेव्हा फाटते तुटते त्याच्यातनं मायक्रो प्लास्टिक तयार होतं.
1: अच्छा,
0: तर हे सगळे जे मी म्हटलं मोठं प्लास्टिक शेवटी डिग्रेड किंवा प्रोसेसमध्ये फाटलं तुटल्यामुळे ते कन्वर्ट इन टू मायक्रो प्लास्टिक. मग ते अजूनही नॅनो प्लास्टिकमध्ये कन्वर्ट होतं की जे वातावरणात अगदी उडत असेल आणि आपण श्वासाद्वारे पण डोळ्यांना दिसतही नाही, इतके छोटे छोटे त्याचे
1: सूक्ष्म कण
0: तयार होतात. तर हे जे प्रकार आहेत प्लास्टिकचे हे जास्त हानिकारक आहेत, जे आपण नकळत आपल्या शरीरात जात आहेत, अन्नात जात आहेत किंवा कचरा म्हणून एन्व्हायरमेंटमध्ये पसरत आहेत. तर असे जे प्लास्टिक आहेत ते खूपच हानिकारक आहेत आणि ते आपण जमा नाही करू शकत. त्याच्यासाठी सिंगल यूज प्लास्टिक किंवा मायक्रो प्लास्टिक मुळातच त्याचा वापर कमी झाला पाहिजे असं आपण बघितलं पाहिजे.
1: आता तुम्ही सांगितलं हे जे प्लास्टिक आहे हे खूप ठिकाणी पडतं, कचऱ्याच्या रूपामध्ये आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतं. काही वेळेला असं होतं की हा जास्त कचरा होतोय प्लास्टिकचा म्हणून लोक जाळून टाकतात, तर तो जाळल्यामुळे पर्यावरण आणि लोकांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
0: प्लास्टिक जाळल्यामुळे त्याच्या ज्या फ्युम्स निघतात त्याच्यातनं काही टॉक्सिक सबस्टन्स निघतात. डायऑक्सिन किंवा फ्युरेन सारखे हे केमिकल्स आहेत, हे टॉक्सिक आहेत आपल्या शरीरासाठी. ह्याच्यामुळे आपण श्वास घेताना ते जे टॉक्सिन्स आपल्या शरीरात जातात त्याच्यामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात, म्हणजे लंग्समध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हे उदाहरण द्यायचं झालं तर देवनार जो आपला मुंबईच्या जवळचा भाग आहे, इट इज अ लँडफिल जिथे कचरा टाकला जातो, हा एशियातला सगळ्यात मोठा कचरा जमा करायचं ठिकाण आहे.
1: अच्छा,
0: आणि तिथे आपण मागे कोणी ऐकलं असेल तर तिथे आपोआपच आग लागते, कारण तो मिथेन नावाचा जो गॅस तयार होतो कंपोज झाल्यामुळे काही गोष्टी त्याच्याने आपोआप आग लागून, हा ज्वलनशील असल्यामुळे आपोआप आग लागून तो कचरा जो जळतो त्याच्यात खूप सगळं प्लास्टिकही जळतं. तर आजूबाजूच्या भागातल्या मुलांना श्वसनाचे त्रास झालेले त्यांना लक्षात आलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय मर्क्युरी वगैरे सारखे असे हेवी मेटल्स जे म्हणतात पारा तसे सुद्धा या प्रोसेसमध्ये तयार होतात आणि त्याच्या फ्युम्स ज्या असतात त्या पण आपल्या शरीराला खूप हानिकारक आहेत. शिवाय त्याची जी राख तयार होते ती पण हलकी असते आणि वातावरणात उडते ते पण आपण श्वसनाद्वारे प्राणी पण त्याच्या श्वसनाद्वारे ती राख सगळ्यांच्या शरीरात जाते जी
1: आरोग्याला धोकादायक आहे. याचा वापर म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का?
0: हो, प्लास्टिकचा मुळात हे बघायला गेलं की प्लास्टिक आपण वापरतो कशासाठी, कारण ते हलकं असतं, त्याच्यामध्ये प्रॉडक्ट चांगले राहतात, पॅकेजिंग त्याचं सोपं आहे, कुठल्याही गोष्टीला प्लास्टिकमध्ये टाकून नेणं हे सगळ्यांच्यासाठी सोपं होतं, लिकेज वगैरे नसतं आणि शिवाय कलरफुल असतं, म्हणजे दिसायलाही चांगलं दिसतं, म्हणूनही लोकांना ते आहे की प्लास्टिकमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या. पण याचबरोबर असं आहे की प्लास्टिकचा हा जो वाढता वापर आहे काही सोपे पर्याय आपण करू शकतो. मुळात आता उदाहरणार्थ पाण्याची बाटली, आपण दरवेळेला प्लास्टिकची पाण्याची बाटली घेतो त्याच्यावरती रिसायकल किंवा सिंगल यूज प्लास्टिक जे म्हणतात त्याचे साइन्स असतात. सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदाच वापरायचं आणि फेकून द्यायचं. हजारो बाटल्या रोजच्या वापरल्या जातात आणि फेकल्या जातात आणि तो हजारो टन कचरा जो जमा होतो त्याचं विल्हेवाट लावणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्यासारख्या देशात आपण सगळ्यात जास्त कचरा
1: निर्माण करतोय.
0: त्याच्याऐवजी जर आपण पाण्याची बाटली कॅरी केली, काचेची म्हणा किंवा स्टीलची म्हणा अशी कुठली
1: धातूची कुठल्याही
0: धातूची बाटली आपल्या बरोबर कॅरी करायला पाहिजे की एक सिंगल यूज नाही आहे ती, वारंवार यूज करता येण्यासारखं मुळातच काचेची किंवा धातूची
1: बाटली
0: वापरायला पाहिजे. पॅकेजिंगसाठी खूप ठिकाणी प्लास्टिक वापरलं जातं. आपण भाज्या घेताना प्लास्टिकच्या ह्याच्यात घेतो किंवा कुठल्याही दुकानात फळं घेताना कपडे घेताना कधी कधी ते प्लास्टिकच्या ह्याच्यात देतात आपल्याला, तर त्याच्याऐवजी तुम्ही तुमची पिशवी कॅरी करा. तुमच्या कापडाच्या पिशवीमध्ये त्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात. पूर्वी दुकानामध्ये ग्रोसरीचं जे सामान यायचं धान्य वगैरे सुद्धा द्यायचे ते पेपरमध्ये बांधून, आजकाल सर्रास प्लास्टिकमध्ये मिळतं, तर त्याचाही जर पर्याय उपलब्ध असेल तर त्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे की ते पण आपण
1: कागदाच्यामध्ये
0: घेऊ शकतो. किंवा मग आजकाल एक नवीन प्लास्टिक तयार होतं ज्याला बायो प्लास्टिक म्हणतात. हे आपल्या उसापासूनच्या जो बाय प्रॉडक्ट निघतं त्याच्यापासून किंवा मक्याच्या ह्याच्यापासून एक प्लास्टिक तयार करतात जे दिसायलाही अगदी प्लास्टिक सारखं आहे.
1: अच्छा,
0: तर त्याच्या इंडस्ट्रीज आता सुरू झालेल्या आहेत ते प्रोड्यूस करायच्या. तर ते जे प्लास्टिक आहेत ते बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहेत.
1: ते विघटन होऊ शकतं,
0: ते विघटन होऊ शकतं, प्लांट बेस्ड प्लास्टिक्स असं त्याचं नाव आहे. तर ते हे प्रॉडक्ट युज करू शकता.
1: आपल्या कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
0: मुळातच या छोट्या छोट्या सवयी ज्या आपण आहे की आता आपण पाण्याची बाटली बरोबर घेऊन जाणे, म्हणजे मग आपल्याला कुठेही तहान लागली तर असं नाही की आता प्लास्टिकची
1: विकत घ्यायला लागेल,
0: पर्याय नाही. किंवा जसं मी म्हणलं आपण दुकानात गेलो आणि मी आता येता जाता दुकानात गेले आणि मला काही मी पिशवी नेली नाहीये, तर दोन कपडे घेतले तर त्याच्यासाठी मी त्यांना लगेच पिशवी नाही मागितली पाहिजे. नवीन घेतलेले कपडे अंगावर घालून तर मिरवणारच आहे, मग हातात घेऊन गाडीपर्यंत घरापर्यंत जाऊ शकता
1: नक्कीच.
0: आणि नाहीतर मग त्यांना पेपर बॅग असतील तर पेपर बॅगचा तरी वापर करावा.
1: कचऱ्याचं व्यवस्थापन, रिड्यूस, रिसायकल आणि रियूज ही एक संकल्पना आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: हो, प्लास्टिकच्या बाबतीमध्ये मुळात त्याच्यावरती एक असं साईन असतं, तीन एरोज असतात, बाण काढलेले असतात जे असे एका ट्रायंगल मध्ये आहेत. ते जे तीन एरोज आहेत त्याच्यातला एक रिड्यूसचा आहे, एक रियूजचा आहे आणि एक रिसायकलचा आहे. तर मुळात संकल्पना अशी आहे की रिड्यूस म्हणजे कमी करा,
1: वापर
0: कमी करा. कुठल्याही गोष्टीचा वापर कमी झाला की त्याचं प्रोडक्शन कमी होतं. आज आता असं आहे की आपण वापरतोच आहे म्हणून ते बनवतच आहेत प्लास्टिकच्या गोष्टी,
1: मागणी आहे त्याची,
0: मागणी आहे तोपर्यंत. आणि अल्टिमेटली हा सगळा कचराच आहे, त्याची कितीही विल्हेवाट लावायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जितकं जास्त वापराल तितकी तुम्हाला ती सगळी क्षमता वाढवतच जावी लागेल. आणि हे आजच्या काळात तरी खूपच अवघड आहे. तर त्याच्यामुळे वापर मुळात कमी करा, किंवा मग रियूज करा की तुमचे जे प्लास्टिकचं जे काय आहे ते तुम्ही

0: वापरता येऊ शकतं,
1: सायकलसाठी वापरता येऊ शकतं. त्याच्यातून परत एक वेगळ्या टाईपचं प्लास्टिक बनवून तुम्ही त्याला रियूज करू शकता.
0: शाळा, महाविद्यालय किंवा सामाजिक संस्था यांची याबद्दल काय भूमिका असते, काय सांगाल तुम्ही?
1: याच्या बाबतीतली जागरूकता फारच कमी आहे. प्लास्टिकचा वापर, त्याचं प्रदूषण म्हणा, किंवा हे जे आपण बोललो होते की कन्सेप्ट ऑफ रियूज रिसायकल, हे सगळं शाळेतल्या मुलांना एक शिक्षणाचा भाग म्हणून शिकवण्यात आलं पाहिजे. त्यांच्या फ्युचरसाठी आजच्या काळात जो हा प्रदूषण वाढतं प्रदूषण आहे हे सगळ्यात हानिकारक आहे, तर त्यांना आत्तापासूनच याची जाणीव दिली पाहिजे की हे सगळं आत्तापासून जर कमी करत गेलो तर कुठेतरी अनेक वर्षांनी त्याचा थोडा फायदा आपल्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे त्याची जागरूकता ही सगळ्यात आधी शाळा कॉलेजेसमध्ये झाली पाहिजे. आणि कसं असतं, शाळेमध्ये एखादी गोष्ट आपण सांगितली की जनरली मुलं ऐकतात,
0: म्हणजे शिक्षकांनी सांगितले
1: की ऐकतात. तर तुम्ही सांगू शकता की नाही, शाळेमध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स आणायच्या नाहीत, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या काचेच्या धातूच्या पाण्याच्या बॉटल आणायच्या, किंवा प्लास्टिकचा कचरा कोणीही कुठेही टाकायचा नाही, तो प्रॉपर ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि त्यांना छोट्या छोट्या असाइनमेंट्स देणं की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या किती लोकांना माहिती दिली, किंवा तुम्ही प्लास्टिकच्या प्रदूषणाबद्दल एखादी छोटीशी नोट लिहून आणा. त्याच्यामुळे त्यांच्या वाचनात येईल की प्लास्टिकचे परिणाम काय होत आहेत, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो. 100 एखाद दोन मुलांनी जरी हा विचार केला की नाही मी हे नाही करणार, प्लास्टिक प्रदूषणात होऊ नये म्हणून मी ही अमुक तमुक गोष्ट नाही करणार, प्लास्टिकची पिशवी नाही वापरणार, किंवा फरक म्हणजे खूपच मोठा फरक होईल.
0: सामाजिक संस्था काय करू शकतात त्याच्यासाठी?
1: सामाजिक संस्थांचा अप्रोच जास्त असतो. तुम्ही जेव्हा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये काम करता तेव्हा तुम्ही खूप वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येता, त्याच्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा सामाजिक संस्थेच्या मार्फत करता तेव्हा ती खूप लोकांपर्यंत पोहोचते. अजून चांगली गोष्ट या ह्याच्यामध्ये ही होऊ शकते की तुम्ही थोडं प्रात्यक्षिक दाखवा त्यांना, म्हणजे कुठल्याही प्रकारातलं, एखादी व्हिडिओ म्हणा किंवा कुठल्या टाईपचं प्लास्टिक डिग्रेड होताना काय होतं, प्रदूषण कसं होतं, किंवा त्याचे काय हे झालेले आहेत दुष्परिणाम, हे थोडंसं प्रात्यक्षिक दाखवलं तर एक व्हिज्युअल मेमरी म्हणून खूप लोकांच्या लक्षात राहू शकतं. आणि मुळातच ते मग जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होते, मेसेज जो असतो तो. तसं आमच्या फील्डमध्ये खरं सांगायचं तर खूप सगळं प्लास्टिक वापरलं जातं. आणि ऑफकोर्स म्हणजे आता ते आमचं जे प्लास्टिक यूज आहे, म्हणजे आता इंजेक्शन्स म्हणा, हे आजच्या काळाची गरज ही आहे की इन्फेक्शनचं प्रमाण इतकं वाढलं असल्यामुळे
0: तुम्हाला वापरावं लागतं.
1: हा, आम्ही त्याला रियूज नाही करू शकत, त्याच्यामुळे तसं प्लास्टिक खूप सगळं वापरलं जातं. पण तरीही त्यातल्या त्यात रिसायकलिंग करणे हा पर्याय आता मेडिकल प्लास्टिकसाठी
0: वापरला जातो.
1: आणि आता बऱ्याचशा संस्था अशा आहेत की ज्यांनी आता मेडिकल यूजसाठी सुद्धा बायोडिग्रेडेबल प्लास्टिकच्या पिशव्या बनवणं सगळं चालू केलेलं आहे.
0: अच्छा,
1: म्हणजे आता ह्या मी जे म्हटलं मक्याच्या पासून ज्या प्लास्टिकच्या पिशव्या तयार होतात त्या आता मेडिकल यूजसाठी वापरल्या जाऊ शकतात, की त्याच्यामुळे मेडिकल कचरा जो डिकम्पोस्ट व्हायचा आहे तो एका व्यवस्थित पद्धतीप्रमाणे आणि बायोडिग्रेडेबल पिशव्यांमध्ये ऍटलीस्ट
0: होऊ शकतो,
1: तो कचरा जमा होऊ शकतो.
0: सामान्य नागरिक कधीतरी तुम्हाला भेटतात, तुम्ही डॉक्टर असल्यामुळे तुमची कधीतरी भेट होते, तर तेव्हा तुम्ही असं सहज जर सांगितलं की प्लास्टिकचा उपयोग कमी करा किंवा प्लास्टिक पिशवी वापरणं टाळा, सुती पिशव्या वापरा, तर हे जास्त आम्हाला पटकन भावतं, कारण की ते डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, खरंच त्याच्यात काहीतरी आरोग्याला धोका आहे.
1: आरोग्याला धोका नक्कीच आहे, म्हणजे प्लास्टिकचं एक जे डिकम्पोस्ट होण्यामध्ये मी जे म्हटलं केमिकल्स निघतात त्याच्याने कॅन्सर झालेला लक्षात आला आहे. प्लास्टिक मुळे फर्टिलिटी रेट खूप कमी झालेला आहे आणि त्याच्यावरती खूप मोठी रिसर्च चालू आहे सध्या.
0: अच्छा,
1: तर रिप्रोडक्शन हॉर्मोनल चेंजेस ह्याच्यामध्ये होणारे प्लास्टिकमुळे होणारे बदल ह्याच्यावरती सध्या बरंच संशोधन चालू आहे, ज्याच्यानी त्यांनी हे प्रूव्ह केलंय की फर्टिलिटी रेट किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्सेस हे प्लास्टिकच्या जास्त यूजमुळे होतात आहेत, मायक्रोप्लास्टिक्स किंवा ह्याच्यामुळे होत आहेत.

0: तर त्याच्यासाठी म्हणून तर नक्कीच म्हणजे सगळे छोटे बदल तुम्ही जर केले तर तुमच्या स्वतःच्या शरीरासाठी ते चांगलंच असणार आहे.
1: नक्कीच. ग्लोबल वॉर्मिंग असा शब्द नेहमी उपयोगात येतो, तर नेमकं काय सांगता येईल त्याबद्दल, म्हणजे त्याचा आणि प्लास्टिकचा काही संबंध आहे का?
0: नक्कीच आहे. प्लास्टिक जेव्हा डिग्रेड होतं किंवा प्लास्टिकचं जे प्रॉडक्शन होतं, मुळात प्लास्टिक बनण्यापासून वापरण्यापासून त्याचं ते विघटन होण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठे ना कुठे ग्लोबल वॉर्मिंगचा संबंध आहेच आहे. म्हणजे बनताना ज्या फॅक्टरीजमध्ये बनतं त्याची मशीनरी जी चालते त्याच्यातून सुद्धा कार्बन बाहेर पडतं. ग्रीन हाऊस गॅसेस जे म्हणतात, जे विघटन जेव्हा प्लास्टिकचं होतं तेव्हा जे हे गॅसेस निर्माण होतात त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढतं आहे. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये जे घटक आहेत त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग अजूनच वाढत चाललेलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम तर आपण ऑलरेडीच बघतो आहोत.
1: म्हणूनच मला वाटतं प्लास्टिकचा वापर हा शक्यतो कमी केलेला जास्त चांगला राहील.
0: खूपच सध्यासाठी चांगलं ऑप्शन आहे. आपल्या सगळ्यांच्याकडेच जुने कपडे असतात, तर आपण ते कपडे एखाद्या संस्थेला देऊ शकतो की जे पिशव्या तयार करून या भाजीवाल्यांच्याकडे देतात किंवा मिठाईवाल्यांच्याकडे देतात. इवन आपल्या शहरामध्ये सुद्धा अशा एखाद्या दुसऱ्या संस्था आहेत की जे तुमच्याकडनं कपडे घेऊन जातात जुने, त्याच्यापासून पिशव्या तयार करतात आणि ह्या लोकांना फुकट देतात की तुम्ही तुमचे भाजी फळं मिठाया ह्या सगळ्या सुती कपड्यांमध्ये कपड्याच्या बॅगमध्ये घालून द्या. शिवाय पेपर बॅग्स वगैरे आजकाल लोक वापरतात. पेपर बॅग पुन्हा मी म्हणेन की झाडं तोडून आपण पेपर बनवतो, त्याच्यातून पेपर बॅग बनवतो, हा काही फार चांगला ऑप्शन नाहीये. पेपरचाही वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे. तर पण तरी प्लास्टिकपेक्षा नक्कीच बरं आहे. तर अशा पेपर बॅग वगैरे पण आपण देऊ शकतो.
1: प्लास्टिक मुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: तेच जसं आपण बोललो की छोट्या छोट्या सवयी ज्या आहेत, कचरा कमी करणं, आपला कचरा आपली जबाबदारी हे खरंच अवलंबणं आणि कचऱ्याची प्रॉपर विल्हेवाट लावणं, प्लास्टिकचा कचरा वेगळा ठेवणं आणि तो इकडे तिकडे पसरणार नाही ह्याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे. शिवाय प्रत्येक छोटी गोष्ट तुम्ही एकमेकांशी जेव्हा शेअर करता तेव्हा हा मेसेज दूरपर्यंत पोहोचतो. तर प्लास्टिक बाबत आता तुम्ही जे काय वाचाल ज्याच्या पुढच्या पिढीला सांगणं, एखाद्या संस्थेच्या लोकांना सांगणं आणि त्याच्यातून जागरूकता करणं हे महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी नागरिकांनी पुढे यायला पाहिजे, कारण जेवढा प्लास्टिकचा कचरा जमा होतो त्या प्रमाणामध्ये त्याची जागरूकता केली जात नाहीये. तर हे आता सध्यासाठी खूपच महत्वाचं आहे. सध्यासाठी तरी आपल्याकडे रिसायकलिंग हा फार वायबल पर्याय नाही आहे. अजून रिसायकल नीट होत नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन नीट होत नाही, त्याच्याबद्दलची जागरूकता कमी आहे की कुठलं प्लास्टिक रिसायकल होऊ शकतं कुठलं नाही होऊ शकत. आणि म्हणजे प्लास्टिक नाही होऊ शकत रिसायकल त्याचं काय करायचं
1: हा प्रश्न सुटला नाही.
0: हा तो प्रश्न सुटला नाहीये. त्याच्यासाठी ज्या म्हणजे रिसायकलिंग प्लांट्स जे बनवावे लागतात ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट असते किंवा त्याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न जरी चालू असले तरी ते ज्या प्रमाणात प्लास्टिक वापरलं जातं त्याच्या मनाने खूपच कमी आहे.
1: खर्ची काही आहे.
0: तर त्याच्यामुळे असं आहे की आणि ही विचार पद्धती चुकीची आहे की हे रिसायकल होणारे प्लास्टिक आहे म्हणून मी कितीही वापरलं तरी चालेल असं म्हणून पाण्याच्या बाटलीवरती लिहिलेलं असतं की रिसायकल होऊ शकतं. पण खरंच आपण जेव्हा पाण्याची बाटली कचऱ्यात टाकून देतो तेव्हा ती आपल्या कचऱ्यावाल्यांनी उचलल्यापासून ती खरंच जेव्हा ती एखाद्या लँडफिलमध्ये जाते तिथे जिथे कचरा साठवला जातो तिथे मग ते सेपरेट होते का, तो कचरा सेपरेट नीट केला जातो का की खरंच हे रिसायकलेबल आहे, पाण्याची बाटली त्याच कचऱ्यातनं काढून वेगळी केली जाते का, तिथपासून ते ती रिसायकल प्लांटपर्यंत पोहोचून त्याचं खरंच चांगलं रिसायकलिंग होतं का. की पाण्याची बाटली तर रिसायकलिंग प्लांटमध्ये एक वेळ गेलीच असेल पण त्याचं टोपण कुठेतरी पडले ते कचऱ्यातच आहे आणि कुठल्या तरी जनावरांच्या पोटात गेलंच आहे खाता खाता. ह्या सगळ्या गोष्टी अजूनही खूप बेसिक लेवलला चालू आहेत. तर त्याच्यामुळे सध्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी

0: करणे हाच एक व्हायबल पर्याय आहे. मी आत्ताच एक व्हिडिओ बघितला होता जेव्हा एक सेलिब्रिटी आहे त्यांच्या घरी दुसरी एक सेलिब्रिटी जेव्हा गेली होती तेव्हा त्या ज्या आहेत त्या अगदी प्लास्टिकचा वापर करत नाहीत आणि इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी करतात. तर त्याच्यामुळे त्यांना गिफ्ट देताना या दुसऱ्या सेलिब्रिटीनी सुद्धा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये त्यांना गिफ्ट दिल्या सगळ्या आणि असं सांगितलं की मी जाणीवपूर्वक तुमच्याकडे येताना कुठलीही गोष्ट प्लास्टिकमध्ये रॅप करून आणलेली नाहीये. तर अशी एका माणसाची जेव्हा जिद्द असते की मी माझ्या घरात प्लास्टिक येऊ देणार नाही तेव्हा दुसरा आपोआपच त्याला कोऑपरेट करतो की येतो की नाही तुमच्याकडे मी प्लास्टिक नेलेलं तुम्हाला चालणार नाही आवडणार नाही
1: तर म्हणजे मला गिफ्ट द्यायची असेल तर मी रॅप करून देणार नाही
0: देणार प्लास्टिकमध्ये रॅप करून नाही देणार मग मी कार्डबोर्डच्या बॉक्समध्येच आणीन. आणि
1: डॉक्टर स्वाती आज तुम्ही इथे आलात आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळला पाहिजे याबद्दल छान अशी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
1: प्लास्टिक पिशवी मुक्ती दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी डॉक्टर स्वाती पांडे यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, पाऊस बरसायला लागला की घरातून खमंग आणि खुसखुशीत पदार्थांची मागणी होत असते आणि खरंय संध्याकाळच्या वेळी पावसाळी वातावरणात मस्त खमंग काहीतरी खायला मिळालं तर घरातली मंडळी तर खुश होतेच पण आपल्याला सुद्धा तो खमंग पदार्थ चटकन तोंडात टाकावा असं वाटतं. तर मैत्रिणींनो, म्हणूनच ऐकूया आजची रेसिपी खमंग थालपीठ. काय म्हणताय, तयार आहात ना आजची रेसिपी बनवून बघायला? चला, त्यासाठी लागणारं साहित्य: भाजणीचं पीठ 2 वाट्या, अर्धी वीट, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी बारीक चिरलेल्या ताज्या भाज्या, त्यात तुम्ही कोणतीही आवडती भाजी घेऊ शकता, आवडत असेल त्या भाज्या, उदाहरणार्थ टोमॅटो, कांद्याची पात, थोडेसे मटरचे तुकडे, असे काही पण, अशा कोणत्याही भाज्या फक्त छान बारीक चिरून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण मिरचीचा मिक्सरमधून बारीक केलेला ठेचा, हिंग, जिरं, ओवा, तीळ आणि थोडेसे पातळ पोहे. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल पातळ पोहे कशाला? तर आपली थालपीठं खुसखुशीत व्हावीत म्हणून थोडेसे पातळ पोहे पाण्यात भिजवून मग ते आपल्या पिठामध्ये मिक्स करावेत म्हणजे थालपीठं खुसखुशीत होतात. मैत्रिणींनो, भाजणी तर बऱ्याच वेळा घरात तयार असतेच पण नसेल तर ज्वारीचं पीठ, त्याच्या 1/4 गव्हाचं पीठ, 2 चमचा डाळीचं पीठ हे सगळं एकत्र करून थोडंसं भाजून घ्या. त्यानंतर त्याच गरम भांड्यात थोडासा ओवा, जिरं गरम करून रगडून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले पोहे छान एकत्र करा. आता त्यात आवडीप्रमाणे हळद, तिखट, मीठ, ओवा, तीळ घाला. चांगलं एकत्र करा. आता त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भाजी, कोथिंबीर घालून पीठ चांगलं मळून घ्या. मळलेल्या पिठाचा गोळा फार घट्ट पण नको आणि फार सैल पण नसावा. आता छान पिठाचा गोळा तयार झाला आहे. आता छोटे छोटे गोळे करून तुमच्या पद्धतीनं पोळपाटावर छान थालपीठं थापून घ्या आणि तव्यावर थोडंसं तेल घालून खरपूस भाजून घ्या आणि त्या डिशमध्ये दाण्याची चटणी, दही किंवा लोणी, त्यासोबत एक थालपीठ, खमंग आणि खुसखुशीत पदार्थ तयार. मैत्रिणींनो, आता ऐकूया मंगला चौरे यांचं ललित पावसाला हाय प्लास्टिक पिशवीला बाय.
2: नमस्कार. आपण पाऊस आणि प्लास्टिक या विषयावर गप्पा करणार आहोत. पाऊस, पावसाला हाय प्लास्टिकला बाय. वैशाखाच्या तापलेल्या उन्हाने भेगाळलेल्या जमिनीवर धोधो पाऊस कोसळावा आणि धरणीमाय शांत गार होऊन मृदुगंध सगळीकडे पसरावा यासारखं सुख कोणतं असेल धरित्रीला. गेल्या काही महिन्यापूर्वीच तिने आपल्या पोटातील अंकुर वाढवून परिपक्व करून शेतकरी राजाच्या स्वाधीन केला आहे. स्वतःच सर्वस्व पणाला लावून अंकुर वाढवला आणि माणसाच्या सुखासाठी, जगाच्या पोटासाठी, त्यांच्या आनंदासाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता त्यांना बहाल केला. केवढा हा त्याग. आणि तेव्हापासून उघडी पडलेली ही धरणीमाय तापते आहे. अशा या तप्त धरणीवर पावसाचं कोसळणं किती आल्हाददायक असतं. ती एवढी खुश होते की तिच्या मातीच्या सुगंधाने सर्वांना वेड लागतं. सर्वांना तो सुगंध हवा हवासा वाटतो.

डोळे बंद करून प्रत्येक जण त्या सुगंधाचा गंध घेतो. वळवाच्या पावसाने धरणी शांत झाली, तसंच माणसाच्या मनाचंही आहे. जेव्हा चांगले विचार माणूस ऐकतो तेव्हा त्याचा आत्मा शांत होतो. चांगलं ऐकलं, वाचलं, पाहिलं, बोललं हे वळवाच्या पावसासारखेच आहे. मनात आनंदाचा पाऊस धोधो कोसळत असतो व आत्मा शांत होतो, चिंब भिजतो.

चांगल्या विचारानं पूजापाठ, लेखन, वाचन, प्रवास, पारायण ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मन आनंदाने भिजण्यासाठी नक्की करा, जेणेकरून आत्म्याला समाधान मिळेल. चांगल्या आचार विचारात नेहमी मुसळधार पावसासारखं भिजावं. श्रावणातील रिमझिम आणि मुसळधार पाऊस दोन्हीतला भिजण्याचा आनंद काही वेगळाच असतो. शरीरानं पावसात भिजणं व मनानं चांगल्या आचार विचारात भिजणं आत्म्याच्या आनंदासाठीच असतं.

तर मग भिजूया चिंब पावसात, जगूया आनंदानं चिंब पावसात. मन होई जेव्हा उदास उदास, मन होई जेव्हा उदास उदास, वाटे चिंब पावसात भिजावे, येई मग उल्हास उल्हास. अंग भिजले पावसाने, मन भिजले आनंदाने, ओले चिंब केले पावसाच्या सरीने. भीर भीर वारा पावसाच्या धारा, भीर भीर वारा पावसाच्या धारा, मनाचा भिजला नाजूक कोपरा. चिंब पावसाच्या धारेत मन भिजून गेले, धरित्री ही सुखावली एका पावसाने किती दिले. रखरखत्या उन्हात चिंब पावसानं भिजलो, गार गार वाऱ्यासोबत बेधुंद होऊन नाचलो. वैशाख वनव्यानंतर जेव्हा छान सरसर पाऊस पडतो, धरणी चिंब भिजते आणि या काळ्या भूमीवर जणू हिरवा शालू पांघरला असं वाटतं, तेव्हा या पावसाचं भूमीवर काय परिणाम झाले त्याचं वर्णन एक सखी असं करते. एक पाऊस सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, सरसर धारांनी अंगण माझे भिजले ग, रिमझिम पावसाने मन हे भिजले ग, मन हे भिजले ग. पावसाच्या धारांनी अवनी ही सजली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग, जणू हिरवा शालू ल्याली ग. इंद्रधनुष्याच्या या खेळामध्ये पशु पक्षी ही आनंदी होती ग, आणि गाती सप्तसुरांमधले हे सात स्वर गीत हे सुंदर. मधुर आळवीती गीत सरसर पावसाच्या धारांनी मन हे भिजले. ओसाड झालेली ही धरणी हिरवी गार झाली, सगळीच प्रियजन ही आनंदात भिजली. पावसाच्या सरसर धारांनी इरली छत्री बाहेर आली, सळसळ वाऱ्याच्या झुळकीत सरसर पावसाच्या धारेत सगळेच कसे चिंब भिजले, चिंब भिजले.

de ley. आपण सध्या जे सर्रास प्लास्टिकचा वापर करतो त्याची विल्हेवाट लावताना मात्र काळजी घेत नाही. रस्त्यावर कुठेही प्लास्टिक फेकल्या जातात आणि मग त्याचे दुष्परिणाम आपल्याला पावसाळ्यात अधिक पाहायला मिळतात. नद्यांमध्ये प्लास्टिक साचते, परिणामी पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो. गटारामध्ये प्लास्टिक जमा झाले तर त्याचे विघटन लवकर होत नाही आणि गटारीतून पाणी वाहून जात नाही. जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेल्यानंतर त्यांचा मृत्यूच होतो. प्लास्टिकचा वापर बंदच केला पाहिजे. पेपरच्या पिशव्या किंवा कापडी पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे. एखाद्याला गिफ्ट देताना पिशव्यांचा संच गिफ्ट दिला पाहिजे. बुके ऐवजी बुक किंवा पिशव्या गिफ्ट दिल्या तर ते पर्यावरणासाठी अधिक सोयीचं होईल. कधी कधी पावसाची संततधार चालू असते, अशा वेळी मुलांच्या शाळा बंद असतात आणि मग मुलं घरात बोर होतात. त्यांना करमत नाही, शाळेत जावंसं वाटतं आणि मग ही लहान मुलं खडसावून पावसाला विचारतात. पाऊस, पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का. पावसा पावसा थांबशील का, माझी विनंती तू ऐकशील का. नको पडू इतका, वाहून गेले माझे घर, घरातले सामान त्यात होते एक दप्तर. पावसा तुला कळत नाही का, पिकं सारी वाहून गेली, तुला दिसत नाही का. पाहिजे तर रात्री तू पडून घे, दिवसा मात्र तू विश्रांती घे. नदीला आला महापूर, झाडे घरे वाहून गेली, माणसं सारी घाबरली, मुलं तर रडत बसली.

पाऊस जसा हवा असतो तसं प्लास्टिक नको असतं, या संदर्भात एक लहानशी कविता। प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा। अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का, अरे वेड्या माणसा जरा ऐकशील का, प्लास्टिक वापरणं थांबवशील का। प्लास्टिक आणि पाऊस यांचं नातं जवळचं। पाऊस जीवदान देतो, प्लास्टिक जीव घेतो। प्लास्टिक पिशव्या, बाटल्या नाल्यात तुम्ही फेकता, पावसात मग ते सगळं नाल्यात अडकून बसता। जागोजागी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते, मलेरिया डेंगू आजारांची लागण होते। मातीत पुरलेले प्लास्टिक पाणी जमिनीत जाण्यास रोखते, परिणामी जमिनीतील पाणी पातळी कमी होते। अरे माणसा ऐकशील का, बाजारात जाताना तेवढी कापडी पिशवी नेशील का, कापडी पिशवी नेशील का। चला आपण मिळून म्हणू, प्लास्टिक हटवा, पर्यावरण वाचवा।

पाचोळा, पालापाचोळा म्हणजे झाडांचा पडलेला कचरा. कधी कुणाचा काळ असतो तर कधी कुणाची वेळ असते. आज उडणारा पालापाचोळा एकेकाळची हिरवळ असते. माणसाचंही तसंच असतं. तरुणपण म्हणजे हिरवळ आणि म्हातारपण म्हणजे पालापाचोळा. वाऱ्याबरोबर दूरवर ओढत जातो, त्याच्या ठिकाणी तो दिसतही नाही. इकडून तिकडे त्याची उचलबांगडी होत असते. तसंच माणसाचं म्हातारपणी होतं, या मुलाकडून त्या मुलाकडे, त्या मुलाकडून गावाकडे. पुन्हा पाचोळ्यासारखं फिरत राहणं. एखादा तब्येतीनं खूप बारीक असेल तर त्याला पाचोळा म्हणतात. वारा आला तर उडण्यासारखा. एखादा चांगला विचार किंवा चांगला माणूस पाचोळ्यासारखा उडत जातो, अस्तित्वहीन होतो. चांगली गोष्ट उडून जात असेल तर ती मुठीत पकडून ठेवा. पक्षी, माकडे, फुलपाखरू हे पाचोळ्यासारखे जीवन जगत असतात. काहीही साठवून ठेवायचे नाही.

आजचा दिवस संपला, पुरे झालं, उद्याची भ्रांत नाही. माणूस मात्र 10 पिढ्यांना पुरेल एवढं कमवण्याच्या भानगडीत पडतो आणि त्यासाठी जीवाचं रान करतो. कमवा पण फक्त जेमतेम, एकाच पिढीसाठी, तीही फक्त आपलीच. कमवलेल्या धनासाठी मुलं भांडत बसतात. मुलांना योग्य शिक्षण देऊन पायावर उभं करावं म्हणजे त्यांचाही पाचोळा होणार नाही आणि आपलाही. झाडाचा पाला तर पालापाचोळा होण्यात तर धन्यता मानतोच आणि नवीन निघणाऱ्या पालवीसाठी झाडावरची जागा रिकामी करून देतो. माणूस मात्र चांगली जागा असेल तर चिकटून बसतो मुंगळ्यासारखा. जीवनाचा पालापाचोळा होण्याआधीच योग्य ठिकाणी आपला मुक्काम हलवावा. झाडांचा हा खाली पडणारा पालापाचोळा आपण एकत्रित जमा करून एका खोल खड्ड्यात टाकले आणि त्यात जर पाणी टाकले किंवा पाऊस पडला तर त्याचे छान कंपोस्ट खत तयार होतं आणि पिकांसाठी व झाडांसाठी ते पौष्टिकही असतं. प्लास्टिकचं विघटन लवकर होत नाही म्हणून प्लास्टिकचा वापर करायचाच नाही आणि चांगले खत तयार करण्यासाठी या पाचोळ्याचा अशा पद्धतीने वापर केल्यास पर्यावरणास मदतच होईल. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचा खूप धूर होतो, तो हवेत पसरतो आणि ते पर्यावरणास हानिकारकच ठरतं. त्यासाठी हा पाला असा एकत्र करून त्यापासून कंपोस्ट खत तयार होतं ही संकल्पना आपण प्रत्यक्ष कार्य करून रुजवली पाहिजे. पावसाच्या पाण्याचा असाही उपयोग होईल. पाऊस, प्लास्टिक, कचरा, पर्यावरण, प्रदूषण या सगळ्या गोष्टींचा सातत्याने एकत्रित विचार झालाच पाहिजे जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, वातावरण शुद्ध राहील आणि पावसाच्या पाण्याचा उपयोग पाणी बोरमध्ये साठवून सुद्धा करून घेता येईल. असेच प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. जगा आणि जगू द्या हे सर्वश्रुतच आहे. कोणाच्या आयुष्यात आपण लुडबुड करू नये. मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याचं वाळवंट होणार नाही याची काळजी घेऊ. पण आपल्यामुळे इतरांच्या आयुष्यात आपण बाग फुलवू शकलो तर उत्तमच आहे. प्रत्येकाचा जीवनाकडे आणि निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्याला जसे अनुभव येतील तसा तो व्यक्ती व्यक्त होतो. एका समुद्रात आजीचा मुलगा वाहून गेला. तिने वाळूवर लिहिले, समुद्र खुनी आहे. कोळी आले, त्यांना खूप मासे मिळाले. त्यांनी वाळूवर लिहिले, समुद्र अन्नदाता आहे. एक लहान मुलगा काठावर खेळत होता. लाट आली, त्यात त्याची चप्पल वाहून गेली. त्याने लिहिले, समुद्र चोर आहे. एका माणसाला समुद्र किनारी शिंपल्यात मोती सापडला. त्या मोत्यांमुळे त्याचं आयुष्य बदललं. त्यानं वाळूवर लिहिलं, समुद्र दानशूर आहे. तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि सगळं मिटून जातं. याचा अर्थ असा की समुद्राला लोकांशी काही देणं घेणं नाही. आपल्यालाही समुद्र बनायचं असेल तर आपण आपलं चांगलं कार्य करत राहा. लोक काय म्हणतील तिकडे दुर्लक्ष करा. लोक स्वार्थ आहे तोपर्यंत आपलं म्हणतील. स्वार्थ संपला की बदनामी करतील. अशा वातावरणात जगणं अवघड असतं. म्हणून साधू संतांच्या, विचारवंतांच्या, सज्जनांच्या सहवासात राहूया. ते फक्त एवढंच सांगतील की जगा आणि जगू द्या. आयुष्य खच्चीकरण करणाऱ्या लोकांची संगत वेळीच सोडा. साथ आणि स्फूर्ती देणाऱ्या लोकांसोबत राहा. माणसाच्या हृदयात माणुसकी असेल तर तो नेहमी म्हणतो की मला मिळालेल्या दुःख इतरांना मिळू नये आणि मला मिळालेले सुख दुसऱ्यांना पण मिळावं. आधी जगाला मिळू दे, मग मला दे. ही झाली माणुसकी. पावसाचे थेंब लहान असले तरी त्या थेंबातून एका नदीचा जन्म होतो. तेव्हा इतरांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण होऊया. जगा आणि जगू द्या. शृंगार. नर्तकीने नृत्यासाठी शृंगार केला तर ते नृत्य लक्षवेधी ठरतं. त्यामुळे नर्तकीला शृंगार करावाच लागतो. खरं तर ती तिच्या वेदनेचाही शृंगार

0: या वरवरच्या शृंगारासोबत करत असते. पोटासाठी मनाची आत्महत्या करावी लागते मनातून या नृत्याची, या शृंगाराची. तिला इच्छा नसते पण नशिबाची लखतर सावरण्यासाठी हा सारा शृंगार. माणूस स्वार्थी आहे हे सिद्ध झालंच आहे, पण त्याची नजर आणि त्याचं प्रेम सुद्धा स्वार्थी असतं. शब्दांची सुद्धा गंमतच असते बघा. साध्या साध्या शब्दांना शृंगारिक बनवलं तर त्यांची कविता बनते, गझल बनते, ओवी, भजन, कथा बनते. शृंगाराला तसंही खूप महत्व आहे. कोणताही कार्यक्रम शृंगारिक असेल तर तो श्रोत्यांना, प्रेक्षकांना अधिक आवडतो. वाणी, वागणूक, विचार हे आपल्याच कंपनीचे उत्पादन आहे. आपण त्याचा दर्जा किती उच्च ठरवायचा हे आपण ठरवायचं. त्याची किंमत ही तशी मिळेलच. उत्पादन साधच पण शृंगारिक बनवता आलं पाहिजे. सौभाग्यवतींना शृंगार करायला फार आवडतो, तसा स्त्रियांना शृंगार शोभूनही दिसतो, पण तो मर्यादितच असावा. भडक शृंगार भडकच असतो. शृंगार रोजच नसावा, कधीतरी वेळ प्रसंगी केलेला शृंगार शोभून दिसतो. जेव्हा असं वाटतं की सगळं संपून गेलं तेव्हाच संधी असते काहीतरी नवीन करण्याची. सुरुवात शृंगाराला धरून करावी. सुंदर फुलं पाहिले की कोणाला वाटेल देवाला वाहावे, कोणाला वाटेल वेणीत माळावे, कोणाला वाटेल झाडावरच राहू द्यावे. हा शृंगार रसच आहे त्या व्यक्तीमध्ये निर्माण झालेला. शब्दांना शृंगाराची झालर लावली की ते शब्द अधिक सुंदर होतात. जाता जाता एक शेवटची कविता, पाऊस प्लास्टिक. बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, बेभान हा पाऊस भिजवितो धुंद मनास, गार गार वारा बरसे जणू गारा, गार गार वारा बरसे जणू गारा. मैत्रीची ही बरसात जणू कोसळणारा पाऊस, कधी आबोला कधी रुसवा, कधी आबोला कधी रुसवा, जणू काही भीज पाऊस. चकाकते ते सोने नव्हे प्लास्टिकची चकाकी, भुलवी मनाला नको रे फसू मना या प्लास्टिकला, नको रे फसू मना या प्लास्टिकला. प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं, प्लास्टिक इलेक्ट्रिक सारखं तुटलं तर गेलं. चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं, चिंब पावसात जणू मातीचं घर वाहून गेलं. असा हा भिरभिर वारा मंद पावसाची चाहूल, असा हा भिरभिर वारा मंद पावसाची चाहूल. चिंब भिजलेल्या वाटा पाहून आठवे धगधगणारी चूल, आठवे धगधगणारी चूल. धन्यवाद.
1: मंगला चौरे यांचं ललित आपण ऐकलं. पावसाला हाय, प्लास्टिक पिशवीला बाय.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, पावसाळ्याची सुरुवात झालेली आपण अनुभवली, मन खुश झालं नाही का? अहो, निसर्ग खरंच आपल्याला फार छान रमवतो, त्याच्या लीला आपल्याला आकर्षित करतात. त्यासाठी मात्र आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहायला हवं. फार काही नाही बरं का, सकाळी उठल्यावर 10-15 मिनिटं जर आपण स्वतःसाठी दिली आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेत दिवसाची सुरुवात केली तर पूर्ण दिवस आनंदी जाणार यात शंकाच नाही. मैत्रिणींनो, फक्त 10-15 मिनिटं घरासमोरच्या गार्डनमध्ये घालवूया. मग ती गार्डन झाडं वेली यांची असो की बाल्कनीतील कुंड्यांची, त्यात उमललेल्या सुंदर फुलांना मन भरून बघा. कोणत्या झाडांना नवीन पालवी फुटली आहे ते बघा. फुलांची कळ्यांची संख्या मोजा. गच्चीमध्ये जाणं शक्य असेल तर पायऱ्या चढून गच्चीत जा. स्वच्छ आकाश डोळे भरून बघा. पक्षी आलेले असतील समोरच्या तारांवर ते मनसोक्त अनुभवा. निसर्गाजवळ जाण्याचा प्रयत्न करा. उगवता सूर्य फार सुंदर दिसतो. उगवताना दिशा फाकतात ते सौंदर्य अद्भुत असतं.

0: तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर।
1: बरं तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे। मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार। ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती।

0: अष्टविनायक या चित्रपटासाठी डॉ वसंतराव देशपांडे आणि राणी वर्मा यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल अरुण यांचं.
1: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली ग दि माडगुळकर यांची ही रचना आपण ऐकलीत. चित्रपट होता वरदक्षिणा आणि हे गीत गायलं होतं मन्ना डे यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत माय बाप या चित्रपटासाठी विभावरी आपटे आणि विजय कोपरकर यांनी गायलेलं गीत. गीतरचना आहे गजेंद्र अहिरे यांची आणि संगीतबद्ध केलं आहे आनंद मोडक यांनी.

सोनू निगम यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जितेंद्र कुलकर्णी यांची आणि संगीतकार जगदीश खेबुडकर. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया तू सुख करता या चित्रपटातील गीत. सुहासिनी नांदगावकर यांनी गायलेलं हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. ऐकूया.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त करीत आहोत. दुपारचा 1:30 आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या, आणि त्यानंतर 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2,500 वर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. 480 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 20 लाख इतकी आहे. सुधारित उडान योजनेचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. त्याखेरीज बालोतरा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. पाचपदरा इथं ग्रीनफील्ड एकात्मिक तेल शुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल संकुलात लोकार्पण, जयपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी यांचा त्यात समावेश आहे. राजस्थान सरकारमध्ये नोकरी मिळालेल्या 54,000 युवकांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वाटप होईल. गुजरातमध्ये सीजी सेमीकंडक्टर असेंब्लिंग आणि चाचणी कारखान्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. देशाच्या सेमीकंडक्टर अभियानातल्या पहिल्या 4 कारखान्यांपैकी एक गुजरातमध्ये साणंद इथं 7,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभा राहणार आहे. भारत आणि फ्रान्स दरम्यानचा व्यापार गेल्या दशकभरात दुप्पट झाला असून, विकसित भारत 2047 दिशेने सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. पॅरिस इथं आयोजित भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेला त्या संबोधित करत होत्या. शाश्वत, लवचिक आणि नाविन्यपूर्ण विकासाच्या पुढच्या टप्प्याला चालना देण्यासाठी भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी सज्ज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी जम्मू आणि काश्मीरमधून अमरनाथची यात्रा सुरू करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरनाथ यात्रा करत असलेल्या भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात्रेदरम्यान स्वच्छता राखणं, प्रशासनाच्या सर्व दिशानिर्देशांचं पालन करणं, व्होकल फॉर लोकल अंतर्गत स्थानिक उत्पादनं खरेदी करण्याला प्राधान्य देणं, एक पेड मा के नाम अभियानाला चालना देणं आणि विकसित भारत दृष्टिकोनात योगदान देणं हे 5 संकल्प करण्याचं आवाहन त्यांनी यात्रेकरूंना केलं आहे. जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची भारताचा दौरा आटोपून मायदेशी परतल्या. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांना विमानतळावर निरोप दिला. जपानी प्रधानमंत्र्यांनी आपल्या भारत भेटीदरम्यान नवी दिल्लीत झालेल्या 16व्या भारत जपान वार्षिक संमेलनात भाग घेतला. या भेटीत दोन्ही देशांनी परस्परांच्या विकास आणि समृद्धीसाठी महत्वपूर्ण असलेल्या भागीदारीला आणखी दृढ करण्याच्या वचनबद्धतेवर भर दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CIIT

0: आणि सीआयआय यासारख्या अग्रगण्य उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल त्या म्हणाल्या.
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेगा.
0: मध्य प्रदेशातल्या काही गोरक्षक म्हणवणाऱ्या 7 हल्लेखोरांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. गायीची कथित तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला काही गोरक्षक म्हणवणाऱ्या व्यक्तींनी सामूहिक हल्ला करून मारल्याप्रकरणी 2022 साली नर्मदापुरम जिल्ह्याच्या सत्र न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली होती. निपक्षपाती न्यायदान करणाऱ्या न्यायाधीशांना अशा धमक्या मिळाल्यामुळे न्यायालयाचं स्वातंत्र्य आणि निर्भयतेने न्यायदान करण्याच्या क्षमतेला बाधा येत असल्याचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारने आज विधानसभेत स्पष्ट केलं. या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत, त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन होईल असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिलं. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारा तयार करू असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बिजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्र खारं पाणी गोडं करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले तर या कालावधीत रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत लेखी निवेदनाद्वारे दिली. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करायच्या सूचना दिल्या निवेदनात सांगितलं आहे. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. महाराष्ट्रात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातील बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. व्हेनेझुएलाला 24 जूनला बसलेल्या भूकंपाच्या 2 धक्क्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या संख्येनं 2,500 टप्पा ओलांडला आहे. हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या दुर्घटनेत 12,000 जण जखमी झाले असून 189 इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुमारे 10,000 नागरिक बेपत्ता असल्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी

केला आहे। त्यामुळे मुंबई महापालिकेनं आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे। गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। भारतीय क्रिकेट संघ पुढच्या महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे। 15 ते 27 ऑगस्ट दरम्यान 2 कसोटी सामने होतील। ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 ते 2027 या स्पर्धेचा भाग आहे। शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळेल। सध्या जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे। आयसीसी महिला टी20 क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे। लंडनमध्ये काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान इंग्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 40 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत काल कॅलिफोर्निया झालेल्या राऊंड ऑफ 32च्या सामन्यात स्पेननं ऑस्ट्रियाचा 3-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली। आता स्पेनचा सामना पोर्तुगाल किंवा क्रोएशियाशी होईल। ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर, विविध विकासकामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी। भारताच्या विकास यात्रेत फ्रेंच उद्योग आणि गुंतवणूकदारांनी सहभागी व्हावं असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं आवाहन। मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण आणि व्हेनेझुएलात भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 2500 याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत परिषदेचं आयोजन, माहिती अधिकार कायद्यातील दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्याचा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांचा इशारा आणि जागतिक योग दिन जिल्ह्यामध्ये उत्साहात साजरा, यासह ऐकूयात आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शिर्डीत नुकतीच एक परिषद घेण्यात आली. यामध्ये पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर व्यवस्थापन संस्था, आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध आध्यात्मिक संघटनांचे प्रतिनिधी असे 300 अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांनी या परिषदेचं उद्घाटन केलं. आध्यात्मिक पर्यटन हे भारताच्या संस्कृतीचा आणि जीवन पद्धतीचा अविभाज्य भाग आहे. महत्वाची ज्योतिर्लिंग, शक्तीपीठ आणि विविध तीर्थक्षेत्रांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रामध्ये जागतिक दर्जाचं आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित होण्याची मोठी क्षमता आहे. यासाठी आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा स्थळांना एकात्मिक पर्यटन साखळीद्वारे जोडण्याची गरज आहे, असं भुवनेश कुमार यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली, त्या पार्श्वभूमीवर सरकारनं घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची 12 वर्ष ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्णवर्ष ठरली आहेत. देशानं नवी अर्थव्यवस्था आणि नवा आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे वाटचाल केली आहे, असं विखे पाटील यावेळी म्हणाले. राज्य शासनानं माहिती अधिकार कायद्यामध्ये केलेल्या दुरुस्त्या तात्काळ रद्द कराव्यात या मागणीसाठी 5 जुलैपासून राळेगण सिद्धी इथं उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली, मात्र त्यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. या दोघांमध्ये आणखी एकदा चर्चा होणार आहे, त्यातूनही काही निष्कर्ष निघाला नाही तर आपण उपोषण आंदोलनावर ठाम राहणार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत

0: माहिती मागवण्यासाठी शुल्कवाढ करण्यात आली आहे, ओळखपत्राची सक्ती करण्यात आली आहे, तसंच एक विषय एक अर्ज, माहिती मागवण्याचा हेतू सांगणं असे नियम घालण्यात आले आहेत. या विरोधात अण्णांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा 90वा जन्मदिन नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त संरक्षण मंत्रालयानं त्यांना एक अनोखी भेट दिली. 1965 आणि 1971च्या युद्धांमध्ये प्रत्यक्ष सहभाग असलेला T-55 हा रणगाडा आता राळेगणसिद्धी इथं दाखल झाला आहे. त्याचं अनावरण 15 जून रोजी हिंद सेवा ट्रस्टच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलं. हा रणगाडा पाहून आणि युद्धाच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानंतर अण्णा हजारे भावूक झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील जॉगिंग ट्रॅक मैदानावर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन, काका ट्रस्ट, क्रीडा भारती तसंच विविध योग संस्था आणि क्रीडा संघटनांनी 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला. पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील क्रीडापटूंचा या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये रोहन तायडे, प्रणव साळवे, तृप्ती गोरे, रिद्धी भावे, सिद्धी चोरे आणि प्रांजल वाघाणी या विद्यार्थ्यांचा तसंच त्यांच्या प्रशिक्षकांचा समावेश होता. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 आणि 25 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा दिघवेकर यांच्या स्वरात राजा बढे यांची रचना.

आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरात साने गुरुजी यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत कानू घोष यांचं होतं. आणि यासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:55 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आजपासून आपण पावसाळी कवितांवर आधारित सरीवर सरी ही माला सुरू करीत आहोत. आज या मालेत ऐकूया कवी नाधो महानोर यांच्या मनचिंब पावसाळी या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
1: श्रोते हो, नुकताच पाऊस पडायला सुरुवात झालीय. सगळीकडे अगदी हिरवळ पसरलीये, धबधबे फुटलेत. वा, कल्पनाच किती छान वाटते नाही. आणि अशाच मनाला केवळ कल्पनेने आनंद देणाऱ्या कविता लिहिण्याची विलक्षण देणगी मराठीतील प्रसिद्ध कवी ना धो महानोर यांच्या लेखणीला मिळाली आहे असं नक्कीच म्हणू शकतो. ग्रामीण जीवन, निसर्ग, शेती, माणसांच्या भावना आणि मातीतील संस्कृती हे त्यांच्या कवितेचे प्रमुख विषय आहेत. महानोरांच्या रानातल्या कविता या काव्य संग्रहामुळेच त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. महानोरांची एक प्रसिद्ध कविता आहे आणि त्या कवितेचं गीतातही रूपांतर झालंय. ती कविता म्हणजेच मनचिंब पावसाळी. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले. पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी, शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी. घरट्यात पंख मिटले, झाडात गर्द वारा, गात्रात कापणारा ओला फिका पिसारा. या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे, आकाश पांघरोनी मन दूर दूर जावे. रानात एक कल्ली सुनसान सांजवेळी, डोळ्यात गलबतांच्या मनमोर रम्य गावी. केसात मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना, राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे. मनचिंब पावसाळी मेंदीत माखलेले, त्या राजवंशी कोण्या डोळ्यात गुंतलेले. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले. श्रोते हो, पहिल्याच ओळीत किती सुंदर वर्णन आलं आहे. पहा ना, झाडात रंग ओले म्हणजेच पानं ही पावसाच्या आगमनामुळे हिरवीगार झालीत हे दिसून येतच, पण पावसामुळे ती ओली चिंब झालीत. आणि त्याचबरोबर असं वाटतं की एखाद्या

0: नववधूच्या हातावर जशी मेहंदी छान रंगलेली असते, तिच्यात जसं नवखे पण आलेलं असतं, तशीच ही सृष्टी सुद्धा नव्या नव्या पावसामुळे आनंदित होऊन गेली. पाखरांच्या पंखावर विसावलेले थेंब, झाडांवर पडणारा पावसाचा संथ असा शिडकावा आणि निसर्गात पसरलेले विविध असे रंग यामुळे पावसाळ्याची एक प्रकारची कोमलता जाणवते. कवीला निसर्गातल्या अगदी प्रत्येक दृश्यात एक वेगळंच सौंदर्य दिसतं. म्हणजे बघा ना, रानातली शांत संध्याकाळ, मनातली स्वप्न आणि प्रिय व्यक्तीच्या आगमनाची असलेली आस, याचं सुंदर चित्र ह्या कवितेत पाहायला मिळतं. राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे, या ओळीतून प्रिय व्यक्तीच्या प्रतीक्षेतली उत्कट अशी भावना व्यक्त झालेली दिसते. म्हणूनच ही कविता केवळ निसर्ग वर्णनापुरती मर्यादित नाही राहत, तर प्रेमभावनेची अभिव्यक्ती देखील आपल्याला दिसते. शेवटचा काही ओळी पहा. रानात एक कल्ली सुनसान सांज वेळी, डोळ्यात गलबताच्या मनमोर रम्य गावी, केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना, राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे. या कवितेत या ओळी एका नव्या आशेबद्दलही सांगतात. श्रोते हो, शेवटी ही महानोरांची कविता आहे, त्यामुळे कितीतरी वेगळे वेगळे अर्थ आपल्याला घेता येतील. थोडक्यात काय?
1: गुड आफ्टरनून, दिस इज आकाश.
2: ऐसी अक्षरे रसिके, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकला. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे मत्स्य तलावातील पाणी व्यवस्थापन.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माशांची चांगली वाढ आणि उत्पादन हे चांगल्या दर्जाचं खाद्य तसंच पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. पाण्याचे भौतिक रासायनिक गुणधर्म हे संवर्धन होत असलेल्या प्रजातींच्या सहनशीलतेच्या मर्यादेत असले पाहिजेत. मातीच्या तलावात मुख्यतः भौतिक आणि रासायनिक घटक आणि त्यांची वैशिष्ट्य ही मत्स्य उत्पादनात खूप मोलाची भूमिका बजावत असतात. संवर्धनासाठी वापरण्यात येणारं पाणी कसं आहे हे समजलं तर तलावातील पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं आणि माशांचं उत्पादनही चांगलं मिळतं. गोड्या पाण्यात प्रामुख्यानं भारतीय प्रमुख कार्प, चायनीज प्रमुख कार्प, तिलापिया, पंगस, शिफारसीमध्ये देशी मांगूर, कोळंबी इत्यादींचा समावेश होतो. माशांसाठी पाण्याचे गुणधर्म हे अत्यंत महत्वाचे असतात. पाण्याच्या गुणवत्तेवर मासळीची वाढ अवलंबून असते. यासाठी पाण्याचं योग्य व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं असतं. सर्वसाधारणपणे मत्स्यसंवर्धन तलावाची पाणी व्याप्त खोली ही 1 ते 1.5 मीटर असावी. त्यापेक्षा अधिक खोली असेल तर पाण्याचं व्यवस्थापन करायला अडचण निर्माण होते. संवर्धन तळ्याकरता पाण्याचे नियमित 12 स्रोत असतील तर पाणी व्यवस्थापन करणं सोपं होतं. विहीर, कूपनलिका असतील तर पाण्याचं नियोजन करायला उत्तम. तसंच सभोवतालच्या परिसरात नदी असेल तर त्याचं पाणी सुद्धा वापरता येतं. पाण्यावर प्रक्रिया आणि स्वच्छतेसाठी वेगवेगळे छोटे तलाव असतील तर व्यवस्थापन अतिउत्तम प्रकारे करता येतं. पाण्यातील मूलभूत घटक जसं सामू, क्षारता, जडता, पाण्यातील विद्राव्य ऑक्सिजन आणि इतर नायट्रोजनस पदार्थ इत्यादींचं पाण्यामध्ये योग्य समायोजन असणं अत्यंत लाभकारक असतं. इष्टतम गुणधर्म असतील तर माशांचं उत्कृष्ट आरोग्य आणि जलद गतीनं वाढ दिसून येते. पाण्यातील घटक गुणधर्म हे सभोवतालचं पर्यावरण, पाण्यातील सेंद्रिय घटक, गाळातील माती, पाण्यामधील सूक्ष्मजीव इत्यादींवर अवलंबून असतं. म्हणजेच पाण्याचे योग्य गुणधर्म टिकून ठेवण्याकरता या सर्व बाबींचं योग्य व्यवस्थापन गरजेचं असतं. तलावामध्ये पाणी वाढवण्यासाठी आणि तलावातील पाणी कमी करण्याकरता इनलेट दरवाजा आणि आउटलेट दरवाजाचा वापर केला जातो. याचं स्थान यामध्ये महत्वपूर्ण असतं. पाण्याचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म आहेत. मासा हा थंड रक्ताचा प्राणी आहे. योग्य तापमान माशाचं आरोग्य आणि वाढीसाठी खूप महत्वाचं असतं. तापमान साधारणपणे 25 ते 32 सेल्सिअस असणं आवश्यक असतं. त्यापेक्षा कमी किंवा जास्त झालं तर वाढीवर परिणाम दिसून येतो. पाण्याचा सामू आणि विद्राव्य प्राणवायू यांचे सर्व रासायनिक गुणधर्म एकमेकांवर अवलंबून असतात. या 2 बाबी व्यवस्थित राखल्या तर बाकी घटक आपोआप व्यवस्थित राखता येतात. पाण्याचा सामू

0: आणि विद्राव्य प्राणवायू सहजरित्या तपासू शकतो आणि नोंदी ठेवू शकतो. गोड्या पाण्याची क्षारता ही 0.1 ते 0.5 PPT असते. अल्कलिनिटी पाण्यामध्ये असणारे कॅल्शियम कार्बोनेट बायकार्बोनेट आयन्सवर अवलंबून असतं. पाण्यातील कॅल्शियम मॅग्नेशियम आयन्सच्या आधारावर जडता मोजता येते. जडतेचं प्रमाण 20 ते 300 mg/L असं असतं. जडता आणि अल्कलिनिटी समसमान प्रमाणात असतील तर पाणी संवर्धनासाठी उपयुक्त असतं. जडता आणि अल्कलिनिटी विशिष्ट पातळी राखण्यासाठी चुन्याची मात्रा देऊन योग्य प्रमाण राखता येतं. वाढीवर चांगला फरक दिसतो. कोणत्याही जलचराचं संवर्धन करताना पाण्याची गुणवत्ता हा एक महत्वाचा घटक असतो. इष्टतम पाण्याची गुणवत्ता प्रजातीनुसार बदलते. मासे हे पाणी या माध्यमावरच सर्व शरीर प्रक्रियांसाठी अवलंबून असतात.
1: मत्स्य तलावातील पाणी व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 2:05 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. आजच्या कार्यक्रमात लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी माहिती. आज या माहितीचा भाग तिसरा. मार्गदर्शन करतील तज्ज्ञ डॉक्टर भालचंद्र जयकर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण मुलांमधील लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेविषयी जाणून घेऊया. आजकाल लॅप्रोस्कोपिक आणि रोबॉटिक शस्त्रक्रियेबद्दल खूप ऐकायला मिळते. आजच्या आधुनिक बाल्यशल्य चिकित्सेमध्ये अनेक शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी आणि निवडूक रुग्णांमध्ये रोबॉटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यशस्वीरित्या केल्या जातात. नवजात बाळांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत अनेक आजारांवर या पद्धतीचा सुरक्षित वापर केला जातो. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेमध्ये आपण मोठा चिरा देण्याऐवजी पोटावर फक्त काही लहान छिद्रांमधून कॅमेरा आणि विशेष बारीक उपकरणे आत टाकतो. मोठ्या स्क्रीनवर अवयव स्पष्ट दिसतात आणि त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत अचूकपणे करता येते. तर ह्यामुळे मुलांना फायदा काय होतो? लॅप्रोस्कोपीचे फायदे अनेक आहेत. वेदना कमी होतात, रक्तस्राव कमी होतो, जखम लहान असल्यामुळे संसर्गाचे धोके कमी होतात, मूल लवकर खायला लागते, लवकर चालू शकते आणि बहुतेक वेळा लवकर घरी जाऊ शकते. शिवाय शरीरावरची जखमेची खूणही अतिशय लहान राहते. आजच्या तारखेला आपण अपेंडिक्सचा दाह, हर्निया, न उतरलेले वृषण, पीयूजे ऑब्स्ट्रक्शन, पित्ताशयाचे काही विकार, अंडाशयाचे विकार, काही आतड्यांचे आणि छातीतील विकार अशा अनेक आजारांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करू शकतो. अर्थात प्रत्येक मुलासाठी कोणती पद्धत योग्य आहे हे आजार आणि मुलाची प्रकृती पाहून ठरवलं जाते. रोबॉटिक शस्त्रक्रिया म्हणजे नक्की काय? तर बऱ्याच लोकांना अशी चुकीची समजूत आहे की रोबॉटिक शस्त्रक्रियेमध्ये रोबॉट हा स्वतः ऑपरेशन करतो, पण असं नाही आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया बालशल्य विशारदाच्या नियंत्रणात केली जाते. रोबोट हे केवळ अत्याधुनिक साधन असून त्यामुळे अधिक सूक्ष्म हालचाली करता येतात, 3D दृश्य मिळतात आणि काही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. पण प्रत्येक मुलासाठी रोबॉटिक शस्त्रक्रिया योग्य आहे का? तर नाही. काही मुलांसाठी लॅप्रोस्कोपी अधिक योग्य असते, काहींसाठी पारंपरिक ओपन शस्त्रक्रिया आवश्यक असू शकते, तर काही निवडक मुलांमध्ये रोबॉटिक शस्त्रक्रियेचा विशेष फायदा होतो. योग्य पद्धत ही आजार, वय, वजन आणि शस्त्रक्रियेचा प्रकार यावर अवलंबून असते. आजच्या काळात मुलांवरील शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने करता येतात. मात्र कोणतीही शस्त्रक्रिया योग्य नियोजन, योग्य तंत्रज्ञान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनुभवी बालशल्य विशारदांकडून होणे आवश्यक आहे. मुलांचे शरीर, त्यांचे नाजूक अवयव आणि त्यांच्या वाढीचा विचार करून उपचार करणे हे बालशल्य चिकित्साची खासियत आहे. लक्षात ठेवा, मोठा चिरा म्हणजे मोठी शस्त्रक्रिया आणि

0: लहान शिरा म्हणजे छोटी शस्त्रक्रिया असं नाही. महत्वाचं म्हणजे योग्य रुग्णासाठी योग्य तंत्र आणि अनुभवी बालशल्य विशारदांची निवड. आजच्या तारखेला पित्ताशयाची सर्जरी, अंडकोशाची सर्जरी, आतडीची सर्जरी ही लॅप्रोस्कोपीद्वारे ओपन पद्धतीपेक्षा जास्त प्रमाणात दिसून येते, कारण त्याचे खूप फायदे आहेत आणि यामुळे बाळांची रिकव्हरी खूप लवकर होऊ शकते. तर आता उद्याच्या भागात आपण लहान मुलांमध्ये होणाऱ्या हर्नियावरती चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:09:30 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या कार्यक्रमात नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा या माहितीचा भाग तिसरा. सहभाग डॉ स्नेहल दोंडे.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मॅडम, सांडपाण्यावर प्रक्रिया करताना आणि शुद्ध पाणी पुरवठा करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो?
1: आता मला एक सांगावं वाटतं की एक तर आहे की आपला जेव्हा सांडपाणी व्यवस्थापन आपण म्हणतोय आणि आज मुंबई शहर असू द्या की दिल्ली यमुनावर किंवा आपल्या देशभरात किंवा वर्ल्ड ओव्हर ग्लोबली जो सांडपाणी व्यवस्थापन आहे तो 100 वर्ष जुना जो कन्व्हेन्शनल मेथडनी जे होता तेच आपण आता सुद्धा करत चाललोय. मेनली आपला जो पोल्युशन कंट्रोल बोर्ड कडनं आपल्याला जो पॅरामीटर्स दिला जातो की ह्या बेसिसवर तुम्हाला ठरवायचं आहे की हा आपला सांडपाणी व्यवस्थित त्या ट्रीटमेंट झाला, म्हणजे त्याची परफॉर्मन्स एफिशियन्सीच्या जेव्हा आपण बोलतो आणि त्यात त्यांनी ठरवल्याप्रमाणे काय आहे पीएच, टीडीएस, सीओडी, बीओडी असं त्यांनी आणि काही मायक्रो न्यूट्रियन्स हाच फक्त पॅरामीटर्स घेतले. म्हणजे जो विषारी जो पॅथोजन्स असतात, मायक्रोब्स असतात, जीवाणू असतात त्याच्याबद्दल हा पॅरामीटरमध्ये नाहीच आहे. डीओ डिझॉल्ड ऑक्सिजन किती झाला ते एक इम्पॉर्टंट, क्लोरोफिल आणि आपला जो मी आता म्हटलं पॅथोजन अनालिसिस. पण जेव्हा ट्रीटमेंट आपण करतो त्यात मुख्यतः आपल्याला हेवी मेटल्स, हायड्रोकार्बन्स, पॅथोजन अनालिसिस आणि डीओ हा कंपल्सरीली असायला हवं. ते अजूनही आपल्या सिस्टममध्ये नाही आहे. आता आज पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्काडा सिस्टम आहे तर ते ऑटोमॅटिकली डिजिटल सिस्टम असायला हवं, पण ते मेंटेन होतच नाही आहे कारण आपल्याकडे जो सांडपाणी येतं मॅक्सिमम टाईम आपल्याला जो डिझाईन असायला हवं आपला सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा ती डिझाईन प्रायमरीली तिथे येणारा जो रॉ वॉटर आहे त्याच्यात काय आहे आणि त्याप्रमाणे ते सूक्ष्मजीव कुठला याच्यात कसं काम करणार त्या सूक्ष्मजीवचा आपण कन्सॉर्शियम करून मग त्याच्यावर उपचार असायला हवा. पण ती जी बेस आहे जो सर्वे प्रिलिमिनरी सर्वे आणि त्याच्यात ह्या रॉ वॉटरमध्ये काय आहे आणि आपल्याला उपचार काय करायचं आहे ते न करता एक कॉमन प्रकारचा एक प्लांट भलेही ते सीटीपी सेंट्रल एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असू द्या की एसटीपी असू द्या, सगळ्याच्या एकच डिझाईन एकच प्रोसेस मेथड आहे त्यामुळे आज आपल्या कसल्याही प्रकारचा ट्रीटमेंट प्रॉपर होत नाही. आता एक एक्झाम्पल देते. आता जस्ट मी पाजरापूरला गेली होती, आपला पिसे डॅम जो मुंबईला 2000 ml पाणी सप्लाय होतोय आणि त्याच्या अगोदर भांडूप वॉटर ट्रीटमेंट प्लांटला पण गेली होती, तिथे पण बघितलं आणि इथे पाजरापूरला पण बघितलं आपला जो रॉ वॉटर आहे जो सोर्स आहे आपला तिथेच आपल्याला दिसतात पोल्युशन आहे कारण विसिनिटीला जी इंडस्ट्रीज आहेत किंवा काही सेटअप्स आहे रेसिडेन्शियल वगैरे त्याच्यातलं जो सांडपाणी वगैरे सगळं त्या पाणीतच येते. पण आपल्या मेथड काय आहे वॉटर ट्रीटमेंटचा ड्रिंकिंग वॉटरसाठी ते काय आहे सँड फिल्ट्रेशन आणि

0: क्लोरिनेशन, त्याशिवाय काय नाही. म्हणजे आता सँड फिल्ट्रेशन आणि क्लोरिनेशननी तुम्ही जे सोल्युबलाइज्ड म्हणजे हेवी मेटल्स असू द्या की कसल्याही प्रकारच्या पॅथोजन असू द्या, ते काही निघणार नाही आहे. मेन जे करायला पाहिजे पॅरामीटर्सचा ते आपण मेन आहे तर आपण पॅथोजन अनालिसिस, कारण शेवटी हे ट्रीटमेंट कशासाठी आहे, पॅथोजन एलिमिनेशनसाठी का, कारण हे म्हणजे रोग पसरतात. त्याच्यामुळे आपल्याला इम्पॉर्टंट आहे की पॅथोजन एलिमिनेशनसाठी आपण काय करायला पाहिजे.
1: श्रोतेहो, आजच्या भागात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला की सांडपाण्यावर प्रक्रिया करत असताना कुठकुठल्या निकषांचा आपण विचार केला पाहिजे. पुढच्या भागामध्ये आपण मॅडमांकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करूया की एकूणच महाराष्ट्रातील नद्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण कोणती महत्त्वाची सूत्रे लागू करू शकतो. धन्यवाद.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित शिरीष भालेराव यांचं मुलतानी रागातील व्हायोलिन वादन आपण ऐकलं. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात. श्रोत्र प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 3 वाजत आहेत. ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडे देऊ, अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत, जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल, अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. शाळा शाळांमधून विद्यार्थ्यांचं प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही ते म्हणाले. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी निवारागृह 6 महिन्यात तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. राज्यात 14,80,000 अधिक भटके कुत्रे आहेत, त्यातले 94,000 मुंबईत आहेत. राज्यातल्या 2,00,000 अधिक भटक्या कुत्र्यांचं लसीकरण आणि 1,80,000 अधिक कुत्र्यांचं निर्बीजीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत मनोरी इथं समुद्राचं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 20 कोटी लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल, असं मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर मुंबईकरांकडून 1,000 लिटर मागे 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4,665 दशलक्ष लिटर इतकी आहे, पण केवळ 4,100 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा सुरू असल्याचं त्यांनी उत्तरात सांगितलं. चंद्रपूर गडचिरोलीत हत्ती आणि मानव संघर्ष तीव्र झाला असून हत्तीच्या हल्ल्यात आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरात रेल्वेशी संबंधित अपघातांमध्ये 5,927 जण मृत्यूमुखी पडले, तर रेल्वे प्रवासादरम्यान किरकोळ वादातून 171 दखलपात्र गुन्हे नोंदवले गेले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली. जून महिन्यात किरकोळ वादातून 22 वर्षांच्या तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकल रेल्वेच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना रवींद्र फाटक यांनी मांडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी लेखी निवेदनात सांगितलं. सध्या दररोज 75 ते 80 लाख प्रवासी लोकलने प्रवास करतात. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातल्या 177 रेल्वेस्थानकांवर 6,899 कॅमेरे कार्यरत आहेत. उपलब्ध मनुष्यबळातून फलाटावर गस्त घालणं,

संशयित व्यक्तींची ओळख पटवण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर, 24 तास मदत डेस्क, वैद्यकीय मदत खोल्या तसंच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकात संशयित प्रवाशांच्या बॅगेची तपासणी तर टर्मिनसवर बॅग स्कॅनरद्वारे तपासणी होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी कर्मचारी खाकीतील सखी अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुप असे उपक्रम राबवले जात आहेत. मयंक लोहार खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात सांगितलं. 1 एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या 6 महिन्यात राज्य महिला आयोगाकडे महिला अत्याचाराच्या 16,608 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 2,777 तक्रारी प्रलंबित आहेत अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत लेखी उत्तराद्वारे दिली. एकंदर तक्रारींपैकी 4,497 तक्रारी या बलात्कार, बालविवाह, हुंडा, लैंगिक भेदभाव, जातीभेद, सायबर गुन्हे अशा सामाजिक समस्यांच्या असून यातल्या 733 तक्रारी प्रलंबित आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या 176 पैकी 48 तक्रारी प्रलंबित आहेत असंही उत्तरात नमूद आहे. विविध विद्युत कायद्यानुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी विधानसभेत दिली. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढते हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्या म्हणाल्या. पुण्यात जून अखेर सुमारे 9,85,000 स्मार्ट मीटर लावलेली आहेत. त्यापैकी 1 जानेवारी ते 29 मे पर्यंत वीज बिल वाढीच्या 12,500 तक्रारी आल्या. यापैकी केवळ 4 तक्रारीत तथ्य आढळल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि राज्यातल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी कायद्यातले बदल मागे घेण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी 5 जुलैपासून आंदोलनाचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती आयोगाला पत्र पाठवलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अन्न आणि औषध प्रशासनानं गेल्या वर्षभरात अन्न नमुन्यांच्या तपासणीत चौपट वाढ नोंदवली आहे. विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1 जूनपर्यंत तपासणीसाठी 13,474 अन्न नमुने प्राप्त झाले असून त्यापैकी 7,494 नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. तपासणीनंतर 4,091 नमुने निकृष्ट दर्जाचं असल्याचं स्पष्ट झालं. राज्यभरातून गोळा झालेले अन्नाचे नमुने विभागाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रयोगशाळांमध्ये तपासले जातात. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सकाळपासून जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. हवामान विभागानं पुढचे 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला असल्यानं महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. गेल्या 24 तासात मुंबईतल्या काही भागात 150 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज दुपारच्या स्थितीनुसार खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली आहे. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबाघाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. पावसाचं प्रमाण लक्षात घेत रायगड जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानात पोलिसांनी बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातल्या 5 सहाय्यक पोलीस निरीक्षक

0: त्यांना वेगवर्धित पदोन्नती घेऊन पोलीस निरीक्षक पद देण्यात आलं आहे. मुंबईतल्या पोलीस महासंचालक कार्यालयात आज झालेल्या एका समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते त्यांना ही पदोन्नती बहाल करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं खासगीकरण करणार नसल्याचं राज्य सरकारचं विधानसभेत स्पष्टीकरण. माहिती अधिकार कायद्यातल्या बदलांना स्थगिती देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न नमुन्यांच्या तपासणीत गेल्या वर्षभरात चौपट वाढ. आणि राज्यात अनेक ठिकाणी संततधार पावसामुळे जनजीवन प्रभावित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा भेटूया सायंकाळी 5 वाजता अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 3:11:20 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज सकाळी 8:30 नोंदविण्यात आलेल्या प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. नैऋत्य मोसमी पावसाने कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात दमदार सुरुवात केलेली आहे. कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. इतर ठिकाणी पावसाची नोंद या प्रकारे. कोकण आणि गोवा विभागात पेन या ठिकाणी 15, जिल्हा रायगड पालघर इथे 15, श्रीवर्धन इथे 15 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात इतर सर्वात जास्त सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर इथे 19 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली, तसंच लोणावळा इथे 13 सेंटीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. इतर ठिकाणीही कमी जास्त प्रमाणात पावसाची नोंद झालेली आहे. मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यात ताडलापूर इथे 2 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली, तर विदर्भात गोंदिया इथे 14 सेंटीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. घाट परिसरात भिरा इथे 21 सेंटीमीटर, तामिनी 17 सेंटीमीटर, लोणावळा इथे 14 सेंटीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तलाव परिसरात तुलसी इथे 16 सेंटीमीटर, विहार 14 सेंटीमीटर, भातसात 7, तानसा 6, मिडल मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि मोदक सागर समुद्र 4 सेंटीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. राज्यात सर्वात जास्त तापमान नंदुरबार इथे 39.9 डिग्री सेल्सिअस इतकी नोंद झाली. येत्या 24 तासात हवामानाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. 8 जुलैपर्यंत दक्षिण कोकण, गोवा, उत्तर कोकणातील तुरळक भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी सोसाट्या

सततच्या वाऱ्यासह अति मुसळधार पाऊस पडण्याचीही शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. या ठिकाणी 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी इशारा. हा इशारा किनारपट्टीपासून 75 किलोमीटरच्या अंतरासाठी आहे. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहतील. हा वेग 60 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 3:15 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: श्रोतो माझ्यावर माझे शिवार या कार्यक्रमात आता ऐकूया. हॅलो शंका समाधान या विषयीचं मार्गदर्शन. विषय आहे कोकणातील फळझाड लागवड. तज्ज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी आपलं स्वागत करते. मंडळी, आज आपण कोकणातील फळझाड लागवड याविषयी बोलणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलेला आहे कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर आता आपण बघतो की कोकणात प्रामुख्यानं बरेच फळझाडांची लागवड ही केली जात असते. आंबा, काजू, फणस, कोकम हे सगळे आहेच, तर यांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. आणि आताचा हा जो खरीपचा हंगाम आहे, तर या हंगामात साधारण ही लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. तर ही जी फळझाडांची लागवड आहे, म्हणजे आता सध्याची स्थिती कशी आहे त्याची, काय सांगाल तुम्ही?
2: हा जो आपल्याकडे आता पावसाळ्यामध्ये फळझाडांची जी लागवड केली जाते, तत्पूर्वी आपल्याला ज्या ठिकाणी लागवड करायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जागेची परिस्थिती
1: बरोबर,
2: त्याचबरोबर आपल्याकडचं हवामान ह्या गोष्टींचा विचार करून आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. आता आपण जे परिस्थिती बघितली तर ह्या वर्षी पाऊस हा उशिराने सुरू झालेला आहे आणि काही ठिकाणी पडत आहे तर काही ठिकाणी मध्येच खंड पडलेला आहे. तर फळबाग लागवड करण्यासाठी पावसाळ्याच्या नंतरची ही जी स्थिती आहे ही योग्य आहे.
1: बरं,
2: परंतु कसं आहे, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अजून पुरेसं पडलेलं नाही त्या ठिकाणी थोडीशी वाट बघितली तरी सुद्धा चालू शकतं.
1: अच्छा.
2: परंतु तत्पूर्वी आपल्याला त्याची तयारी जी आहे ही एप्रिल मे महिन्यापासून करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला संभाव्य फळबाग लागवड करायची आहे, आपल्याला त्या ठिकाणी जागेची साफसफाई असेल किंवा फळझाडांच्या लागवडीसाठी खड्डे खणणं असतील, त्यांच्यातलं लागवडीचं अंतर लक्षात ठेवून ते खड्डे खणून ठेवणं, ह्या सगळ्या ज्या बाबी ज्या आहेत ह्या आपल्याला फार पूर्वी म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये करणं गरजेचं आहे.
1: याविषयी सर आपण बोलूया कार्यक्रमातला पहिला फोन घेऊ.
3: नमस्कार.
1: नमस्कार. हॅलो शंका समाधान.
3: माझं नाव आशिष नरेश समर्थ आहे. मी वाडा तालुका जिल्हा, मी एक शेतकरी आहे. मला या आपल्या भागामध्ये फळझाडांची लागवडची आहे, परंतु त्यांची लागवड करताना खड्डा नेमका किती खोदावा, म्हणजे आंब्यांची लागवड करायची असेल आणि त्याच्यामध्ये खतं कसं टाकावेत, कुठली कुठली टाकावी जेणेकरून झाड चांगलं मजबूत होईल आणि त्याच्या मुळांना कीड होणार नाही, या व्यवस्थापनाविषयी मला माहिती मिळावी.
1: डॉक्टर राजेश मांजरेकर उपस्थित आहेत, ते उत्तर देतील.
2: नमस्कार. आपण चांगला प्रश्न विचारला. आंब्याच्या लागवडीसाठी आपल्याला ज्या वेळेला आपण खड्डा करत असतो तर साधारणपणे हे खड्डे जे आहेत हे लागवडीपूर्वी एक ते दीड दोन महिने अगोदर करणं गरजेचं आहे. आता आंब्याचं आपल्याला जर पारंपरिक लागवड करायची असेल तर 10 मीटर बाय 10 मीटर अंतरावर लागवड करणं गरजेचं आहे आणि आपल्याला घन लागवडीकडे वळायचं असेल तर 5 बाय 5 मीटर अंतरावरती झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. आता आंब्यासाठी जो खड्डा आपल्याला जो खोदायचा आहे त्याचं जे आकारमान जे आहे ते साधारणपणे 1 घनमीटर आकाराचा खड्डा आपल्याला त्या ठिकाणी खणणं गरजेचं आहे. म्हणजेच 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असा तो खड्डा आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये खणणं गरजेचं आहे. हा खड्डा खणल्यानंतर एक साधारणपणे 15 ते 20 दिवस उन्हामध्ये चांगला तापू द्यायचा आहे आणि तो तापल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 2 गमेली शेणखत किंवा कंपोस्ट, 1.5 ते 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि मातीने तो खड्डा भरून घ्यायचा आहे आणि हा

0: भरलेल्या खड्ड्यामध्ये एक दोन पाऊस पडून गेल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी तुमचा जी काय जात हवी असेल आंब्याची त्या इच्छित जातीचं कलम त्या ठिकाणी त्या भरलेल्या खड्ड्यामध्ये आपल्याला लावायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला खड्डा खणणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर खड्डा ज्या वेळेला आपण मातीने भरत असतो तापल्यानंतर त्यामध्ये आपण साधारणपणे 100 ग्रॅम 1.5% क्लोरोपायरीफॉसची पावडर जी आहे ही वाळवीच्या प्रतिबंधासाठी आपण जर टाकली तर त्याच्यामुळं कलमांना वाळवीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. तर ही काळजी आपल्याला खड्डा भरताना आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि आपण सुरुवातीला खतं टाकलेली असल्यामुळे शेणखत किंवा सिंगल सुपर फॉस्फेट तर पहिल्या वर्षी काय आंब्याच्या झाडाला खतं टाकण्याची तेवढी काय गरज नसते. मात्र त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षापासून आपल्याला मग एक वर्ष झाल्यानंतर मग त्याला थोडं थोडं खत हे आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं. ते सुद्धा साधारणपणे समजा जर सुपलासारखं खत देत असाल तर एक साधारणपणे 300 ते 400 ग्रॅम खत त्या ठिकाणी जर दिलं तरी सुद्धा ते पुरेसे ठरू शकतं.
1: झाड लावल्यानंतर साधारणतः तिथे पाणी साचू नये म्हणून काय करता येईल?
0: पाणी त्या ठिकाणी साचू नये म्हणून काय करायचं आपल्याला खड्ड्याच्या वरती आपण माती जी असते ती झाडाच्या बुंद्यावरती त्या ठिकाणी ओढून घ्यायची आहे जेणेकरून त्या ठिकाणी पाणी साचणार नाही. समजा जर पाणथळ जमीन असेल तर अशा ठिकाणी आपल्याला शक्यतो फळझाडांची लागवड ही पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीतच करणं गरजेचं आहे. समजा जर पाणथळ जमीन असेल किंवा जरासं पाणी साचत असेल पावसाच्या हंगामात त्या ठिकाणी जरासा मातीचा उंचवटा करायचा आहे आणि त्याच्यावरती झाड लावायचं आहे. तर ह्या पद्धतीची जराशी आपण काळजी घेतली तर त्या ठिकाणचं पाणीचा आपल्याला जो प्रश्न जो आहे तो सोडवता येऊ शकतो.
2: नक्कीच. धन्यवाद समर्थ आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की फळझाडांची जी लागवड आहे तर आता आंब्याबद्दल आपण बोललो परंतु प्रामुख्यानं कोकणातलं फळझाड जे आहे तर ते काजू जे आहे तर या काजूची लागवड जी आहे तर ही साधारण कशा प्रकारे केली जाते?
0: त्या पद्धतीने आंब्याची आपण लागवड केली तर आंबा काजू ही कोकणातले कोरडवाहू फळ पिकं समजली जातात म्हणजे पावसाच्या पाण्यावर येणारी पिकं समजली जातात. मात्र झाडाच्या आकारमानानुसार त्यांच्या लागवडीचं अंतर हे विभिन्न आहे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आंब्याला ज्या पद्धतीने आपण 10x10 मीटर अंतरावरती लागवड करतो तर काजूची लागवड ही साधारणपणे 7x7 मीटर किंवा 8x8 मीटर अंतरावरती केली जाते.
2: सर कार्यक्रमातला पुढचा फोन घेऊया. नमस्कार. हॅलो शंका समाधान.
3: नमस्कार मॅडम.
2: हा बोला.
3: मी अनिल मोरेश्वर पाटील राहणार वाणगाव तालुका डहाणू जिल्हा पालघर. आमच्या इथे कसं आहे चिकूची बागा जास्त आहेत. चिकूला जो प्रॉब्लेम येतो फायटोथोरा आणि फळमाशीचा प्रॉब्लेम भरपूर येतो.
2: बरं बरं.
3: आणि एक दुसरा प्रश्न आहे आंबा पण आमच्या इकडे होतो. आंबा आमच्याकडे टायमाला ना फळमाशीचा प्रॉब्लेम आहे तो भरपूर होतो. कंट्रोल होत नाही तो खाप लावून सुद्धा.
2: डॉक्टर राजेश मांजरेकर उपस्थित आहेत ते उत्तर देतील.
0: चिकूच्या झाडामध्ये आपल्याला फायटोप्थोरा आणि फळमाशीचा जो प्रॉब्लेम होतो तर फायटोप्थोरा हा बुरशीजन्य रोग आहे आणि ज्या ठिकाणी बागा ज्या आहेत त्यांना व्यवस्थित ज्या ठिकाणी बागांना सूर्यप्रकाश मिळत नाही किंवा पाण्याचा चांगला निचरा होत नाही त्या ठिकाणी हा फायटोप्थोराचा त्रास हा संभवतो. तर त्यासाठी आपल्याला आपल्या बागेची जी आहे ती योग्य पद्धतीने छाटणी करून सूर्यप्रकाशाचं नियोजन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होईल हे पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बागेमध्ये पाणी साठणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. आणि एक प्रभावी नियंत्रण म्हणून 0.1% कार्बेंडेझिमची फवारणी समजा जर आपण बागेमध्ये घेतली तर फायटोप्थोरा बुरशीवरती आपल्याला काहीशा प्रमाणात नियंत्रण हे करता येऊ शकेल. दुसरा आपण जो प्रश्न विचारला होता तो फळमाशीविषयीचा होता. तर फळमाशीविषयी विद्यापीठाने रक्षक सापळा तर त्या रक्षक सापळ्याचा हेक्टरी आपण समजा जर 4 रक्षक सापळे बागेमध्ये लावलेत तर त्या ठिकाणी आपल्याला फळमाशीचं सुद्धा नियंत्रण हे बऱ्यापैकी करता येऊ शकेल. मात्र फळमाशीने पोखरलेली जी किंवा खाल्लेली जी किंवा गळून पडलेली फळं जी असतील चिकूची ती बागेतून आपण नित्यनियमाने साफ केली पाहिजेत म्हणजे बागेमध्ये तशीच पडून न ठेवली पाहिजेत. कारण की फळमाशीचा जीवनक्रम जो आहे हा जमिनीतून किंवा मातीतून सुरू होतो आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याचं जे नियंत्रण जे आहे ते प्रभावीरित्या जर करायचं असेल तर सापळे त्या ठिकाणी लावणं हे गरजेचं आहे. आणि आंब्यामध्ये सुद्धा फळमाशीसाठी सापळे लावणं हे गरजेचं आहे. आणि शक्यतो कसं आहे ह्या फळमाशी जी आहे ठराविक हंगामामध्ये त्याच्यात जास्त म्हणजे आपल्याला उपद्रव जाणवतो तर त्या दृष्टीने फळं जी आहेत ही लवकरात लवकर काढली घेणं हे गरजेचं आहे. आपण कधी कधी काय करतो की आंब्याच्या झाडावरती आपण जास्त ओव्हर मॅच्युरिटीसाठी आपण म्हणजे फळं जी आहेत ती काढायला आपण उशीर करतो आणि त्याच्यामुळे त्याचा प्रादुर्भाव हा वाढायला लागतो. तर त्याच्यासाठी ती काळजी घेणं गरजेचं आहे. साधारणपणे आपल्याला एक ऑक्टोबर महिन्यापासून आपण जर त्या ठिकाणी आपण सापळे लावायचं सुरुवात केलं तर आपल्याला फळमाशीपासून नियंत्रण हे निश्चितपणे मिळू शकतं.
2: धन्यवाद पाटील आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की काजूची जी लागवड आहे तर ही
0: काजूच्या बाबतीत सांगायचं झालं तर काजूची लागवड ही साधारणपणे 7x7 मीटर अंतरावरती किंवा 8x8 मीटर

0: तर आता आपण जी फळ झाडांची लागवड करतो तर ती साधारणपणे 1 ते 1.5 वर्षाची कलमांची आपण लागवड करण्याला प्राधान्य देत असतो. मग ही लागवड केल्यानंतर त्याची निगा राखणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे.
1: नमस्कार. हॅलो शंका समाधान.
2: मी दिगंबर गोविंदराव सांगळे, पारडी तालुका औंढा जिल्हा हिंगोली इथून बोलतो सर. आमच्या बागात ते जांभळीचे सुधारित वाण कुठे भेटेल?
1: बर, डॉक्टर राजेश मांजरेकर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील.
0: नमस्कार शेतकरी मित्र हो, पण जो प्रश्न विचारलात की आपल्याकडे जांभळाचं वाण नाहीये, जांभळाचं दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने जांभळाचं सुधारित वाण प्रसारित केलेलं आहे लागवडीसाठी कोकण बहाडोली नावाने. तर हे कोकण बहाडोलीची कलमं आपल्याला दापोली विद्यापीठात सुद्धा मिळू शकतील किंवा आपल्याकडे ज्या शासकीय नर्सऱ्या ज्या आहेत आपल्या म्हणजे कोकण विभागात
2: परभणी कृषी विद्यापीठात मिळेल का?
0: हा मिळू शकेल. म्हणजे आता कसं माहिती आहे का की त्या ठिकाणी जर त्यांच्याकडे मातृवृक्षाची त्यांनी लागवड केलेली असेल आणि ते त्याचे कलम बांधत असतील तर ते तुम्हाला परभणी या ठिकाणी सुद्धा मिळू शकेल, नाहीतर मग तुम्हाला दापोली इथून कृषी विद्यापीठातून ते मिळू शकेल. कसं असतं की ही कलम जी असतात ही जशी शासकीय रोपवाटिकेत असतात त्याचबरोबर खाजगी रोपवाटिकेत सुद्धा ती विक्रीसाठी उपलब्ध असतात. तुम्हाला त्या पद्धतीने तुम्हाला जे कुठलं ठिकाण जवळ पडेल तुमच्या हिंगोलीतून तर त्या पद्धतीने तुम्हाला ते संपर्क साधून त्या ठिकाणी आपली मागणी नोंदवावी लागेल.
1: धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. सर, आपण बोलत होतो की झाडांची जी निगा आहे.
0: बरोबर, फळझाडांची आपण लागवड केल्यानंतरचा प्रश्न उरतो तो म्हणजे निगा काय घ्यायची याचा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण लागवड करतो त्यावेळेला ते लागवड करताना ज्यावेळेला आपण कलम किंवा रोपं लावत असतो आपण जर घेतलेला असेल खड्डा तर तो अतिशय जास्त खोलवर जाणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. निदान कलमाचा जोड जो आहे हा मातीच्या वरती राहील याची नेहमी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काय असतं की कलमाच्या जोडावरती प्लास्टिकची पट्टी बांधलेली असते तर ती प्लास्टिकची पट्टी जी आहे ती आपण समजा जर बांधलेली असेल तर ती सोडणं गरजेचं आहे. तिसरं आपल्याला काळजी घ्यायची आहे की कलमांचं वारापासून आपल्याला रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी एखादी काठी किंवा आपलं त्या ठिकाणी आधारासाठी एखादं बांबूची आपल्याला एखादी पट्टी म्हणा ह्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला ती ठेवून त्याला कलम जे आहे
1: म्हणजे जेणेकरून ते कोलमडणार
0: नाही ते ह्याच्यासाठी आपल्याला ते सैलसर बांधून घ्यायचं.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर महत्वाचं आणखी हे आहे की आपण लागवड करतो पण कोकणासारख्या ठिकाणी काय होतं भटकी जनावरं असतात किंवा रानटी प्राणी असतात तर ते लावलेल्या झाडांचं नुकसान करतात.
1: बरोबर.
0: मग त्याच्यासाठी आपल्याला जर लागवडीचं जर क्षेत्र असेल तर त्याला कंपाऊंड असणं किंवा कुंपण असणं गरजेचं आहे. ते शक्य नसेल तर मग प्रत्येक झाडाला आपल्याला त्या ठिकाणी काटेरी झुडपांचं कुंपण करणं आवश्यक आहे. तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला समजा पावसाळ्यानंतर त्या कलमाला आपल्याला योग्य पद्धतीने पाणी सुद्धा जे आहे ते 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या सुद्धा तिनं हे
1: आवश्यक आहे. बरोबर आहे. सर, आता कोकणातलं अजून एक म्हणजे कोकम आहे तर कोकमची साधारण लागवड अशाच पद्धतीने केली जाते का?
0: हा, कोकमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर विद्यापीठाने कोकमाच्या 2 जाती प्रसारित केलेल्या आहेत. एक म्हणजे कोकण अमृता म्हणून एक आहे आणि एक कोकण हातीस म्हणून आहे. ते दोन्ही जाती ज्या आहेत त्या अतिशय लागवडीसाठी चांगल्या आहेत. मात्र कोकमाचं काय झाडाची जी वाढ जी आहे ती अतिशय सावकाश होत असते. त्याच्यामुळे ती कोकमाची लागवड करताना शेतकरी मित्रांनी लागवडीचं अंतर जे आहे हे 6 बाय 6 मीटर अंतर राखणं गरजेचं आहे. लागवडीसाठी आपल्याला खड्डे जे आहेत हे साधारणपणे 1.5 ते 2 फूट आकारमानाचा खड्डा आपण खणून त्याच्यामध्ये कोकमाचा आपण कलम किंवा जर रोप असेल तर ते लावणं गरजेचं आहे.
1: आणि सर, कोकमासाठी खास अशी निगा राखावी लागते का?
0: कोकमासाठी खास अशी निगा नाही, जी आपण मगाशी जी
1: नेहमीप्रमाणे आहे
0: त्या पद्धतीने. फक्त काय की कलमाच्या जोड जो असतो त्याच्या खालची येणारी फूड जी असते ती वारंवार काढून टाकायची. अन्यथा मग काय होतं वरचं जे शेंडाकडचं जे कलमाचा भाग जो असतो तो मग नीट वाढत नाही. तर त्याच्यासाठी कलमाच्या जोडाखाली येणारी फूड जी आहे ही सगळ्याच झाडांची आपल्याला वेळोवेळी काढून
1: पाहिजे. बरोबर आहे. सर, आता फणस जो आहे तर ही फणसाची सुद्धा लागवड ही प्रामुख्याने कोकणात मोठ्या प्रमाणावर होते तर यासाठी म्हणजे जाती कुठल्या आणि काय जमीन कशी लागते याला? सर, याविषयी बोलूया, एक फोन घेऊया. नमस्कार. हॅलो शंका समाधान.
3: नमस्कार, मी राजेश पोयवणकर बोलतोय.
0: नमस्कार.
3: इंदापूर रायगड डिस्ट्रिक्ट.
0: बोला.
3: तर कोकणामध्ये जास्त करून आंबा लागवड जी केली जाते तर त्याला कोणत्या प्रकारचं वाण जास्त लागवडीसाठी वापरावं?
0: चांगला प्रश्न विचारला. कोकणातील आपण जर आंब्याची लागवड बघितली तर साधारणपणे हापूस हा वाण जो आहे हा आपल्याकडे कोकणामध्ये लवकर तयार होतो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त हापूस वाणाच्या लागवडीसाठी आपल्याकडे म्हणजे शेतकऱ्यांना आपण

0: सांगत असतो किंवा शिफारस करत असतो. आणि दुसरं आपल्याकडे जे वाण जे आहे तर ते आपल्याला केशर हे वाण सुद्धा आपल्याला लावता येऊ शकतो कोकणामध्ये. ते चांगलं होतं, मात्र जरा ते फळ जे तयार व्हायला जरा उशीर होतो. हापूसपेक्षा साधारणपणे 15 ते 20 दिवस तो लेट असतो. त्याच्यामुळे हे दोन वाण अतिशय चांगले आहेत. आणि आपल्याला इतर समजायचं काय आपल्याला उद्देश असतील, उदाहरणार्थ लोणच्यासाठी समजायचा हवा असेल तर कोकण रुची हा सुद्धा वाण विद्यापीठाने शिफारस केलेला आहे, तो सुद्धा आपण लागवडीसाठी वापरला तरी तो चालू शकतो. शक्यतो आपल्याकडे बागेमध्ये जे आहेत हापूसची लागवड करताना किंवा केशर आंब्याची लागवड करताना 100% एकाच वाणाची लागवड न करता 10 ते 15% झाडं जी आहेत ही इतर वाणाची आपण लागवड केलीत तर झाडांमधलं परागीभवन व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे फळदारणा वाढते. तर हा विचार सुद्धा शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे.
1: तर आता जो ट्रेंड चालू आहे अल्ट्रा हाय डेन्सिटी प्रोजेक्ट, अतिघन लागवड, आंबा लागवड, तर आपल्या कोकण भागामध्ये अतिघन लागवड सक्सेस होईल का आणि केली तर चालते का?
0: अतिघन लागवड जी आहे तर ते अतिघन लागवडीची अजून विद्यापीठामार्फत शिफारस करण्यात आलेली नाही आहे, मात्र घन लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये 5 बाय 5 मीटर अंतरावरती आपण लागवडीची विद्यापीठाने शिफारस केलेली आहे. मात्र ज्या वेळेला आपण घन लागवडीकडे वळतो त्यावेळेला शेतकऱ्यांनी त्याबरोबर त्याचे जे इतर पैलू आहेत, उदाहरणार्थ नियमितपणे आंबा झाडांची छाटणी करणं त्या ठिकाणी आवश्यक राहणार आहे, त्याचबरोबर त्याचे वेळेच औषधी उपाययोजना करणं गरजेचं आहे, खतांचं त्याला मात्रा देणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्याच्या बाबीचा आपण जर अभ्यास केला किंवा विचार केला तर आपण घन लागवडीपर्यंत आपल्याकडे आपण जाऊ शकतो. अतिघन लागवडीकडे आपल्याकडे अजून त्या पद्धतीने बागा किंवा आपल्याकडचं क्लायमेट जे आहे ते त्याला सूट होईल की नाही याच्याविषयी तर अजून संशोधन चालू आहे. कारण की अतिघन लागवडीमध्ये अतिशय म्हणजे आपण म्हणतो 2 बाय 2 फूट किंवा ह्या अंतरावरती लागवडीच्या आपल्याकडे अजून तशी विद्यापीठामार्फत शिफारस आलेली नाहीये.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद कोळवणकर आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की फणसाची जी लागवड आहे तर यासाठी जमीन आणि एकंदरीत हवामान हे कसं लागतं?
0: फणसाची लागवड करायचं झालं तर फणसाचा आपल्याकडे कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने फणस येत असतो. जवळपास आपल्याकडे सगळे जी फळझाड आहेत तर त्यांचा विचार केला तर जमीन जी आहे ती सर्वसाधारणपणे पाण्याचा निचरा होणारी हलक्या प्रतीची जमीन जी आहे वर्क स्वरूपाची ही फळझाडांना मानवते. आणि आपल्याकडचं हवामान जे आहे ते दमट आणि कोल्ड हवामान किंवा उष्ण हवामान ह्या प्रकारचं आहे. तर अशा प्रकारच्या हवामानामध्ये ही सगळी फळझाडं जी आहेत आंबा काजू फणस जांभूळ कोकम ही अतिशय चांगल्या प्रकारे येतात. आता या फणसामध्ये विद्यापीठाने कोकण प्रॉलिफिक नावाची जात प्रसारित केलेली आहे आणि ही जातीचे फणस जे आहेत की हे चांगल्या पद्धतीने आपल्याला म्हणजे लागवड केल्यानंतर एक साधारणपणे 4 ते 5 वर्षांमध्ये आपल्याला फणसाचं उत्पादन हे मिळायला सुरुवात होतं आणि अतिशय चांगलं फळ आहे, म्हणजे आकारमान सुद्धा चांगलं आहे. त्याशिवाय आपल्याकडे जर बघितलं तर फणसामध्ये आपल्याकडे 2 प्रकार मानले जातात, ते कापा फणस आणि बरका फणस. आता बरका फणस जो आहे हा कोवळा असताना भाजीसाठी सुद्धा वापरला जातो, कापा फणस जो आहे तो खाण्यासाठी खुसखुशीत आणि खूप चांगला लागतो. म्हणजे शेतकऱ्यांनी त्याची आवड बघून ह्याच्यामध्ये लागवड करायला हरकत नाही. आता फणसाचं जर लागवड करायची झाली तर त्याच्या लागवडीचं अंतर हे 10 बाय 10 मीटर या अंतरावरती लागवड करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एप्रिल मे महिन्यामध्ये खड्डे खणून त्या ठिकाणी मग इच्छित जातीचं कलम जे आहे ते पावसाळ्यानंतर आपण
2: लावू शकतो. बरोबर. आता सर कोकणातलं अजून एक म्हणजे आपण त्याला रानमेवा म्हणतो तर जांभूळ जे आहे आणि याच्या जोडीने जे करवंद येतं तर या दोन्हींची कशी आपण लागवड करू शकतो?
0: जांभळाचा जर आपण विचार केला तर कोकणामध्ये जांभूळ सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने येतं आणि आज आपण जर बघितलं तर बाजारभाव बघितला तर ज्या पद्धतीने आंब्यापासून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळतं तसंच हे रानटी झाडं जे आहेत फणस असेल जांभूळ असेल त्याच्यापासून सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पन्न हल्ली मिळायला लागलेलं आहे. आज सुद्धा आपण जर बाजारात बघितलं तर साधारणपणे 200 रुपये किलोने जांभूळ हे हमखास विक्री चांगल्या पद्धतीने केली जाऊ शकते. तर हे जांभूळ हे आहे की जांभळाचं आपण बघितलं तर पूर्वी फारसे जाती उपलब्ध नव्हत्या, परंतु विद्यापीठाने कोकण भाडोली नावाची जात जी प्रसारित केलेली आहे तर त्याच्यामध्ये जांभळाचा आकार जो आहे तो अतिशय मोठा आहे, फळधारणा सुद्धा चांगल्या पद्धतीने होते आणि अशा भरपूरशा यशोगाथा आहेत की काही शेतकऱ्यांनी जांभळाचे आपल्याकडून कलम नेऊन बाहेरच्या राज्यांमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केल्याने जांभळाचं उत्पादन सुरू झालेलं आहे. तर त्याच्यामुळं हे जे जांभूळ जे आहे हे सुद्धा आपल्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी जरूर विचार करावा आणि त्याची लागवड करताना साधारणपणे त्याच्या लागवडीचं अंतर जे आहे ते 10 बाय 10 मीटर अंतरावरती त्याची लागवड करणं गरजेचं आहे. म्हणजे हेक्टरी आपल्याला त्याची 100 झाडं आपल्याला एका हेक्टरमध्ये बसू शकतात. आणि लागवडीच्यासाठी दुसरं महत्त्वाचं म्हणजे

0: जांभळाची लागवड करताना खड्डे जे आहेत हे साधारणपणे 3 फुटाच्या आकारमानाचे लांब रुंद आणि खोलीचे खड्डे हे जे आहेत हे एप्रिल मे महिन्यात खणायचे आहेत. आणि त्या खड्ड्यांमध्ये आपल्याला सुरुवातीला 2 घमेले शेणखत किंवा कंपोस्ट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम फॉलिडॉल पावडर मुंग्या किंवा वाळवीचा त्रास होऊ नये या पद्धतीने टाकून खड्डे भरून घ्यायचे. आणि पावसाळ्यानंतर मग आपण त्या ठिकाणी जांभळाची जी कोकण बहाडोली असेल तर त्याची कलम त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर
1: सर, आता कोकणामध्ये प्रामुख्याने आवळ्याची सुद्धा लागवड ही चांगल्या प्रकारे होत असते, तर आवळ्यासाठी कसं नियोजन असायला हवं?
0: कोकणामध्ये काही ठिकाणी आपण बघितलं तर आवळ्याची लागवड सुद्धा काही शेतकरी बांधव करत असतात. आवळ्यामध्ये काही जाती ज्या आहेत, उदाहरणार्थ कांचन आहे, कृष्णा आहे, NA7 आहे, NA10 आहे, तर ह्या जाती ज्या आहेत ह्या जातींची लागवड शेतकरी करतात. आवळ्याची लागवड करताना साधारणपणे त्याचं जे लागवडीचं अंतर जे आहे हे 7x7 मीटर या अंतरावरती त्याची लागवड केली जाते. आणि त्याच्यासाठी खड्डे जे आहेत हे साधारणपणे 1.5 ते 2 फुटाचे खड्डे जे आहेत हे एप्रिल मे महिन्यात केले जातात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आवळ्याची जी झाडं जी आहेत किंवा कलम जे आहेत ही इच्छित कलम जी आहेत ही पावसाळ्यामध्ये लावली जातात.
1: बरोबर.
0: आवळ्यामध्ये लागवड करताना हे महत्वाचं करणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांनी 2 ते 3 जाती ज्या आहेत ह्या त्या ठिकाणी एकत्रित लावणं गरजेचं आहे. आणि झाडांची संख्या बऱ्यापैकी त्या ठिकाणी राखणं गरजेचं आहे, कारण की एकटं दुकटं झाड लावलं तर त्याच्यामध्ये परागीभवनाचा प्रश्न निर्माण होतो आणि मग त्याच्यामुळे फळधारणा मिळत नाही. तर त्याच्यासाठी झाडांची तर साधारणपणे बऱ्यापैकी
1: संख्या थोडी जास्त
0: लावणं गरजेचं आहे. आणि मिश्र जातींच्या त्या ठिकाणी लागवड केली तर, कारण की काही आवळ्याची झाडं जी आहेत ही वर्षातून 2 सुद्धा उत्पन्न देत असतात. उदाहरणार्थ 12 मास किंवा बनारसी आवळा आहे तर त्याच्यामध्ये ते आहेत की ते वर्षातून 2 येत असतात. मग त्याच्यासाठी आपल्याला झाडांची संख्या त्या ठिकाणी योग्य राखणं गरजेचं.
1: जाती परत्वे आपण वेगवेगळी झाडं लावली तर उत्पन्न जास्त
0: मिळू.
1: नक्कीच. सर, एकंदरीतच कोकणातले जी फळझाडं आहेत, आंबा, काजू आहे, कोकम आहे, तर ह्या सगळ्यांच्या दृष्टीने तुम्ही जी निगा राखायला पाहिजे किंवा कशी लागवड करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी काय काय काळजी घेणं आवश्यक आहे या सगळ्याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं आणि प्रश्नांना अतिशय समर्पक अशी उत्तरं दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: हॅलो शंकर समाधान, या कार्यक्रमात कोकणातील फळझाड लागवड याविषयी डॉक्टर राजेश मांजरेकर यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं. संवादक होते सुवर्णा कुलकर्णी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. हो। श्रोतो, याबरोबरच माझे आभार, माझं शिवार हा कार्यक्रम संपला. माझं आभार, माझं शिवार हा शेतकऱ्यांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. दुपारचे 3:37 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कामगार सभा. निर्मिती आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या कामगार सभेच्या या कार्यक्रमात आपल्या भेटीला आल्या आहेत बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणाऱ्या एस्कॉल फर्नांडिस. मंडळी, या बचत गटाचं काम कशा प्रकारे चालतं आणि त्याद्वारे महिलांचं सक्षमीकरण कशा प्रकारे केलं जातं हे आज आपण एस्कॉल यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर एस्कॉलजी, या आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि कामगार सभा या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद हर्षदा मॅडम. मी आशा किरण कम्युनिटी सेंटर वाकोला, म्हणजे मुख्य विभाग सांताक्रूझ, तसे नंतरनी चर्च जी एनजीओ आहे त्याच्यामध्ये मी काम करते.
0: बरं.
1: हां, तर मी तिथं फील्ड ऑफिसर म्हणून गेली 18-19 वर्षे काम

0: करत आहे. आणि आमचा मुख्य एकच हेतू असतो की महिला सक्षमीकरण, म्हणजे ज्या गरजू महिला आहेत वस्तीत राहतात त्यांना काहीच माहिती नाही आहे. आता काही जणांना तर अजूनपर्यंत हे बचत गट म्हणजे सुद्धा काय माहिती नाही. पण आमचा मुख्य हेतू आहे काय, बीएमसी कडून जे बचत गट होतात आणि त्या बचत गटातून महिलांना फायदा होतो तो व्हावा म्हणून आम्ही त्यांच्या मागून काम करत असतो.
1: बरं, पण हे काम आता नेमकं तुम्ही पहिलं सुरू कधी केलं,
0: सुरू
1: आणि कसं केलं?
0: हा, पण ह्या संस्थेला झाली 25 वर्षे, पण मला झाली 18 वर्षे. पण जेव्हा मी जॉईंट झाली ना तेव्हाचपासून माझ्या हातात हे काम आलं, बचत गट बनवायचं. तर मला ते ट्रेनिंग दिलं गेलं तिथून, एक तर सेंटरमधून मला ट्रेनिंग दिलं आणि दुसरं म्हणजे बीएमसी मधून सेंटर दिलं.
1: म्हणजे सगळं हे तुमचे बचत गट येतात ते महापालिकेच्या अंतर्गत येतात?
0: होय होय, महापालिका म्हणजे ते प्रायव्हेट नाही आहेत, प्रायव्हेट नाहीत म्हणजे महापालिकेच्या म्हणजे सरकार मार्फत आहेत ते, म्हणून आम्ही ते बनवतो. तर मग त्याच्यासाठी काही फॉर्मॅलिटी आहे, तर त्याच्यात वयाची अट असते 18 वर्षाच्या वर आणि 60 वर्षाच्या खाली.
1: पण तुम्ही काम कसं सुरू केलं?
0: हा, सुरू कसं केलं तर म्हणजे जेव्हा आम्हाला सांगितलं ना तुम्ही हे काम करा, तर आम्ही काम केलं तर आम्ही मग एक विचार केला की गावात गेल्यावर म्हणजे एरियामध्ये गेल्यावर ज्या महिला गरजू आहेत घरातून बाहेर पडत नाहीत अशा महिलांची आम्ही भेट घेतली. सुरुवातीला भेट घेतली, घर घर जाऊन व्हिजिट केली आम्ही आणि त्या महिलांची पहिली ओळख केली. ओळख करता करता आम्ही त्यांना हे बचत गटाचा विषय काढला. विषय काढल्यावर काही महिला बोलतात काय हे बचत गट, आम्हाला माहिती नाही, आणि समजा आम्ही पैसे भरले तर ते आम्हाला मिळणार काय? कारण याच्यापूर्वी काही लोक म्हणजे प्रायव्हेट गट बनवायचे, प्रायव्हेट गट बनवायचे आणि त्यांचे पैसे जमा करायचे पण बँकेत नाही भरायचे.
1: बरं,
0: हा, स्वतः ते आपल्याकडे ठेवायचे. पण हे कसं आहे, आम्ही आशा किरण सेंटरमध्ये काम करतो, स्टाफ आहे, त्यांना आम्ही जबाबदारीने काम करतो हे दाखवून देतो. समजा तुमच्या पैशाचा काय घोळ झाला, काय झालं, तुम्ही आशा किरणमध्ये येऊन विचारू शकता.
1: बरोबर.
0: हा, मग त्या महिला तयार झाल्या. तयार झाल्यावर आम्ही त्यांना सांगितलं असं बृहन्मुंबईचे जे बचत गट आहेत त्याच्यात बराचसा फायदा आहे, तुम्ही व्हाल काय? तर त्या मग तयार झाल्या. मग आम्ही सुरुवात कशी केली, 10 महिलांना एकत्र केलं आणि त्यांना बचत गटाची माहिती दिली.
1: बरं,
0: माहिती दिली तर दर महिन्यात तुम्ही 100 रुपये भरा, मग तुम्ही 5 वर्षाने ते तुम्हाला किती मिळतील. हा, आणि कंटिन्यू भरलं की 6 महिन्याने तुम्हाला बीएमसी कडून अनुदान भेटणार आहे फ्रीमध्ये 2-2 हजार, ते परत तुम्हाला करायला नको. हा, तेव्हा महिला तयार झाल्या. मग त्यांच्या आम्ही ग्रुप बनवला, परत त्यांना आम्ही सांगितलं आता अकाउंट खोलायचं आहे तर तुमच्यामधून 3 पदाधिकारी निवडायचे, अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार यांची जबाबदारी राहील की बँकेमध्ये जायचं, पैसे भरायचे, काढायचे, चेकवर सही करायची सुद्धा त्यांची जबाबदारी. नंतर बायका तयार झाल्या. तयार झाल्यावर आम्ही त्यांना बीएमसीमध्ये नम्रता जुळे म्हणून मॅडम आहे त्यांना जाऊन भेट दिली आणि तिथे सर वगैरे आहेत भेट दिली, तर त्यांनी त्यांचं सगळं डॉक्युमेंट्स पाहिलं. त्याला मेन आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि फोटो लागतात.
1: बरं,
0: आणि रेशन कार्ड कसं पाहिजे तर ऑरेंज, त्यालाच त्याच्यात एंट्री आहे. व्हाईट रेशन कार्ड आहे, जास्त उत्पन्न आहे, त्याला बचत गटामध्ये एंट्री नाही आहे. तर मग त्यांनी सुरुवात केली. सुरुवात केल्यावर आम्ही त्यांना अकाउंट खोलून दिले. दर महिन्यात त्यांची मीटिंग घेतो, पैसे जमा करतात, स्लिप भरून बँकेत भरतात. पहिल्या बोलायच्या नाही मला जमणार, काय बँकेत जाणार वगैरे, पण आज त्याच महिला बँकेची कामं स्वतः करतात. हा, आणि पहिल्या कशा, आता त्या आमची आठवण पण काढायला लागल्या का, तर पहिल्यांदा बहेरून कर्ज घ्यायचे, 5%, 10%.
1: बापरे.
0: हो, आणि गरीब महिला अजून गरीब व्हायच्या.
1: हो, बरोबर.
0: तर आता कसं आहे, हे कायदेशीर सगळे बचत गट आहेत तर त्याच्यात त्यांना फक्त 2% पैसे घेता येतात आणि दर महिन्यात थोडे थोडे थोडे थोडे भरायचे.
1: बर.
0: हो, तर त्या महिला आता खूप खुश आहेत आणि तसं ते सगळं करतात. पण दर महिन्यात त्यांचं बसून सगळं काय हिशोब घेतला जातो, म्हणजे कुणी कुणाला फसवू शकत नाही आणि पैसे कुणाच्या घरात नाही, पैसे सगळे बँकेत जातात.
1: बरोबर.
0: मग बचत गट झाला सुरू की 6 महिने कंटिन्यू भरले आहेत पैसे, त्यांचं रेकॉर्ड बघितलं जातं, मिनिट्स लिहितात ते बघितलं जातं आणि बीएमसी कडून त्यांना अनुदान येतं. 10 महिला असल्या तर 20,000, 15 असल्या तर 30,000. तर असं जे अनुदान आलं, अनुदान चेक मार्फत त्यांच्या अकाउंटमध्ये येतं. मग ते आल्यावर त्या महिला त्यातून कर्ज घेतात. आणि हे जे पहिलं जे अनुदान दिलं जातं आणि काही 1-2 वर्षे झाले गटाला की त्यांना सबसिडी मिळते, सबसिडी घेऊन त्या बँकेत ठेवून 5-5 लाखाचं लोन काढून बिझनेस करतात.
1: बरोबर.
0: हो, आणि आज काही महिला बिझनेस करतात, म्हणजे कोणता मोठमोठा, कोण पापड बनवतात, कोण डेकोरेशन करतात, म्हणजे ते डेकोरेशन बलून वगैरे डेकोरेशन, त्याच्यासाठी त्यांना लोन मिळतं. आणि जी बीएमसी मधून जी सबसिडी मिळते ना ती त्यांना परत द्यायला नको, लोन घेतात ना ते परत द्यायचं.
1: बरोबर.
0: हा, आणि

0: ग्रुप जे बनवतात, पहिला 10 जणांचा होता, तर आता त्यांनी उद्योगासाठी 5 जणांचा बनव, करणाऱ्या नाही करणाऱ्या नाही, तर ते सबसिडी फक्त 5 जणांना भेटणार, बाकीच्यांना भेटणार नाही असं आहे. आणि तसंच बीएमसी कडून त्यांना ट्रेनिंग मिळतात, यंत्र सामुग्री मिळते, दरवर्षी ना फॉर्म भरले जातात, घरघंटी मशीन, इलेक्ट्रिक मशीन असे कितीतरी महिलांना भेटलेले आहेत.
1: बरोबर.
0: हो, तर हे सगळं काम आम्ही करतो, म्हणजे कशाला, आम्हाला आमच्या रक्तात थोडं सोशल वर्क पण आहे, म्हणजे पैशाच्या.
1: म्हणजे मी तुम्हाला तेच विचारणार होतं की हे एवढं सगळं आता, म्हणजे आपण लष्कराच्या भाकऱ्या म्हणतो, तर ते करण्याचं सगळं एवढं करण्याचं तुम्हाला करावंसं का वाटतं?
0: कारण एखाद्याच्या खानदानात असतं ते सोशल वर्क, एखाद्याच्या खानदानात, पण काही जण पगारासाठी करतात. तर मी ना ह्या जॉबला नव्हती तेव्हा पण सोशल वर्क करायची.
1: बरं.
0: हा, आणि कसं करायची तर मला काय माहिती पण नव्हतं. कुणाला घर दाखवलं, त्याने घर घेतलं, कुणाला भाड्याला घर पाहिजे, त्याच्यावर जे कमिशन खातात ते आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे लोक कसे आता ते उद्योग करतात ना, फक्त दाखवलं, जा बाबा तिथे घर आहे तू घे असं करायचं. पण त्याच्यामुळे लोकांची आम्ही सेवा करतो ते, म्हणजे असं स्वार्थ करत नाही, पण देवाने खूप दिलेलं आहे, म्हणजे देव आम्हाला देतो. हो, आणि एक असा अनुभव आहे, हे बचत गट बनवता बनवता महिलांशी आमचा संपर्क साधला जातो, काही महिलांना बरीचशी वेगवेगळी माहिती देतो आम्ही. तर एक महिला ना जीवाला खूप कंटाळलेली आणि ती जीव द्यायला गेलेली.
1: बरं.
0: हो, तर सेंटरमध्ये अशीच ती आली सहज म्हणून आणि बसली. तर मी बोलली तू कुठे चाललीस? तर असं समाधान नवरा त्रास देतो, चिठ्ठी लिहून ठेवलेली हातामध्ये. तर का जातेस तू, नको जाऊ, असं करू नकोस. मी तिला समजवलं आणि तिने ना तो हे बदलला आपला विचार. आणि नंतर ती बचत गटात, म्हणजे पैसे थोडेशा हातात घोळायला लागले ना तिच्या. काही लोक पैशासाठी काय काय काय काय करतात बिचारा.
1: बरोबर.
0: घरकाम करतात, लोकांची भांडी घालतात, तरी पण त्यांना पुरासा पगार मिळत नसतो. दुसरी गोष्ट, ह्या आशा किरण सेंटरमध्ये बचत गट बनवल्यापासून ना महिला खूप सुधारलेल्या आहेत. त्यांना बघा, बँकेत जातात, एक तर माझा असा बचत गट आहे ना, अनपढ महिला लाखांचा हिशोब करतात.
1: बरं.
0: त्यांना टेंडर मिळतं, खाऊचं टेंडर मिळतं, ते करतात सगळं. त्यांना आम्ही पहिलं शिकवलेलं, सही करायला पण शिकवलेली, पण आज आमची त्यांना गरज लागत नाही, हे मेन. आणि आमचे जे मॅनेजर आहेत फादर, ते काय बोलतात, तुम्ही फक्त महिलांना सांगून, म्हणजे त्याच्या पाठीमागे लावू नका, शिकवा आणि सोडून द्या, म्हणजे त्या तशा करत जातील.
1: म्हणजे खऱ्या खुऱ्या सक्षम झाल्या पाहिजे,
0: झाल्या पाहिजे. आणि सगळ्या महिला सक्षम झालेल्या आहेत की आता त्यांना आमची गरज पण नाही असं वाटतं. हो, गरज नाही, कारण त्यांना बघा बँकेत जायला येतं, पैसे काढायला येतात, आणि आता ते उद्योग करतात. तर उद्योगासाठी लोन आम्ही HDFC बँकेमधून सुद्धा आम्हाला आमच्या बचत गटांना लोन दिलं जातं. कसं माहित आहे, ते बचत गटाचं नाव आहे आणि आमच्या अशी अशी दर महिन्यात पैसे बँकेत जातात, लाखो रुपयांचे व्यवहार होतात, त्या उद्देशाने ते आम्हाला 7-8 लाख रुपयापर्यंत लोन देतात.
1: बरं.
0: हो, एक तर असा गट आहे ना, ते बलून डेकोरेशन करतात, म्हणजे त्यात मी पण आहे, म्हणजे जॉबला लागायच्या अगोदर मी त्याच्यात होती. तर तो गट आम्ही 3 वेळा लोन घेतलं, आता पेड करून आमचं हे फक्त 2 हप्ते राहिलेले आहेत, ते संपले की आमचं संपलं मग.
1: वा,
0: असं हो.
1: हे सगळं जे तुम्ही सांगताय काम असं छान तुमचं चालतंय, महानगरपालिकेकडून सुद्धा तुम्हाला मदत येते आणि वेगवेगळी प्रशिक्षण असतात, त्याचा लाभ तुम्ही महिलांना देतात, तर यामध्ये तुम्हाला अडचणी कशा प्रकारच्या जाणवतात?
0: अडचणी म्हणजे काय माहिती आहे, आता बघा बीएमसी कडून आम्हाला कळवण्यात येतं, एक ग्रुप आहे आमचा, की फॉर्म भरा, तुम्हाला यंत्रसामुग्री भेटणार आहे. आणि मग ती यंत्रसामुग्री सॉडती द्वारा निकालली जाते, म्हणजे काढतात नंबर. तर काही महिला म्हणतात हा तिला मिळालं, मला नाही मिळालं, म्हणजे असं हे त्यांना वाईट वाटतं ना, की थोड्यांना मिळालं थोड्यांना. तर त्यांना आम्ही समजवतो, तुम्ही ना आता भरला आला नाही ना, पुढच्या वेळी भरा फॉर्म.
1: बरोबर.
0: म्हणजे असं जवळजवळ सगळ्या महिलांना मिळालेलं पण आहे. कधी कधी 10 महिने झाले तरी अनुदान येत नाही, मग त्या बोलतात मॅडम तुम्ही बोललेला 6 महिन्याने अनुदान येतं. तर मग त्यांचा काय अडथळा असतो माहिती आहे, त्यांनी मिनिट्स वगैरे व्यवस्थित लिहिलेलं नसतं. बीएमसीमध्ये चांगलं रेकॉर्ड पाहिजे आणि दर महिन्याचे पैसे दर महिन्यात बँकेत गेले पाहिजे, ह्या महिन्याचे त्या महिन्यात गेले नाही, कारण मॅडम तिथे रेकॉर्ड बघतात.
1: बरोबर.
0: हा, जर सगळ्यांचं क्लिअर आहे ना तर 6 महिन्याने अनुदान येतं, आणि जर क्लिअर नाही तर मग उशीर होतो.
1: पण हे सगळं महिलांना समजत नाही, त्यामुळे त्यांना वाटतं अरे इथे तर कामच होत नाही.
0: होय होय, असं वाटतं. पण त्यांना आमचे कसं माहितीये, हर महिन्यात आमची मीटिंग घेऊन आम्ही त्यांना समजावतो.
1: बरं.
0: आणि जसं बाकीच्यांसारखं नाही की केलं आणि सोडलं, कारण आमची संस्था कशी करते ते शेवटपर्यंत करत असतो. आणि शिवाय संस्थेमध्ये ना महिलांचे खूप कार्यक्रम घेतो आम्ही, महिला दिवस, एकता बंधन, त्याच्यात महिला खूप खुश होतात. पहिला स्टेजवर जायला घाबरायच्या, आता ना वर जाऊन नाटक वगैरे करायला लागलं.
1: बरं.
0: खूप बरं वाटतं आणि खूप हॉल भरतं आमचं महिलांनी. हो म्हणजे जे त्यांना प्रश्न आहेत ना तेवढे आम्ही सोडवतो. आता तुम्ही म्हणाल फक्त बचत

0: घटना आहे आमच्या संस्थेमध्ये सगळं, रेशनिंगचं काम, घरकामगार संघटना, लहान मुलांचे प्रोग्राम, युवांचे प्रोग्राम, सगळं काही केलं जातं. परत आता आता मुली ज्या वयात आलेल्या असतात त्यांच्यासाठी पण आम्ही ट्रेनिंग देतो. त्या पण मुली कुठच्या असतात, बचत गटातील महिलांच्या मुली असतात त्या.
1: बरोबर.
0: हा म्हणजे त्यांना बघा, पाळी आली किंवा काय झालं किंवा लोकांचे स्पर्श कसा असतो, चांगला स्पर्श, सगळं काही शिकवतो. या सेंटरमध्ये हर काम होतं पण जास्त प्रमाणात आम्ही बचत गटच करतो. का त्याच्यात फायदा आहे ना, फायदा आहे म्हणून महिला येतात. आता दर महिन्या, आता बघा गेल्या महिन्यात एक बचत गटाचं वाटप केलं 7 वर्षांनी, तर प्रत्येकाला त्यांची जी वर्गणी होती ती आली. शिवाय त्यांना एकट्या एकट्याला 22,000 रुपये व्याज मिळालं.
1: बापरे.
0: तर त्यांना असे सगळे गटना 5-5 वर्ष झाले की आम्ही वाटप करतो. आणि मुख्य काय आहे माहितीये, बचत गट झाला ना सुरू की तुम्ही तो 5 वर्षाच्या आधी सोडायचा नाही. सोडला तर त्या बाईला अनुदान भेटणार नाही, असा नियम आहे.
1: बरोबर.
0: तर तुला सोडायचं आहे ना तर तुझे पैसे घे, जे जमा आहे ते जा, नाही व्याज भेटणार, नाही अनुदान भेटणार. म्हणून त्या महिला 5-5 वर्ष टिकून राहतात. 5 काय 10 वर्षे पण हे गट आम्ही चालवत आहे. आणि मी कामाला लागायच्या अगोदरपासून ते गट चालू आहे 25 वर्षापर्यंत.
1: बरोबर. जेव्हा ही आता एवढं काम चालतं तर महापालिकेमार्फत सुद्धा वेगवेगळी प्रशिक्षणांचा तुम्ही उल्लेख केला, तर ती कशा प्रकारची असतात?
0: ते आता बचत गट बनवले ना तर महिलांचा काहीतरी म्हणजे पुढे व्हायला पाहिजे, तर ते सर आहेत ना बीएमसीचे सर, सीडीओ वगैरे आहेत, ते लोक ट्रेनिंग ठेवतात. का तर आता तुमचे पैसे जमा झाले ना तर उद्योग करा तुम्ही.
1: बर.
0: उद्योग करा, उद्योग करण्यासाठी ते ट्रेनिंग देतात. आणि ते व्यवसाय करायला काय काय लागतं ना, म्हणजे जसं काय ह्यांना काय नॉलेज पाहिजे व्यवसाय केला, तर ते तुम्ही अमुक व्यवसाय केला तर त्याचे पॅकिंग कसं करायचं, कसं सेल करायचं, ते सगळं शिकवतात. शिकवल्यावर ना महिलांना कळतं. आणि शिवाय तिथून त्यांना ते बोलतात आम्ही तुम्हाला लोन देणार आहोत म्हणून. तर आता हे 4 दिवसाचं एक ट्रेनिंग झालं, त्या दिवशी 4 दिवसाचं झालं, तर ते दिल्लीवरून ट्रेनर आलेले, त्याने महिलांना खूप काही व्यवसायाबद्दलच शिकवलं, म्हणजे तुम्ही कुठचा व्यवसाय करावा आणि कुठच्या व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा भेटणार आहे हे सर्व काही शिकवलं. तर दुसरं ट्रेनिंग आता होणार आहे तेव्हा ते लोनबद्दल काहीतरी बोलतील त्यांना. आणि ते घरघंटी मशीन वगैरे का देतात, तर त्याच्यावर तुम्ही कमवावं पैसे म्हणून.
1: बरोबर.
0: म्हणून ते एक एक फॅसिलिटी काढतात ते लोक. आणि बाकी तसं त्याच्यात विशेष असं काही नसतं, पण त्यांचा सुद्धा खूप हेतू असतो की महिलांचा फायदा व्हा.
1: बरोबर, अगदी बरोबर.
0: होय हो.
1: एस्कॉलजी, आता हे तुम्ही सांगितलं महिला बचत गटाचं काम तुम्ही करता, तर आता त्याच्यामध्ये सुद्धा अनेक डॉक्युमेंटेशन करावं लागतं किंवा ते कसं महिलांपर्यंत पोचलं पाहिजे ते, तर ते काम तुम्ही कशा प्रकारे करता?
0: हा, आता महिलांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणजे आम्ही महिला आलेल्या नाही आहेत आमच्या सेंटरमध्ये आलेल्या नाहीत, त्याच्यासाठी आम्ही प्रोग्राम ठेवतो.
1: बरं.
0: हा प्रोग्राम ठेवला ना, जसं एकता बंधन, महिला दिवस, तर मग ज्या बचत गटात महिला आहेत ना त्यांना आम्ही सांगतो तुम्ही दुसऱ्या महिलांना पण घेऊन घ्या, म्हणजे त्यांना पण आम्ही माहिती देऊ शकतो. आणि परत त्यांना आम्ही माहिती देतो ते देतो, परत आम्ही त्यांच्या घरीपर्यंत जातो, घर घर व्हिजिट करून आम्ही त्यांना जानकारी देतो आणि त्यांना सांगतो असा असा फायदा आहे तुम्ही ह्याच्यात भाग घ्या म्हणून. तर मग त्या बायका तयार होतात का, कारण ते एक दुसऱ्याचं बघतात ना. आता
1: बरोबर,
0: पहिला तयार होत नव्हत्या एक दुसऱ्याचं, अरे बापरे ती मीटिंगला जाते, ती आशा किरणमध्ये जाते, ती चांगलं कपडे वगैरे घालून ती लोक कशी प्रोग्रामला जातात, मग त्या त्याच्यावर येतात. मग तिथून आम्ही सुरुवात करतो त्यांना, एकदा आमच्या आल्या ना की त्यांना आम्ही सोडत नाही, म्हणजे असं सगळं काही सांगूनच सोडतो त्यांना माहिती देऊ. आमचा एकच हेतू असतो की त्यांचा फायदा व्हा, आमचं काय एक नाही, पण आम्हाला पगार मिळतो. आम्ही त्यांना सांगतो आम्हाला पगार मिळतो, तुमच्यामुळे आम्हाला फायदा नाही, पण तुम्ही हा जो गव्हर्नमेंटचा मिळतो ना फायदा तो तुम्ही घ्या, असं आम्ही त्यांना सांगून सांगून त्यांना आम्ही तयार करतो. आता दुसरी गोष्ट काय, आता बघा बचत गटात नाही महिला, त्या घरकामगार संघटनेत आहेत, घरकामगार आहेत. घरकामगारांमध्ये आमच्या 110 महिला आहेत घरकामगार वाकवल्यात, तर त्यांना पण आम्ही हे केलं, तर आता त्यांचे पण आम्ही बचत गट बनवतो. हो, बीएमसी कडून आम्हाला मागे हे दिलेलं ऑर्डर की तुम्ही घरकामगार महिलांचा बचत गट बनवा, कारण त्यांना पण फायदे घेऊ दे, मग त्या घेतात.
1: बरं. हो, म्हणजे असं वेगवेगळ्या स्तरांवर तुमचं काम चालतं.
0: हा, कशा प्रकारे त्यांना करतो, तर आम्ही आता गेलो ना मीटिंगला, इथं 10 महिला राहतात, तर 11व्या घराकडे आम्ही जातो, म्हणजे जिला माहिती नाही ना तिला पण आम्ही सांगतो की, आणि त्या बघतात ना मीटिंग येताना, मग त्या एक्सेप्ट करतात.
1: म्हणजे सुरुवातीला महिलांचा प्रतिसाद कसा असतो आणि हे समजल्यावर त्या कशा प्रकारे तुम्हाला सहकार्य करतात?
0: पहिला कसं असतं म्हणजे त्यांच्या दारावर गेलं ना की ते आम्हाला अवॉइड करतात, म्हणजे त्यांना वाटतं का ह्या कशाला आल्या, आम्हाला हे कशाला सांगतात, आम्हाला माहिती आहे. हा, आणि जेव्हा त्यांना आम्ही एकदाच नाही सांगत, चार वेळा सांगितलं, मग त्यांना आम्ही सांगतो कार्यक्रमाला या, बघा बाकीच्या महिला कशा पुढे गेलेल्या आहेत. तेव्हा नंतर ना त्या आल्या की नंतर ते समजून घेतात. पण आज ना आमचा जो एरिया आहे, म्हणजे जसे वाकोल्यामध्ये खूप भाग आहेत, अशोकनगर, यशवंतनगर, शिवाजीनगर, हे सगळे नगर आम्ही कव्हर केलेले आहेत. तर आता तिथे कसं महिला, आता तिला कळलं ना तर ती सांगते, तिला कळत असं करून ना पुरा एरिया आम्ही कव्हर केलेला आहे वाकोल्याचा. तर ह्या आता ज्या महिला आहेत त्या स्वतः सांगतात की आमचा बचत गट बनवा म्हणून. तर त्या दिवशी तर मी गावदेवीला जात होते ना, एक महिला मला हात करते, तर मी तिला ओळखत पण नव्हती. तर ती बोलली मॅडम तुम्ही बोललेला ना तिथे आमचा, तर मी बोलली तुम्ही 10 महिला एकत्र करा आणि मला बोलवा, मी एनी टाईम येते, कारण आमचा जॉबच आहे ना तो. 10 ते 6 दुपारी आम्ही फील्ड बाहेर चाललो, सकाळी फक्त ऑफिसमध्ये असतो. आणि तिथं ना सगळी कामं केली जातात, सिनियर सिटीजन कार्ड बनवतो, या संजय गांधी पेन्शन योजना वगैरे त्याच्यावर काम करतो, सगळी कामं करतो आम्ही.
1: बरं बरं. म्हणजे हे सगळ्या दृष्टीने ज्या ज्या सरकारी योजना असतात त्या सगळ्या तुम्ही महिलांपर्यंत, म्हणजे अगदी तळागाळापर्यंत पोचाव्या ह्यासाठी तुमचा प्रयत्न असतो. एस्कॉल जे आता आमचे जे कामगार बंधू ऐकत असतील, श्रोते ऐकत आहेत, तर त्यांना ह्या सगळ्याबद्दल जर तुम्हाला इतकी माहिती आहे, तर ह्या सगळ्याची जर माहिती हवी असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकाल का? तुम्ही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आमच्या श्रोत्यांना देऊ शकाल का?
0: हा, अवश्य देईन मी नंबर. पण आपण असं रेडिओवर बोललो म्हणजे सगळे विषय त्याच्यात आले ना, तर मी तुम्हाला एकदम खासपणे देऊ शकते गॅरंटी की मी तुम्हाला माहिती देऊ शकते. आणि अशी नाही देणार की पूर्ण बचत गट सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला काय काय लागतं, काय करतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला किती फायदे. हा, ते माझं कामच आहे. आणि दुसरी गोष्ट, मला ते खूप आवडतं म्हणजे दुसऱ्यांना सांगायला. आम्ही रस्त्यातून चालताना सुद्धा कोण एखादी अनोळखी बाई दिसली, ओळखीची नाही, तिला पण आम्ही ह्या माहिती देतो. आणि एकच, आता तुम्ही कुठच्या विभागात राहता, एज ईस्टमध्ये राहता तर त्या विभागातच तुम्ही करू शकता, अंधेरीला राहता तर त्या विभागात, ते तुम्हाला आम्ही बीएमसीचं हे पण देऊ, म्हणजे माहिती तुम्ही तिथं करू शकता.
1: बरोबर.
0: हा, जर समजा माहीमला राहता किंवा दादरला राहता तर तिकडे पण आमचं सेंटर आहे, तिथं आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देऊ.
1: बरं.
0: आणि जर माहिती मी तुम्ही विचारा मी सांगू शकते.
1: बरं.
0: तर मी ना माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देते, तो तुम्ही लिहून घ्या. 9967467946.
1: परत एकदा सांगा ना आमच्या श्रोत्यांना, म्हणजे जर लिहून घेतलेला नसेल तर अवश्य लिहून घ्या.
0: 9967467946.
1: मंडळी जर काही शंका असतील तर नक्की तुम्ही एस्कॉल फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधून आपल्या जे काही प्रश्न असतील त्यांचं त्या अतिशय छान पद्धतीने निरसन करतात. आणि तुमच्या महिला सक्षमीकरणामध्ये त्यांना, म्हणजे खूपच त्यांना इच्छा असते की सगळ्यांना मदत करावी, तर तुम्ही नक्कीच त्यांना संपर्क करू शकता एस्कॉलजी. आणि आता शेवटी जाता जाता आमच्या हे तुम्ही जे महिला सक्षमीकरण एवढं करता, तर कामगार महिलांना तुम्ही काय सांगाल?
0: कामगार महिलांना मी एकच सांगते, बघा आपण कुणाला देत नाही आपल्या पॉकेटमधलं, जर गव्हर्नमेंटकडून मिळत असेल आणि आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला मिळवून देणं, आणि आम्ही जे मिळवून तुम्हाला देणार आहे ना तुम्ही अवश्य घ्यावे. का? कारण मी माझ्याकडचं देत नाही. मी महिलांना हे पण सांगते, मी तुम्हाला दिलं नाही ते तुम्हाला तिकडून मिळते ते घ्या. कुठून पण आम्हाला माहिती मिळू द्या की महिलांसाठी काहीतरी फायदे आहेत, आम्ही त्यांना लगेच कळवतो. आणि तुम्ही माझा हा नंबर आहे ना अवश्य फोन करा, मी दोन वेळा करा, कारण पहिला फोन करा, दुसऱ्या वेळी मी लिहून तुम्हाला सगळं काही वाचून दाखवेन.
1: हा,
0: म्हणजे मध्ये मध्ये चुकायला नको. हा, ओके.
1: एस्कॉलजी खरंच ही आता बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण ह्या संबंधी तुम्ही जितकी सुंदर माहिती सांगितलीत, अगदी म्हणजे नियोजनबद्ध कशा प्रकारे करायचं सगळं काम हे तुम्ही समजावून सांगितलं, त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे तुमचे अगदी मनापासून आभार.
0: हर्षदा मॅडम, मला इथे यायला जो चान्स दिला ना त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सायंकाळचे 4:02 झालेली आहेत. आता ऐकूया गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

राजेश सावंत यांनी गायलेले धो धो पावसातील वन डे मॅच या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत महानंदा या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आली अंगावर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं दादा कोंडके यांचं. याला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium, where Messi will be seen in action in what could be his last World Cup.

0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
1: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

आशा भोसले यांनी गायलेलं देव बाप्पा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती ग. दि. माडगुळकर यांची आणि संगीत दिलं होतं पु. ल. देशपांडे यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांच्या स्वरात बन्या बापू या चित्रपटातील गीत. गीतरचना आहे मुरलीधर गोडे यांची आणि संगीत दिलं आहे ऋषी राज यांनी.

0: गारंबीचा बापू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जयवंत कुलकर्णी आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गीत होतं शांता शेळके यांचं, आणि याला संगीत दिलं होतं भास्कर चंदावरकर यांनी. आणि याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण. संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष. आजच्या कार्यक्रमात लावण्य रंग या मालेचा भाग 3. निर्मिती आकाशवाणी सोलापूर केंद्राची.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या काही लावण्या ऐकणार आहोत. अर्थात वसंत प्रभू यांचं नाव घेतल्यानंतर त्यांनी ज्या भावगीतांना संगीत दिलं ती भावगीतं आपल्याला पहिल्यांदा आठवतात. विशेषतः वसंत प्रभूंचं नाव घेतल्यानंतर आपल्याला गंगा जमुना डोळ्यात उभा का यासारखी गाणी आपल्याला आठवतात. पण काही चित्रपटात त्यांनी लावण्यांना देखील संगीतबद्ध केलेलं आहे. मूळ नाव त्यांचं व्यंकटेश कृष्णराव प्रभू. वसंत प्रभूंचं मूळचं घराणं हे मंगळूरजवळचं पाणे मंगरुळ हे होतं. त्यांच्या वडिलांचं मुंबईमध्ये हॉटेल होतं. एकेकाळी त्यांच्या वडिलांची मुंबईमध्ये 14 हॉटेल होती. पण वैभवात असणाऱ्या वसंत प्रभूंची परिस्थिती पुढं बिघडली आणि ते परत परळ इथं चाळीमध्ये राहायला आले. त्यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी एक ढंगदार अशी लावणी ऐकूया. रचना पी सावळाराम यांची आहे.

0: जाते नंदाला जाते बाई में।
1: आहा।
0: अरे हट।

0: नका तिथच बसा,
1: उठू नका पाहुणा तिथच बसा, पदरान माझा

0: मोत्याची कशी बांगडी,
1: मोत्याची बांगडी कडवा अशी, हक्काचं माप जाया तुमच्या पाशी।

लहान वयामध्येच असताना वसंत प्रभू हे भरतसेना या मेळ्यामध्ये गेले. मेळ्यामध्ये नृत्यगीतं, गाणी, कसरतीचे प्रयोग, ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांचे छोटे छोटे प्रवेश असं ते करत होते. पुढं वसंत प्रभूंचा आवाज गोड आहे हे कळल्यावर त्यांना गाणी द्यायला सुरुवात झाली. घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे वसंतचे मोठे भाऊ देखील चित्रपटामध्ये काम करू लागत. वसंत पवार देखील चित्रपटामध्ये बालनट म्हणून काम करत होते आणि त्याच वेळेला ते व्यंकटेश या नावावरून वसंत झाले. त्यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेली नांदायला जाते चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी ऐकूया. रचना पी सावळाराम यांची आहे.

मजबर रुसलात का सांगा ना सांगा पाटील मजबर रुसलात का अहो सांगा पाटील मजबर रुसलात का माझ्या मनाच्या

वसंत पवार सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या मेळ्यांमध्ये गाणी गात असत. एका मेळ्यामध्ये त्यांच्या गाण्याला 26 वेळेला वन्समोर मिळाला आणि तेच गाणं गाऊन गाऊन सलग 26 वेळेला गाणं गायल्यामुळं त्यांचा आवाज फाटला. मग पुढं त्यांनी नृत्य शिक्षक मोरे यांच्याकडे वसंत प्रभू यांना पाठवलं आणि शास्त्रशुद्ध नृत्य शिकवलं. त्यांना अभिनयाचं अंग होतच. 1940 सुमाराला काही नाटक मंडळ्या बंद पडल्या, काही नट निराधार झाले, पण परळीतल्या सहकारी मनोरंजन मंडळानं अनेक कलावंतांना मदतीचा हात पुढं दिला आणि त्यावेळी सादर होणाऱ्या संगीत नाटकासाठी वसंत प्रभू यांची भरपूर मदत घेतली. 1947 साली गंमत म्हणून त्यांनी अगं पाटलाच्या पोरी जरा जपू नग ही ध्वनिमुद्रिका तयार केली आणि मग HMV वसंत कामेरकरांशी वसंत प्रभूंची ओळख झाली. मग वसंतरावांची योग्यता त्यांनी ओळखली आणि त्यांना तिथंच संगीत दिग्दर्शनाची कामगिरीही दिली. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं काळी बायको या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. सुहासिनी कोल्हापुरी यांनी गायलेली अतिशय सुंदर अशी ही लावणी जगदीश खेबुडकरांनी लिहिली आहे. कळदंडाची अजून जाईना घालू कशी मी चोळी, कुणी ग बाई मारिली कोपर खळी.

अशी मी चोळी कुणी ग बाई मारली को परखळी कुणी ग बाई मारली को परखळी कुणी ग बाई मारली को परखळी।

बाई मारले को परखळी, सुनी ग बाई मारले को परखळी, सुनी ग

1949 सुमाराला गंगा जमुना डोळ्यात उभ्या का या गाण्यानं तर इतिहास घडवला. गायिका लता मंगेशकर, कवी पी सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभू हे तिघही या गाण्यामुळे मराठी माणसाच्या घराघरात पोहोचले. जनकवी पी सावळाराम शब्दप्रभू होते, संगीतकार वसंत प्रभू हे प्रतिभावंत स्वरूपासक होते, तर लता मंगेशकर यांचा आवाज म्हणजे वीणेचा झंकार होता. महाराष्ट्रात असा एकही लग्न समारंभ होत नसेल की ज्यामध्ये गंगा जमुना गाणं वाजवलं गेलं नाही. पी सावळाराम यांच्या प्रतिभेतून अवतरलेल्या आणि वसंतरावांच्या स्वरांनी खुललेल्या असंख्य भावगीतांनी भक्तिगीतांनी 1950 ते 1960 हे दशक दुमदुमून गेलं होतं. वसंत प्रभू यांनी 110 भावगीतांना संगीत दिलं. वसंत प्रभू यांनी अवघ्या 22 चित्रपटांना गाणी दिली. घरबार या एका हिंदी चित्रपटालाही संगीत दिलं आणि 5 नाटकांनाही संगीत दिलं. या महान अशा संगीतकाराचं वयाच्या अवघ्या 43व्या वर्षी निधन झालं. खरोखरच हे मराठी माणसाचं दुर्दैवच म्हणावं लागेल, कारण अशीच एकाहून एक नितांत सुंदर गाणी आणखीनही आपल्याला मिळाली असती. मानसीचा चित्रकार तो हे मधु पोद्दार यांनी लिहिलेलं वसंत प्रभूंचं चरित्र खूपच प्रसिद्ध असं आहे. वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली, लता मंगेशकर यांनी गायलेली पी सावळारामांची एक लावणी आपण ऐकूया. डाव तुम्हें टाका नजर माझी जिंका.

श्रोतेहो, लावण्यरंग कार्यक्रमात आता संगीतकार वसंत प्रभू यांच्याकडून संगीतकार पांडुरंग दीक्षित यांच्याकडे आपण वळूया. पांडुरंग सखाराम दीक्षित. दीक्षित हे कुटुंब मूळचं डहाणू या परिसराचं वतनदार, तिथले ते जहागीरदारच. पांडुरंग दीक्षित आषाढी एकादशीला भजनाच्या गजरातच जन्मले आणि त्याच वेळेला त्यांचे आजोबा म्हणाले की हा मुलगा आता आयुष्यभर असाच गात राहणार. आषाढी एकादशीला त्यांचा जन्म झाल्यामुळं त्यांचं नावही पांडुरंग ठेवलं. श्रोतेहो, पांडुरंग दीक्षित यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी जिद्द या चित्रपटातली त्यांनी संगीतबद्ध केलेली ही ढंगदार अशी लावणी ऐकूया.

0: बरे दर्शवते हो। याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला। आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय। नमस्कार।
1: श्रोते हो, मालिका विशेष या कार्यक्रमामध्ये लावण्य रंग या मालिकेचा भाग तिसरा आपण ऐकला। आपण ऐकत आहोत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीबरोबरच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम। काही क्षणातच म्हणजे ठीक 5 वाजता अस्मिता वाहिनीचं सायंकालीन प्रसारण सुरू होईल। अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकता येतील।

श्रोतेहो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेला आता सुरुवात करत आहोत. या प्रसारणात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. काही क्षणात ऐकूया ठळक बातम्या.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजस्थानात जोधपूर इथं ते विमानतळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील. त्याखेरीज बालोत्रा इथं 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं

0: उद्घाटन आणि पायाभरणी ते करतील. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. या संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. मुंबई शहर आणि उपनगरात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. सखल भागात काही ठिकाणी पाणी साचलं आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर काही ठिकाणी परिणाम झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 285 अंकांची वाढ झाली आणि तो 77,788 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 96 अंकांची वाढ नोंदवत 24,271 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. संध्याकाळचे 5:02 होत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया बरोबर 5:02 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. आज या कार्यक्रमात ऐकूया प्रशांत अग्निहोत्री यांनी बासरीवर वाजवलेला राग पुर्या कल्याण. मध्यलयगत अध्धा 3 तालात तर द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. प्रशांत अग्निहोत्री यांना तबल्यावर साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी. ऐकूया प्रशांत अग्निहोत्री यांनी बासरीवर वाजवलेला राग पुर्या कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण प्रशांत अग्निहोत्री यांनी बासरीवर वाजवलेला राग पुर्या कल्याण ऐकलात. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणीची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. थोड्याच वेळात ऐकूया कार्यक्रम युवावाणी. तत्पूर्वी एक संदेश.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी 11:30 ते 12:30.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आता आपण ऐकूया युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी. आज यामध्ये इंटरनॅशनल प्लास्टिक बॅग बॅन डे च्या अनुषंगाने पर्यावरणप्रेमी निखिल खंडेलवाल यांच्याशी उत्कर्षा चिंते यांनी साधलेला संवाद.

0: दिवसांनी भेटतोय आपण.
1: एकदम मस्त. तू कशी आहेस?
0: मी पण छान आहे. आणि काय ग, कुठे फिरतेस तू नेमकी? काल परवाच तुझी सोशल मीडियावरची स्टोरी पाहिली, कुठली स्वच्छता मोहीम राबवायला गेली होतीस.
1: ओ अगं, ते तर आपल्याच शहरातलं ग.
0: अच्छा.
1: आपण आपल्या युववाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागृती तर करतच असतो.
0: हो ना, अगदी खरंय.
1: त्यामुळे आजच्या प्लास्टिक बॅग बॅन डेच्या अनुषंगाने आपल्या युवा वर्गाने आपल्या शहरात स्वच्छता मोहीम बऱ्याच ठिकाणी राबवली होती.
0: ओ
1: तर मीही सहभागी झाले. आणि असंही मी सिव्हिक सेन्स मला नागरिक शास्त्र शिकायला असल्यापासून पाळते.
0: ओ अच्छा अच्छा. आणि बरोबरच आहे ग, पर्यावरणाची काळजी आपण नाही घेणार तर कोण घेणार? यावर्षी मान्सून यायला जरा उशीर झाला, पण माणसांनी विकासाच्या नावाखाली सपाट केलेल्या टेकड्यांची, डोंगरांची, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सावली धरणाऱ्या झाडांची, कत्तल केलेल्या जंगलांची मला खूप आठवण येते.
1: हो ग, मलाही.

0: खरं सांगू गायत्री, मला तर भीती वाटायला लागली आहे. पाण्याचा, पर्यावरणाचा, प्राणी पक्ष्यांचा हा जो काही टक्का खालावत जातोय ना, ते बघून आपण लवकरच पृथ्वी नष्ट करणार आणि त्यासोबत आपलेही अस्तित्व संपणार अशी भीती वाटतीये.
1: हो ना ग,
0: पण तुला सांगू, माणसाने जगणं आणि जगू देणं इतकंच जरी केलं ना, तरी ह्या सर्व संकटांवर पर्याय निघू शकतील बरं.
1: हो, त्यामुळेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणं म्हणा किंवा वृक्ष लागवड करणं म्हणा, पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्लास्टिकचा रोजच्या जीवनात कमी वापर करणं म्हणा, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण सर्वांनी वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर करणं खूप गरजेचं झालंय.
0: खरंच, त्यामुळेच मी आज आपल्या दोघींशी आणि आपल्या श्रोत्यांशी गप्पा करायला अशाच एका मित्राला बोलवलंय.
1: हो का?
0: त्याचं नाव आहे निखिल खंडेलवाल, जो अशा सर्व मोहिमा आपल्यासारख्याच युवा मित्र मैत्रिणींना एकत्र करून राबवतो. स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, गरजू लोकांना कपडे पुरवणं, शहरात वाचन क्लब चालू करणं, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं, अशा कितीतरी गोष्टी त्याचं फाउंडेशन करतंय.
1: अरे वा, किती इन्स्पायरिंग आहे. आम्हालाही या कामाबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल.
0: हे बघ, आलाच तो. हॅलो निखिल, मी उत्कर्षा, युवावाणी आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये तुझं खूप खूप स्वागत. कसा आहेस? काय म्हणते पाऊस पाणी तुमच्याकडचं?
2: अरे काय उत्कर्षा, तू पण मजाक घेत आहेस. आपल्या मराठवाड्यात पाऊस तर नाही, पण प्रदूषण खूप जास्त होत आहे सध्या. पावसाचा तर आतापर्यंत फक्त एक दोन वेळेस बघायला मिळाला.
0: बरोबर आहे, पण तुझं फाउंडेशन ह्याच सर्व गोष्टींसाठी काम करतं, म्हणजे स्वच्छता मोहिमा राबवतात तुम्ही किंवा वृक्ष लागवड करतात, तर मला सांग तुझं हे फाउंडेशन कसं काम करतं आणि ह्या सर्व गोष्टी करण्याची प्रेरणा तुला कशी मिळाली? कारण स्वतःसोबत दुसऱ्यांचा विचार करणारी लोक कमीच दिसतात.
2: लोक नक्कीच कमी आहे, पण ती भावना जरा जास्त वाईडली पसरलेली आहे. तर कामाचं स्वरूप असं असतं की आम्ही प्रत्येक रविवारी कोणत्या ना कोणत्या भागात जाऊन स्वच्छता मोहीम राबवतो. स्वच्छता मोहीम सोबत बरेचसे असे ऍक्टिव्हिटीज असतात. पण याचं प्रेरणा कुठून मिळाली, तर प्रेरणास्थान एक छोटंसं आहे. आम्ही कॉलेजला असताना MIT कॉलेजमध्ये शिकलोय, तर त्याच्या बाजूनेच इंद्रायणी नदी वाहायची. तर इंद्रायणीच्या काठाला जाऊन जेव्हा आम्ही बसायचो, तर तेव्हा जो पावसाळ्यानंतरचा जो पार्ट असतो, तर त्याच्यामध्ये तिथे दुर्गंधी असायची, कारण नदी प्रदूषित होती. तर आम्ही ती स्वच्छता मोहीम करायला सुरुवात केलेली आम्ही कॉलेजला असताना, आणि तिथून ती सवय लागत गेली की तुम्हाला आपला आसपासचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. तर तेव्हाच आम्ही जेव्हा इथे आलो कोविड नंतर, आणि जेव्हा जॉब मिळाला, तर इथे आलो आणि इथे असं बघायला मिळालं की आपले प्रत्येक जे ट्रेकिंगचे ठिकाण आहेत तिथे खूप जास्त प्लास्टिक आहे. आणि तिथून एक मोटिवेशन भेटलं की चला हे सगळं स्वच्छ करूया, आणि आम्ही असंच गोणी आणि आपले ग्लव्स घेऊन निघालो आणि स्वच्छता करायला सुरुवात केली.
0: मस्त, म्हणजे तू खूप आधीपासून समाज कार्यामध्ये आहे. मग मला सांग, आजपर्यंत तुम्ही कशा आणि कुठे या मोहिमा राबवल्यात?
2: आपल्या शहरात आपण वेगवेगळ्या ठिकाणी या सगळ्या मोहीम राबवतो, ज्याच्यामध्ये मुख्य ठिकाण आपले शहरातले ट्रेकिंग प्लेसेस, हेरिटेज साईट्स, आणि जिथे लोक वॉक करायला येतात ते असतात. आम्ही जागा सगळ्यांच्या हिशोबाने ठरवतो की कोणती जागा जवळ आहे आणि कोणती जागा सगळ्यांना ऍक्सेसिबल असू शकते. त्याच्यामध्ये गोगाबाबा टेकडी आहे, आपल्या शहरातले जे हिली रेंज आहेत, तर त्याच्यामध्ये एक एक ठिकाण जिथे लोक नेहमी फिरायला जातात. हिमायत बाग, जे की खूप आपलं हिस्टॉरिकल प्लेस आहे, तर तिथे लोक फिरायला पण येतात, पण खूप सारं कचरा सुद्धा करतात. तर आम्ही फिरायला जातो आणि तिथे कचरा साफ करतो. असेच केव्सची लेणी आहे, तर ती लेणीचा आसपासचा परिसर स्वच्छ करणे. मग जितके तलाव आहेत, तलाव पण आपल्या बायोडायव्हर्सिटी साठी इम्पॉर्टंट आहेत, तर ते आम्ही त्याच्या आसपासचा परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीच्या जागा निवडतो. आणि शहरातील काही मुख्य ठिकाण जसं क्रांती चौक झालं, तर हे आम्ही कधीतरी वर्षातून एक दोन वेळेस क्लीन करण्याचा प्रयत्न करतो, कारण तिथे आधीच एक ऑर्गनायझेशन काम करत असते. तर अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबवतो.
0: खूप छान. तर आत्ताच तू म्हटलास की लोक फिरायला जातात आणि कचरा करतात, आणि तुम्ही फिरायला जातात आणि कचरा स्वच्छ करतात. तर तुम्ही जे असं सामाजिक काम करतात तेव्हा लोक सहभागी होतात का? आणि जेव्हा तू असे सगळे कॅम्पेन्स आयोजित करतो तेव्हा युवा वर्गाचा प्रतिसाद कसा असतो?
2: आपल्या शहरात ती क्वांटिटी खूप कमी आहे, पण आहे. आपल्या शहरात लोक किंवा युवा हे सहभाग नोंदवतात आणि ते खूप उत्साहाने काम करतात. जेव्हा आम्ही जातो, तर तेव्हा आम्हाला बघून खूप सारे लोक

0: त्यात आमच्याकडे की आम्हाला पण जॉईन करायचंय, आम्हाला पण तुमचा भाग बनायचंय, तर ते पुढच्या वेळेस किंवा पुढच्या संडेला आमच्यासोबत जोडून जातात आणि योग्य पद्धतीने क्लीनअपमध्ये पार्टिसिपेट करतात. आमच्याकडे मोस्ट ऑफ दी 90% युथ आहेत आमच्या पूर्ण ग्रुपमध्ये. तर जेव्हाही युवा आहे तो काहीतरी नवीन आयडियाज घेऊन येतो, नवीन गोष्टी घेऊन येतो आणि त्या आम्ही इम्प्लिमेंट करायला आम्हाला खूप आवर्जून मज्जा वाटते की आम्ही एक एक गोष्टी इम्प्लिमेंट करत जातो आणि ते खूप उत्साहाने पार्टिसिपेट करून आपलं योगदान देतात. आणि इतक्या सकाळी लाईक 7 वाजता उठून कोणताही युवा येतोय तर ती खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी.
1: बरोबर आहे. खरं तर सगळ्या अशा चळवळी उभं करायला बरीच मॅन पॉवर पण लागते, मोटिवेशन पण लागतं आणि तुमचे सगळे कॅम्पेन्स राबवल्याच्या नंतर एक समाधान सुद्धा मिळतं. तर ही सगळी चळवळ उभी करताना तुला स्वतःमध्ये आणि ह्या कॅम्पेन्समुळे समाजामध्ये काही इम्पॅक्ट दिसून आलेत का, की एखादे असे किस्से आहेत का जे तू आम्हाला सांगू शकशील?
0: स्वतःमध्ये सांगायचं झालं तर एक बोलायला शिकलोय जेव्हा कॉलेजला असताना, इतकं जास्त इंटरॅक्शन नाही केलेलं आहे कोणासोबत, तर ती एक गोष्ट जाणवली. आणि जे स्टेज फिअर होता तर ते सगळं गेलं आणि एक बोलायला शिकलो. तीच मी दुसऱ्यांना आता रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतो की दुसरे जितके पण मुलं येतात आणि कॅम्पेन्समध्ये पार्टिसिपेट करतात तर त्यांना एक समोर येऊन बोलायची संधी देणं, ह्या पद्धतीच्या गोष्टी आम्ही करतो जेणेकरून त्यांना पण तो फिअर जो मला होता तो त्यांच्या डोक्यातूनही जाईल. आणि हे सगळं करताना खूप सारे असे छोटे छोटे इन्सिडेंट्सेस घडले, कारण कोणालाही आवडणार नाही की त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या फॅमिलीमधला कोणीतरी पर्सन जाऊन बाहेर कचरा उचलतोय किंवा क्लीन अप ड्राईव्ह करतोय. तर सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पॅरेंट्स, फॅमिली, रिलेटिव्ह, मग त्यांचे आमच्या ओळखीचे, असे खूप सारे लोकांनी जेव्हा बघितलं तर आधी खूप सारं रिस्ट्रिक्शन आलं की नाही काय तुम्ही कचरा उचलतायत जाऊन, अशा पद्धतीचे ते बोलायचे. मग त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट टाइम न्यूजपेपरमध्ये नाव आलं आणि फोटो आला की हे लोक स्वच्छता मोहीम करतात, तर तेव्हा तेच लोक होते जे अप्रिशिएट करत होते. आणि बरेचसे लोक येतात समोर आणि बोलतात आम्हाला की तुम्ही काय कचरा उचलतात, आज तुम्ही साफ करणार, उद्या परत हा कचरा तसा येऊन जाईल. तर त्यांना आम्ही एकच सांगतो की हा ठीक आहे, आपण घर पण आपलं असंच करतो ना, घर पण आपण रोज साफ करतो, तर हे पण पर्यावरण आपलं घर आहे, आपण तिथे फिरायला येतोय, मज्जा करायला येतोय, आठवड्यातून एक दिवस इथे घालवतो, तर हे स्वच्छ का नाही ठेवू शकत. तर अशा पद्धतीचे पॉझिटिव्ह उत्तर आम्ही देतो. आम्ही कोणासोबत भांडत नाही जेव्हा आम्ही कॅम्पेन्स करतो, एकदम प्रामाणिकपणे त्यांना उत्तर देतो आणि ते पण समजून घेतात. बरेचसे लोक येतात आमची मज्जा घ्यायला येतात, त्यांचे पण आम्ही योग्य पद्धतीने असं प्रामाणिकपणे बोलून करतो.
1: बरोबर आहे तुझं की तुम्ही असे स्वच्छता करतात पण तिथे परत कचरा होतोच. असं झालंय कधी की आता तुम्ही ती जागा स्वच्छ केली आणि परत तिथे आता लोक खूप सजग झाली तिथली आजूबाजूची की त्यांनी तिथे कचरा टाकणं बंद केलं?
0: नाही, असं आतापर्यंत कुठेच झालेलं नाहीये, कारण फिरणारे लोक दुसरीकडून येत असतात फिरायला, तिथे आसपासचे लोक ती जागा स्वच्छ ठेवणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो, पण बाहेरून आलेली मंडळी सगळी ते कचरा पूर्ण पसरवते, तिथे फेकून जातात, त्यांना काही काळजी नसते कारण तिथे डस्टबिन्स पण नसतात, काही सुविधा नसल्यामुळे ते फेकून जातात. पण आता ते पण फेकणारी मोस्टली युवा मंडळीच आहे, जितकी युवा आमच्याकडे आहेत तितकीच युवा मंडळी तिथे फेकत असतात.
1: तुला काय वाटतं ह्यावर अशी काही सोल्युशन्स आहेत का की जी जर आपण केली तर मग थोडासा कचरा टाकण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं आणि पर्यावरण स्वच्छ राहायला मदत होईल?
0: फक्त एकच आहे की बिहेव्हिअरल चेंज जो लोकांमध्ये यायला पाहिजे. एक सगळे लोक आजकाल रील स्क्रोल करतात, सिव्हिक सेन्स बद्दल बोलतात, पण सिव्हिक सेन्स फॉलो करत नाही. नॉर्मल एक खाली चिप्सचा पॅकेट जर खाऊन तुम्ही फेकून देतायत रस्त्यावर किंवा पुडी खातात फेकून देतायत, तर ते योग्य नाहीये. आणि तीच एक सवय जर बदलली तर बाकी सगळं स्वच्छ होऊन जाईल, पण फक्त ती बदलायला कोणी तयार नाहीये. आणि सहजपणे खाल्लं आणि फेकून दिलं हाच एक मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे सगळ्यांचा.
1: बऱ्याचदा असं म्हटलं जातं की आपली जेन झी ही पिढी भरकटलेली आणि बेजबाबदार आहे, यावर तुला काय वाटतं?
0: याच एक उदाहरण देईल मी, आता याबद्दल चर्चा झालीच आहे. जेव्हा आम्ही सुरू केलं होतं त्याच्यानंतर 2 वर्षानंतर एक काका ते आले होते कॅम्पेनला, त्यांनी असं सहजच इंस्टाग्रामवर बघितलं होतं की हे मुलं परिसर स्वच्छ करतात आणि ते आम्ही त्यांच्या भागात गेलेलो त्या दिवशी, तर ते ऑफिसवरून सकाळीच आलेले पण तरी ते आमच्यासोबत जुडलेत. त्यांनी पूर्ण ग्रुप बघितला, आमच्यासोबत क्लीनअप केलं, परिसर स्वच्छ केला आणि शेवटी एक इंस्टाग्राम पोस्ट लिहिली त्यांनी आमच्याबद्दल. तर त्यात ते मेन्शन केलेलं की आजकालची युवा मंडळी भरकटलेली आहेच, पण काही युवा आहे जे योग्य दिशेवर चालली आहे आणि ती आज सकाळी पाहायला मिळाली आम्हाला. तर ते डिफरन्स आहे की युवा मंडळी चालली आहे, भरकटली आहे ते माहिती आपल्याला, पण काही प्रमाणात तरी आहे कुठेतरी की जे योग्य दिशेने चालली आहे आणि ते योग्य दिशेने वाटचाल करतात, त्यालाच युवा मंडळी समजावी असं सगळ्यांना सांगायला.
1: मी असं लिहिलं होतं त्या पोस्ट मध्ये की अगदी सगळेच डायरेक्शनलेस नाही आहेत युवा वर्गातले लोक,
0: काही लोक आहेत जे योग्य डिरेक्शन मध्ये चाललेत.
1: तू आता सोल्युशन म्हणून म्हटलास की बिहेव्हिअर चेंज करणं हेच एक सोल्युशन आहे, पण दिवसभरातून असं काय करू शकतो किंवा युथने असं काय केलं पाहिजे किंवा

0: सर्वांनीच आता आपला श्रोतावर्ग सुद्धा ऐकत असेल की ज्याच्यामुळे आपण सर्वजण पर्यावरण प्रेमी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करू.
1: पर्यावरण प्रेमी होणे म्हणजे डोंगरात जाऊन फोटो काढून येणे इतकंच नाहीये. तर जेव्हा सोल्युशनचा विचार करतो तर तुम्ही आता गडांवर जाणार, आता मान्सून सीझन येतोय, गडांवर जाणार, वेगवेगळ्या डोंगरांवर जाणार, व्हॅलीज आहेत, फोर्ट्स आहेत, तिथे जाणार आहेत सगळे लोक फिरायला विकेंड्सला. तर फक्त एकच छोटी गोष्ट आहे की जे त्यांना करायची आहे तर ती आहे प्लास्टिक तिथे जाऊन न फेकणे. बस की तिथे जाऊन बॉटल घेऊन जाणार, पाणी पिणार आणि ते तिथेच फेकून येणार. जस्ट एकच गोष्ट करू शकतात सगळे लोक की बॅग घेऊन जात आहे सोबत, काही ना काही थोडं तरी प्लास्टिक वरतून खाली आणतात. जर प्लास्टिक वरतून खाली आलं तितकेच एक कॉन्ट्रीब्युशन होईल. लोक प्लास्टिकची बॉटल घेतात, कुठेतरी दरीमध्ये फेकून देतात, दरीमध्ये उतरून प्लास्टिक काढणं सोपं नाहीये. सोल्युशन तेच आहे की लोकांनी फेकलं नाही पाहिजे. जर फेकणं बंद झालं तर ऑब्व्हियसली बरंचसं काम सॉर्ट आउट होईल. तिथे डस्टबिन ठेवून काही फायदा नाही. इतक्या उंचीवरून कोणीही व्यक्ती ते पूर्ण एखादा वर्कर ते भरलेलं घेऊन नाही येऊ शकत खाली एकटा. तर हे सगळ्यांचं इक्वल जॉब आहे, इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच इंडिव्हिज्युअल की त्यांनी सगळंच सगळं प्लास्टिक खाली आणावं. आणि तेच एक बिहेवियर चेंज होऊ शकतं आणि ते घडवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार. इतके जास्त सोशल मीडियाचे फोटोज राहतात, व्हिडिओज राहतात, पण ऍक्ट होत नाही. सहजपणे काहीतरी खाऊन फेकणे हा एक सर्वात छोटा सोल्युशन सगळ्यांना वाटतो आणि तेच करत आपली सध्याची जनरेशन.
0: हो ना, अगदी बरोबर. तर आता आपण आत्ता बोललो की तू स्वच्छता मोहीम राबवतोस, त्याच्याबद्दल त्याप्रमाणे तू वृक्ष लागवड पण करतोस, गरजू लोकांना कपडे पण पुरवतोस, शहरात वाचन क्लब सुद्धा तू चालू केलंयस. तर वृक्ष लागवडीबद्दल किंवा तुझ्या बाकी गोष्टींबद्दल, म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी पण तुझं फाउंडेशन काम करतं, तर याच्याबद्दल सांग थोडस काही.
1: तर एक एक गोष्टीला टच करणार. वृक्ष लागवड आम्ही स्वतःहून करतो आणि मेंटेनन्स करायचा प्रयत्न करतो. जिथे पण दुसरे ऑर्गनायझेशन वृक्ष लागवड करतात तिथे हातभार लावतो आमचा, की आम्ही त्यांना पूर्ण समर्स मध्ये पाणी द्यायचं काम असतं, ते खूप मेहनतीचं काम असतं, त्यांच्याकडून होत नाही, त्यांच्या टीम कडून पूर्णपणे. तर आम्ही त्यांना जाऊन हेल्प करतो एका दिवशी की पूर्ण पाणी दिलं, किंवा डिविडिंग करायची आहे, पावसाळ्यात खूप जास्त गवत उगून जातात तर ते काढण्यासाठी तितका मॅन पॉवर नसतो, तर तेव्हा ते श्रमदानातूनच होतं. तर आम्ही सगळे जाऊन त्यांना तितकी मदत करतो की ते पूर्ण वीड काढून देणे किंवा ह्या गोष्टीचं आम्ही काम करत असतो. आपल्या शहरात डिवायडर्स आहेत, सध्या महानगरपालिका त्यांना पाणी देते, पण बऱ्याच वेळेस मागे एक दोन वर्षात असं झालंय की तिथे पाणी नाही जात होतं, तर आम्ही ते देत होतो की बॉटल्स मध्ये पाणी घेऊन जाणे, कॅन्स मध्ये घेऊन जाणे आणि ते देणे. तर अशा पद्धतीचे वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडच्या अवतीभोवती हे उपक्रम चालतात. महिला सक्षमीकरणच्या हिशोबात आम्ही एक कॅम्पेन सुरू केलं आहे लाल बिंदी नावाचा. मेन्शुअल हायजीन आणि पॅड डिस्पोजलवर हा उपक्रम राबवला जातो जे शाळेत असतो. तर पूर्णपणे वुमन एम्पॉवरमेंट नसून तो हेल्थ आणि वुमन एम्पॉवरमेंट आहे, की त्यात आम्ही शाळांमध्ये जाऊन जिल्हा परिषद म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जिथे योग्य मार्गदर्शन पोहोचत नाही, तर आमच्या ग्रुपमधून जे डॉक्टर मंडळी आहेत किंवा नर्सिंग फील्डमध्ये आहेत तर ते सगळे हे कॅम्पेन्स राबवतात आणि खूप छान असं ट्रेनिंग घेऊन ते पूर्णपणे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतात. तर तो एक कॅम्पेन आहे. तिसरा आहे वाचन क्लब. आमच्या आता वाचन क्लबला वर्ष झालंय, वर्षापेक्षा जास्त झालंय, आणि आम्ही ते प्रत्येक संडेला इव्हिनिंगला राबवतो. एका ठिकाणी सगळे येतात, बसतात, आपापलं पुस्तक घेऊन येतात, वाचतात. ती वाचनाची आवड निर्माण होते लोकांमध्ये, धीरे धीरे सुरू आहे की लोकांनी आपल्या बुक्स संपवल्यात जे की त्यांना पॉसिबल नव्हतं घरी बसून वाचणं, तर ते तिथे बसून प्रॉपरली ते संपवतात आणि एक प्लॅटफॉर्म भेटतो त्यांना पण त्यांचं लिखाण सादर करण्यासाठी, की तिथे येऊन ते आपलं जे पण लिहिलेलं आहे ते समोर सगळ्यांसमोर मांडतात, बोलतात आणि चांगल्या पद्धतीने इंटरॅक्शन होतं. तर तो एक ग्रुप पूर्णपणे वेगळा आहे जो प्रत्येक संडेच्या इव्हिनिंगला चालतो. अशा पद्धतीचे छोटे छोटे किंवा मोठे ऍक्टिव्हिटीज आम्ही करत असतो. एक आहे अजून की जे कपडे वाटण्याचं काम आहे. तर आपल्या शहरात सध्या कपडे द्यायचं म्हटलं तर कुठे द्यायचं हे कोणाला माहिती नाही, की कपडे आहे आपल्याकडे आज घरी जे की आपण वापरत नाही तर ते कुठे देणार. तर त्याच्यासाठी आता सध्या थोडे थोडे इनिशिएटिव्ह बाहेर येत आहेत, पण हे मागील 3 वर्षापासून नव्हतं. तर आम्ही जितके पण शहरातले कपडे आहेत ते कलेक्ट करायचे आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवायचं. तर आम्ही पूर्ण शहरात वेगवेगळे कलेक्शन स्पॉट्स बनवायचो प्रत्येक एरियामध्ये, ते कलेक्ट करायचे. सगळे व्हॉलेंटियर्स मिळून आपल्या ऑफिस नंतर संध्याकाळी येतात आणि ते सगळं सॉर्ट करतात, पॅक करतात आणि योग्य ठिकाणी, म्हणजे लेबर क्लास जो लेबर असतात, स्ट्रीट वेंडर्स असतात, जे सगळे चांगले कपडे असतात आपल्याला पण माहिती की आपण घालत नाही ते असेच फेकून देत असतो, तर ते प्रॉपर धुवून ड्रायक्लीन करून पॅक करून आम्ही ते पोहोचवतो. त्याच्यासोबत फराळ असतो, कारण ते दिवाळीत आम्ही हा उपक्रम राबवतो, तर फराळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देऊन आम्ही त्यांची पण दिवाळी थोडीशी चांगली बनवण्याचा प्रयत्न करत असतो ह्या सगळ्यांमधून.
0: हे खरंच खूप भारी आहे. आता तू एवढ्या सर्व गोष्टी करतोस, इतक्या सर्व गोष्टी केल्या आहेत, आता पुढे तुझे काय फ्युचर प्लॅन्स

0: तू समाज कार्यामध्ये अजून काय करायला काय करण्यासाठी इच्छुक आहेस?
1: असा काही विचार नाही केलाय. जे पण आयडियाज, हे जे पण आता कॅम्पेन्स मी सगळे सांगितले, हे सगळ्यांनी मिळून सुरू केलेले आहेत आमच्या ग्रुपमध्ये. एक एक इंडिव्हिज्युअल येतं, काहीतरी आयडिया घेऊन आम्ही ती एका ठिकाणी लिहितो आणि त्याला इम्प्लिमेंट करतो. अशा पद्धतीचं हे सगळं सुरू आहे आणि हे खूप चांगलं सुरू आहे. आम्ही लीडर्स घडवतोय, दॅट्स व्हॉट आय थिंक, की तिथे एक आहे फ्युचर, की आम्ही एक एक गोष्टींमध्ये एक एक जण तयार करतोय की तो लीडर बनतोय, तो समोर येऊन बोलतोय, तो काहीतरी नवीन उपक्रम हाती घेतोय आणि त्याला योग्य ठिकाणी पोहोचवतोय. तर जशा पद्धतीने माझी ग्रोथ झाली इंडिव्हिज्युअल लेवलवर, तर तशी मी सगळ्यांची बघतोय आणि तोच एक फ्युचर गोल ठेवलाय सध्या, की जर कोणी काहीतरी आयडिया घेऊन येतोय तर त्याला जमवायचं, त्याला पूर्णपणे प्लॅन करायचं पेपरवर आणि ती एक्झिक्यूट करायची त्याच पर्सनच्या मदतीने. तर तेच आहे एक फ्युचर गोल. असं काही स्पेसिफिक दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज नाहीये, पण जितक्या पण येतील, जितके पण सगळे लोक सांगतील, त्याच आम्ही इम्प्लिमेंट करणार आणि योग्य पद्धतीने इम्प्लिमेंट करणार.
0: नक्कीच. तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांना ना प्लॅटफॉर्म नसतं. करण्याची खूप इच्छा असते सामाजिक कार्य, पर्यावरणासाठी बऱ्याच गोष्टी, पण प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर तू काय संदेश देशील युवा वर्गाला किंवा ज्या लोकांना पर्यावरणासाठी काही गोष्टी करायच्या आहेत, की इंडिव्हिज्युअल लेवलवर सुरुवात करण्यासाठी किंवा मोठा प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी?
1: तर आमच्या फाउंडेशनचं नाव संभाजीनगर ब्लॉगर्स आहे. हा ग्रुप नेहमीच एक ओपन ग्रुप राहिला, ज्यामध्ये सगळे लोक येऊन आपलं आपलं गोष्टी घडवू शकतात. तर बऱ्याचशा लोकांना जेव्हा आमचा ग्रुप जॉईन करतात तेव्हा असं येतं की अरे आम्हाला माहिती नव्हतं, की आम्हाला पण स्वतःहून इच्छा होती पण आम्ही एकटं कसं करावं हे माहिती नव्हतं. तर हा एक ग्रुप असा बनलाय की तुम्ही येऊ शकतात, कॉन्ट्रीब्युट करू शकतात सोसायटीसाठी. तुम्हाला पैसे द्यायचे नाही, तुम्हाला फक्त टाइम द्यायचा आहे तुमचा आणि तुम्ही एक चांगलं काम करू शकतात. सो दिस इज अ प्लॅटफॉर्म आणि हा ओपन आहे. जे सगळे इनिशिएटिव्ह मी आता सांगितलं तर ते सगळे ग्रुपमधून येऊन त्यांनी स्वतः घडवलेले इनिशिएटिव्ह आहेत आणि त्याच पद्धतीचं काम पुढे घडत राहावं हेच आहे, की सगळ्यांना तो प्लॅटफॉर्म भेटावा, त्यांनी ती मेहनत घ्यावी आणि त्याला पुढे घेऊन जावं, तर योग्य पद्धतीने ते डायरेक्शन देण्यात येईल. आता राहिली गोष्ट की त्यांना ते स्वतःला ग्रो करण्याची, तर आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे असे लोक आहेत की जे आधीपासून खूप सेटल्ड आहेत बिझनेसमध्ये किंवा जॉबमध्ये. तर एक तो मोटिवेशन फॅक्टर आणि गायडन्स फॅक्टर तो आमच्या ग्रुपमध्ये आधीपासून आहे, जो नवीन लोकांना देतो, तर ग्रो होण्यामध्ये अजून चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते.
0: निखिल, तुझं काम खरंच खूप इन्स्पायरिंग आहे. आय होप आपल्याला ऐकणारी बरीच श्रोते मित्रमैत्रिणी त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करतील, नैसर्गिक साधनांचा जपून उपयोग करायला लागतील. तू युवावाणीमध्ये आल्याबद्दल तुझ्या आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आभार.
1: हो, धन्यवाद उत्कर्ष. तुमच्यासोबत बोलून पण खूप छान वाटलं आणि प्लास्टिक बॅग बँडे ह्या अनुषंगाने मी एक छोटासा संदेश देतो की लोकांनी प्लास्टिक कमी वापरावंच, पण ते योग्य पद्धतीने त्याचं नंतर डिस्पोज व्हावं हे बघायला पाहिजे, की योग्य ठिकाणी जसं की ते डस्टबिन मध्ये पोहोचायला पाहिजे. कुठल्याही झाडाझुडपात किंवा फोर्ट्सवर किंवा ट्रेकिंगच्या ठिकाणी नाही, तर एका चांगल्या डस्टबिन मध्ये त्याचं शेवट आहे, तर तिथेच पोहोचवावं. आणि आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर यांनी मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू. थँक्यू सो मच निखिल. तर मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात पर्यावरण प्रेमी निखिल खंडेलवाल याच्याशी उत्कर्षाने साधलेला संवाद, आणि मला खात्री आहे की तुम्हालाही नक्कीच आवडला असेल. आणि खरंच आहे उत्कर्षा, तू जसं म्हणालीस ना की त्याने इतक्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांसाठी, युवकांसाठी, अगदी इन्स्पायरिंग आहे बर का. हो ना ग. आणि आजच्या प्लास्टिक बॅग बँड डेच्या अनुषंगाने जितक्या पण श्रोत्यांनी आपल्या दोघींना आणि त्याच्या कामाबद्दलच्या सर्व गोष्टींना ऐकलं, ती सर्व लोक इन्स्पायर होतील आणि प्लास्टिकचा वापर कमी करतील, पर्यावरणाची काळजी घ्यायला लागतील, अशी आपण नक्कीच आशा करूयात.
2: अगदी अगदी. तर मित्रांनो, वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयासोबत.
0: पण त्याआधी ना आपण आपल्या मित्रमैत्रिणींसाठी एखादं छानसं गाणं लावूयात. तर मित्रांनो, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा युववाणी.

0: तर मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.
1: सादर करते होते सुजित पनसोडे. आता मी उत्कर्षा चित्ते
0: आणि मी गायत्री देवडे
1: तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.
0: बाय बाय
1: बाय.

गुळाचा गणपती या चित्रपटातली रचना आत्ताच आपण ऐकली. ग दि माडगुळकर यांच्या गीतरचनेतला संगीत दिलं होतं पु ल देशपांडे यांनी, आणि ही रचना गायली होती वसंतराव देशपांडे आणि आशा भोसले यांनी. यानंतर ऐकूया प्रेमासाठी वाटेल ते या चित्रपटातली शांताराम नांदगावकर यांची रचना संगीतबद्ध केली आहे श्रीकांत तेलंग यांनी, तर गायली आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी.

0: या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. यानंतर ठीक 6:20 संस्कृत बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. आदौ मुख्याः वार्ताः. आतंकवादं प्रति पाकिस्तान पक्षतः अविरतं क्रियमाणं पोषणं मत्वा भारतेन सिन्धु जलसन्धिः स्थगितावस्थायामेव रक्षितुं पुनः स्वप्रतिज्ञा दृढीकृता. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना पवित्रा अमरनाथ यात्रा राष्ट्रस्य आध्यात्मिक परम्परायाः सांस्कृतिक एकतायाः च कञ्चन शाश्वतम् अध्यायमिति व्याहृता. यात्रा प्रसंगे कच्छद्भ्यः सर्वेभ्यः श्रद्धालुभ्यः प्रकटिताः शुभाशंसाः.

0: आपल्याला प्रत्येक आजाराचं इंडिकेशन देत असतं, पण आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला सध्या वेळ नाही आहे. मग त्याचं रूपांतर भयानक अशा स्वरूपात होतं, मग आपण जागे होतो. तर हर्नियाच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं आहे. तर हा हर्निया नेमका का होतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, आणि तो जर चुकून झालाच तर त्याची उपचार पद्धती काय आहे, हे आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हर्निया या पोटाच्या विकाराबद्दल आज आपल्याला माहिती देण्यासाठी जनरल सर्जन डॉक्टर प्रीती जयकर ह्या आलेल्या आहेत. डॉक्टर प्रीती जयकर ह्या गेली 25 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून हर्निया या विकाराची माहिती करून घेऊया. डॉक्टर प्रीती जयकर, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: धन्यवाद सुचेता, आणि सर्व श्रोतांना माझा नमस्कार.
0: डॉक्टर, हर्निया म्हणजे नेमकं काय विकार आहे?
1: हर्निया म्हणजे सगळ्या सोप्या भाषेत आपण सांगितलं तर आपल्या पोटाच्या भिंतीत जेव्हा काही कमकुवतपणा येतो किंवा वीकनेस येतो, तेव्हा आतलं काहीतरी जसं आतडं आहे ते बाहेर फुगल्यासारखं दिसतो.
0: अच्छा.
1: या विकाराला आपण नाव दिलेलं आहे हर्निया.
0: अच्छा.
1: आणि आपल्या देशात 15-20% लोकांमध्ये त्यांच्या आयुष्यात कधीतरी हे प्रॉब्लेम आढळतं.
0: डॉक्टर, या हर्नियाचे मग काही प्रकार आहेत का?
1: जेव्हा रुग्ण जे आमच्याकडे येतात ते सिम्पटम घेऊन येतात की काहीतरी फुगल्यासारखं पोटात दिसतंय म्हणून.
0: कुठल्या भागामध्ये नेमकं?
1: तर पोटाच्या भिंतीमध्ये सर्वसाधारण पुरुषांमध्ये जांघेच्या वरच्या भागला त्यांना ते गाठ दिसतात. त्याला इंग्लिशमध्ये आम्ही इंग्वायनल हर्निया असं नाव दिलेलं आहे.
0: अच्छा.
1: आणि जेंट्स आणि लेडीज दोघांमध्ये नाभीच्या भोवतीत हे गाठ दिसतात, त्याला अम्बलिकल किंवा पॅरअम्बलिकल असे नाव दिलेले आहेत.
0: अच्छा.
1: तर हर्नियाचं जसं तुम्हाला सांगितलं, काहीतरी वीकनेस आहे किंवा काहीतरी भोक पडतो आणि आतला काहीतरी गोष्टी बाहेर आपल्याला चामडीच्या खाली ते हातात लागतो फुगल्यासारखं किंवा गाठसारखं. तर जिथे जिथे कॉमनली हे दिसतात किंवा सर्वसाधारण दिसतात ते एक तर जांघेच्या भागी जेंट्समध्ये, आणि जेंट्स आणि लेडीज दोघांमध्ये नाभीच्या भोवतीत, आणि ज्या लोकांमध्ये पोटाचं काहीतरी ऑपरेशन झालेलं आहे त्या ऑपरेशनच्या ठिकाण पण कधी हे कमकुवतपणा येतो, आणि त्याला आम्ही इन्सिजनल किंवा वेंट्रल हर्निया असं त्याला म्हणतात आम्ही.
0: अच्छा. मग ते ऑपरेशन कुठल्याही प्रकारचं झालं तरी त्या ठिकाणी होतं का?
1: हो, कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं तर त्या जागी जिथे ऑपरेशन झालेलं आहे,
0: जिथे टाके पोटाला दिसतात,
1: बरोबर, तर त्या जागी ते वीकनेस आलं तर त्याला एक नाव आहे ज्याला आम्ही इन्सिजनल हर्निया असं म्हणतात.
0: अच्छा. पण डॉक्टर, तुम्ही वीकनेस सांगताय, तर वीकनेस हा तर पूर्ण आपल्या शरीरासाठी असतो, तर फक्त तीच जागा का ती गाठ पकडते, काय नेमकं आहे?
1: आता ह्याच्यासाठी थोडस आपल्याला आपल्या पोटाची भिंती आहे त्याच्याबद्दल थोडस आपल्याला माहिती पाहिजे. तर पोटाच्या भिंतीमध्ये आपल्याला पुढे काही हाड नाही आहेत सपोर्टसाठी. तर पोटाची आतडी आहे किंवा जे बाकीचे अवयव आहे त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला 3 लेअरचे मसल असतात, स्नायू असतात.
0: अच्छा.
1: अच्छा. ह्या स्नायूचा जो स्ट्रेंथ आहे किंवा त्याचा जो आधार आहे तो त्या टोनवरती असतो, मसल टोन जे आपण म्हणतो ते.
0: अच्छा.
1: तर ह्याच्यामध्ये पोटाच्या दोन ठिकाणी जसं आपल्याला नाभी आहे, ते नाभी आपण म्हणतो की जन्मापासून जो स्कार आहे किंवा पॉइंट आहे तो जन्मापासून असतो, कारण तिथेच ते आपला अम्बिलिकल कॉर्ड अटॅच असतो. तर तो एरिया सर्वात वीक पॉइंट आहे.
0: अच्छा.
1: तर स्ट्रेच किंवा वीकनेस किंवा जसं आपल्याला वजन आपला वाढतो किंवा आपण एक्सरसाइज करत नाही त्या लोकांमध्ये तो एरिया स्ट्रेच होतो, आणि हे स्ट्रेच झाल्यामुळे तो एरिया वीकनेस होऊन हळूहळू त्याला गॅप पडतो, भोक पडतो, आणि आतली जी आतडं आहे किंवा आतड्याचा वरचा एक कव्हर आहे तो बाहेर येतो.
0: अच्छा.
1: जांघेच्या भागेत जो पुरुषांमध्ये होतो त्याच्यामध्ये नैसर्गिक एक छोटासा केनाल म्हणतात त्याला, इंग्वायनल केनाल, जे आतला जो वॅस्क्युलर जे आपण नस वगैरे वळतो ते आतून पोटाच्या आतून ते बाहेर येतो. तर त्या गॅपमध्ये जे ऑलरेडी नैसर्गिक आहे तिथे वीकनेस झाली किंवा लहान वयांमध्ये त्याच्याबरोबर आतला एक सॅक सारखा बाहेर येतो त्याला आम्ही इंग्वायनल हर्निया म्हणतो. तर म्हणून ते जास्त जेंट्समध्ये किंवा पुरुषांमध्ये ते त्या टाईपचा गाठ आम्ही बघतो.
0: अच्छा. महिलांमध्ये नाही जांघेमध्ये गाठ तुम्हाला दिसत का? की प्रमाण कमी आहे?
1: कमी प्रमाण आहे, कारण 70-80% हे जे इंग्वायनल हर्निया आहे ते जेंट्समध्ये आहेत, आणि फक्त अराउंड 3% किंवा 3% लोकांमध्ये ते स्त्रियांमध्ये आम्ही

श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात हार्निया या पोटाच्या विकाराबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये आपण फार बारकाईनं आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. शरीर तर

0: आपण ते बघतो.
1: अच्छा.
0: आणि हे स्त्रियांमध्ये बाळावस्थेमध्ये म्हणजे जे एकदम लहान मुलांमध्ये असतात त्याच्यामध्ये ते दिसतात.
1: डॉक्टर प्रीती, मला नेमका हाच प्रश्न विचारायचा आहे की याला वयाचं काही बंधन आहे का, म्हणजे लहान मुलांमध्ये हर्निया दिसतो का?
0: बिलकुल दिसू शकतो. जन्मजात शिशूपासून किशोरावस्थेपर्यंत म्हणजे 18 वर्षापर्यंत हे प्रकार कंजेनायटल हर्निया असं मानलं जातं. आणि ह्याचा जो मी आता तुम्हाला जसं सांगितलं की तो जो रास्ता आहे जो नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये थोडंसं वीकनेस किंवा त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये थोडंसं आतली एक पिशवीसारखं बाहेर येते आणि कधी कधी आतडं पण येऊन लहान वयामध्ये म्हणजे बाळांमध्ये पण ते जाऊन अडकू शकते.
1: अच्छा. मग हे लहान मुलांचं आईला कसं दिसून येतं, आईने कसं लक्ष ठेवायला पाहिजे ह्या गोष्टीकडे?
0: फुगल्यासारखं दिसेल तिकडे आणि रडताना किंवा उभं राहिल्यावर ते जे जांगेच्या एरियामध्ये तो दिसतो किंवा नाभीच्या एरियामध्ये दिसतो आणि झोपल्यावर ते बसून जातो.
1: अच्छा. पण ही गाठ हर्नियाची जी आहे ती काही दुखते का?
0: तुम्ही एकदम बरोबर प्रश्न विचारला सुचेता. ह्याचा सर्व लोकांमध्ये हा एक गैरसमज आहे की गाठ दुखल्यावरतीच आपण डॉक्टरकडे जायचं. पण हर्निया जसं मी तुम्हाला आधी समजवलं ते भिंतीमध्ये कमकुवतपणा आहे. आता आपल्याला फक्त गाठ दिसतात आणि सर्वसाधारण सगळ्या लोकांमध्ये हेच एक प्रकार असतो की गाठ आहे पण ते बरेच वर्ष आहे मला त्रास देत नाही तर बहुतेक त्याच्यामध्ये आपल्याला काही करायची गरज नाही पडू शकते. पण हा प्रॉब्लेम असा आहे की जो भोक आहे किंवा जो वीकनेस आहे तो लहान असून म्हणजे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर कधी कधी त्याच्यापेक्षा लहान असल्यावर आतली अतडी फसून गेली म्हणजे त्या गॅपमध्ये फसून गेली तर तो इमर्जन्सी सिच्युएशन येऊ शकतो. आणि त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा आतडी चा जो रक्तप्रवाह आहे तो बंद झाला तर जो आतडी फसलेली आहे त्याला काळपणा येऊन त्याला आम्ही जे गँग्रीन म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला आमच्या सर्जरी लँग्वेजमध्ये स्ट्रँग्युलेटेड हर्निया.
1: अच्छा.
0: हे प्रकार लगेच म्हणजे जीवाला धोकापर्यंत पेशंटला त्रास होऊ शकतो आणि इमर्जन्सीमध्ये आम्ही ऑपरेशन करतो. तर कुठेही असं गाठ आलं लक्षात आणि आमच्याकडे जे येतात ते बरेच वर्ष म्हणजे नाभीच्या बाजूला जे गाठ आहे ते बरेच वर्ष घेऊन येतात. कारण एक तर त्यांना लक्षात येत नाही, बरेच वर्षाआधी जो नाभीचा आकार आहे तो हळूहळू हळू पुढे येतो, मग त्याचा जो फ्लॅट होऊन जातो, मग त्याला फुगा येतो पण तरीही दुखत नाही. तर ह्या स्टेजमध्ये त्यांना वाटतो की बाबा मला काहीतरी दिसतंय हातात आंघोळ करताना किंवा हात लागताना पण तरीही त्यांना लक्षात येत नाही की हे हर्निया असायची भीती आहे म्हणून. तर जे आम्हाला कॉम्प्लिकेशन्स आढळतात ते आपल्याला अवॉइड करायचं किंवा प्रिव्हेंट करायचं आहे. तर ज्या लोकांमध्ये त्यांना वाटतो की मला कुठेतरी असं गाठ दिसतंय तर ते चेक केलेलं बरं.
1: अच्छा. मग तुमच्याकडे डॉक्टर मोठ्या वयोगटातली जी मुलं ते काय तक्रारी घेऊन येतात आणि येतात का?
0: हो हो ते येतात. जसं तुम्हाला सांगितलं ते जे इंग्वायनल हर्निया आहे किंवा जांघेच्या साईडला हर्निया आहे तर जे पुरुष आहेत ते येतात की माझ्या जांघेच्याकडे मला गाठ सारखं दिसतंय.
1: अच्छा.
0: आणि अर्ली स्टेजमध्ये जेव्हा ते त्यांना कळते ते झोपताना किंवा असं फ्लॅट होताना तो हर्निया बसतो किंवा गाठ बसतो हे क्लासिकल सिम्पटम आहेत. ते लक्षण ते तसं आम्हाला सांगतात की झोपताना ते जातो आणि आम्ही जेव्हा उभं राहतो किंवा खोकला करतो तेव्हा ते दिसतं आणि कधी कधी जड वाटतो की तो जागा असं वाटतं की काहीतरी आहे ते जड वाटतो. आणि थोड्या वर्षानंतर किंवा महिन्यानंतर ते अनप्रेडिक्टेबल आहे पण थोड्या महिन्या किंवा वर्षानंतर तो गाठ बसत नाही परत तसंच राहतो. आणि लेट स्टेजमध्ये तो दुखतो किंवा त्याच्यावरती जसं तुम्हाला आधी सांगितलं की आतडी फसली किंवा काहीतरी त्याचा रक्तप्रवाह गेलं तर ते खूप दुखून उलट्या घेऊन किंवा ते कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये पण आमच्याकडे येतात.
1: अच्छा. मग ती गाठ हाताला लागते कशी, टणक असते, मऊ असते, कशी असते साधारण आणि आकार काय असतो तिचा?
0: बेसिकली तिथे त्याच स्पेसिफिक जागी जसं जांगेच्या वरच्या म्हणजे जे पोट आणि जांग आहे त्या जंक्शनला तिथे गाठ दिसतात. हाताला लागेल ते मऊ पण लागू शकतो, थोडासा फर्म लागतो हाताला. कडक ऍक्च्युली लागायला नाही पाहिजे कारण कडक म्हणजे ते थोडंसं जास्त वेळ तिथे बसल्यासारखं जेव्हा ते टिश्यू असतो तेव्हा ते तसं कडक दिसतो. पण मोस्टली ते मऊ दिसतो आणि हाताला मऊ लागतो आणि आपण झोपल्यावरती आपण जर थोडंसं त्याला हात लावलं तर आपोआप आत जातो.

0: आणि बेंबीजवळची गाठ जी असते ती
1: बेंबीच्या जवळची सिमिलर आहे. म्हणजे आपण पहिलं जेव्हा सुरुवातीला आपण खोकला केला किंवा आपण उभं राहून बेंबीच्या जागेवरती आपण हात लावला तर आपण काहीतरी तिकडे नॉर्मल पेक्षा काहीतरी विचित्र वाटतो की काहीतरी आहे आतमध्ये गाठ सारखं दिसते आणि तो जागा लहान आहे तर आपल्याला काही एवढं समजत नाही की तो कडक आहे की मऊ आहे. पण युजली थोडस मऊ कडक त्यामध्ये थोडस फील होतो आणि ते वाढत गेल्यानंतर तो जागा जो आहे झोपल्यावरती सुद्धा तो जागा फुगल्यासारखा दिसतो.
0: म्हणजे बेंबीच्या जवळचा
1: बेंबीच्या जवळचा कारण तिकडचे जे भोका आहे ते युजली लहान असतात तर अडकण्याची भीती जास्त असते.
0: अच्छा.
1: तर ते जेव्हा थोडे महिने किंवा वर्ष गेले तर ते तसंच राहतो फुग्यासारखंच राहतो आणि अजून आपण त्याच्यावरती दुर्लक्ष केलं तर वरची जी चामडी आहे ते एकदम पातळ होऊन जाते.
0: अच्छा.
1: आणि कलर थोडासा रेडिश होतो किंवा ब्लूश होऊ शकतो तर त्याचे ते असे पण पेशंट येतात खूप दुर्लक्ष करून पूर्ण फुग्गासारखं म्हणजे लिटरली आपण बघितलं तर फुग्गाच दिसतो तिकडे.
0: अच्छा. मग डॉक्टर असं काही आहे का की याचं पुरुषांमध्ये प्रमाण जास्त आहे हर्नियाचं महिलांमध्ये कमी आहे किंवा काय आपण याचं प्रमाण ठरवू शकतो?
1: बेंबीच्या कडचा जो हर्निया आहे ते लेडीजमध्ये किंवा स्त्रियांमध्ये थोडंसं जास्त आहे आणि याचं कारण मुख्य दोन तीन आहेत. एक तर लेडीज जास्त कसरत करत नाही म्हणजे जे एक्सरसाइज पोटाचं असो ते जास्त करत नाही. सेकंडली आणि मोस्ट इम्पॉर्टंटली गर्भधारण. गर्भधारणमध्ये पूर्ण जो स्नायू आहे तो स्ट्रेच होतो आणि गर्भ झाल्यावर आपण व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर तो वीकनेस जो स्ट्रेचमुळे झालेला आहे ते परत परत गर्भधारण झाल्यामुळे ते अजून राहतो.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामुळे सर्वात परत विकनेसचा जो पॉईंट आहे तो नाभी आहे तर तिथे आम्ही लेडीजमध्ये थोडंसं जास्त बघतो. सेकंडली जे लठ्ठपणा आहे किंवा ट्रंकल ओबेसिटी म्हणजे जे पोटावरचा जो चरबी आहे ते परत लेडीजमध्ये किंवा स्त्रियांमध्ये थोडंसं जास्त आहे.
0: अच्छा.
1: पण हा जो लठ्ठपणाचा कारण आहे तो जेंट्समध्ये पुरुषांमध्ये पण आहे तर पुरुषांमध्ये पण ओबेसिटी किंवा लठ्ठपणामुळे आम्ही हे बघतो.
0: डॉक्टर मनामध्ये हाच प्रश्न एक येतो की गर्भवती महिलांचा आता तुम्ही विषय काढलात तर समजा महिला गर्भवती आहे आणि तिला हर्निया झाला तर अशा वेळी काय करता तुम्ही? होऊ शकतो का?
1: बिलकुल होऊ शकतो. हर्निया आपण गर्भावस्थेच्या आधी आपल्याला कळलं तर आपण हर्नियाचा जो लोकेशन आहे नाभी आहे त्या ठिकाणी आपल्याला ते बिफोर प्रेग्नन्सी किंवा गर्भाच्या आधी कळलं आणि तो आपल्याला गॅप लहान वाटला आणि फसण्याची भीती आपल्याला जास्त वाटली तर आपण सजेस्ट करतो किंवा ॲडवाईस करतो की त्याचं ऑपरेशन तुम्ही आधीच करा. पण गर्भावस्थेला जेव्हा होतो तेव्हा युजली जसं युट्रस वाढतो गर्भावस्थेमध्ये तर ते कव्हर होतो तो एरिया स्ट्रेचमुळे तर त्याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन कमी आहे. आणि बरेच स्त्रियांमध्ये हा जो बिंबीच्या जागी फुगला असतो ते आपोआप पण बसतो म्हणजे एक वर्षामध्ये थोडस ते वीकनेस आहे तो स्नायू जसं स्ट्रेच होतो ते तसं बसून पण जातो. तर त्या अवस्थेमध्ये आपण नॉर्मली ऑपरेशन करत नाही कारण बाळाला पण रिस्क आहे. कॉम्प्लिकेशन काय झालं तर मग आपल्याकडे चॉईस नाही आहे.
0: अच्छा. डॉक्टर तर सध्या व्यायाम म्हणजे फक्त चालणंच असं होत नाही कारण मॅक्झिमम लोक जिमकडे वळत आहेत. मग जिममध्ये आपण जो व्यायाम करतो ज्या कसरती करतो मोठमोठी वजन उचलणं बऱ्याच काही कसरती तिथे आहेत तर त्या लोकांनी काही विशेष काळजी घ्यायची आहे का हे होऊ नये म्हणून? आणि असं नाही की कोणाकोणाची ऑपरेशन्स पण त्याच्यामध्ये झालेली असतात तर काही काळजी घ्यावी लागते का अशा लोकांना?
1: बिलकुल सुचिता. मी आता कमकुवतपणा सांगितला एक कारण. दोन तीन अजून मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे हे वाढू शकतो. आता आपली पोटाची भिंती आहे त्याच्यामध्ये काही स्ट्रेनिंग फॅक्टर आला म्हणजे ज्या लोकांना वजन उचलतात किंवा चुकीच्या प्रमाणाने वजन उचलतात.
0: अच्छा.
1: हे लोक जिममध्ये म्हणजे त्यांची कॅटेगरी याच्यामध्ये येते. म्हणजे आपण वजन उचलताना त्याचा जो पोझिशन आहे ते व्यवस्थित नाही घेतलं किंवा नाही केलं तर ह्या हर्नियाचा प्रकार त्यांच्यामध्ये होतो. लठ्ठपणा आपण ऑलरेडी बोललो. आणि कुठल्याही प्रकारचा स्ट्रेनिंग फॅक्टर जसं बद्धकोष्ठता किंवा जे वयस्कर पुरुष आहेत त्यांना लघवी करताना जे जोर देणं किंवा खूप खोकला येणे जे अस्थमॅटिकला होतो किंवा ज्यांना लंग कंडिशन आहे आणि जे धूम्रपान करतात ह्या लोकांमध्ये हे प्रकार आतला जो प्रेशर आहे आपला पोटाच्या आतला प्रेशर जो आहे तो स्ट्रेनिंग फॅक्टर

0: म्हणजे अजून वाढतो आणि ह्या
1: अच्छा
0: लोकांमध्ये हरण्या जास्त दिसतात. जे वजन उचलतात ते प्रॉपर नियमाने उचलायचं आणि त्या वजन जो आहे एकदम आपण 5 किलोपासून 20 किलो न करता जे नियमाने आपण हळूहळू वाढवू शकतो आणि त्याचा एक व्यवस्थित जो जिम ट्रेनर असो किंवा काय असो की ते सांगतात की असं ह्या पद्धतीनेच आपल्याला उचलायचं आहे तर दे शुड बी ओके.
1: अच्छा आणि डॉक्टर प्रीती मला एक सांगा की हरणीयामुळे कोणकोणत्या अवयवांवरती आपल्या ताण येतो किंवा परिणाम होतो.
0: जे अडकलेली गोष्टी आहे हरणीयामध्ये तो सर्वात रिस्कमध्ये असतो.
1: म्हणजे
0: जसं आपण आधी सांगितलं आतडं आतमध्ये फसू शकतो. आता आतडं फसलं तर आतडं लहान होलमध्ये किंवा मोठ्या होलमध्ये तर आपण एवढंच विचार करा की लहान होल म्हणजे 1.5 सेंटीमीटरमध्ये एक आतड्याचा लूप फसला तर तो आतड्याचा लूप परत नाही गेला आणि तिथेच फसून त्याचे जे रक्त पुरवठा जे वॅस्क्युलर जेव्हा वेसल सांगतात त्याच्यावरती दाब आली कारण तो होलच्या याच्यामध्ये टाईट होतो आणि सूज पडते. सूज पडल्यानंतर तो त्याचे जे वेसल्स आहेत जे वेन्स आणि आर्टरीज आहेत ते बंद पडतात आणि तो जो भाग आहे तो काळा पडतो. तर तो जे अडकलेली गोष्टी आहे हरण्यामध्ये ते जास्त रिस्क आहे आणि जे जिथे अटॅच्ड आहे म्हणजे जे आता आतडीचा भाग आहे तो कुठे कुठला आतडीचा भाग बाहेर आलेला आहे त्याचे जे पुढचं मागचा जो टिश्यू आहे ते हरण्या सॅकमध्ये नाहीये पण तो खाली गेलेला आहे तर तिकडे काही त्याचा दुष्परिणाम झालाय का ते ऑपरेशनच्या वेळेसच आम्हाला कळतो.
1: अच्छा जास्तीत जास्त किती वयापर्यंत हरणीया होऊ शकतो.
0: जन्मजात पासून 90-100 कुठल्याही वयात होऊ शकतो.
1: अच्छा
0: 15-20% लोकांमध्ये आता तुम्ही विचार करा भारत देशात 15-20% लोक म्हणजे किती 15-20% किंवा टक्क्यामध्ये कुठल्याही वयात त्यांनाही हा प्रॉब्लेम होऊ शकतो.
1: अच्छा आणि डॉक्टर प्रीती मला सांगा की तुमच्याकडे असा एखादा पेशंट तक्रार घेऊन आला त्याच्या जांगेमध्ये गाठ आहे किंवा बेंबीभोवती फुगीर काहीतरी दिसत आहे मग तुमचं काय काम सुरू होतं तेव्हा असा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर.
0: पहिलं आम्ही हिस्ट्री घेतो म्हणजे काय कधीपासून आहे त्याला काय त्रास होत आहे का त्याच्यावरती त्यांनी काय आधी उपचार केले आहे का कारण एक कंडिशन आहे ज्याला आम्ही रिकरंट हर्निया म्हणतो म्हणजे जे ऑलरेडी झालेलं आहे ऑपरेट झालेलं आहे आणि परत झालेलं आहे तर हे सगळं हिस्ट्रीमध्ये किंवा विचार त्यांना विचारून आम्ही हिस्ट्री हे करतो पहिलं क्लिअर करतो त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पेशंटला प्रत्यक्ष एक्झामिन करतो तपासणी करतो तेव्हा कुठे गाठ आहे ते आपोआप बसते का नाही बसत तर आपल्याला काय वाटते की तिथे काय फसलंय कारण आम्हाला पण कळतं की त्याच्यामध्ये आतडं आहे की आतडीच्या वरचा एक लेअर असतो तो आहे का त्याचा जो भोक आहे तो आपल्याला हातात फील होतोय का म्हणजे किती मोठा आहे.
1: तुम्ही हातानेच हे टेस्ट करता.
0: सगळं हातानेच करतो. तर हे ओपीडी बेसिस वरती आम्ही चेक करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळतो की हा रेड्युसेबल हरणे आहे का म्हणजे ते आपोआप बसतंय का पूर्ण उतरते जे आतमध्ये फसलेली गोष्टी ते पूर्ण बसतंय का फसतंय तर त्याचं नाव आम्ही रेड्युसेबल हरण्या हे देतो. त्याच्यावरती आपल्याला लगेचच्या लगेच ऑपरेशन कधी कधी आम्ही थोडा वेळ थांबून पण प्लॅन्ड सर्जरी ते करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की ते आपल्याला भोक लहान दिसतंय तर आम्ही युजली पेशंटला हे काउन्सिल करतो की बाबा लहान भोक आहे फसण्याची भीती ऑब्व्हियसली जास्त आहे लॉजिकल आहे कारण जे लहान भोक आहे फसण्याची भीती तेवढीच जास्त तर याच्यामध्ये दुर्लक्ष नका करू हे आपण जीव धोका देऊ शकतो आपल्याला हा प्रॉब्लेम तर याच्यावरती निदान आपण लवकर करूया. नेक्स्ट स्टेज मध्ये ते आले जे बसत नाहीये ते गाठ लागते आणि आपल्या हातातून पण ते आत जात नाहीये त्यांना थोडीशी आपण लवकरात लवकर ऑपरेशन केलेलं तसं सल्ला देतो.
1: अच्छा
0: आणि कधी कधी काय टेस्ट लागतात जसे सर्वात सोपं सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये काय फसले ते पण दिसते भोकाचा साईज पण दिसतो आणि ह्याच्यामध्ये अजून आपल्याला क्लिअर होतो की बाबा गाठचा साईज काय आहे. आता हे आपल्याला तेव्हा लागतो जेव्हा तो गाठ फसलेला आहे म्हणजे त्याला इरेड्युसेबल म्हणतो कारण तेव्हा आपल्याला गाठचा एक्झॅक्टली साईज बाहेरून कळत नाही.
1: अच्छा
0: ह्या लोकांमध्ये कधी ते लागू शकतात.
1: अच्छा पण या गाठीचा साईज जास्तीत जास्त किती असतो.
0: अहो ते
1: आणि त्याच्यावरती हा कुठल्या स्टेजचा हरणी आहे हे तुम्हाला ओळखता येतं का.
0: स्टेजेस असं म्हटलं तर आम्ही फक्त रेड्युसेबल इरेड्युसेबल ऑब्स्ट्रक्टेड आणि स्ट्रँग्युलेटेड असं आम्ही सर्जिकली त्याला क्लासिफाय करतो, म्हणजे त्याच्यामध्ये

0: आपण कुठलाही हर्निया असो, म्हणजे नाभीचं असो किंवा इंग्वायनल असो, आपल्यासाठी तो बेसिकली जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तो सर्जिकल डिसिजन किती लवकर करायचं, कसं करायचं, कधी करायचं, ते सगळं आपल्याला त्याच्यावरती निर्भर आहे. आता साईज म्हटलं तर जे पुरुषांमध्ये इंग्वायनल हर्निया बघतात, आम्ही पोटापासून गोटीपर्यंत जे स्क्रोटल सॅक आहे तिथपर्यंत सूज येतात. आणि काय काय लोकांना ते हायड्रोसील वाटतो कारण ते गोटी पूर्ण सुजून जातो, पण ते ऍक्च्युली त्याच्यामध्ये पूर्ण आतली आतडी ऑलमोस्ट अराउंड 3 ते 4 फूट पण जाऊन फसू शकते.
1: अच्छा.
0: तर एवढं असे पण मोठे मोठे हर्निया घेऊन येतात, त्याला जायंट हर्निया असं नाव दिलेलं जातो.
1: अच्छा. आणि डॉक्टर, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की असेही पेशंट्स येतात की एकदा हर्निया झालाय, त्यांचं ऑपरेशन झालंय, तरी त्यांना पुन्हा हर्निया झालाय, तर हे का होतं? पुन्हा असा हर्निया होतो का एकदा ऑपरेशन झाल्यानंतर?
0: असं जगभरात कुठल्याही हर्निया, म्हणजे आपण नाभीचं म्हणू किंवा इंग्वायनल म्हणू, वेंट्रल म्हणू, सगळ्यांचा जो रिकरन्स रेट आहे, म्हणजे जे परत येण्याची भीती आहे, ते कुठेही शून्य नाही आहे. कारण आपण काय काय करेक्ट करतोय, बेसिकली जो भोक आहे किंवा कमकुवतपणा आहे त्याला आपण करेक्ट करतोय. आणि तो आपण जसं वय वाढतोय किंवा आपला जो स्ट्रेनिंग फॅक्टर आहे, बद्धकोष्ठता आहे, खोकला आहे, तो आपण कमी नाही केला, लठ्ठपणा वाढत गेला किंवा वीकनेस वाढत गेला, तर त्या जागी सोडून त्याच्या आजूबाजूला पण वीकनेस होऊ शकतो, मग हर्निया रिकर्स. तर हे सगळं आपल्याला जेव्हा पेशंटला आम्ही समजवतो, आपण हे क्लिअर करून टाकतो त्यांना, की क्लॅरिफाय करतो की हा आपण करतोय तर बरा, कारण ऑलरेडी आता डिफेक्ट झालाय, तुम्हाला आता आपल्याला गडबड दिसतंय, पण त्याला परत नको यायला म्हणून आपल्याला हे सगळं जे लाईफस्टाईल चेंजेस आहे ते करायलाच पाहिजे.
1: अच्छा. आणि डॉक्टर, मला सांगा की ऑपरेशन झाल्यानंतर त्या पेशंटने काय काळजी घ्यायची?
0: हे आता आपण लाईफस्टाईलचं तर सांगितलंच, पण वजन अटलिस्ट आम्ही 3 महिन्यापर्यंत सांगतो की उचलू नका. कारण त्याच्याने परत जे टाके मारलेत किंवा जे आपण जाळी बसवली आतमध्ये, त्याच्यावरती आपल्याला ताण नको.
1: अच्छा. कारण त्याच्यावरती ऑपरेशन हा एकमेव उपाय हर्नियावरती आहे. आणि त्याच्यानंतर मग पेशंटने काय काळजी घ्यायची नेमकी एकदा ऑपरेशन झाल्यानंतर? आणि हे ऑपरेशन मोठं आहे की पेशंट लगेच बरा होतो, किंवा हे ऑपरेशन स्कोपिनी होतं का की पूर्ण पोट चिरूनच होतं, काय नेमकं ऑपरेशनचा प्रकार आहे हा?
0: प्लॅन्ड सर्जरी, ओपन सर्जरी जे आपण आधीपासून करतोय ते होऊ शकतो, आणि लॅप्रोस्कोपी, छोट्या छिद्राने जे आपण ऑपरेशन करतात त्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात. बरेच लोक त्याला लेझर म्हणतात, पण ते ऍक्च्युली लॅप्रोस्कोपी आहे.
1: अच्छा.
0: छोट्या छिद्रातून आपण तोच ऑपरेशन करतो, पण रिकव्हरी फास्ट आहे कारण छिद्र एकदम लहान आहेत. तर हे आहे. आणि आता लेटेस्ट आलेले ते रोबोटिक सर्जरी बेसिकली. तर छोटं छिद्र आहे पण रोबोटिक प्रमाणे आपण ते ऑपरेशन करू शकतो.
1: अच्छा. डॉक्टर, शेवटचा प्रश्न विचारते की मुळात हर्निया आपल्याला होऊच नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची नेमकी?
0: पहिलं तरी आपला लाईफस्टाईल जो आहे तो जेवढं आपण नियंत्रणात आणू शकतो तो बेस्ट आहे. तर न्यूट्रिशन, जे आपण डाएट घेतोय, काळजी घ्यायची की लठ्ठपणा नको, तर आपला BMI किंवा आपला जो बेसिक वेट आणि हाईटचा जो एक रेशो आहे तो मेंटेन करायचा. एक्सरसाइज रोज करायला पाहिजे, असं नाही की आपण 10 दिवसात एकदा केलं आणि आपल्याला बरं वाटलं. आणि आपण एक्सरसाइज प्रमाणात केला, डायटरी व्यवस्थित घेतला, आणि हे जे स्ट्रेनिंग फॅक्टर आहे, बद्धकोष्ठ आहे किंवा खोकला आहे, त्याला आपण लगेचच त्याचा इलाज करून ते रिव्हर्ट केला, तर आतला स्ट्रेनिंग आपण अवॉइड करू शकतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रीती जयकर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना हर्निया या पोटाच्या विकाराबद्दल खूप महत्वाची अशी माहिती सांगितली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.

स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज आपण हर्निया, त्याचं कारण, लक्षणं आणि उपचार या विषयावर डॉक्टर प्रीती जयकर यांची सुचेता गरुडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6:56 आणि 22 सेकंद होत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा

लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही संदेश.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 लाख स्मार्ट मीटर लावले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असं झिरवाळ म्हणाले. स्टिंग या एनर्जी ड्रिंकमध्ये काही घातक रसायनं आढळून आली आहेत जी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. त्यामुळे शाळेच्या 500 मीटर परिसरात त्याच्या विक्रीवर बंदी घातली जाईल अशी घोषणाही झिरवाळ यांनी केली. भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं काटेकोर पालन केलं जाईल. मुंबईत या कुत्र्यांसाठी 6 महिन्यात निवारागृह तयार करू, यासाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक म्हणजेच अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न करावेत, जेणेकरून अशा गुन्ह्यांमध्ये आरोपी सुटणार नाहीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नेमलेल्या राज्यस्तरीय दक्षता आणि संनियंत्रण समितीची बैठक आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. अॅट्रॉसिटीचे गुन्हे ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नोंदले जातात तिथं जलदगती न्यायालय उभारावी. गृहविभागाच्या मार्वल संस्थेच्या माध्यमातून या कायद्यात दोषसिद्धी न होण्याची कारणं शोधून त्यावर उपाय योजावेत, कार्यपद्धतीत बदल करावेत, साक्षीदारांचं संरक्षण करावं इत्यादी सूचना त्यांनी केल्या. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 1-4-5-6-6 या हेल्पलाईनवर आलेल्या 282 तक्रारी 1 जूनपूर्वी निकाली काढल्या असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी दिली. बैठकीला खासदार हेमंत सावराही उपस्थित होते. सुमारे 25,000 वारकऱ्यांचा समावेश असलेली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आज सिन्नर शहरात दाखल झाली. यावेळी आषाढी वारी चरण सेवा या उपक्रमाअंतर्गत डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह 22 वैद्यकीय महाविद्यालयाच्या 50 विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना विविध आरोग्य सेवा पुरवल्या. त्याबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. दातली गावचे शिवाजी संतू चांदोरे म्हणाले,
1: आज या आयुर्वेदिक विद्यालयामध्ये जे संपूर्ण भक्तांची पाय वगैरे दुखतात किंवा कुठल्याही प्रकारच्या आजाराबद्दलची उपचार सेवा चालू आहे आणि इतकी सेवा अतिशय कळकळीनं आणि अतिशय आपुलकीनं केली जाते.
0: शेगाव इथली संत शिरोमणी गजानन महाराजांची पालखी आज हिंगोली जिल्ह्यातल्या दिग्रस कऱ्हाळे इथून औंढा नागनाथकडे रवाना झाली. हिंगोली जिल्ह्यात या पालखीचा 3 दिवस मुक्काम असतो. आज शेवटचा मुक्काम औंढा तालुक्यात जवळा बाजार इथे असून त्यानंतर पालखी परभणी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणांची खोटी प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. राज्यात अनेक ठिकाणी आज जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर डोलवहाळ इथे कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलदगतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करुळ घाटात दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी

0: जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. कोल्हापूर जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाला दमदार सुरुवात झाल्यानं राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबद नदीपात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यात नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथे पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातली सर्व व्यवस्थापनांनी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई ठाणे पालघर रायगड याशिवाय सातारा पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेत नाशिकच्या साक्षी जैन हिनं घवघवीत यश संपादन करत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिनं 92.75% गुण मिळवले आहेत. यंदा नाशिक शहरातून एकूण 987 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 325 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात पोस्टपेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्र्यांचं विधानसभेत प्रतिपादन. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचं प्रमाण वाढवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:53 होत आहेत. ऐकूयात काही संदेश.
3: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाए.
4: श्रोते हो, क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
5: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium, where Messi will be seen in action in what could be his last World Cup.

0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही.
1: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: भटक्या कुत्र्या.

0: श्रोते हो, संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता वेळ झाली आहे आजचं विधिमंडळ समालोचन या कार्यक्रमाची. यामध्ये सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी प्रत्येक महापालिकेत स्वतंत्र समिती. मंत्री उदय सामंत. शाळेच्या 500 मीटर परिसरात एनर्जी ड्रिंक्सना बंदी. मंत्री नरहरी झिरवाळ. हाफकिनचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण नाही. मंत्री झिरवाळ. मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विधानसभा 2 वेळा तहकूब. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्यातील सर्व शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी रोखण्यासाठी राज्य सरकारनं विशेष नियोजन केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवणारी एक स्वतंत्र आणि अधिकारप्राप्त समिती स्थापन करण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली. प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य अर्जुन खोतकर यांनी मोकाट कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित केला. भटक्या कुत्र्यांचे लहान मुलांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि नागरिकांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेत पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तरीही नगरपालिका आणि महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खोत

0: कर यांनी केला. तसंच मुंबईतल्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मालाड, मुलुंड आणि माहूल येथे पुढच्या 6 महिन्यात अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र सुरु केलं जाईल असं आश्वासनही त्यांनी सभागृहात दिलं. मुंबई महापालिकेनं भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र विभाग तयार करावा या आमदार मुरजी पटेल यांच्या मागणीवर मंत्री सामंत यांनी हे आश्वासन दिलं. राज्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक्सच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत केली. तसंच शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात फ्लेवर पानांच्या नावाखाली होणारी अंमली पदार्थांची विक्री आणि फ्लेवर मिल्कच्या नावाखाली भेसळीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. त्यासाठी सध्या विशेष तपास मोहीम सुरु असल्याचंही मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. प्रश्नोत्तराच्या तासात भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नावरील चर्चेच्या उत्तरात ते बोलत होते. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अचानक वाढून मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या असून शाळा महाविद्यालय परिसरात विक्री होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी मांडला. त्यावर मंत्री झिरवाळ यांनी शाळेच्या आवारात ही पेये विकली जात असल्याची कबुली दिली आणि 500 मीटरच्या आत अंमली पदार्थांसह सर्व प्रकारच्या एनर्जी ड्रिंक्सवर बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. त्यामुळे आता शाळा महाविद्यालय परिसरात स्टिंग या शीतपेयाच्या विक्रीला बंदी असेल. मुंबईत मनोरी इथं खारं पाणी पिण्यायोग्य करण्याचा 200 दशलक्ष लिटर क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचं काम डिसेंबरमध्ये सुरू झालं आहे. 4 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन असून त्यानंतर मुंबईतल्या पाणी पुरवठ्याची समस्या कमी व्हायला मदत होईल असं प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यावर 1000 लिटर मागे मुंबईकरांकडून 44 रुपये शुल्क घेतलं जाईल. सध्या हा दर 35 रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईची एका दिवसाची पाण्याची गरज 4665 दशलक्ष लिटर इतकी आहे पण केवळ 4100 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा सुरू असल्याचं त्यांनी यासंदर्भात अबू आझमी यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. 135 वर्षांची वैभवशाली परंपरा असलेल्या हाफकिन बायोफार्मा संस्थेचं कोणतंही खासगीकरण केलं जाणार नाही तसंच संस्थेची इंचभरही जागा कोणाला विकली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज विधानसभेत दिली. संस्थेतील गैरव्यवहारांची साफसफाई करण्यासाठी आणि संस्थेला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी हाफकिनचा पदभार FDA विद्यमान आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्याची घोषणाही त्यांनी सभागृहात केली. हाफकिन संस्थेची दुरावस्था, प्रलंबित निधीवर आणि संभाव्य खासगीकरण आदी मुद्द्यांवर सभागृहात घमासान चर्चा झाली. संस्थेला 150 कोटी रुपये देण्याचं आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं होतं. त्या प्रस्तावावर वित्त विभागानं काही त्रुटी काढल्या असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढू असंही झिरवाळ यांनी स्पष्ट केलं. शासकीय कर्मचाऱ्यांची बदली, कर्मचाऱ्यांचा शासकीय गोपनीय अहवालांच्या नस्तीचा योग्य प्रकारे जलदगतीने निपटारा आदींबाबत शिफारशी करण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील सदस्यांची समिती गठीत करण्याचं आश्वासन मंत्री आशिष शेलार यांनी सभागृहात दिलं. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत मांडलेल्या अशासकीय विधेयकावर बोलताना मंत्री शेलार यांनी हे आश्वासन दिलं. दरम्यान सकाळच्या विशेष सत्रात मुंबईच्या महत्वाच्या प्रस्तावावरील चर्चेचं कामकाज घेण्यात आलं. मात्र या चर्चेवेळी संबंधित खात्यांचे मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. मुंबईच्या प्रस्तावावर अत्यंत महत्वाची चर्चा सुरु असताना सभागृहात एकही मंत्री उपस्थित नसल्याबद्दल भाजप सदस्य योगेश सागर आणि अतुल भातकळकर यांनी आक्षेप घेतला. मुंबईत मुसळधार पाऊस असताना उपनगरातून 2-2 तास प्रवास करून सर्व आमदार वेळेत सभागृहात पोहोचले आहेत असं असताना संबंधित खात्याचे मंत्री मात्र गायब आहेत. मंत्र्यांना गांभीर्य नसेल तर कामकाज कसे चालणार असा प्रश्न करत भाजपा आमदारांनी सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. वाढता गदारोळ पाहून तालिका अध्यक्षांनी सुरुवातीला 5 मिनिटांसाठी आणि त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब केलं. तर राष्ट्रवादी काँग्रेस सदस्य चेतन तुपे यांनी चर्चा ऐकायला आणि नोंद घ्यायला जर अधिकारीच नसतील तर बोलण्यात काय अर्थ असा प्रश्न करत अधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराचा निषेध म्हणून तुपे यांनी सभागृहात भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला. समालोचन लिहीपर्यंत सभागृहात अशासकीय विधेयकांचं कामकाज सुरू होतं.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा अंतिम निर्णय

केंद्राच्या मंजुरीनंतरच. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर भर, आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई रिक्षा योजनेला गती देणार, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ग्वाही. वर्ध्यातील महिला आणि नवजात शिशू रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आलियाबाद येथील जमीन शासनाने निश्चित करून तिचा ताबाही घेतला होता, मात्र संबंधित जागा वनक्षेत्रात येत असल्याचं निदर्शनास आल्यानं हे प्रकरण केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इमारतीसाठी जागा निश्चित करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत सदस्य संजय खोडके यांनी उपस्थित केला. मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं की वनविभागाच्या मंजुरीनंतरच या जागेबाबतचा अंतिम निर्णय होणार असून तोपर्यंत जागा बदलण्याचा किंवा अन्य पर्यायाचा विचार करता येणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतल्यानंतर आणि अंतिम निर्णय झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. ते म्हणाले की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निकषानुसार वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे, तसंच प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय असल्यानं हे महाविद्यालय अमरावती शहर किंवा परिसरातून अन्यत्र हलविणे शक्य नाही. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम आणि शिक्षण व्यवस्था लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी नमूद केलं. राज्यातील कामगार विमा रुग्णालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून आरोग्यसेवा सक्षम, जलद आणि सुलभ करण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य मनीषा कायंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. मंत्री आंबेडकर म्हणाले की ईएसआय रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून कामगारांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी शासन कटिबद्ध आहे. एक्स-रे मशीनसह आवश्यक वैद्यकीय सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ईएसआय रुग्णालयांमध्ये रेडिओलॉजिस्टची कमतरता असली तरी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध एमबीबीएस डॉक्टरांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यांच्या माध्यमातून सेवा सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक असल्यास सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचाही समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या गुलाबी ई रिक्षा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून चालू आर्थिक वर्षात किमान 5,000 महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. गुलाबी ई रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी मांडला होता. मंत्री तटकरे म्हणाल्या की पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नगर परिषदांसह राज्यातील इतर शहरांमध्येही ही योजना विस्तारण्याचा शासनाचा मानस आहे. 2024 प्रायोगिक तत्वावर पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सोलापूर या 8 जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये गुलाबी ई रिक्षा ही योजना सुरू करण्यात आली. आतापर्यंत 130 गुलाबी ई रिक्षांचं वितरण करण्यात आलं असून त्या यशस्वीपणे सुरू आहेत. या योजनेत ई रिक्षाच्या खर्चापैकी 20% अनुदान शासनाकडून, 70% बँक कर्जाद्वारे आणि 10% लाभार्थींचा सहभाग ठेवण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशू रुग्णालयाचं 50% बांधकाम पूर्ण होताच आवश्यक पदमान्यता देण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्यात येईल, तसंच रुग्णालयाच्या उर्वरित कामांचा नियमित आढावा घेऊन ते लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सदस्य संजय भेंडे यांनी वर्धा जिल्ह्यातल्या 100 खाटांच्या महिला आणि नवजात शिशू रुग्णालयासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री आंबेडकर बोलत होते.
मंत्री आबिटकर म्हणाले की वर्धा जिल्ह्यातल्या रुग्णालयात 42 पदे मंजूर असून 19 पदे भरण्यात आली आहेत, तर कंत्राटी पद्धतीनं भरायची 57 पदे मंजूर असून 52 पदे भरली आहेत. सध्या 40 खाटांचं रुग्णालय सुरू करता येऊ शकतं, त्यामुळे रुग्णालय सुरू होण्यास प्रशासकीय अडथळे येणार नाहीत. बांधकाम, उपकरणे, मनुष्यबळ आणि इतर प्रक्रिया यांचा समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून लोकप्रतिनिधी

0: नावाने कर्ज मंजूर करण्यात आल्याचं तसंच बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र अद्याप पोलिसांकडून अपेक्षित कारवाई झालेली नाही, त्यामुळे पोलिसांनी 7 दिवसांच्या चौकशी पूर्ण करून संबंधित दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट निर्देश देण्यात येतील. या प्रकरणात सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी, बँकेचे व्यवस्थापन तसंच संबंधित सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येईल. सहाय्यक निबंधक आणि जिल्हा उपनिबंधक यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताचा पण ऐकलात. याचं वाचन केलं होतं श्रद्धा मुखेडकर यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: श्रोते हो, मैदानापासून पदकापर्यंत,
1: विजयापासून विक्रमापर्यंत,
0: प्रत्येक खेळ,
1: प्रत्येक खेळाडू
0: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व।
1: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व।
0: दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी संध्याकाळी 6:30
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात मी सोनाली आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 12 आषाढ शके 1948 अर्थात 3 जुलै 2026. सुरुवातीला ऐकूया ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे रायगड पालघर या जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामान अंदाज. शेतकरी बंधू भगिनींनो आज माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात ऐकूया 4 जुलै या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या अनुषंगाने सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सरकार सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहीदा शेख यांनी घेतलेली मुलाखत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज आपण ऐकणार आहोत सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक आणि ग्रामीण विकासाच्या वाटचालीत सहकार चळवळीनं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सहकार क्षेत्रानं शेतकरी महिला युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी मोठं योगदान दिलं आहे.
2: तर शेतकरी बंधूंनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय हा सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या विविध योजना असा असून आणि या ज्या विविध योजना आहेत याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्टुडिओमध्ये श्री हेमंत जगताप यांना आपण आमंत्रित केलं आहेत. जगताप सर हे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे येथे कार्यरत आहेत. सर नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार
1: सर. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण आम्हाला सांगताल की जागतिक सहकार दिनाचा इतिहास किंवा त्याची उद्दिष्ट आणि महत्व याविषयी आपण काय सांगाल?
3: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आपण बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये सहकाराचा प्रसार प्रचार हा खूप मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. आता जागतिक सहकार दिवस म्हटलं तर त्याच्यासाठी असे काही फिक्स दिवस किंवा दिनांक असं नाही, परंतु एक सर्वसाधारणपणे जागतिक सहकार दिवस हा जुलै महिन्यामध्ये दर पहिला जो शनिवार असतो त्याचा पहिला शनिवार हा साजरा केला जातो. आता याचा जर का आपण थोडासा एक इतिहास पाहिला तर याच्यामध्ये 1923 मध्ये इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्स ज्याला आपण आयसीए म्हणतो त्यांनी हा जागतिक स्तरावरती जागतिक सहकार दिन राबवण्यास सुरुवात केली होती आणि 1995 मध्ये युनायटेड नेशन्सने या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आणि तेव्हापासून संयुक्त राष्ट्रसंघ आणि आयसीए यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस जगभर चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. आता यावर्षी जर का आपण पाहिलं तर यावर्षीची जी एक सहकाराची जी संकल्पना आहे याला मी म्हणतोय की कोऑपरेटिव्ह फॉर पीसफुल वर्ल्ड, म्हणजे काय तर शांततापूर्ण जगासाठी सहकार अशी यावर्षीची एक सहकाराची थीम किंवा आपण त्याला
1: घोषवाक्य म्हणूया आपण.
3: अगदी बरोबर. आता जसं आपण इतिहासावरती चर्चा केली तर थोडासा हा जागतिक सहकार दिवस साजरा करण्यामागची जी काही उद्दिष्ट होती याच्यामध्ये पहिलं म्हटलं तर आपण पाहतोय की सहकार चळवळीचा जर का झपाट्याने प्रसार आणि प्रचार करण्याचं याचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरा विचार केला तर ज्या काही राज्यभरामध्ये असंख्य सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थांमध्ये एक सहकाराविषयीची चांगल्या प्रकारची जनजागृती करणं
1: हे सगळ्यात महत्वाचं आहे,
3: अतिशय महत्वाचं पार्ट याच्यामधला. दुसरं म्हणजे राज्यभरामध्ये ज्या काही ज्या असंख्य सहकारी संस्था आहेत तर त्यांचं आर्थिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, या सर्वांच्या विकासामध्ये सहकाराचं महत्व अधोरेखित करणं हा पण याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. जसं की शेतकरी बघतो की ग्रामीण भागामध्ये जो शेतकरी तर त्या ग्रामीण भागामधील शेतकऱ्यासाठी रोजगार निर्मिती असेल, ग्रामीण भागाचा विकास असेल किंवा सर्वसमावेशक एखादा आपल्या विकासासाठी चालना द्यायची असेल तर त्या दृष्टीनं सहकार दिन किंवा सहकारचं महत्व हे खूप महत्वपूर्ण होते. आता जसं मी सुरुवातीला पाहिलं की कुठलाही सहकार विभाग किंवा सहकार जर आपल्याला चांगल्या प्रकारे चालवायचा असेल तर त्यासाठी काही मूलभूत तत्वे ठरवून दिली आहेत. याच्यामध्ये पहिलं तत्व म्हटलं तर एक स्वेच्छा व मुक्त सभासदत्व, म्हणजे कोणताही सभासद हा त्या सहकारामध्ये
1: समाविष्ट
3: होऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये म्हटलं तर सहकारची अशी संकल्पना आहे किंवा एक तत्व एक सदस्य एक मत आणि लोकांनी लोकांसाठी एकत्रितरित्या येऊन केलेला
1: त्या प्रकल्प किंवा संकल्प आपण म्हणू शकतो.
3: अगदी बरोबर. लोकांनी एकत्रित येऊन केलेला त्या सहकारी याचा विकास जेणेकरून सर्वांना त्याचा सर्वसमावेशक फायदा होईल या त्याच्या मागचं एक कारण आहे. आता जागतिक सहकार दिनाचं थोडंसं आपण जर का महत्व अधोरेखित करायचं म्हटलं तर जसं की शेतकऱ्यांना बाजारपेठ असेल, कर्ज सुविधा असतील किंवा बियाणे असतील हे इझिली त्यांना उपलब्ध करून देणं. दुसरं जर का आपण थोडंसं एक महत्वाच्या दृष्टीने गेलं तर ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मिती करून तिथल्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती किंवा आर्थिक विकास साधणं हे पण एक जागतिक सहकार दिनाचं महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की शेतकरी असतील, महिला असतील, युवक असतील या सर्वांना सर्वसमावेशक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला जागतिक सहकार दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे.
1: खूप छान पद्धतीने सर आपण जो की जागतिक सहकार दिनाचा इतिहास आहे, उद्दिष्ट किंवा तत्व महत्व आहे याविषयी आमच्या शेतकरी बंधूंना किंवा श्रोत्यांना आपण सांगितलं. सर माझा पुढचा प्रश्न आपल्याला हा असेल की महाराष्ट्रातील सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोणत्या विविध योजना या राबवल्या जातात?
3: शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा जिव्हाळ्याचा प्रश्न यासाठी आहे कारण की शेतकरी म्हणतो की मला कर्ज मुक्ती पाहिजे. तर सहकार विभागाचं मेन काम ते म्हटलं तरी चालेल शेतकऱ्यांच्या दृष्टीनं. आताच आपल्याला माहिती की पुण्यश्लोक

0: आणलेली होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शासनाने जाहीर केली, तर ती सहकार विभागामार्फत राबवलेली आहे.
1: सर, आताच आपण उल्लेख केलात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना, याविषयी सविस्तर आमच्या शेतकरी बंधूंना आपण सांगताल.
0: महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलेला साथ देण्यासाठी यावर्षीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही लागू करण्यास मंजुरी दिली आहे. जवळपास या योजनेसाठी 36,585 कोटीची तरतूद करण्यात आली आहे आणि अंदाजे जे 55 ते 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. आता थोडस जर काय या योजनेच्या आपण उद्दिष्टांविषयी जर का बघितलं किंवा वैशिष्ट्यांविषयी माहिती घ्यायचं म्हटलं, तर जे शेतकरी त्यांचं 2 लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज याच्यामध्ये माफ होणार आहे. आणि याच्या अगोदर आपण 30 सप्टेंबर 2025 रोजी जे थकीत असलेले पात्र पीक कर्ज विचारात घेतलेले शेतकरी होते यांचा पण याच्यामध्ये विचार घेतला जाणार आहे. ज्यांचं 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे अशा शेतकऱ्यांसाठी 1 टाइम सेटलमेंट, ज्याला आपण OTS म्हणतोय, अशा प्रकारची एक योजना आहे. आणि जे काही नियमित कर्ज फेड करणारे जे आपले शेतकरी तर त्यांना 50,000 प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद पण या योजनेमध्ये केलेली आहे. आता याच्यामध्ये थोडस अजून की पात्रतेचा जर का आपण विचार केला तर महाराष्ट्रातील जे शेतकरी ते सर्व शेतकरी म्हणजे जे याच्यामध्ये बसतात तर ते याच्यामध्ये पात्र तर आहेतच, पण पात्र बँकांकडून घेतलेले जे काही पीक कर्ज आहेत तर ते पीक कर्ज त्या शेतकऱ्यांनी वेळेवरती फेडलेला आहे किंवा पाठीमागचा त्याचा थोडासा इतिहास यांचा पण आपण याच्यामध्ये विचार केला जाणार आहे. आणि शासनाने जे काही विहित केलेले जे काही अटी त्या अटीच्या पूर्ततेमध्ये जर का तो शेतकरी बसत असेल तर त्यांना 2 लाखांपर्यंत शासनामार्फत त्याला अनुदान किंवा कर्जमाफी दिली जाणार आहे. आता आपण आवश्यक कागदपत्रांचा जर का आपण विचार केला तर त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड आपल्याला गरजेचं आहे, त्याचा 7-12 उतार असेल, 8 ज्याला आपण खाते उतार म्हणतो, बँक पासबुक असेल, पीक कर्ज खाते तपशील असेल, मोबाईल क्रमांक असेल, आणि शासनाने जे काही इतर वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता करायला सांगितले त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता त्यांना लागणार आहे. आता योजनेचा मुख्य फायदा म्हटलं तर शेतकऱ्यांवरती सध्याचा जो आर्थिक भार आला आहे तर तो आर्थिक भार नक्कीच या पीक कर्ज मुक्ती योजनेमुळे त्यांचा कमी होणार आहे. नव्याने पीक कर्ज घेण्यास त्यांना बँका मदत करणार किंवा ते कुठल्याही बँकेमध्ये जाऊ शकतात. शेती उत्पादनामध्ये जर का त्यांना गुंतवणूक करायची असेल तर यासाठी चालना मिळणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक चांगल्या प्रकारची बळकटी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे.
1: सर, आता ही जी योजना आहे अहिल्याबाई होळकर योजना, याच्यामध्ये जो शेतजमीन आहे त्याचं आपण कशी क्रायटेरिया धरतो किंवा किती एकरापर्यंत शेतकऱ्यांना आहे त्या जमिनीवरती कर्ज मिळतंय?
0: आता थोडस कर्जाचा विचार करण्यापेक्षा आपण शासनाने जे मर्यादा ठरवून दिली म्हणजे एखाद्याचं 1 एकर क्षेत्र आहे किंवा 2 एकर आहे किंवा 5 एकर आहे, पण शासनाने त्याच्यामध्ये रक्कम ठरवून दिलेली आहे. आता समजा तुमच्या नावावरती 4 लाख रुपये कर्ज आहे ऑलरेडी असं गृहीत धरा आणि तुम्हाला 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार आहे, पण शासनाने जीआरमध्ये असं म्हटलंय की तुमच्याकडे जे 4 लाख रुपये कर्ज आहे तर तुम्ही सुरुवातीला 2 लाख रुपये जे आहेत ते तुम्ही बँकेमध्ये भरा, तरच उरलेले तुमचे 2 लाख रुपये त्याच्यामधून माफ होणार आहेत. म्हणजे थोडक्यात क्षेत्राची मर्यादा न घालता रकमेची मर्यादा
1: घालण्यात आली आहे.
0: म्हणजे समजा एखाद्या शेतकरी 50 लाखाचं कर्ज आहे, 60 लाखाचं कर्ज आहे, तर बाकीचे पैसे अगोदर भरला आणि मग 2 लाख रुपयाचं तुम्हाला
1: नवीन कर्ज मिळणार
0: म्हणजे लाभ घेता येईल,
1: लाभ घेता
0: येईल म्हणजे कमी होईल. या व्यतिरिक्त मग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत जे पीक कर्ज आहे ते पण एक सहकारी विभागाचंच कार्य आहे. प्राथमिक कृषी पतसंस्था ज्याला आपण म्हणतोय की पॅक्स, प्रायमरी ऍग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज, यांचं बळकटीकरण करणं हे पण एक सहकारी विभागाचं एक योजना किंवा स्कीम आपण म्हटलं तरी चालेल. जे काही सहकारी प्रक्रिया उद्योग आहेत तर त्या उद्योगांना अर्थसहाय्य पुरवायचं असेल तर ते पण सहकार विभागामार्फतच प्रोव्हाइड केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतोय की सध्याच्या काळामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचं वार खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, ज्याला आपण फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ऑर्गनायझेशन म्हणतो. तर त्या FPOंचं बळकटीकरण करून सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्याचं काम पण सहकारी विभागामार्फतच केलं जातं. त्यानंतर सहकार शिक्षण व प्रशिक्षण देण्याचं अत्यंत महत्वाचं काम हे सहकार विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी केलं जातं. राज्यभरामध्ये आपण बघतोय की असंख्य साखर कारखाने आहेत, सूत गिरण्या आहेत किंवा दुग्ध संस्था आहेत की ज्या सहकार संबंधित आहेत यांना पण मदत या सहकार विभागामार्फत केली जाते.
1: सर, आता सहकार विभागाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यामध्ये कोणतं महामंडळ हे कार्य करत आहे?
0: तर सहकार विभाग पहिला तर राज्याचा खूप मोठा विभाग आहे आणि या दृष्टीनं राज्य स्तरावरती शासनाने 28 ऑगस्ट 2000 रोजी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ याची स्थापना केली, ज्याचं मुख्यालय हे पुणे येथे साखर संकुल या ठिकाणी आहे. आता या महामंडळाला ज्यावेळी स्थापना करण्यात आली होती तेव्हा महामंडळाला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून परवानगी देण्यात आली होती, ज्याला आपण NBFC म्हणतो. म्हणजे राज्यभरामध्ये जे काही साखर कारखाने आहेत तर त्यांना कमी दराने एक कर्ज पुरवठा करणं हा सुरुवातीला या महामंडळाचं उद्देश होतं. आता सध्याची जर का आपण परिस्थिती बघितली तर या महामंडळाचं जे अधिकृत भाग भांडवल आहे तर ते साधारणतः

0: शंभर कोटी असून त्यापैकी 51% वाटा हा राज्य शासनाचा आहे व 49% हा सहकारी संस्थांचा त्यामधील भाग आहे. महामंडळाची स्थापना ज्या उद्देशाने केली त्या उद्देशामध्ये पहिला उद्देश होता की राज्यभरामध्ये एखादा सहकारी प्रकल्प उभारायचा असेल किंवा त्याचं विस्तारीकरण करायचं असेल किंवा त्याचं पुनर्वसन करायचं असेल तर त्यांना अर्थसहाय्य करणं हा महामंडळाचा त्यामध्ये पहिला उद्देश होता. जसं मी मागाशी उल्लेख केला की नॉन बँकिंग फायनान्स म्हणून जर का कार्य करायचं असेल तर दीर्घ मुदतीचं कर्ज असेल किंवा अल्प मुदतीचं कर्ज असेल किंवा मध्यम मुदतीचं कर्ज असेल हे त्या साखर कारखान्यांना किंवा इतर सहकारी संस्थांना उपलब्ध करून देणे हा महामंडळाचा मुख्य उद्देश होता. आता थोडासा काळ बदललेला आहे आणि आता सध्याच्या काळामध्ये किंवा आताची जर का आपण वर्तमान काळातली स्थिती बघितली तर महामंडळामार्फत असंख्य योजना ह्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जात आहेत.
1: सर आता तुम्ही उल्लेख केलाच आहे महामंडळाच्या विविध योजनांबद्दल माहिती आमच्या शेतकरी म्हणून आपण सांगताल.
0: जसं मी मागाशी उल्लेख केला की सहकारासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे चांगल्या प्रकारे कार्य करत आहे तर यामध्ये एक 4-5 किंवा 5-6 योजना आहेत. यामध्ये मी पहिला उल्लेख करेल की याच्यामध्ये कृषी निवस्टा योजना म्हणून एक आहे, दुसरी एक अटल अर्थसहाय्य योजना आहे सहकारी संस्थांसाठी, त्यानंतर व्यवसाय भूमी कृषी प्रशिक्षण कार्यक्रम जे शेतकऱ्यांसाठी पण आपण चांगल्या प्रमाणे राज्यभरामध्ये राबवतोय, सहकार प्रशिक्षण जे आपण सहकारी संस्था असतील पॅक्स असतील जे काही पतसंस्था असतील
1: त्यांच्यासाठी
0: यांच्यासाठी आपण राबवतोय, त्यानंतर एक कृषी व्यवसाय वृद्धी कक्ष म्हणून पण एक योजना आहे की ज्याच्या मार्फत जे काही सहकारी संस्था आहेत त्यांचे DPR बनवायचे असतील तर त्यांचे बनवण्याचं काम हे महामंडळामार्फत रास्तदारामध्ये बनवलं जातं. आणि सध्या एक जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना ही एक आहे, ते पण आपल्या महामंडळामार्फत राबवली जाते.
1: सर सर्वात आधी तुम्ही एक योजनेचा उल्लेख केला कृषी निविष्ठा योजना, याबद्दल आपण सांगताल.
0: आता ही कृषी निविष्ठा योजना म्हटलं की आपल्याला माहिती की शेतकरी दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे तो म्हणजे खत. आता सध्याच्या काळामध्ये आपण तोच बघतो की कारण पावसाळ्याचा सीझन आहे, खरीपाचा सीझन आहे, खत मिळतंय किंवा कमी प्रमाणात मिळतंय, शेतकऱ्यांच्या असंख्य अडचणी किंवा तक्रारी आहेत. आता आम्ही जे कृषी निविष्ठा विभागामार्फत कार्य करतोय तर हे वैयक्तिक शेतकऱ्यासाठी कार्य करत नसून हे आम्ही जो शेतकऱ्यांचा ग्रुप आहे किंवा संस्था आहे
1: शेतकरी समूह किंवा गट शेती म्हणूया आपण,
0: जसं तुमच्या भाषेमध्ये म्हणलं की शेतकरी उत्पादक कंपनी किंवा महिला बचत गट, ज्या काही सहकारी संस्था की ज्याच्यामध्ये असंख्य शेतकरी एकत्रित तिथे बनवलेला तो समूह आहे, तर त्यांच्यासाठी आम्ही या विभागामार्फत कार्य करतोय. आता याचा उद्देश काय, याचं मेन काय आहे की आम्ही आमच्या महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत एक RCF, IFFCO आणि KRUPCO ज्या मेन खत पुरवठादार
1: कंपन्या
0: आहेत तर त्यांची स्टेट लेवलची अधिकृत डीलरशिप घेतली आणि या कंपन्यांचं महामंडळामार्फत आम्ही युरिया असेल, DAP असेल किंवा कॉम्प्लेक्स असेल किंवा 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, 20-20-013 असेल, सुपल असेल, हे सर्व प्रकारची जी खत आहेत हे आम्ही रास्त दरामध्ये या शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा समूहांना आम्ही प्रोव्हाइड करतोय. ज्याच्यामुळे काय होते की एखादी युरियाची बॅग मार्केटमध्ये समजा का 300 रुपयाला असेल तर महामंडळामार्फत या कंपन्यांमार्फत जी काही त्यांची प्राइस ठरलेली त्याच्या फक्त 1-2 रुपये जास्तीचं घेऊन आपण कमी दरामध्ये या सर्व खत पुरवठा शेतकरी उत्पादक कंपन्यांना करतोय.
1: म्हणजे खूपच चांगली अशी योजना आहे ही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, निविष्ठा या जमा करताना त्यांना खरंच ही योजना उपयोगी पडत असेल. पण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पण आपल्या शेतकऱ्यांना सुचवू शकतो की तुम्ही जास्तीत जास्त या योजनेचा लाभ हा घ्यावा. सर आता पुढचा प्रश्न हा आहे की सहकार विभागामार्फत सहकार प्रशिक्षण ही योजना नेमकी काय आहे?
0: सहकार प्रशिक्षण म्हटलं तर आपल्याला माहिती की कुठलंही क्षेत्र जर का चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या त्याची
1: कार्यान्वित करायचं असेल,
0: विकास करायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीला प्रशिक्षण घेणे
1: खूप महत्वाचं आहे,
0: काळाची गरजच आहे. कारण कुठलाही व्यक्ती किती म्हटलं की मी मोठा झालं तर प्रशिक्षणाशिवाय तो पुढे त्याचा विकास होऊ शकत नाही. या दृष्टीनं राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत किंवा काही कारखाने आहेत, काही दुग्ध व्यवसायाशी संबंधित संस्था आहेत, या सर्वांना महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळामार्फत सहकार प्रशिक्षण हे रास्त दरामध्ये दिलं जातं. आता याच्या मागे मागे पाहिलं तर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 जो आहे तर त्याचं कलम 24 नुसार सहकारी संस्था जेवढ्या राज्यभरामध्ये आहेत त्या प्रत्येकाला प्रशिक्षण घेणं हे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आणि या दृष्टीनंच दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला राज्य शिखर प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे.
1: म्हणजे नुकतीच त्याची सुरुवात झाली आहे.
0: अगदी बरोबर. आता अशा महाराष्ट्र सहकार विकास महामंडळासारख्या जवळपास राज्यभरामध्ये 11-12 प्रशिक्षण संस्था आहेत. आता हे राज्य शासनाचंच महामंडळ असल्यामुळे आणि राज्याचे सहकार मंत्री त्याचे अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत सहकारचे प्रशिक्षण हे प्रत्येक राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण राबवतोय. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं की आपण बघतो की नागरी सहकारी पतसंस्था आहेत, ग्रामीण बिगर पतसंस्था आहेत, सेवक सहकारी संस्था आहेत, साखर कारखाने आहेत, दुग्ध उत्पादक संस्था आहेत,

0: या सर्वांना आपण आपल्या सहकार प्रशिक्षणाचा लाभ देत असू. थोडस मी याच्यामध्ये विषयांवरती जाईल, कारण सहकार विभाग हा अनेक विषयांच्या संबंधित आहे. हे जे प्रशिक्षण आपण त्या सहकारी संस्थांना देतोय, तर याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपण ज्या काही समजा नागरी सहकारी पतसंस्था आहेत, तर त्याच्यामध्ये आपण सांगतो की सायबर सिक्युरिटी असेल किंवा अँटी मनी लॉन्ड्रिंग म्हणतो ज्याला आपण, किंवा सुधारित आर्थिक मापदंड असतील, थकित कर्ज वसूल कसं करायचं हा एक त्यांच्या समोर एक मोठा प्रश्न आहे, परत एएलएम व्यवस्थापन असेल, शासनाची कर्ज परतफेडच्या योजना असतील, या सर्वांचं आपण अंतर्भूत करून या योजनांमध्ये त्यांना सविस्तररित्या माहिती देत असतो. समजा एखादी दुग्ध सहकारी संस्था आहे, तर त्याच्यामध्ये त्यांचं दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन कशा प्रकारे करायची, जनावरांची पैदास कशा प्रकारे करायची, दुधाची गुणवत्ता वाढ करायची असेल तर ते कशा प्रकारे करायचं, सगळ्यात त्यांना भेडसावणारी समस्या ते म्हणजे लेखापरीक्षण, तर ते लेखापरीक्षण कशा प्रकारे करायचे, अशा नाविन्यपूर्ण विषयांचा समावेश आपण याच्यामध्ये करतो. आणि भविष्यामध्ये आता सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय की कृत्रिम बुद्धिमत्ता, एआयचा वापर असेल किंवा रिस्क मॅनेजमेंट असेल, या सर्वांचा समावेश करून आपण या सहकारी संस्थांना चांगल्या प्रकारे उत्तमरित्या प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो.
1: एखादी संस्था जेव्हा कार्यान्वित होते त्या म्हणजे प्रत्येक विभागाचं रितसर हे प्रशिक्षण हे प्रत्येकाला दिलं जातंय किंवा हे प्रत्येक जण हे घेत आहेत. सर, आता सहकाराची जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना नक्की काय आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कशी फायदेशीर आहे?
0: आता आपण बघतोय की राज्यभरामध्ये दिवसेंदिवस शेतकऱ्यांचं उत्पादन हे वाढत चाललेलं आहे. या वाढत चाललेल्या उत्पादनाला एक उत्तमरित्या चांगल्या प्रकारची बाजारपेठ किंवा मार्केट पाहिजे असेल, तर पिकलेला माल असेल किंवा धान्याचं साठवणूक करणं हे काळाची गरज आहे, ज्याला आपण गोदाम म्हणतो की सध्याच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टीने जो परिचित शब्द येतो म्हणजे गोदाम व्यवस्थापन. आणि धान्य साठवणूक योजना जी आहे ती गोदामाशी संबंधित आहे की ज्या काही देशामध्ये जे काही प्रायमरी अॅग्रिकल्चर कॉपरेटिव्ह सोसायटीज आहेत, ज्याला आपण म्हणतो की प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था आहेत, तर त्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर सहकार से समृद्धी याच्या अंतर्गत हे आपण वर्ल्ड लार्जेस्ट ग्रेन स्टोरेज स्कीमची आपण अंमलबजावणी राज्यभरामध्ये करतोय. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलेला जो शेतमाल आहे त्याचं जर का धान्याचं मालाचं जर का साठवणं किंवा स्टोरेज करायचं असेल, तर त्या दृष्टीनं ही गोदाम व्यवस्थापना संकल्पना आलेली. आता याच्यामध्ये मुख्यत्वे आपण काय करतोय की राज्यामधील ज्या काही विविध सेवा किंवा सहकारी संस्था आहेत त्यांना गोदाम बांधणी प्रकल्पासंदर्भातील आवश्यक ते तांत्रिक व बांधकाम विषयक ज्ञान देण्याचं काम आपण महामंडळामार्फत करतोय. यामध्ये काय सुरुवातीला महामंडळाचा एक तांत्रिक अधिकारी असतो, तर तो तांत्रिक अधिकारी त्या बांधकामाच्या जागेची स्थळ पाहणी करतो आणि WDRA ने जे काही निर्मित केलेले मापदंड आहेत, जे गोदाम उभारणीसाठी जे काही अंदाजपत्रक असतं, तर त्या अंदाजपत्रकाची महामंडळामार्फत पाहणी केली जाते आणि नंतर त्याला तांत्रिक मान्यता किंवा त्याला आपण टेक्निकल सँक्शन म्हणतो, तर ते टेक्निकल सँक्शन महामंडळामार्फत दिलं जातं. दुसऱ्या टप्प्यामध्ये गोदामाचं ज्यावेळी बांधकाम सुरू होतं, तर गोदामाचं बांधकाम सुरू झाल्यानंतर महामंडळातील उपव्यवस्थापक अभियांत्रिकी यांच्यामार्फत एक पाहणी केली जाते आणि त्यांना नंतर परत तांत्रिक तपासणीनंतर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आपण त्याला म्हणतो आणि मग त्या याचं चार टप्प्यामध्ये पुढे बांधकाम सुरू होतं. आता याच्यामध्ये काय आपण बघतो की राज्यभरामध्ये जे काही गोदाम उभारणी केली जाते, तर त्याला जवळपास काही वित्तीय संस्था आहेत, त्या वित्तीय संस्थांमार्फत अनुदान उपलब्ध करून दिलं जातं. याच्यामध्ये सर्वांच्या परिचित आता सध्या एक राज्यभरामध्ये प्रोजेक्ट राबवला जातोय, तो म्हणजे स्मार्ट प्रकल्प, ज्याला आपण म्हणतो की माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन योजना, याच्या अंतर्गत आपण 60% त्या गोदामासाठी अनुदान देतोय. दुसरा एक आहे की कृषी विपणन पायाभूत सुविधा योजना, याच्यामध्ये आपण 33.33% अनुदान देतोय. आणि आता जे आपण म्हणतोय की जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना, याच्यामध्ये आपण 4% व्याज दराने त्यांना त्या वेअरहाऊससाठी किंवा गोदामासाठी मदत करतोय. आणि शेवटचं काय की कृषी पायाभूत सुविधा AIF एग्रीकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, याच्या अंतर्गत आपण 3% त्या गोदामाच्या व्याजामध्ये सूट देऊन ह्या योजनेमध्ये त्यांना मदत करतो शेतकऱ्यांसाठी.
1: म्हणजे खूप छान पद्धतीनं ही जी धान्य साठवणूक योजना आहे ती कार्य करते आहे. सर, आता महामंडळामार्फत आताच आपण उल्लेख केला होता की कृषी विभाग प्रशिक्षण योजना, नेमकी ही योजना काय आहे?
0: आता शेतकऱ्यांना जर का चांगल्या प्रकारे त्यांच्या पायावरती उभं राहायचं असेल, तर कृषी हा सहकाराबरोबरच अत्यंत महत्वाचा त्यांच्याकडे विषय आहे. आता कृषी विभागांतर्गत आम्ही ज्यावेळी प्रशिक्षण घेतो, तर महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ ही आपल्या राज्याच्या कृषी विभागाची एक अधिसूचित केलेली स्टेट लेवलची संस्था आहे. ही कृषी विभागाची पण आहे, ही नाबार्डची पण आहे, याच्या व्यतिरिक्त एक मॅग्नेट प्रकल्प आहे, महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प, त्याची पण एक स्टेट लेवलची नोडल एजन्सी म्हणून महामंडळ कार्य करते. या व्यतिरिक्त एक आत्मा संस्था आहे, तर त्या आत्मा अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी, तर त्याची पण महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाची एक नाम निर्देशित केली महामंडळिक संस्था आहे. या व्यतिरिक्त पुण्या आपण बघतोय की आपण एक स्मार्ट योजना आहे, स्मार्ट योजनेमध्ये पण बरेचसे प्रशिक्षण कार्यक्रम हे महामंडळ घेत असतं. आता महामंडळ हे प्रशिक्षण कार्यक्रम घेत असताना याच्यामध्ये आपण काही नाविन्यपूर्ण विषय ठेवलेले आहेत. आता सध्याच्या काळामध्ये आम्ही बघतोय की संरक्षित शेती, त्याला आपण शेड नेट हाऊस व पॉलिहाऊस व्यवस्थापन म्हणतोय, की एखाद्या शेतकऱ्याला राज्यभरामध्ये शेड हाऊस किंवा पॉलिहाऊस करायचं असेल तर महामंडळ

0: शेतीचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला जे प्रमाणपत्र मिळणार आहे ते प्रमाणपत्र शेतकऱ्याने कृषी विभागाला जोपर्यंत तो सादर करत नाही तोपर्यंत त्याला अनुदान देत नाही. म्हणजे त्याला तांत्रिक ज्ञान घेऊनच तो प्रकल्प करायचा आहे. या दृष्टीनं हे महामंडळाचं प्रशिक्षण महत्वाचं आहे. त्यानंतर रोपवाटिका व्यवस्थापन असेल, हायड्रोपोनिक्स असेल, सोलर डिहायड्रेशन असेल, शेतकरी उत्पादक कंपनी असेल, फळे व भाजीपाला निर्यात व्यवस्थापन असेल, मधुमक्षिका पालन असेल, कृषी पर्यटन असेल, अशा असंख्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे आपण महामंडळामार्फत शेतकऱ्यांना रास्त दरामध्ये आणि किफायतशीर किमतीमध्ये त्यांना देत असतो.
1: सर, याच बरोबरीनं महामंडळामार्फत सहकारी संस्था यांच्यासाठी राबवणारी अटल अर्थसहाय्य योजना याविषयी आपण काय सांगाल?
0: एक अत्यंत महत्वाची योजना आहे की दिनांक 2 जानेवारी 2019 शासन निर्णयान्वये ही योजना कार्यान्वित झालेली आहे. या योजनेसाठी साधारणतः त्या काळामध्ये शासनाने 490 कोटी म्हणजे जवळपास आपण 500 कोटी त्याच्यासाठी तरतूद केलेली होती. आता या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे की ज्या काही सहकारी संस्थांच्या माध्यमातून कृषी आणि बिगर कृषी क्षेत्राशी संबंधित विविध नाविन्यपूर्ण व्यवसाय त्यांनी सुरू करून त्यांचे ते प्रकल्प कार्यान्वित केले पाहिजेत की जेणेकरून त्या ठिकाणी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगारांची त्या ठिकाणी निर्मिती होणे हे आपल्याला गरजेचं होतं. त्याबरोबरच जो काही शेतकऱ्यांनी शेतमाल पिकवलेला आहे तर ते पिकवलेले शेतमाल प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून त्याचं मूल्यवर्धन करणं हाही या योजनेचा एक महत्वाचा भाग होता. आता थोडस एक अर्थसहाय्याचं जर का आपण स्वरूप बघितलं या योजनेचं म्हणजे याच्यामध्ये किती
1: महत्वाचा मुद्दा आहे
0: शेतकऱ्याच्या दृष्टीने. आता याच्यामध्ये समजा एखाद्या सहकारी संस्थेने जर का प्रकल्प उभारायचा असेल तर यासाठी शासनाने अनुदानासाठी कमाल मर्यादा 20 लाख रुपये ठेवलेली होती. आणि आपले जे काही विदर्भातले जिल्हे गडचिरोली म्हणजे नक्षल प्रभावित जिल्ह्या गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्हे करता त्यांनी प्रकल्पाची मर्यादा ठेवली होती 40 लाख रुपये म्हणजे इतर जिल्ह्यांसाठी 20 लाख आणि त्या नक्षल प्रभावित जिल्ह्यासाठी 40 लाख. आता याचे अनुदानाचे टप्पे कसे केले होते हे जे टोटल अनुदान आहे तर त्या अनुदान मिळताना त्या जी काही संस्था आहे त्यांच्या संस्थेचा स्वनिधी 12.5%, कर्ज 12.5% आणि अनुदानाची रक्कम 75%. समजा त्यांना आपण 20 लाख रुपये आपण प्रकल्प सँक्शन केलं आहे तर 20 लाखापैकी 15 लाख रुपये त्यांना अनुदान मिळणार आहेत.
1: म्हणजे फक्त 5 लाख रुपये हे त्यांना
0: 5 लाखामध्ये पण स्वनिधी फक्त 2.5 लाख आहे आणि त्यांना 2.5 लाख रुपये आम्हीच त्यांना कर्ज म्हणून हे करणार आहे महामंडळामार्फतच. म्हणजे त्यांना फक्त स्वतःच व्हायचे फक्त 2.5 लाख रुपये त्याच्यामध्ये द्यायचे आहेत. या दृष्टीने अटल अर्थसहाय्य योजना सुरू केली होती. आता याच्यामध्ये अटल अर्थसहाय्य योजनेमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये राज्यभरामध्ये जे काही सहकारी संस्था आहेत त्यांच्या कृषीच्या संबंधित जे काही प्रकल्प करायचे आहेत त्या दृष्टीने आपण अटल अर्थसहाय्य योजना आहे. आपण सध्या ती योजना सुरू आहे किंवा प्रगतीपथावर आहे. या राज्यभरामध्ये असंख्य संस्थांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे.
1: सर, जाता जाता आमच्या शेतकरी बंधूंना आपण सहकार दिनानिमित्त काय संदेश द्याल?
0: जसं मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की सहकाराचं जे तत्व आहे त्या सहकाराचं तत्व असं आहे की एक व्यक्ती एक मत. म्हणजे सहकार ही केवळ एक आर्थिक व्यवस्था नसून एक लोकशाही विश्वास समानता आणि परस्पर सहकार्य यावर आधारित जीवन पद्धती आहे. एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक हाच खरा सहकाराचा मूल मंत्र आहे जो समाजाला समृद्धी स्वावलंबन आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने घेऊन जातो. राज्यभरामध्ये आपलं महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य की ज्याच्यामध्ये सहकाराची प्रगती आणि सहकारचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे सहकार जर का समृद्ध झाला तरच राज्य बनला, शेतकरी चांगल्या प्रकारे समृद्ध होऊन आपला राज्य हे सुजलम आणि सफलम होऊ शकतो.
1: शेतकरी बंधूंनो, सरांनी जाता जाता खूपच छान असा संदेश आपल्या शेतकरी बंधूंना दिलेला आहे. सहकार ही केवळ आर्थिक उन्नतीची संकल्पना नसून सामूहिक विकास, परस्पर विश्वास आणि स्वावलंबनाचा मार्ग आहे. या चळवळीच्या बळावर ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडत आहेत. सर, आज आपण इथे आलात आणि सहकार विभाग आणि महाराष्ट्र विकास महामंडळाच्या ज्या काही विविध योजना आहेत याबद्दल आमच्या शेतकरी बंधूंना खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलं. याबद्दल मी पुणे आकाशवाणी केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद,
0: खूप खूप धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आत्ताच आपण सहकार विभाग आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या विविध योजना याविषयी हेमंत जगताप, वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हो, आत्ताच आपण माझा आवार माझा शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम ऐकला. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्याच्या कृषीवाणीमध्ये सकाळी 6:40 आणि दुपारी 2 ऐकूया बियाण्यांच्या उगवण क्षमतेवर होणारे परिणाम आणि संध्याकाळी 7:30 ऐकूया माझा आवार माझा शिवार या प्रसारणात दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर नरेंद्र करंबेळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. बरं तर श्रोते हो, पुन्हा भेटूया उद्याच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमामध्ये. याच वेळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

शेतकरी बांधवांसाठी माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरूनही ऐकू शकता. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. ठीक 8:05 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: वासुदेव ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला, अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत, निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार असून ते इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला भेट देणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्वेकडच्या देशांसाठीचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 6 ते 8 जुलै दरम्यान प्रधानमंत्री इंडोनेशियात जाणार असून ते जकार्ताला भेट देतील. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो यांच्याशी ते द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर प्रधानमंत्री योग्यकर्ता या ऐतिहासिक वारसा शहरात प्रंबानंद मंदिर संकुलाला भेट देतील. तिथं भारताच्या सहकार्यानं वारसा संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू होणार आहे. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 8 ते 10 जुलै या काळात मोदी ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथं ते भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक परिषदेत सहभागी होतील. तिसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री 10 आणि 11 जुलैला न्यूझीलंडमध्ये जाणार आहेत. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लग्झॉन यांच्याशी ते विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. गेल्या 40 वर्षात भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच न्यूझीलंड दौरा आहे. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील.

0: भारताची स्पष्ट भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्ताननं सीमापार दहशतवादाला खतपाणी घालणं कायमचं थांबवलं पाहिजे असं ते म्हणाले. तिस्ता पाणी वाटपाविषयी भारताचा दृष्टिकोन यापूर्वीच बांगलादेशला कळवला असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनानं दिला आहे. दूध निर्मितीपासून वितरणापर्यंतच्या टप्प्यात कुठेही भेसळ झाली तर ही कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. दुग्ध व्यवसायात असलेल्यांसाठी त्यांनी नवीन दिशानिर्देश आज जारी केले. त्याचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्वांना केलं. काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालकांनी कीड नियंत्रणाची खोटी प्रमाणपत्रं सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा त्यांनी दिला. विविध विद्युत कायद्यांनुसार राज्यात पोस्ट पेड स्मार्ट मीटर बंधनकारक असल्याचं ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज विधानसभेत सांगितलं. स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढतं हा गैरसमज असल्याचं त्या म्हणाल्या. राज्यात आतापर्यंत सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर लावले आहेत. त्यापैकी सुमारे 4 लाख ग्राहकांकडून वीज बिल वाढीच्या तक्रारी आल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या हाफकिन संस्थेचं कुठल्याही प्रकारे खासगीकरण करणार नसल्याचं सरकारनं आज विधानसभेत स्पष्ट केलं. कारभार सुधारण्यासाठी या संस्थेची जबाबदारी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देऊ अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली. युवा व्यवहार मंत्रालयानं आज नवी दिल्लीत माय भारत उद्योग संघटना परिषद आयोजित केली आहे. असोचॅम, फिक्की, CAIT आणि CII यासारख्या उद्योग संघटना या परिषदेत सहभागी झाल्या आहेत. उद्योग क्षेत्र आणि माय भारत यांच्यातल्या सहकार्यामुळे युवकांची ऊर्जा राष्ट्रीय विकास उद्दिष्टांकडे प्रभावीपणे वळवता येईल असं केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. विविध उद्योग आणि उद्योग संघटना सध्या युवक क्षेत्रात कोणत्या प्रकारे कार्यरत आहेत याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे असं युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या परिषदेच्या उद्दिष्टांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या,
1: माय भारत प्लॅटफॉर्म के साथ कैसे अलाइन कर पाए कि जिसके माध्यम से और विजिबिलिटी हमारी बढ़े और ज्यादा से ज्यादा हम डिस्ट्रिक्ट तक विलेजेस तक ये सभी प्रोग्राम इनको लेके जाए कि जिसका ज्यादा से ज्यादा फायदा हमारे देश के युवाओं को होगा और एक अच्छा आउटपुट उसके माध्यम से हमें मिलेगा और नेशन बिल्डिंग के लिए ये हमारे यूथ आगे बढ़ के काम करेंगे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. रायगड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर डोलवहाळ इथं कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचं प्रमाण लक्षात घेत जिल्ह्यात महापूर, दरड कोसळणं यासारख्या नैसर्गिक आपत्तीचा जलद गतीनं सामना करता यावा यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल महाडमध्ये दाखल झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर असल्यानं तळेरे गगनबावडा कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर करूळ घाटात आज दुपारी दरड कोसळून वाहतूक काही काळ खंडित झाली. कुडाळ तालुक्यात आकेरी गावातल्या शेतकऱ्याचा ओहोळात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं भरणे पूल या ठिकाणी इशारा पातळी ओलांडली. पावसामुळे रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात आज तर निवळी घाटात काल दरड कोसळली. गुहागर तालुक्यात अतिपावसामुळे झाडं पडून घर आणि मालमत्तेचं नुकसान झालं. गोंदिया जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातल्या चुलबंद नदी पात्रात अचानक आलेल्या प्रवाहामुळे रेती वाहून नेणाऱ्या बैलगाड्या अडकून पडल्या. उन्हाळ्यातून नदीपात्रातून पाणी काढण्यासाठी लावलेले पंप देखील या प्रवाहात वाहून गेले. गोरेगाव तालुक्यातल्या बबई कमरगाव या मार्गावरच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं या गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं पावसामुळे एका घराचा स्लॅब कोसळून आजीसह नातवाचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आज दुपारच्या सत्रातल्या सर्व व्यवस्थापनाचा सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली. नव्या मुंबईत पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. कोकण

0: आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याशिवाय सातारा, पुणे आणि नाशिकच्या घाट परिसरात हवामान विभागानं उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या किनारी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस येण्याची शक्यता आहे. या पावसामुळे उद्या सकाळी 11:30 वाजेपर्यंत कोकण किनारपट्टी तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अचानक पूर येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज सकाळी कॅनडामध्ये व्हॅन्कुव्हर इथं झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात स्वित्झर्लंडनं अल्जेरियाचा 2-0 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 धडक मारली. टोरांटोमध्ये झालेल्या सामन्यात पोर्तुगालनं क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला. आज रात्री अमेरिकेत आर्लिंग्टन इथं ऑस्ट्रेलियाची गाठ इजिप्तशी, मायामी इथं अर्जेंटिनाची गाठ काबो व्हर्डेशी तर कन्सास इथं कोलंबियाची गाठ घानाशी पडणार आहे. देशानं वर्षभरात 1 ट्रिलियन डॉलरचं निर्यात उद्दिष्ट ठेवलं असून यंदाच्या पहिल्या तिमाहीत त्यापैकी 15% निर्यात पूर्ण झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत व्यापार मंडळाच्या बैठकीत ही माहिती दिली. त्यादृष्टीनं निर्यातीत वाढ करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या निर्णयाचा लाभ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना होईल याची सरकार काळजी घेईल असं ते म्हणाले. राम मंदिराच्या देणग्यांमधल्या अफरातफरी प्रकरणाचा निषेध म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष येत्या 5 जुलैपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. मुंबईत वांद्रे इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या आंदोलनाचं नाव राम रक्षा आंदोलन असं असून ज्यांनी राम मंदिरात चोरी केली आहे त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असून या राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची सुरुवात मुंबईतून होत असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरात आज घसरण झाली आणि त्यानं 71 अमेरिकन डॉलर प्रतिबॅरलचा टप्पा गाठला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर. इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला देणार भेट. पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी वाटप करार स्थगित राहील या भूमिकेवर भारत ठाम. महाराष्ट्रात भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्यांना 10 लाख रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा इशारा. आणि राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन प्रभावित. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या 4 दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता प्रसारणात वेळ झालेली आहे लोकसंगीताची. आज या कार्यक्रमात ऐकूया प्रेमजी कोवे आणि सहकार्यांनी गायलेली काही भजनं. ही भजनं लिहिली आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी. ऐकूया प्रेमजी कोवे आणि सहकार्यांनी गायलेली काही भजनं.
2: दिवस निघाला नवा उठा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी रचलेली भजनं आपण ऐकलीत. ही भजनं सादर केली प्रेमजी कोवे आणि सहकाऱ्यांनी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होतोय.

तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍपवरही.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 वाजत आहेत. ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया सीमा चंद्रगुप्त आणि भूमानंद बोगम यांच्या आवाजात एक रचना.

यानंतर ऐकूया प्रतिमा राजन यांनी लिहिलेली रचना, संगीतबद्ध केली आहे विजय ठोंबरे यांनी, तर गायली आहे सरिता भावे यांनी.

यानंतर ऐकूया मोहन सामंत यांची रचना. संगीतबद्ध केली आहे कानू घोष यांनी आणि ही रचना गायली आहे आकाशवाणी गायक वृंदांनी.

आणि याबरोबरच भावधारा हा भावसंगीताचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून त्याचप्रमाणे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही प्रसारित करण्यात आला. आता ठीक 9:15 वाजता समाचार संध्या, 9 वाजता News@9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे सगळे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोत्यांनो नमस्कार. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विदुषी श्रुती सडोलीकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग दुर्गा. त्यांना तबल्यावर साथ केली आहे शंतनू खिंजवडेकर यांनी. विलंबित गत झपतालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात श्रुती सडोलीकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग दुर्गा.

श्रोत्यांनो, आज ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात श्रुती सडोलीकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग दुर्गा आपण ऐकल्यात. त्यांना तबल्यावर साथ केली होती शंतनू किंजवडेकर यांनी. विलंबित गत झपतालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला, अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर।
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं। निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर।
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म

श्रोतवे यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोतो, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरनं सहक्षेपित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:12 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कुलाबा येथे कमाल तापमान 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथेही 27 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा येथे 24 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 25 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 93% आणि सांताक्रूज येथे 95%. कुलाबा या ठिकाणी 56 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर सांताक्रूज या ठिकाणी 62.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या सरी सुरू राहतील. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, तसेच तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. 3 जुलै ते 7 जुलै दरम्यान किनारपट्टीवर 45 ते 55 किलोमीटर प्रतितास या वेगाने वारे वाहतील आणि या वाऱ्याचा वेग 65 किलोमीटर प्रतितासापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या कालावधीत मच्छीमार बांधवांनी या किनारपट्टी भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेकडनं देण्यात आला आहे. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

श्रोते भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:30 वाजले. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मनीष पिंगळे यांचं गिटारवादन. त्यांनी गिटारवर वाजवलेला राग बागेश्री. त्यांना तबल्यावर साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. विलंबित गत झपतालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात मनीष पिंगळे यांचं गिटारवादन राग बागेश्री.

सुतोनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात मनीष पिंगळे यांचं गिटारवादन. त्यांनी गिटारवर वाजवलेला राग बागेश्री आपण ऐकल्यात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोत्यो नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजले. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून. या कार्यक्रमांतर्गत पैठणी या कार्यक्रमाचा भाग दुसरा.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी. लेखिका डॉक्टर विजया वाड. सादरकर्त्या उमा दीक्षित. पैठणी पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग दुसरा. श्रोतेहो आजचा भाग ऐकण्यापूर्वी मागच्या भागात काय घडलं त्याविषयी थोडक्यात.
2: सुमती आणि तिचा परिवार यांची ही गोष्ट. सुमतीचा मुलगा शशांक आणि त्याची नवपरिणित पत्नी नम्रता रजिस्टर लग्न करून घरी येतात. सुमतीची सिने तारिका कन्या अक्षतास त्यांना घरी घेऊन येते. शशांकचं लग्न त्याचं त्यानं ठरवलेलं असतं आणि त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नम्रताच्या इच्छेनुसार लग्नाचा थाटमाट टाळलेला असतो. मात्र सुमती या नवदाम्पत्याचं स्वागत उत्साहानं पारंपरिक पद्धतीनं करू पाहते. पण उमरा ओलांडणाऱ्या नववधूला ही धान्यानं भरलेलं माप ओलांडण्याची परंपरा मात्र मान्य नसते. अर्थात सुमती विश्वनाथ शशांक अक्षता हे मनाला लावून न घेता हसून साजरे करतात. मात्र भविष्यातल्या दुःस्वप्नांची नांदी यापैकी प्रत्येकालाच ऐकू येते. इकडे सुमतीच्या ज्येष्ठ मैत्रिणीचा चित्राताईंचा मुलगा आनंद याचा ट्रेकिंगला गेलेला असताना अपघाती मृत्यू झाल्याची बातमी येते. सुमतीला तिथं जाणं आवश्यक असतं. एकीकडे नवपरिणित लेख आणि सून आणि दुसरीकडे मैत्रिणीच्या मुलाचा मृत्यू. पण तारेवरची कसरत हसतमुखानं करणं हा तर सुमतीचा स्वभावधर्म. ती घरातला आनंद साजरा करून चित्राताईंकडे सांत्वनासाठी जायला निघते.

0: बाबा,
1: येऊ का नम्रता तुमच्या खोलीत? नाही, ही सगळी चित्राबाईंकडे गेली आहेत ना, म्हणून विचारतो.
0: अहो, पण मग तुम्ही का नाही गेलात त्यांच्या बरोबर? माझी एक ओळख नाही, पण तुमची तर ओळख ओळख काय मैत्रीच आहे ना?
1: अगं, तू नवी कोरी सुनबाई आली आहेस घरात, तुला एकटं वाटू नये म्हणून मी थांबलोय तुझ्या सोबतीला.
0: दॅट्स व्हेरी नाईस ऑफ यू. मी एकटेपणाला घाबरत नाही आपण, सवय आहे मला एकटेपणाची, एकटं राहायची. तरी बरं वाटलं तुमचं बोलणं ऐकून. मी येते ना बाहेरच्या खोलीत.
1: अरे वा, ये की बोलूयात मस्त आईस पाईस. तुझी जन्मकुंडली केली आहे का गं नम्रता?
0: नाही बाई, का हो?
1: असंच.
0: तुम्हाला ज्योतिष येतं का बाबा?
1: म्हणजे अगदी ज्योतिषी असं अधिकृत लेबल वगैरे नाही लावता येणार मला, पण माझा अभ्यास आहे, बऱ्यापैकी अभ्यास आहे. बैस बघू अशी थेट माझ्यासमोर बस.
0: बसले, बोला आता. फेस रीडिंग करता की काय तुम्ही? चेहरा वाचून नेमकं भविष्य सांगणं जमतं तुम्हाला?
1: चेहरा म्हणजे त्यापेक्षा आकडेशास्त्रावर माझा जास्त भर आहे.
0: अच्छा,
1: भरोसा आहे माझा आकडेशास्त्रावर.
0: बर, मग माझी जन्मतारीख 18 आहे.
1: 18 म्हणजे मग नम्रता तुझा लकी नंबर 9 आहे.
0: 9?
1: हो, 9, 8 आणि 1 9. तू आठवून बघ, तुझ्या आयुष्यात 9व्या वर्षी किंवा 9च्या पाड्यात काही चांगल्या घटना घडल्या आहेत का?
0: बाबा, वयाच्या 9व्या वर्षी माझे बाबा आणि आई एकमेकांपासून विभक्त झाले, ही काय लकी घटना आहे का? चुलीत घाला तुमचं ते आकडेशास्त्र.
1: एक मेंढी आली कुंपणावरून उडी मारून पुढे गेली, दुसरी मेंढी आली कुंपणावरून उडी मारून पुढे गेली.
0: बाबा,
1: 21वी मेंढी आली कुंपणावरून उडी मारून पुढे गेली.
0: बास बास, आता तिथे 21च मेंढ्या होत्या, 22वी नव्हतीच.

0: मग ठीक आहे ठीक आहे. राख संपेपर्यंत मेंढ्या मोजायला मला माझ्या पत्नीनं सुमतीनं शिकवलंय.
1: अच्छा.
0: त्याचं काय नम्रता. तुझी जी सासूबाई आहे ना, ती मुक्तिनाथांची परमभक्त आहे. मी मुक्तिनाथांची टिंगलटवाळी केली तरी सुद्धा ती रागवत नाही. सरळपणे मला सांगते, तुमचा नाही ना विश्वास मुक्तिनाथांवर, नसो बापरा. रागावर नियंत्रण करायला त्यांनीच मला शिकवलं, साथ दिली आहे आणि अक्षय देत आहे. तुम्हाला राग येतोय का माझा? मग मेंढ्या मोजा.
1: म्हणजे माझ्या विधानाचा तुम्हाला राग आला होता तर.
0: हो पण नम्रता, राग आला होता, त्यातला होता हा शब्द महत्वाचा आहे, कारण तो भूतकाळ दर्शवतो.
1: दॅट्स गुड. म्हणजे 21 मेंढ्यांनी तुमचा रागही उड्या मारता मारता पळवून नेला.
0: येस यू आर राईट. आणि आता मला चक्क हसू यायला लागलंय.
1: हसू? माझ्या वयाच्या 9व्या वर्षी माझ्या आई वडिलांनी एकमेकांपासून सेपरेशन घेतलं होतं, या गोष्टीचं हसू येत आहे तुम्हाला?
0: अगं नाही ग नम्रता, मी तुझ्या त्या आकडेशास्त्र चुलीत घाला या विधानावर रागवलो, अगदी झटकन रागवलो, या गोष्टीचं हसू येत आहे मला.
1: मग ठीक आहे.
0: मला एक सांग नम्रता, तो काळ तुला स्पष्ट आठवतो?
1: अगदी सुस्पष्ट, क्रिस्टल क्लिअर. दीज आर परमनंट इम्प्रेशन्स.
0: खरंय, वयाच्या 9व्या वर्षी अशी घटना तुझ्या आयुष्यात घडली की जी तू कधीही विसरू शकणार नाहीस, हे अगदी खरंय. पण त्यानंतर काय घडलं नम्रता?
1: काय घडणार? कोर्टानं मला विचारलं, तुला कुणाजवळ राहायला आवडेल, आई की बाबा? कारण दोघंही आर्थिकदृष्ट्या सक्षम होते.
0: मग
1: मला कुणाकडेच राहायचं नव्हतं. शीघ्रकोपी आई आणि मुखदुर्बळ बाबा. मी सरळ सांगितलं जॉर्जना, ही आई नाकाच्या शेंड्यावर राग घेऊन फिरते, नकोय मला ती. आणि बाबा संशयाचा चष्मा लावतात, नेहमी आपले घुम्म, महिना महिना बोलत तरी नाहीत, नाही तर मोजकरत तरी राहतात. मला बाबाही नकोयत. मी आपले एकटीच बरी, हॉस्टेलवर राहीन मी.
0: काय सांगतेस काय नम्रता तू? अवघ्या 9व्या वर्षी तू एवढं बोलू शकलीस?
1: ज्यांचं बालपण अस्थिर असतं ना, ती मुलं लवकर मोठी होतात बाबा. एनिवे आय हॅव नो रिग्रेट्स.
0: मला तुझ्या धैर्याचं कौतुक वाटतं.
1: अशा परिस्थितीत आपोआप धीर येतो. यू हॅव नो ऑप्शन बट टू बी करेजस.
0: पण आईबाबांना काय वाटलं असेल?
1: त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, त्यांच्या फिलिंग्स. पण माझ्या मागणीवर ते दोघं काहीही बोलले नाहीत. माझ्या पोझिशनसाठी त्यांनी हट्ट धरला नाही, मला सरळ पाचगणीच्या वसतिगृहात ठेवलं. पण ठीक आहे, तेव्हापासून माझं आयुष्य शांत झालं. रोज बाबांनी संशय घेऊन आईला बोचरं काहीतरी विचारायचं आणि आईनं स्वतःच्या झिंजा उपटत कर्कश्या आवाजात दुरुत्तर करीत घर डोक्यावर घ्यायचं. हा सगळा प्रकार माझ्या आयुष्यातून एकदम वजा झाला.
0: दॅट्स इट. हेज अगं हेज नम्रता, 9व्या वर्षापर्यंत तुझ्या आयुष्यात शांतता नव्हती, ती अचानक तुला तुझ्या आईबाबांच्या सेपरेशन नंतर लाभली ना.
1: हो, म्हणजे एका अर्थानं खरंच येते.
0: अगं मग 9 नंबर लकी म्हटला तर नागार रा कशाला?
1: माझ्या 11 त्या आईची मुलगी म्हणून अनुवंशिक.
0: सुटलो बुवा. नम्रता, आत्ता तू 27 वर्षाची आहेस ना?
1: हो. आणि 9 त्रिक 27 म्हणजे मला लक लागलं असंच ना. घटस्फोटीत आई वडिलांच्या मुलीकडे बघायची समाजाची नजर विकृत असते. विशेषतः मध्यम वर्गातून उच्च मध्यम वर्गाकडे सरकलेल्या पण दृष्टी मात्र मध्यमवर्गीयच घेऊन वावरणाऱ्या माणसांची.
0: म्हणजे आमची.
1: मी वस्तुनिष्ठपणे विचार करून बोलतेय बाबा.
0: नाही पण मी व्यक्तिनिष्ठ पातळीवर विचार करू शकतो ना.
1: तुमची मर्जी.
0: काही व्यक्तिनिष्ठ प्रश्न विचारू म्हणजे चालेल?
1: विचार.
0: तू आमच्या शशांकशी लग्न करण्याचा निर्णय कसा घेतलास?
1: त्याचं लग्न होत नव्हतं अक्षतामुळे आणि माझं लग्न होत नव्हतं आई वडिलांमुळे. दोन समदुःखी माणसं एकत्र आली, साधं सोपं गणित.
0: अच्छा, आणि अक्षताबद्दल तुझ्या मनात आकस आहे का?

0: नाही म्हणजे तसा वैयक्तिक अक्षताबद्दल राग नाहीये किंवा आकसही नाहीये, पण तिच्या लाईफस्टाईलबद्दल निश्चितच राग आहे माझ्या मनात. तो का त्याचं कारणही तसंच सबळ आहे बाबा.
1: का का नाही म्हणजे मला समजू शकेल का ते कारण?
0: माझी आई, माझ्या आईची लाईफस्टाईल मी खरं बोलतीये.
1: नम्रता, मी तुझ्याशी बोलताना आडपडदा ठेवणार नाही, विश्वास ठेव. आम्हालाही सुरुवातीला फार जड गेलं आमच्या मुलीच्या बाबतीत, अक्षताच्या बाबतीत, विशेषतः मला. लग्न संस्था मोडीत काढणं वगैरे विचार पचवणं जड गेलं, फार जड गेलं.
0: पण अक्षतानं ऐकलं नाही असंच ना?
1: आपल्याच मुलीबद्दल रिॲक्ट व्हावं की नाही तुझ्याजवळ असं वाटत होतं सुरुवातीला मला. मी खरं बोलतोय नम्रता, पण तू ज्या पद्धतीनं आपलं मन उघडं केलंस त्यामुळे मी रिलॅक्स झालोय. शेवटी तू सुद्धा याच घराची आजपासून सन्माननीय सदस्य झालीस. तुझ्यापासून कसली लपवा छप्पी. नाही, अक्षतानं नाही ऐकलं.
0: तिनं नाही ऐकलं आणि तुम्ही ते खपवून घेतलं, हेच ना?
1: नम्रता, कोकरं मोठी झाली की ती कोकरं राहत नाही. स्वतंत्र माणूस हा दुसऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे आपलं जीवन कसा बेतील?
0: ते बाकी खरंच आहे म्हणा. मी तरी माझ्या आईबाबांना माझ्या लग्नाची खबर पोचवायची तसदी कुठे घेतली? मनात आलं एकमेकांची इतकी ॲलर्जी जर आहे दोघांना, तर हे हवंच कशाला? लेकीच्या लग्नाच्या निमित्तानं एकत्र यायचं ढोंग आणि तोंड देखला उपचार.
1: आता तरी कळवणारेस का?
0: हो, कळवणार आहे.
1: छा,
0: शशांक माझा चॉईस आहे, त्यांना आवडो की न आवडो, आय डोंट केअर.
1: हेही आवडलं आपल्याला? चला चला या विधानाचं सेलिब्रेशन करूयात.
0: म्हणजे?
1: अगं, तुझ्या सासूबाईंनी मगा तुला एकटीला रसमलई पाठवली, आम्ही आपले कोरडे ठक्क.
0: बाबा तुम्ही पण ना.
1: विश्वनाथ म्हटलं तरी चालेल हा मला.
0: नको, कसं तरीच वाटत. आणि बाबा म्हणायची हौसही तशीच दाबून दडपून टाकली आहे ना कित्येक वर्ष.
1: बघ बघ बघ नम्रता बघ, 9 त्रिक 27, 27 म्हणजे 7 आणि 2, 9 म्हणजे पुन्हा 9, 27 लकी ठरला तुला, तुला बाबा मिळाला.
0: सहसा मी या विषयावर बोलत नाही बाबा, पण आता या विषयावर बोलत राहिलो तर माझे डोळे माझा ऐकणार नाहीत, रडायला येईल मला.
1: ओके ओके, हा विषय बंद. चल चल चल, तर थोडी खवय्यागिरी करूया. चल, मला कंपनी देणार ना?
0: पुन्हा रसमलाई?
1: तू म्हणत असशील तर हा, जबरदस्ती नाही.
0: चालेल एक दिवस.
1: मस्त मस्त रसमलाय, मस्त आहे.
0: मज्जा आली हो की नाही?
1: बरं का, तुझ्या टोकेरी बोलण्याला थोडी थोडी ही रसमलाय लाव. काय
0: नको एवढी झालीय मी टोकदार, कळतय मला,
1: पण वळत नाही हो ना.
0: हो ना, पण घ्याल ना मला सहन करून?
1: यस मॅडम, तुझी माझी कुंडली जमणार. कारण काय? अगं, माझी सुद्धा जन्मतारीख 27 आहे, 7 आणि 2 किती?
0: 9.
1: 7 आणि 2 9, आपण जमवून घेऊ काय.

0: हेलो। या कशी आहे संगीता आणि चित्राबाई कशा आहेत?
1: बाबा, चित्रा मावशी खरंच कमालीची सोशिक बाई आहे. मला ना तिचं कौतुक अशासाठी वाटतं की सुनीला तिने खूप सांभाळून घेतलंय. किती बरं वाटलं ते बघून. अशी एखाद्या सिनेमाची स्टोरी असती ना बाबा, तर सासू काय, घरातली इतर माणसं काय, इतकी गडद रंगवली असती ना पडद्यावर की विचारू नका. सुनेला हिणवली असती, चीरफाड नुसती शब्दांची. एक नवरा खाल्ला, दुसरा नवरा खाल्ला, पांढऱ्या पायांची अवदसा. आपले मराठी सिनेमा ना बाबा.
2: पुरे पुरे अक्षता, नको ती तुलना. आणि आपले मराठी सिनेमेही आता नव्या वळणावर उभे आहेत ना. संगीताच्या आयुष्यात मात्र कठीण प्रसंग आहे हो.
3: खरं

0: आई, मला ठाऊक नव्हतं गं की आनंदची बायको MSc झाली म्हणून.
1: चांगलं आहे ना शशांक, ती
0: कोण?
1: आपल्या पायावर उभी राहू शकेल. संगीता आनंद सहस्रबुद्धे, या तरुण मुलीला आता आनंदशिवाय जगायचं आहे. आता हे शिक्षणच तिच्या जगण्याचा आधार होईल. चला, हातपाय धुवून घ्या. मी हे आवरते आणि आता जपाला बसते आणि मग आरती करायची आहे मला.
0: हो. काय नम्रता, काय बाबांनी कंपनी कशी दिली तुला?
1: अरे बाप रे, विचारू नकोस शशांक तू. बाबा आणि त्यांचं आकडे शास्त्र, हो गॉड.
0: म्हणजे बोर केलं की काय बाबांनी?
1: छे रे, उलट मजा आली.
2: चला तुम्ही आणखी मजा करा, मी निघते आता.
3: अक्षदा, निघते म्हणजे काय? लगेच निघायच्या गोष्टी कसल्या करतेस?
2: मग
3: राहा ना आजच्या दिवस. आणि काय ग, मग आज शूटिंग घेऊ नकोस असं सांगितलं होतं ना मी तुला
2: बाबा.
3: काळ मोठा क्रूर असतो
1: बाबा. काय बोलताय तुम्ही?
3: आय एम सॉरी नम्रता, खरंच माफ कर, पण माझं बोलणं तुझ्या संदर्भात नव्हतं. नम्रता, तुझं आज लग्न झालं. हा काही फक्त तुझ्या आणि शशांकच्याच आयुष्यातला आनंदाचा क्षण नाही, या कुटुंबातला प्रत्येक जण या आनंदात सहभागी आहे. आजचा दिवस आपल्या कुटुंबासाठी सुखाचा आहे. मी आपला असंच बोलून गेलो ते माझी मुलगी वयानं वाढली म्हणून.
2: म्हणजे म्हणजे काय बाबा?
3: तू अक्षर, तू लहानच का नाही राहिलीस ग पोरी? तीच इटुकली पिटुकली परी, फ्रॉक घालून घरभर हुंदडणारी, बाबांच्या पाठीवर घोडा घोडा करणारच म्हणून हट्ट धरणारी, का मोठी झालीस तू अक्षता?
2: बाबा काय हो बाबा, लहान मुलांसारखं.
3: ए मग नको ना जाऊ तू आज, निदान आज तरी नको जाऊस बघ. गेलीस ना तर 2-4 दिवसांनी जा. दिवसचे दिवस, आठवड्याचे आठवडे तुला पाहिल्याशिवाय गेले की मला नाही ग चैन पडत
2: बाबा.
3: खूप एकटा पडतो मी.
1: हे मात्र अति झालं हा बाबा. आजचा दिवस खचितच अक्षताचा नाही, माझा आणि शशांकचा आहे. आजचा दिवस हिला हिरोईन नाही होता येणार, माझा तीव्र आक्षेप आहे.
2: जळली बाबा नम्रता. नम्रता तू काळजी नको करूस, हे माझे बाबा ना फार हळवेत, माया दुथडी भरून वाहते त्यांच्या काळजात. तू घेशीलच अनुभव म्हणा, मी नसले की ती माया तुलाच मिळणार अगदी सगळीच्या सगळी.
1: मला अशी बदली माया नकोय, बिनमायेचं जगायची मला चांगली सवय, वर्षानुवर्ष चांगली टफ आहे मी.
0: अरे अरे अरे, तुम्ही तर भांडीच आपटायला लागला ठाण ठाण.
2: मी नाही आपटत आहे, हीच आपटतीये ठाण ठाण, तुझी बायको.
0: ओके ओके. नम्रता तू तू खोलीत येतेस का आपल्या?
1: एकसारखं काय रे खोलीत खोलीत, जीव उबला माझा.
0: मग बाहेर जाऊया का आपण दोघंच?
1: मी एकटीच जाऊन येते.
0: अगं तू
3: कठीणच आहे रे बाबा.
2: बाबा तू तू नको चिंता करूस. अरे तू चिंता करून शशांक आणि नम्रताच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? उलट सलामीलाच ती अशी स्वच्छ आणि मोकळी आहे, ते एका परीने उत्तमच आहे, नंतर किचकिच नाही. आणि बाबा मला नम्रताची एक गोष्ट आवडली, तिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे असा तरी प्रकार नाही आहे, आरपार खरी वाटते ती मला. नको काळजी करूस तू.
3: अक्षते तू असं आरेतुरे केलंस ना की मला खूप बरं वाटतं बघ, एकदम रिलॅक्स वाटत.
2: बाबा तसं वाटावं म्हणून तर म्हटलं. चला माय माऊली काय करतात ते आता बघूया.
3: चला चला.
1: घ्या खडीसाखर, घ्या प्रसादाची. हे काय शशांक, नम्रता कुठे?
2: नम्रता बाहेर गेली.
1: बाहेर आत्ता?
2: एकटीच.
1: आणि आणि शशांक कुठे आहे?
3: तो गेलाय तिच्या मागे मागे. मी सांगतो तुला सुमती, हे नवं नातं शशांकला फार भारी पडणार आहे.
1: पुरे हो विश्वनाथ, नका भराभरा कन्क्लुजन्स काढू, सगळं ठीक होईल. मुक्तीनाथ

0: तू काही म्हणा सुमती, माझ्या मनात हे रिलेशन टिकण्याविषयी लग्नाच्या अगदी पहिल्याच दिवशी शंका निर्माण झाली. नाही काय, तिचा लकी नंबर जन्मतारखेप्रमाणे 9 आहे. म्हणजे खरं तर हे 27वं वर्ष तिला लकी असायला हवं. पण या नम्रताच्या बाबतीत ना सगळे नियम उलटेच झालेत बघ. अगं, वयाच्या 9व्या वर्षी तिचे आई वडील एकमेकांपासून विभक्त झाले.
1: विश्वनाथ, तिचं आयुष्य तुमच्या संख्याशास्त्राच्या नियमाला अपवाद असेल. अपवादानच नियम सिद्ध होतो ना.
0: पण
2: किंवा बाबा, तिची जन्मतारीखच चुकीची असेल. म्हणजे चुकीची लागते ना कधी कधी. आई बाबा सांगतील त्या तारखेवर विश्वास ठेवावा लागतो तसं.
0: येस येस, देअर इज अ पॉइंट. अक्षदा, तुझ्या बोलण्यामध्ये तथ्य आहे. तिचा जन्म रात्री 12च आहे का ग सुमती?
1: मला हो काय ठाऊ.
0: हो, तुला मुक्तीनाथांशिवाय दुसरं काय ठाऊक असणार म्हणा. पण मी सांगतो ना, तिचा जन्म नक्की रात्री 12चा असणार. अगं, तेव्हाच आयुष्याचे 12 वाजले.
2: बाबा काय बोलता तुम्ही.
0: नाही नाही, मला म्हणजे मलाही कणव वाटते ग तिच्याबद्दल. पण रात्री 12चा जन्म असेल ना, तर कसं होतं, हे असे घोटाळे होतात. आधीचा दिवस धरायचा की नंतरचा?
1: आता ती घरी आली ना की तुम्ही तिलाच विचारून टाका. म्हणजे तुमचं शंका निरसन होईल आणि नव्याने संख्याशास्त्राची गणित मांडायला बरं पडेल तुम्हाला.
2: ऐका आईचं, आदेश ऐका आईचे जरा.
0: आदेश तिचे नसतात, मुक्तीनाथांचे असतात.
2: हो पण चांगलेच असतात ना.
0: म्हणजे आता तुलाही मुक्तीनाथ डसले वाटत?
2: डसले बाबा, काहीतरी काय बोलताय तुम्ही.
1: अक्षु, हे बघ, शब्दानी शब्द वाढतो. त्यांना बोलू दे, काय बोलायचं ते बोलू.
2: आई अगं,
1: तू काही बोलू नकोस त्यावर, प्लीज.

0: हॅलो हॅलो, कोण संगीतास ना?
1: हो मीच बोलते.
0: संगीता, मी सुमती मावशी. मी आता ध्यान जप करत होते, तुझ्यासाठीच प्रार्थना करत होते. तेव्हा तुला शांती मिळावी, नवीन मार्ग सापडावा हीच इच्छा आहे बाळा.
1: सुमती मावशी, काही ऐकण्याच्या मनस्थितीत मी आत्ता नाही आहे. प्लीज आत्ता नको काही बोलणं.
0: मला समजत नाही का बाळा? हे बघ, अगं, आपल्या मनाची आणि आत्म्याची किती ताकद आहे हे आजमावून बघत असतो परमेश्वर. त्याच्यापाशीनं दुःखाची भट्टी सदा रसरसलेली असते बघ. ताऊन सुलाखून बाहेर पडलेलं माणूस वेगळंच असतं संगीता.
1: पण मावशी, माझ्याच वाट्याला दुःख का? मी तर साधी माशी सुद्धा मारली नाही आजवर. पण मला सुखाने जगूच द्यायचं नाही असं ठरवलंय नशिबाने.
0: असं नको म्हणूस ग, असं म्हणू नकोस. तू चित्राताईकडे बघ, आनंद मुलगा होता ना तिचा, तिला तर किती यमयातनांना सामोरं जावं लागतंय, हो ना बाळ?
1: आज आज माझं सांत्वन शब्दांनी नाही होणार मावशी. मला काही दिवस एकटी सोडा, मी हात जोडते.

0: काय करावं या पुरीच्या बाबतीत तेच समजेन असं झालंय. जीव अगदी कासावीस होतो तिच्यासाठी. पोर काय ऐकायच्या मनस्थितीतच नाही.
1: अगं पण ही घाई होतीये सुमती तुझी. हो, मी आणि अक्षता दोघं ऐकत होतो तुझं बोलणं. हे बघ, संगीताला दुःखातून वर यायला वेळ नको का द्यायला.
0: बरोबर आहे, पण

0: नवीन जीवन ती जितक्या लवकर सुरू करेल तितक्या लवकर तिला तिच्या दुःखावर उतारा सापडेल ना.
1: काय तुझ्या मनात तरी काय आहे सुमती?
2: बाबा, तुम्ही कशाला डोकं घालताय त्यात? आई काहीतरी चांगलाच विचार करत असेल ना. विश्वास आहे ना तुमचा आईवर?
1: माझ्यावर कुणाचा विश्वास नाही हे मात्र पक्क कळलंय मला.
2: बाबा, काय हो असं तुम्ही लगेच ना लहान मुलासारखे रुसता तुम्ही. केवढंसं तोंड झालंय तुमचं.
1: ते जाऊ दे ग सगळं राहील. आमचं आम्ही गाठोडेत टाकलं, पण तू राहतेस ना अक्षय, ते निदान आज तरी.
2: म्हणजे काय, बिषाद आहे का माझी तुला नाराज करायची?
1: छानी माझी छोनकोलीची.
2: एक्सक्यूज मी. बाबा,
1: कट
2: बाबा काय आहे, फोन का कट केलात माझा?
1: मग काय करू, कोणीतरी प्रोड्युसरच असणार ना फोनवर. अभी आऊ के मिलू के याऊ एन त्याऊ. या सिनेमावाल्यांना वेळ काळ कशाचं भानच नसतं. भाषा सुद्धा स्पर्शाची, साधं बोलणंच नाही. बघणाऱ्याच्या नजरेला किती वावगं वाटतं, भान सुद्धा नसतं त्याचं त्यांना. हाऊ स्वीट हाऊ नाईस करत मिठ्या मारतात लेखाचे.
2: बाबा प्लीज द्या तो फोन आता, मला बोलू दे. हाँ हाँ जी, हाँ हाँ क्या अभी? नहीं अभी नहीं प्लीज़ आकाश जी, आज मैं अपने बाबा के साथ रहना चाहती हूँ. प्लीज़ आज आज मुझे अकेली छोड़ दीजिए प्लीज़.
1: कहेगा अक्षय ते कोण आहे आज सोकाजीराव आकाश जी, त्याला आकाशातच ठेव इथे असे तो.
2: सोडला रे बाबा, आकाशातच सोडला.
1: आणि काय गं एवढं गोडी गुलाबीनं बोलायची काय गरज होती त्या आकाशशी?
2: बाबा, इंडस्ट्रीतल्या लोकांशी ना तोडून किंवा फटकून नाही वागतायत. तुमची दुनिया वेगळी असते, माझी वेगळी आहे.
1: म्हणून तर वेगळी चूल मांडलीस.
2: मी जर इथे तुमच्या जवळ राहिले असते तर तुम्हाला बोलताच आलं नसतं. हरघडी रुसल्यावर बोलणार कसं? त्यापेक्षा आहे ते चांगलं आहे. मी माझी येते तेव्हा इथली, फक्त ह्या घराची. आणि इथे येताना नटीपणाची वस्त्र मी उतरवून ठेवते, माझा मुखवटा मी काढून ठेवते, कारण ह्या घराची लेक आहे ना मी. तेवढंच निखळ सत्य आहे.
1: आहेस ग आहेस, आणि हे सत्य अक्षय असंच राहील.

0: पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. लेखिका होत्या डॉक्टर विजया वड. यातील भूमिका आणि कलावंत विश्वनाथ, मिलिंद सफई, अक्षता, पल्लवी वैद्य, शशांक, प्रसाद पणसे, नम्रता, अनुपमा ताकमुगे, वैजनाथ, आकाश आणि टॅक्सीवाला, सुनील होळकर, मोहन, अक्षय पेंडसे आणि सुमती, इला भाटे. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना चाळसकर यांनी आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतो, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:29 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार. हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

शुतो गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कल्याणी साळुंखे यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मेघ मल्हार त्यांना तबल्यावर साथ केली आहे निलेश जाधव यांनी. मध्यलयगत झपतलात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तलात निबद्ध आहे. ऐकूयात कल्याणी साळुंखे यांचं गायन राग मेघ मल्हार.

श्रुतनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात कल्याणी साळुंखे यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मेघमल्हार आपण ऐकला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, रविवारी 5 जुलैला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आणि नेत्रा भगवान यांचं कविता वाचन. महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. संगीतकार पांडुरंग दीक्षित यांच्याबद्दलची माहिती सध्या आपण घेत आहोत. आज या कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकूया. पांडुरंग दीक्षित हे मॅट्रिक झाल्यानंतर जे जे स्कूलमध्ये गेले ते चांगले चित्रकार होते, पण पुढं परिस्थिती चांगली राहिली नाही, त्यामुळं त्यांनी हा कोर्स सोडून दिला. आणि त्याच सुमारास त्यांना सिमला इथं मोठ्या पगाराची नोकरी देखील आली होती, पण संगीतामध्ये प्रचंड त्यांना आवड होती त्यामुळे ती नोकरी देखील त्यांनी नाकारली. त्यांनी संगीतबद्ध केलेलं नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गाणं आपण ऐकूया. राम उगावकर यांनी लिहिलेली अतिशय सुंदर अशी ही लावणी पांडुरंग दीक्षित यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

पांडुरंग दीक्षित यांनी संगीतबद्ध केलेले चित्रपट सांगायचे तर 1955 सालचा शिर्डीचे श्री साईबाबा, 77 साली नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं, 1980 साली जिद्द चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं, 83 साली पायगुण या चित्रपटालाही संगीत दिलं. त्यानंतर आणखीन एक चित्रपट आला होता बाळूचं काका, पण तो प्रदर्शित झाला नाही. श्रोतेहो, पांडुरंग दीक्षित यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी जिद्द या चित्रपटातली त्यांनी संगीतबद्ध केलेली ही ढंगदार अशी लावणी ऐकूया.

पांडुरंग दीक्षित यांची पत्नी विनोदिनी याही प्रख्यात गायिका होत्या. हसत रजनी चंद्रविहारी हे त्यांनी स्वतः लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं द्वंद्वगीत फारच त्या काळामध्ये गाजलं होतं. प्रतिज्ञापूर्ती, सारीपाठ, वसंत पंचमी, होळीचा बहार अशा अनेक संगीतिका त्यांनी स्वतः लिहून आकाशवाणीवरून प्रसारित केल्या होत्या. याशिवाय संगीत संसार, मामांजीचे आशीर्वाद, देवीची गाणी याही संगीतिका त्या काळात खूप गाजल्या होत्या. पांडुरंग दीक्षित यांनी संगीतबद्ध केलेली जिद्द या चित्रपटातली आणखीन एक लावणी.

पांडुरंग दीक्षित यांनी अनेक लघुपट देखील निर्माण केले होते. ब्रेकडाऊन इन टेलिफोन या लघुपटाला त्या काळात जिनेव्हामध्ये गोल्ड मेडल देखील मिळालं होतं. पायगुण या चित्रपटातली सीमा प्रकाश यांनी गायलेली एक आगळी वेगळी लावणी आता आपण ऐकूया. राम उगावकर यांनी लिहिलेली ही लावणी आहे. ही लावणी आपल्या फारशा ऐकण्यात नाहीये, पण अतिशय सुंदर अशी ही लावणी आहे. आपण ऐकूया.

पांडुरंग दीक्षित हे ओडियन कंपनीसाठी गाणी लिहित आणि त्याला चालीही लावत. पायी खडावा कुठे नेतो सरे गोविंदा किंवा दुमदुमला अवघा हिंद यासारखी गाणी त्यांनी लिहिली. 1955 साली शिर्डीचे श्री साईबाबा यासाठी त्यांनी अतिशय सुंदर अशी गाणी संगीतबद्ध केली होती. आणि मन्नाडे आणि मोहम्मद रफी यांना मराठीमध्ये त्यांनीच प्रथम गाण्याचीही संधी दिली. पायगुण चित्रपटातलीच आणखीन एक लावणी आपण ऐकणार आहोत. पुष्पा पागधर यांनी ती गायलेली आहे. रंगरातीचा संग राम उगावकर यांची ही रचना आहे.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोत्र हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून।

0: श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत स्वस्थ भारत.
1: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात हार्निया या पोटाच्या विकाराबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये आपण फार बारकाईनं आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. शरीर तर आपल्याला

0: प्रत्येक आजाराचं इंडिकेशन देत असतं, पण आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला सध्या वेळ नाही आहे. मग त्याचं रूपांतर भयानक अशा स्वरूपात होतं, मग आपण जागे होतो. तर हर्नियाच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं आहे. तर हा हर्निया नेमका का होतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, आणि तो जर चुकून झालाच तर त्याची उपचार पद्धती काय आहे, हे आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हर्निया या पोटाच्या विकाराबद्दल आज आपल्याला माहिती देण्यासाठी जनरल सर्जन डॉक्टर प्रीती जयकर ह्या आलेल्या आहेत. डॉक्टर प्रीती जयकर ह्या गेली 25 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून हर्निया या विकाराची माहिती करून घेऊया. डॉक्टर प्रीती जयकर, आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: धन्यवाद सुचेता, आणि सर्व श्रोतांना माझा नमस्कार.
0: डॉक्टर, हर्निया म्हणजे नेमकं काय विकार आहे?
1: हर्निया म्हणजे सगळ्या सोप्या भाषेत आपण सांगितलं तर आपल्या पोटाच्या भिंतीत जेव्हा काही कमकुवतपणा येतो किंवा वीकनेस येतो, तेव्हा आतलं काहीतरी जसं आतडं आहे ते बाहेर फुगल्यासारखं दिसतो.
0: अच्छा.
1: ह्या विकाराला आपण नाव दिलेलं आहे हर्निया.
0: अच्छा.
1: आणि आपल्या देशात 15-20% लोकांमध्ये त्यांच्या आयुष्यात कधीतरी हे प्रॉब्लेम आढळतं.
0: डॉक्टर, या हर्नियाचे मग काही प्रकार आहेत का?
1: जेव्हा रुग्ण जे आमच्याकडे येतात ते सिम्पटम घेऊन येतात की काहीतरी फुगल्यासारखं पोटात दिसतंय म्हणून.
0: कुठल्या भागामध्ये नेमकं?
1: तर पोटाच्या भिंतीमध्ये सर्वसाधारण पुरुषांमध्ये जांघेच्या वरच्या भागला त्यांना ते गाठ दिसतात. त्याला इंग्लिशमध्ये आम्ही इंग्वायनल हर्निया असं नाव दिलेलं आहे.
0: अच्छा.
1: आणि जेंट्स आणि लेडीज दोघांमध्ये नाभीच्या भोवतीत हे गाठ दिसतात, त्याला अम्बलिकल किंवा पॅरअम्बलिकल असे नाव दिलेले आहेत.
0: अच्छा.
1: तर हर्नियाचं जसं तुम्हाला सांगितलं, काहीतरी वीकनेस आहे किंवा काहीतरी भोक पडतो आणि आतला काहीतरी गोष्टी बाहेर आपल्याला चामडीच्या खाली ते हातात लागतो फुगल्यासारखं किंवा गाठसारखं. तर जिथे जिथे कॉमनली हे दिसतात किंवा सर्वसाधारण दिसतात ते एक तर जांघेच्या भागी जेंट्समध्ये, आणि जेंट्स आणि लेडीज दोघांमध्ये नाभीच्या भोवतीत, आणि ज्या लोकांमध्ये पोटाचं काहीतरी ऑपरेशन झालेलं आहे त्या ऑपरेशनच्या ठिकाण पण कधी हे कमकुवतपणा येतो, आणि त्याला आम्ही इन्सिजनल किंवा वेंट्रल हर्निया असं त्याला म्हणतात आम्ही.
0: अच्छा. मग ते ऑपरेशन कुठल्याही प्रकारचं झालं तरी त्या ठिकाणी होतं का?
1: हो, कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं तर त्या जागी जिथे ऑपरेशन झालेलं आहे,
0: जिथे टाके पोटाला दिसतात,
1: बरोबर, तर त्या जागी ते वीकनेस आलं तर त्याला एक नाव आहे ज्याला आम्ही इन्सिजनल हर्निया असं म्हणतात.
0: अच्छा. पण डॉक्टर, तुम्ही वीकनेस सांगताय तर वीकनेस हा तर पूर्ण आपल्या शरीरासाठी असतो, तर फक्त तीच जागा का ती गाठ पकडते, काय नेमकं आहे?
1: आता ह्याच्यासाठी थोडस आपल्याला आपल्या पोटाची भिंती आहे त्याच्याबद्दल थोडस आपल्याला माहिती पाहिजे. तर पोटाच्या भिंतीमध्ये आपल्याला पुढे काही हाड नाही आहेत सपोर्टसाठी. तर पोटाची आतडी आहे किंवा जे बाकीचे अवयव आहे त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला 3 लेअरचे मसल असतात, स्नायू असतात.
0: अच्छा.
1: अच्छा. ह्या स्नायूचा जो स्ट्रेंथ आहे किंवा त्याचा जो आधार आहे तो त्या टोनवरती असतो, मसल टोन जे आपण म्हणतो ते.
0: अच्छा.
1: तर ह्याच्यामध्ये पोटाच्या दोन ठिकाणी जसं आपल्याला नाभी आहे, ते नाभी आपण म्हणतो की जन्मापासून जो स्कार आहे किंवा पॉइंट आहे तो जन्मापासून असतो, कारण तिथेच ते आपला अम्बिलिकल कॉर्ड अटॅच असतो. तर तो एरिया सर्वात वीक पॉइंट आहे.
0: अच्छा.
1: तर स्ट्रेच किंवा वीकनेस किंवा जसं आपल्याला वजन आपला वाढतो किंवा आपण एक्सरसाइज करत नाही त्या लोकांमध्ये तो एरिया स्ट्रेच होतो, आणि हे स्ट्रेच झाल्यामुळे तो एरिया वीकनेस होऊन हळूहळू त्याला गॅप पडतो, भोक पडतो, आणि आतली जी आतडं आहे किंवा आतड्याचा वरचा एक कव्हर आहे तो बाहेर येतो.
0: अच्छा.
1: जांघेच्या भागेत जो पुरुषांमध्ये होतो त्याच्यामध्ये नैसर्गिक एक छोटासा कॅनाल म्हणतात त्याला, इंग्वायनल कॅनाल, जे आतला जो वॅस्क्युलर जे आपण नस वगैरे वरतो ते आतून पोटाच्या आतून ते बाहेर येतो. तर त्या गॅपमध्ये जे ऑलरेडी नैसर्गिक आहे तिथे वीकनेस झाली किंवा लहान वयांमध्ये त्याच्याबरोबर आतला एक सॅक सारखा बाहेर येतो त्याला आम्ही इंग्वायनल हर्निया म्हणतो. तर म्हणून ते जास्त जेंट्समध्ये किंवा पुरुषांमध्ये ते त्या टाईपचा गाठ आम्ही बघतो.
0: अच्छा. महिलांमध्ये नाही जांघेमध्ये गाठ तुम्हाला दिसत का? की प्रमाण कमी आहे?
1: कमी प्रमाण आहे, कारण 70-80% हे जे इंग्वायनल हर्निया आहे ते जेंट्समध्ये आहेत, आणि फक्त अराउंड 3% किंवा 3% लोकांमध्ये ते स्त्रियांमध्ये आम्ही ते

0: शकतो.
1: अच्छा.
0: आणि हे स्त्रियांमध्ये बाळावस्थेमध्ये म्हणजे जे एकदम लहान मुलांमध्ये असतात त्याच्यामध्ये ते दिसतात.
1: डॉक्टर प्रीती, मला नेमका हाच प्रश्न विचारायचा आहे की याला वयाचं काही बंधन आहे का, म्हणजे लहान मुलांमध्ये हर्निया दिसतो का?
0: बिलकुल दिसू शकतो. जन्मजात शिशूपासून किशोरावस्थेपर्यंत म्हणजे 18 वर्षापर्यंत हे प्रकार कंजेनायटल हर्निया असं मानलं जातं. आणि ह्याचा जो मी आता तुम्हाला जसं सांगितलं की तो जो रास्ता आहे जो नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये थोडंसं वीकनेस किंवा त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये थोडंसं आतली एक पिशवीसारखं बाहेर येते आणि कधी कधी आतडं पण येऊन लहान वयामध्ये म्हणजे बाळांमध्ये पण ते जाऊन अडकू शकते.
1: अच्छा. मग हे लहान मुलांचं आईला कसं दिसून येतं, आईने कसं लक्ष ठेवायला पाहिजे ह्या गोष्टीकडे?
0: फुगल्यासारखं दिसेल तिकडे आणि रडताना किंवा उभं राहिल्यावर ते जे जांगेच्या एरियामध्ये तो दिसतो किंवा नाभीच्या एरियामध्ये दिसतो आणि झोपल्यावर ते बसून जातो.
1: अच्छा. पण ही गाठ हर्नियाची जी आहे ती काही दुखते का?
0: तुम्ही एकदम बरोबर प्रश्न विचारला सुचेता. ह्याचा सर्व लोकांमध्ये हा एक गैरसमज आहे की गाठ दुखल्यावरतीच आपण डॉक्टरकडे जायचं. पण हर्निया जसं मी तुम्हाला आधी समजवलं ते भिंतीमध्ये कमकुवतपणा आहे. आता आपल्याला फक्त गाठ दिसतात आणि सर्वसाधारण सगळ्या लोकांमध्ये हेच एक प्रकार असतो की गाठ आहे पण ते बरेच वर्ष आहे मला त्रास देत नाही, तर बहुतेक त्याच्यामध्ये आपल्याला काही करायची गरज नाही पडू शकते. पण हा प्रॉब्लेम असा आहे की जो भोक आहे किंवा जो वीकनेस आहे तो लहान असून म्हणजे 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर कधी कधी त्याच्यापेक्षा लहान असल्यावर आतली अतडी फसून गेली म्हणजे त्या गॅपमध्ये फसून गेली तर तो इमर्जन्सी सिच्युएशन येऊ शकतो. आणि त्या सिच्युएशनमध्ये जेव्हा आतडी चा जो रक्तप्रवाह आहे तो बंद झाला तर जो आतडी फसलेली आहे त्याला काळपणा येऊन त्याला आम्ही जे गँग्रीन म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला आमच्या सर्जरी लँग्वेजमध्ये स्ट्रँग्युलेटेड हर्निया.
1: अच्छा.
0: हे प्रकार लगेच म्हणजे जीवाला धोकापर्यंत पेशंटला त्रास होऊ शकतो आणि इमर्जन्सीमध्ये आम्ही ऑपरेशन करतो. तर कुठेही असं गाठ आलं लक्षात आणि आमच्याकडे जे येतात ते बरेच वर्ष म्हणजे नाभीच्या बाजूला जे गाठ आहे ते बरेच वर्ष घेऊन येतात. कारण एक तर त्यांना लक्षात येत नाही, बरेच वर्षाआधी जो नाभीचा आकार आहे तो हळूहळू पुढे येतो, मग त्याचा जो फ्लॅट होऊन जातो, मग त्याला फुगा येतो पण तरीही दुखत नाही. तर ह्या स्टेजमध्ये त्यांना वाटतो की बाबा मला काहीतरी दिसतंय हातात आंघोळ करताना किंवा हात लागताना, पण तरीही त्यांना लक्षात येत नाही की हे हर्निया असायची भीती आहे म्हणून. तर जे आम्हाला कॉम्प्लिकेशन्स आढळतात ते आपल्याला अवॉइड करायचं किंवा प्रिव्हेंट करायचं आहे. तर ज्या लोकांमध्ये त्यांना वाटतो की मला कुठेतरी असं गाठ दिसतंय तर ते चेक केलेलं बरं.
1: अच्छा. मग तुमच्याकडे डॉक्टर मोठ्या वयोगटातली जी मुलं ते काय तक्रारी घेऊन येतात आणि येतात का?
0: हो हो ते येतात. जसं तुम्हाला सांगितलं ते जे इंग्वायनल हर्निया आहे किंवा जांगेच्या साईडला हर्निया आहे तर जे पुरुष आहेत ते येतात की माझ्या जांगेच्याकडे मला गाठ सारखं दिसतंय.
1: अच्छा.
0: आणि अर्ली स्टेजमध्ये जेव्हा ते त्यांना कळते ते झोपताना किंवा असं फ्लॅट होताना तो हर्निया बसतो किंवा गाठ बसतो हे क्लासिकल सिम्पटम आहेत. ते लक्षण ते तसं आम्हाला सांगतात की झोपताना ते जातो आणि आम्ही जेव्हा उभं राहतो किंवा खोकला करतो तेव्हा ते दिसतं आणि कधी कधी जड वाटतो की तो जागा असं वाटतं की काहीतरी आहे ते जड वाटतो. आणि थोड्या वर्षानंतर किंवा महिन्यानंतर ते अनप्रेडिक्टेबल आहे पण थोड्या महिना किंवा वर्षानंतर तो गाठ बसत नाही परत तसंच राहतो. आणि लेट स्टेजमध्ये तो दुखतो किंवा त्याच्यावरती जसं तुम्हाला आधी सांगितलं की आतडी फसली किंवा काहीतरी त्याचा रक्तप्रवाह गेला तर ते खूप दुखून उलट्या घेऊन किंवा ते कॉम्प्लिकेटेड स्टेजमध्ये पण आमच्याकडे येतात.
1: अच्छा. मग ती गाठ हाताला लागते कशी, टणक असते, मऊ असते, कशी असते साधारण आणि आकार काय असतो तिचा?
0: बेसिकली तिथे त्याच स्पेसिफिक जागी जसं जांगेच्या वरच्या म्हणजे जर पोट आणि जांग आहे त्या जंक्शनला तिथे गाठ दिसतात. हाताला लागेल ते मऊ पण लागू शकतो, थोडंसं फर्म लागतो हाताला. कडक ऍक्च्युली लागायला नाही पाहिजे कारण कडक म्हणजे ते थोडंसं जास्त वेळ तिथे बसल्यासारखं जेव्हा ते टिश्यू असतो तेव्हा ते तसं कडक दिसतो. पण मोस्टली ते मऊ दिसतो आणि हाताला मऊ लागतो आणि आपण झोपल्यावरती आपण जर थोडंसं त्याला हात लावलं तर आपोआप आत जातो.

0: आणि बेंबीजवळची गाठ जी असते ती
1: बेंबीच्या वळची सिमिलर आहे. म्हणजे आपण पहिलं जेव्हा सुरुवातीला आपण खोकला केला किंवा आपण उभं राहून बेंबीच्या जागेवरती आपण हात लावला तर आपण काहीतरी तिकडे नॉर्मल पेक्षा काहीतरी विचित्र वाटतो की काहीतरी आहे आतमध्ये गाठ सारखं दिसते आणि तो जागा लहान आहे तर आपल्याला काही एवढं समजत नाही की तो कडक आहे की मऊ आहे. पण युजली थोडस मऊ कडक त्यामध्ये थोडस फील होतो आणि ते वाढत गेल्यानंतर तो जागा जो आहे झोपल्यावरती सुद्धा तो जागा फुगल्यासारखा दिसतो.
0: म्हणजे बेंबीच्या जवळचा
1: बेंबीच्या जवळचा कारण तिकडचे जे भोका आहेत ते युजली लहान असतात तर अडकण्याची भीती जास्त असते.
0: अच्छा.
1: तर ते जेव्हा थोडे महिने किंवा वर्ष गेले तर ते तसंच राहतो फुग्यासारखंच राहतो आणि अजून आपण त्याच्यावरती दुर्लक्ष केलं तर वरची जी चामडी आहे ते एकदम पातळ होऊन जाते.
0: अच्छा.
1: आणि कलर थोडासा रेडिश होतो किंवा ब्लूश होऊ शकतो तर त्याचे ते असे पण पेशंट येतात खूप दुर्लक्ष करून पूर्ण फुग्गासारखं म्हणजे लिटरली आपण बघितलं तर फुग्गाच दिसतो तिकडे.
0: अच्छा. मग डॉक्टर असं काही आहे का की याचं पुरुषांमध्ये प्रमाण जास्त आहे हर्नियाचं महिलांमध्ये कमी आहे किंवा काय आपण याचं प्रमाण ठरवू शकतो?
1: बेंबीच्या कडचा जो हर्निया आहे ते लेडीजमध्ये किंवा स्त्रियांमध्ये थोडंसं जास्त आहे आणि याचं कारण मुख्य दोन तीन आहेत. एक तर लेडीज जास्त कसरत करत नाही म्हणजे जे एक्सरसाइज पोटाचा असो ते जास्त करत नाही. सेकंडली आणि मोस्ट इम्पॉर्टंटली गर्भधारण गर्भधारणमध्ये पूर्ण जो स्नायू आहे तो स्ट्रेच होतो आणि गर्भ झाल्यावर आपण व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर तो वीकनेस जो स्ट्रेचमुळे झालेला आहे ते परत परत गर्भधारण झाल्यावर ते अजून राहतो.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामुळे सर्वात परत विकनेसचा जो पॉईंट आहे तो नाभी आहे तर तिथे आम्ही लेडीजमध्ये थोडंसं जास्त बघतो. सेकंडली जे लठ्ठपणा आहे किंवा ट्रंकल ओबेसिटी म्हणजे जे पोटावरचा जो चरबी आहे ते परत लेडीजमध्ये किंवा स्त्रियांमध्ये थोडंसं जास्त आहे.
0: अच्छा.
1: पण हा जो लठ्ठपणाचं कारण आहे तो जेंट्समध्ये पुरुषांमध्ये पण आहे तर पुरुषांमध्ये पण ओबेसिटी किंवा लठ्ठपणामुळे आम्ही हे बघतो.
0: डॉक्टर मनामध्ये हाच प्रश्न एक येतो की गर्भवती महिलांचा आता तुम्ही विषय काढलात तर समजा महिला गर्भवती आहे आणि तिला हर्निया झाला तर अशा वेळी काय करता तुम्ही? होऊ शकतो का?
1: बिलकुल होऊ शकतो. हर्निया आपण गर्भावस्थेच्या आधी आपल्याला कळलं तर आपण हर्नियाचा जो लोकेशन आहे नाभी आहे त्या ठिकाणी आपल्याला ते बिफोर प्रेग्नन्सी किंवा गर्भाच्या आधी कळलं आणि तो आपल्याला गॅप लहान वाटला आणि फसण्याची भीती आपल्याला जास्त वाटली तर आपण सजेस्ट करतो किंवा ॲडवाईस करतो की त्याचं ऑपरेशन तुम्ही आधीच करा. पण गर्भावस्थेला जेव्हा होतो तेव्हा युजली जसं युट्रस वाढतो गर्भावस्थेमध्ये तर ते कव्हर होतो तो एरिया स्ट्रेचमुळे तर त्याच्यामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन कमी आहे आणि बरेच स्त्रियांमध्ये हा जो बिंबीच्या जागी फुगला असतो ते आपोआप पण बसतो. म्हणजे एक वर्षामध्ये थोडस ते वीकनेस आहे तो स्नायू जसं स्ट्रेच होतो ते तसं बसून पण जातो तर त्या अवस्थेमध्ये आपण नॉर्मली ऑपरेशन करत नाही कारण बाळाला पण रिस्क आहे. कॉम्प्लिकेशन काय झालं तर मग आपल्याकडे चॉईस नाही आहे.
0: अच्छा. डॉक्टर तर सध्या व्यायाम म्हणजे फक्त चालणंच असं होत नाही कारण मॅक्झिमम लोक जिमकडे वळत आहेत. मग जिममध्ये आपण जो व्यायाम करतो ज्या कसरती करतो मोठमोठी वजन उचलणं बऱ्याच काही कसरती तिथे आहेत तर त्या लोकांनी काही विशेष काळजी घ्यायची आहे का हे होऊ नये म्हणून? आणि असं नाही की कोणाकोणाची ऑपरेशन्स पण त्याच्यामध्ये झालेली असतात तर काही काळजी घ्यावी लागते का अशा लोकांना?
1: बिलकुल सुचेता. मी आता कमकुवतपणा सांगितला एक कारण. दोन तीन अजून मुख्य कारण आहे ज्याच्यामुळे हे वाढू शकतो. आता आपली पोटाची भिंती आहे त्याच्यामध्ये काही स्ट्रेनिंग फॅक्टर आला म्हणजे ज्या लोकांना वजन उचलतात किंवा चुकीच्या प्रमाणाने वजन उचलतात.
0: अच्छा.
1: हे लोक जिममध्ये म्हणजे त्यांची कॅटेगरी याच्यामध्ये येते. म्हणजे आपण वजन उचलताना त्याचा जो पोझिशन आहे ते व्यवस्थित नाही घेतलं किंवा नाही केलं तर ह्या हर्नियाचा प्रकार त्यांच्यामध्ये होतो. लठ्ठपणा आपण ऑलरेडी बोललो आणि कुठल्याही प्रकारचा स्ट्रेनिंग फॅक्टर जसं बद्धकोष्ठता किंवा जे वयस्कर पुरुष आहेत त्यांना लघवी करताना जे जोर देणं किंवा खूप खोकला येणे जे अस्थमॅटिकला होतो किंवा ज्यांना लंग कंडिशन आहे आणि जे धूम्रपान करतात ह्या लोकांमध्ये हे प्रकार आतला जो प्रेशर आहे आपला पोटाच्या आतला प्रेशर जो आहे तो स्ट्रेनिंग फॅक्टर म्हणजे

0: वाढतो आणि ह्या
1: अच्छा
0: लोकांमध्ये हरण्या जास्त दिसतात. जे वजन उचलतात ते प्रॉपर नियमाने उचलायचं आणि त्या वजन जो आहे एकदम आपण 5 किलोपासून 20 किलो न करता जे नियमाने आपण हळूहळू वाढवू शकतो आणि त्याचा एक व्यवस्थित जो जिम ट्रेनर असो किंवा काय असो की ते सांगतात की असं ह्या पद्धतीनेच आपल्याला उचलायचं आहे तर दे शुड बी ओके.
1: अच्छा आणि डॉक्टर प्रीती मला एक सांगा की हरणियामुळे कोणकोणत्या अवयवांवरती आपल्या ताण येतो किंवा परिणाम होतो.
0: जे अडकलेली गोष्टी आहे हरणियामध्ये तो सर्वात रिस्कमध्ये असतो.
1: म्हणजे
0: जसं आपण आधी सांगितलं आतडं आतमध्ये फसू शकतो. आता आतडं फसलं तर आतडं लहान होलमध्ये किंवा मोठ्या होलमध्ये तर आपण एवढंच विचार करा की लहान होल म्हणजे 1.5 सेंटीमीटरमध्ये एक आतड्याचा लूप फसला तर तो आतड्याचा लूप परत नाही गेला आणि तिथेच फसून त्याचे जे रक्त पुरवठा जे वॅस्क्युलर जेव्हा वेसल सांगतात त्याच्यावरती दाब आली कारण तो होलच्या याच्यामध्ये टाईट होतो आणि सूज पडते. सूज पडल्यानंतर तो त्याचे जे वेसल्स आहेत जे वेन्स आणि आर्टरीज आहेत ते बंद पडतात आणि तो जो भाग आहे तो काळा पडतो. तर तो जे अडकलेली गोष्टी आहे हरण्यामध्ये ते जास्त रिस्क आहे आणि जे जिथे अटॅच्ड आहे म्हणजे जे आता आतडीचा भाग आहे तो कुठे कुठला आतडीचा भाग बाहेर आलेला आहे त्याचे जे पुढचं मागचा जो टिश्यू आहे ते हरण्या सॅकमध्ये नाहीये पण तो खाली गेलेला आहे तर तिकडे काही त्याचा दुष्परिणाम झालाय का ते ऑपरेशनच्या वेळेसच आम्हाला कळतो.
1: अच्छा जास्तीत जास्त किती वयापर्यंत हरणिया होऊ शकतो.
0: जन्मजात पासून 90-100 कुठल्याही वयात होऊ शकतो.
1: अच्छा
0: 15-20% लोकांमध्ये आता तुम्ही विचार करा भारत देशात 15-20% लोक म्हणजे किती 15-20% किंवा टक्क्यामध्ये कुठल्याही वयात त्यांनाही हा प्रॉब्लेम होऊ शकतो.
1: अच्छा आणि डॉक्टर प्रीती मला सांगा की तुमच्याकडे असा एखादा पेशंट तक्रार घेऊन आला त्याच्या जांगेमध्ये गाठ आहे किंवा बेंबीभोवती फुगीर काहीतरी दिसत आहे मग तुमचं काय काम सुरू होतं तेव्हा असा पेशंट तुमच्याकडे आल्यानंतर.
0: पहिलं आम्ही हिस्ट्री घेतो म्हणजे काय कधीपासून आहे त्याला काय त्रास होत आहे का त्याच्यावरती त्यांनी काय आधी उपचार केले आहे का कारण एक कंडिशन आहे ज्याला आम्ही रिकरंट हर्निया म्हणतो म्हणजे जे ऑलरेडी झालेलं आहे ऑपरेट झालेलं आहे आणि परत झालेलं आहे तर हे सगळं हिस्ट्रीमध्ये किंवा विचार त्यांना विचारून आम्ही हिस्ट्री हे करतो पहिलं क्लिअर करतो त्याच्यानंतर आम्ही जेव्हा पेशंटला प्रत्यक्ष एक्झामिन करतो तपासणी करतो तेव्हा कुठे गाठ आहे ते आपोआप बसते का नाही बसत तर आपल्याला काय वाटते की तिथे काय फसलंय कारण आम्हाला पण कळतं की त्याच्यामध्ये आतडं आहे की आतडीच्या वरचा एक लेअर असतो तो आहे का त्याचा जो भोक आहे तो आपल्याला हातात फील होतोय का म्हणजे किती मोठा आहे.
1: तुम्ही हातानेच हे टेस्ट करता.
0: सगळं हातानेच करतो तर हे ओपीडी बेसिसवरती आम्ही चेक करतो आणि त्याच्यामध्ये आम्हाला कळतो की हा रेड्युसेबल हर्निया आहे का म्हणजे ते आपोआप बसतंय का पूर्ण उतरते जे आतमध्ये फसलेली गोष्टी ते पूर्ण बसतंय का फसतंय तर त्याचं नाव आम्ही रेड्युसेबल हर्निया हे देतो. त्याच्यावरती आपल्याला लगेचच्या लगेच ऑपरेशन कधी कधी आम्ही थोडा वेळ थांबून पण प्लॅन्ड सर्जरी ते करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की ते आपल्याला भोक लहान दिसतंय तर आम्ही युजली पेशंटला हे काउन्सिल करतो की बाबा लहान भोक आहे फसण्याची भीती ऑब्व्हियसली जास्त आहे लॉजिकल आहे कारण जे लहान भोक आहे फसण्याची भीती तेवढीच जास्त तर याच्यामध्ये दुर्लक्ष करण्याचा करू हे आपण जी धोका देऊ शकतो आपल्याला हा प्रॉब्लेम तर याच्यावरती निदान आपण लवकर करूया. नेक्स्ट स्टेज मध्ये ते आले जे बसत नाहीये ते गाठ लागते आणि आपल्या हातातून पण ते आत जात नाहीये त्यांना थोडीशी आपण लवकरात लवकर ऑपरेशन केलेलं तसं सल्ला देतो.
1: अच्छा
0: आणि कधी कधी काय टेस्ट लागतात जसे सर्वात सोपं सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये काय फसले ते पण दिसते भोकाचा साईज पण दिसतो आणि ह्याच्यामध्ये अजून आपल्याला क्लिअर होतो की बाबा गाठचा साईज काय आहे. आता हे आपल्याला तेव्हा लागतो जेव्हा तो गाठ फसलेला आहे म्हणजे त्याला इरेड्युसेबल म्हणतो कारण तेव्हा आपल्याला गाठचा एक्झॅक्टली साईज बाहेरून कळत नाही.
1: अच्छा
0: ह्या लोकांमध्ये कधी ते लागू शकतात.
1: अच्छा पण या गाठीचा साईज जास्तीत जास्त किती असतो.
0: अहो ते
1: आणि त्याच्यावरती हा कुठल्या स्टेजचा हरणिया आहे हे तुम्हाला ओळखता येतं का.
0: स्टेजेस असं म्हटलं तर आम्ही फक्त रेड्युसेबल इरेड्युसेबल ऑब्स्ट्रक्टेड आणि स्ट्रँग्युलेटेड असं आम्ही सर्जिकली त्याला क्लासिफाय करतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपण

0: कुठलाही हर्निया असो, म्हणजे नाभीचं असो किंवा इंग्वायनल असो, आपल्यासाठी तो बेसिकली जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तो सर्जिकल डिसिजन किती लवकर करायचं, कसं करायचं, कधी करायचं, ते सगळं आपल्याला त्याच्यावरती निर्भर आहे. आता साईज म्हटलं तर जे पुरुषांमध्ये इंग्वायनल हर्निया बघतात, आम्ही पोटापासून गोटीपर्यंत जे स्क्रोटल सॅक आहे तिथपर्यंत सूज येतात. आणि काय काय लोकांना ते हायड्रोसील वाटतो कारण ते गोटी पूर्ण सुजून जातो, पण ते ऍक्च्युली त्याच्यामध्ये पूर्ण आतली आतडी ऑलमोस्ट अराउंड 3 ते 4 फूट पण जाऊन फसू शकते.
1: अच्छा,
0: तर एवढं असे पण मोठे मोठे हर्निया घेऊन येतात, त्याला जायंट हर्निया असं नाव दिलेलं जातो.
1: अच्छा. आणि डॉक्टर, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणालात की असेही पेशंट्स येतात की एकदा हर्निया झालाय, त्यांचं ऑपरेशन झालंय, तरी त्यांना पुन्हा हर्निया झालाय, तर हे का होतं? पुन्हा असा हर्निया होतो का एकदा ऑपरेशन झाल्यानंतर?
0: असं जगभरात कुठल्याही हर्निया, म्हणजे आपण नाभीचं म्हणू किंवा इंग्वायनल म्हणू, वेंट्रल म्हणू, सगळ्यांचा जो रिकरन्स रेट आहे, म्हणजे जे परत येण्याची भीती आहे, ते कुठेही शून्य नाही आहे. कारण आपण काय काय करेक्ट करतोय, बेसिकली जो भोक आहे किंवा कमकुवतपणा आहे त्याला आपण करेक्ट करतोय. आणि तो आपण जसं वय वाढतोय किंवा आपला जो स्ट्रेनिंग फॅक्टर आहे, बद्धकोष्ठता आहे, खोकला आहे, तो आपण कमी नाही केला, लठ्ठपणा वाढत गेला किंवा वीकनेस वाढत गेला, तर त्या जागी सोडून त्याच्या आजूबाजूला पण वीकनेस होऊ शकतो, मग हर्निया रिकर्स. तर हे सगळं आपल्याला जेव्हा पेशंटला आम्ही समजवतो, आपण हे क्लिअर करून टाकतो त्यांना, की क्लॅरिफाय करतो की हा आपण करतोय तर बरा, कारण ऑलरेडी आता डिफेक्ट झालाय, तुम्हाला आता आपल्याला गडबड दिसतंय, पण त्याला परत नको यायला म्हणून आपल्याला हे सगळं जे लाईफस्टाईल चेंजेस आहे ते करायलाच पाहिजे.
1: अच्छा. आणि डॉक्टर, मला सांगा की ऑपरेशन झाल्यानंतर त्या पेशंटने काय काळजी घ्यायची?
0: हे आता आपण लाईफस्टाईलचं तर सांगितलंच, पण वजन अटलिस्ट आम्ही 3 महिन्यापर्यंत सांगतो की उचलू नका. कारण त्याच्याने परत जे टाके मारलेत किंवा जे आपण जाळी बसवली आतमध्ये, त्याच्यावरती आपल्याला ताण नको.
1: अच्छा.
0: कारण त्याच्यावरती
1: ऑपरेशन हा एकमेव उपाय हर्नियावरती आहे. आणि त्याच्यानंतर मग पेशंटने काय काळजी घ्यायची नेमकी एकदा ऑपरेशन झाल्यानंतर? आणि हे ऑपरेशन मोठं आहे की पेशंट लगेच बरा होतो, किंवा हे ऑपरेशन स्कोपिनी होतं का, की पूर्ण पोट चिरूनच होतं, काय नेमकं ऑपरेशनचा प्रकार आहे हा?
0: प्लॅन्ड सर्जरी, ओपन सर्जरी जे आपण आधीपासून करतोय ते होऊ शकतो, आणि लॅप्रोस्कोपी, छोट्या छिद्राने जे आपण ऑपरेशन करतात त्याला लॅप्रोस्कोपी म्हणतात. बरेच लोक त्याला लेझर म्हणतात, पण ते ऍक्च्युली लॅप्रोस्कोपी आहे.
1: अच्छा.
0: छोट्या छिद्रातून आपण तोच ऑपरेशन करतो, पण रिकव्हरी फास्ट आहे कारण छिद्र एकदम लहान आहेत. तर हे आहे. आणि आता लेटेस्ट आलेले ते रोबोटिक सर्जरी बेसिकली. तर छोटं छिद्र आहे, पण रोबोटिक प्रमाणे आपण ते ऑपरेशन करू शकतो.
1: अच्छा. डॉक्टर, शेवटचा प्रश्न विचारते की मुळात हर्निया आपल्याला होऊच नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची नेमकी?
0: पहिलं तरी आपला लाईफस्टाईल जो आहे तो जेवढं आपण नियंत्रण आणू शकतो तो बेस्ट आहे. तर न्यूट्रिशन, जे आपण डाएट घेतोय, काळजी घ्यायची की लठ्ठपणा नको, तर आपला BMI किंवा आपला जो बेसिक वेट आणि हाईटचा जो एक रेशो आहे तो मेंटेन करायचा. एक्सरसाइज रोज करायला पाहिजे, असं नाही की आपण 10 दिवसात एकदा केलं आणि आपल्याला बरं वाटलं. आणि आपण एक्सरसाइज प्रमाणात केला, डायटरी व्यवस्थित घेतला, आणि हे जे स्ट्रेनिंग फॅक्टर आहे, बद्धकोष्ठ आहे किंवा खोकला आहे, त्याला आपण लगेचच त्याचा इलाज करून ते रिव्हर्ट केला, तर आतला स्ट्रेनिंग आपण अवॉइड करू शकतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर प्रीती जयकर, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना हर्निया या पोटाच्या विकाराबद्दल खूप महत्वाची अशी माहिती सांगितली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोते, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

सगळं नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2:25 झाले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीतबहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

ಗಂಗು ತಾರುಣ್ಯ ತುಲಭೆ ಭಾಮ ಇಷ್ಟ ತಾಯೇ

अरे थांबा बुढ़ नका भागू घ्या हो सुभाष चंद्र बाबू इथ नवा पुढारी जमलाय सारा तीन पैशा मध्ये मिळतील बारा पर नागपुराची संत्री घ्या कुणी पलटी खाऊ मंत्री घ्या

कुमारी उघ्या हो कदम निमान त्याचा संगतीला प्राण धर्मेंद्र दिसतोय तगडा भारी अमिताभ करतोय मारा मारी

0: जी।
1: लगिन झालं गुंडू झाला, आता एक काम हो उरलं।
2: आता आणि काय उरलं?

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनूप कुलथे यांचं व्हायलिन वादन. त्यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग परमेश्वरी. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात अनूप कुलथे यांचं व्हायलिन वादन राग परमेश्वरी.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: चतुर्नाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात लेशाम मेमा यांचं गायन. त्यांनी गायलेला राग रामकली आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर सत केली होती राजेंद्र अंतरकर यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, सर्वोच्च उच्च जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना

0: ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
4: आणि मी रेवा.
1: आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
4: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
4: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
0: आपुलकी या घरात.

सगळं नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही डी टी एच उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. पहाटेचे 5:30 वाजलेत. भावधारा